श्रोते हो सुप्रभात. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज गुरुवार भारतीय सौर 18 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 9 जुलै 2026 सकाळचे 5:54 होत आहेत. आकाशवाणी नागपूर केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

आकाशवाणीचं नागपूर केंद्र आहे. रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना ऐका. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून आलेल्या सूचनेनुसार 12139 सेवाग्राम एक्सप्रेस 5:45 आपल्या नियोजित वेळी आलेली आहे. 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 आपल्या नियोजित वेळी. 20494 हमसफर एक्सप्रेस जिची निर्धारित वेळ मध्यरात्री 2:20 होती ती 4:14 उशिरा धावते आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 12860 गीतांजली एक्सप्रेस 7:40 येणारी गाडी 34 उशिरा

इरा धावती आहे. 1228 CSMT नागपूर दुरंतो 8:25 आपल्या नियोजित वेळी. 12771 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 8:20 येणारी गाडी 8 मिनिटं उशिरा धावती आहे. 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20, 12295 संगमित्रा एक्सप्रेस 8:35, 61120 आमला नागपूर मेमू 8:45, 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55, 16032 अंदमान एक्सप्रेस सकाळी 9 वाजता, 12113 नागपूर गरीब रथ 9:20 आपल्या नियोजित वेळी नागपूर स्थानकावरून सुटेल. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20, 22692 बेंगलोर राजधानी 9:25, 12905 पोरबंदर शालिमार एक्सप्रेस 9:30, 12129 आझादीन एक्सप्रेस 9:50, 12151 समराष्ट्र एक्सप्रेस 10:15, 12616 ग्रँड रंग एक्सप्रेस 10:15, 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40, 22973 गरीब रथ पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस 10:50. या सगळ्या गाड्या आपल्या नियोजित वेळी येत आहेत. अधिक माहितीकरता दूरध्वनी क्रमांक आहे 139. आत्ताच आपण रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना ऐकलीत. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 31.6 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1 अंशानं कमी होतं, तर किमान तापमान 23.2 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1 अंशानं कमी नोंदलं गेलं. येत्या 24 तासात आकाश मुख्यत्वे ढगाळलेलं राहून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33° आणि 24° सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आत्ताच आपण हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करू. कृपया प्रतीक्षा करा.

0: वासुदेव आला आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला।
1: श्रोते हो, आत्ताच आपण रवींद्र महाजन यांनी गायलेलं देवता या चित्रपटातलं गीत ऐकलं। कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकडोजी महाराज यांच्या स्वरात त्यांचीच रचना।

0: श्रोते हो, आत्ताच आपण सुरेश वाडकर यांच्या स्वरात चंद्रशेखर वराड पांडे यांची रचना ऐकलीत, संगीतबद्ध केली होती नंदू होनप यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया साहिर पिराजी सरनाईक यांच्या स्वरात त्यांचीच ही रचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.
1: जय शिवराय, जय शिवराय.

युगायुगाने भूतलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. त्याप्रमाणे शिवाजी हा अवतारी महापुरुष होता.

यावेळी उत्तरेकडे बलाढ्य मोंगलशाही, दक्षिणेकडे विजापूरची आदिलशाही, पूर्वेकडे अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेकडे पोर्तुगीज व सिद्दी, इतक्याशी मुकाबला करून स्वराज्य स्थापन सोपं नव्हतं। पण ती जिद्द आणि महत्वाकांक्षा शिवबाच्या रोम रोमात भरली होती। म्हणूनच वंदन करून भवानीला जिंका या तोरणा किल्ला से दोनशे

0: अचानक आलेल्या हल्ल्यापुढे तोरणा किल्ल्यावरील किल्लेदार गोंधळून दोन्ही हात वर करून उभा राहिला. तो शिवाजींना किल्लेदाराला घेराव घालताच किल्लेदार शरण आला. किल्लेदार शरण आला, बिनशर्त तोरणा किल्ला शिवबाच्या स्वाधीन केला. या वेळी 15वे वर्ष होते शिवबाला.
1: होते शिवबाला.
0: तोरणा किल्ल्या

0: कुसुमाग्रजांच्या या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा अर्चना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाली आहेत.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र हे 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. चिंतन या कार्यक्रमात आज आपण भय याविषयी डॉक्टर अमृता इंदूरकर यांचे विचार जाणून घेऊयात.

भय भय ही एक भावना आहे जी प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. व्यक्तीच्या अनेक कृती या भावनेने नियंत्रित केलेल्या असतात. आपल्या संस्कृतीने काम, क्रोध, भय, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना व्यक्तीचे रिपू म्हणजे शत्रू मानले आहे. या भावनांचा अतिरेक झाल्यास व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये विकृती निर्माण होते. त्याच्या वागणुकीमध्ये फरक पडून व्यक्तिजीवनाचे, वर्तणुकीचे जे आदर्श असतात त्यापासून ती व्यक्ती दुरावते व तिला नैसर्गिक जीवन जगणेही अशक्य होऊ लागते. अशा षडरिपूंमध्ये भय म्हणजे भीती हा व्यक्तीचा मोठा रिपू मानला गेला आहे. पण सूक्ष्मपणे विचार केला तर भीतीची भावना प्रत्येक वेळी शत्रूसारखीच असते असे नाही. मानव जगत असताना संस्कृतीच्या विकासगतीत योग्यायोग्यतेचा विवेक देखील मानवी मनात निर्माण झाला. चांगले काय आणि वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय, प्रकृतीस उपकारक गोष्टी कोणत्या आणि अपकारक गोष्टी कोणत्या याचा विवेक मानवी मनात निर्माण झाला. वाईट, अयोग्य, अपकारक गोष्टी करण्यापासून कुणाला भीती वाटत असेल तर ही भीतीची भावना चांगलीच आहे असे म्हणावे लागते. अशा भीतीच्या भावनेपासून व्यक्तीचा किंवा समाजाचा फायदाच होतो. व्यक्तिजीवन किंवा समाजजीवन अधिक निकोप, निरामय, सुसंस्कृत होण्यास मदत होते. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे सकारण भीतीची भावना उपकारक ठरू शकेल, पण अकारण मनामध्ये असणारा भयगंड व्यक्तीच्या मनावर प्रतिकूल परिणाम करतो. त्यालाच फोबिया म्हणतात. हा भयगंड म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूची, परिस्थितीची, व्यवहाराची, प्राण्यांची वाटणारी अतार्किक, अनियंत्रित आणि तीव्र भीती होय. वास्तवात कोणताही धोका नसताना किंवा क्षुल्लक्षा कारणामुळे देखील व्यक्तीच्या मनात प्रचंड भीती निर्माण होते व तिच्या वर्तनावर प्रतिकूल परिणाम होतो. अशा भयगंडापासून मात्र व्यक्तीला दूर राहता आले पाहिजे. अशा भीतीपासून दूर राहून सुदृढ जीवन जगण्यासाठी अकुतोभय भव असा आशीर्वाद दिला जातो. अकुतोभय म्हणजे जो कशालाही भीत नाही, ज्याला कोणतीही भीती नाही अशी व्यक्ती, जी निर्भय, धीट, कोणतेही संकट आल्यास त्याचा सामना करण्याची पूर्ण तयारी असणारी अशी असते. याशिवाय प्रतिभावंतांना देखील सतत एक अनामिक भीती भेडसावत असते, ती म्हणजे कोणत्याही नवनिर्मितीला आवश्यक असणारी प्रतिभा हरवल्याची. कवीला तर आपली काव्यप्रतिभा हरवल्याची किंवा आपल्यातून ती लुप्त झाल्याची भीती कायमच जाणवत असते. याचे चपखल उदाहरण म्हणजे कवी ग्रेस. ग्रेस यांच्या कितीतरी कवितांमधून अशा काव्यनिर्मिती नाशाची भीती व्यक्त झालेली आहे. जगातील समस्त कलावंत या भीतीपासून सुटले नाहीत हे मात्र निश्चित. देशाच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी अशाच भीतीभावनेपासून सर्वस्वी मुक्त असणाऱ्या व्यक्तींची गरज असते. म्हणूनच अकुतोभय अशा आशीर्वचनाची किती गरज असू शकेल याची कल्पना आपल्याला येऊ शकते.

0: चिंतन या कार्यक्रमात आज आपण भय याविषयी डॉक्टर अमृता इंदुरकर यांचे विचार जाणून घेतलेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राने प्रसारित केला.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 6:36 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर ठीक 6:40 आणि दुपारी 2 कार्यक्रम होईल कृषीवाणी. आजचा विषय आहे गांडूळ खत निर्मिती. याचा भाग दुसरा आज आम्ही प्रसारित करू. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात किडनी स्टोन या विषयावर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या आहेत संगीता रसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर. विषय आहे ई कचरा आणि धोके. याविषयी आज आपण भावना चौधरी यांचं भाषण ऐकूया. सादरकर्त्या आहेत सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात योगेश्वरी देऊरमले यांनी गायलेल्या मराठी गझल आपण ऐकू शकाल. 8:40 पायी वारी पंढरीची. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 9:00 सूचनापत्र. 9:30 शासन आपुल्या दारी. शासकीय योजनांवर आधारित कार्यक्रम. महिला बाल विकास विभागाच्या संरक्षण अधिकारी मीनल पडोळे यांची समर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत अतुल साखरकर. 10:00 हॅलो डॉक्टर. विषय आहे मान पाठ कंबर दुखी आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर आर बी कळमकर. 10:35 इंग्रजी भाषण जिजाबाई भोसले. सादरकर्त्या मेघा गिजरे. 11:00 गाता रहे मेरा दिल. 11:30 आजचे पाहुणे सिने अभिनेता आणि नाट्यकलावंत शुभम रुपे यांची मुलाखत सादरकर्ते सतीश रेवे. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून प्रथम आपण ऐकू शकाल वनिता मंडळ. या कार्यक्रमात आज आपण तिची उद्योग भरारी या मालेत प्रीती जांभोरकर यांची मुलाखत. कलाविश्व या कार्यक्रमात शास्त्रीय गायिका संगीत नायक यांची मुलाखत. सादरकर्त्या आहेत संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:00 प्रायोजित कार्यक्रम एनसीआरटी. 1:40 जळगाव जिल्हा वार्तापत्र. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. सांध्याकालीन सभेत 4:49 पायी वारी पंढरीची. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुणे येथील आगमन या सोहळ्याचे थेट प्रसारण. 7:15 विधिमंडळ समालोचन. 7:30 माझं घर माझं वावर या कार्यक्रमात आवड बळीराजाची श्रोत्यांच्या आवडीची गाणी. गौरवगाथा शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची मुलाखत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इन्साईट्स आणि 10:30 नभोनाट्य. हे मराठी नभोनाट्य आहे. विषय आहे शेवटी बाजी कोणी मारली. तर श्रोते हो अशी होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र हे 6:40 होत आहेत.

0: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
1: 6:40 झाली आहे. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे गांडूळ खत निर्मिती. याचा भाग दुसरा आज आम्ही प्रसारित करीत आहोत.
2: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, शेतामध्ये आपल्याला गांडूळ खत कसं तयार करता येईल या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेत होतो. शेतकरी म्हणून लक्षात घ्या, आपण जे शेड तयार करणार आहोत तर शक्यतो ते आपण मोकळ्या जागी उभं करावं. त्यासाठी 4-5 दिवसांपूर्वी गोळा केलेलं गुराढोरांचं शेण जे असतं किंवा इतर प्राण्यांची विष्ठा जी असते ती अर्धा भाग आणि आपल्या घराच्या परिसरातील किंवा शेतातील

0: टाकाऊ सेंद्रिय पदार्थ अर्धा भाग घेऊन ते फावड्याच्या सहाय्यानं एकत्र मिसळून घ्यावं. त्यानंतर त्यावर थोडं पाणी टाकून गोवऱ्या थापता येईल इतपत खाद्य मिश्रण मऊ करावं. तयार केलेलं खाद्य मिश्रण जे आहे ते लहान घमेल्याच्या सहाय्यानं गादी वाफ्यावर टाकत जावं. त्यासाठी प्रथम दोन घमेले वाफ्यावर पालथे घालून ते दोन्ही ढीग एकमेकाला जुळून राहतील याची काळजी घ्यावी. त्यानंतर पुन्हा एक घमेलं दोन्ही ढिगांच्या मधोमध वरील बाजूला टाकून तिसरा ढीग आपण टाकावा. अशा रीतीनं लांबीच्या दिशेनं खाद्य मिश्रण हे आपण टाकत जावं. त्यानंतर साधारणतः 5 घमेले खाद्य मिश्रणावर अंदाजे 100 गांडुळे किंवा मग 1 किलो ताजे गांडुळाचं खत, ज्यामध्ये अंडी आणि पिल्लयुक्त असं खताचा समावेश असतो, ते आपण टाकून घ्यावं. गादी वाफ्यावर खाद्य मिश्रण टाकून झाल्यानंतर सर्व बाजू झाकण्यासाठी पुन्हा त्यावर वाळलेलं गवत किंवा मग जुनाट पोत्यांचा आपण वापर करावा. त्यामुळे मिश्रण जे आहे ते ओलसर राहील आणि पक्ष्यांपासून गांडुळांना संरक्षण मिळेल. आता हे आच्छादन मात्र अधूनमधून आपण बाजूला सारून खाद्य मिश्रणामध्ये गांडुळाची वाढ होते की नाही हे आपल्याला बघावं लागेल. याशिवाय आतमध्ये गांडुळांचे नैसर्गिक शत्रू जसं बेडूक, उंदीर, पाली हे जर आपल्याला दिसून आल्यात तर आपण त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा. आता हे मिश्रण माफकपणे ओलसर ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साधारणतः 2 वेळा म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा आणि इतर दिवसांमध्ये एकाच वेळी आपण झारीनं आच्छादनावर पाणी घालावं. हे पाणी वाफ्याच्या आजूबाजूला उतरणार नाही ही मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. शेतकरी आता अशा रीतीनं वाफे तयार झालेत, त्यामध्ये आपण गांडूळ सोडलेत, तर साधारणपणे किती दिवसात हे आपल्याला गांडूळ खत मिळू शकतं या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेऊया आपण उद्याच्या कृषीवाणीतून.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींना आता एका हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात आकाश मुख्यत्वे ढगाळलेलं राहील. आताच आपण कृषीवाणी हा कार्यक्रम ऐकलात. आजचा विषय होता गांडूळ खत निर्मिती, याचा भाग दुसरा आज आम्ही प्रसारित केला.
2: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता किडनी स्टोन हा वर्ड सगळ्यांना नोन आहे असं मी म्हणेल, तर सगळ्यात आधी तर हा किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो का तयार होतो याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: बिलकुल. तर बेसिकली काय आहे ना की मला आपल्या श्रोतांना हे महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण विदर्भ रिजनमध्ये राहतो, इथे किडनी स्टोन हा आजार अत्यंत कॉमन आहे. अनेकशे असे परिवार आहे ज्यांच्यामध्ये एक तर कोणी फॅमिली मेंबर नाही तर त्यांच्या ओळखीत कोणाला तरी हा किडनी स्टोन होतोच. त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट समजायची ही आहे की किडन्यांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये. तर किडन्यांचं काम आपल्या शरीरामध्ये आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि रक्ताचं फिल्ट्रेशन करून लघवी तयार करणे. लघवी म्हणजे आपल्या शरीरामधलं जे काही मेटाबॉलिझमचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत, जे घाण आहे त्याला आपण लघवीच्या माध्यमाने बाहेर करतोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनेंट जो असतो लघवीमध्ये तो असतो वॉटर.

0: म्हणजे पाणी. तर आपल्या शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर हे जे किडण्या असतात ह्या किडण्या लघवी फिल्टर करताना घट्ट लघवी तयार करतात आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकमेकांशी जुडतात आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात. तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झॅलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात. हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुडतात आणि त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात. तर मुख्य रूपनी जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात. तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो. आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात. काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झॅलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो. त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर्समुळे होणारे पण काही स्टोन्स असतात, जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रुवाईट स्टोन्स वगैरे, हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात. तर असे हे स्टोन्स राहतात किडनीचे.
1: आता हे होण्यामागची कारण काय असतात? पाणी कमी पिणं हे एक कारण तर असतं, पण बॉडीची काही टेंडन्सी असते का?
0: असे पेशंट्स हे खूप कॉमनली हा प्रश्न विचारतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तर पाण्याची कमतरताच आहे. आपण डे टू डे बेसिसवर किती पाणी पितो याच्यावर आपल्याला खूप लक्ष देणं भाग आहे. आणि सगळ्यांची दिनचर्या, सगळ्यांचं व्यवसाय वेगळं वेगळं असतं, त्या हिशोबाने त्यांनी आपला लिक्विड इनटेक नाहीतर वॉटर इनटेक आपला मॅनेज करायला पाहिजे. तर पाण्याची कमतरतामुळे स्टोन्स होतात. दुसरं कारण असतं की हवामान, जर हवामानात खूप उष्णता असेल, ह्युमिड वेदर असेल, त्याच्यामध्ये पण खूप वॉटर लॉस होतो शरीरात. जरी आपण पाणी भरपूर पित आहे पण पाण्याचा लॉस पण खूप होतोय, त्याच्यामुळे पण त्या प्रांतांमध्ये दगड आम्ही जास्त कॉमनली पाहतो. त्याच्याशिवाय मिठाचं प्रमाण जास्त राहिलं आपल्या आहारामध्ये तर त्यांनी पण दगड जास्त तयार होण्याची टेंडन्सी राहते. दुसरं म्हणजे लठ्ठपणा आणि तिसरं मधुमेह. डायबिटीज पण आता समोर येऊन राहिला आहे की डायबिटीज हा एक असा आजार आहे की ज्याच्या चालता पण किडनी स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी वाढते. स्पेशली जर ते डायबिटिक लोकांमध्ये जर त्यांनी आपल्या शुगर्सवर व्यवस्थित कंट्रोल नाही ठेवला तर. आणि एक अजून महत्वाचं म्हणजे अनुवंशिक, काही लोकांमध्ये काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्या चालता कॅल्शियम आणि युरिक ऍसिडच्या मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम होतो बॉडीमध्ये, ज्याच्या चालता त्यांच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ओतलं जातं आणि त्या लोकांमध्ये पण मग आम्ही बघतो हे प्रॉब्लेम्स होताना. तुम्हाला एकदा कधीतरी स्टोन झाला आहे, त्याचा तुम्ही उपचार करून घेतलाय सर्जिकली म्हणा की नाहीतर औषधांनी म्हणा, परत स्टोन होण्याची टेंडन्सी राहू शकते. 30-40% चान्स असतो तुम्हाला स्टोन होण्याचा. तो एक गैरसमज असतो लोकांना की मला एकदा स्टोन झालाय तर बस झाला, आता मला कधी स्टोन होणार नाही. कधी कधी डॉक्टरांना एक प्रश्न विचारतात पेशंट्स की डॉक्टर साहेब माझं एकदा तुम्ही ऑपरेशन केलं तर मग आता तर होणार नाही ना. मी त्यांना सरळ उत्तर देतो की ऑपरेशन ही गॅरंटी नव्हे की परत स्टोन होणार नाही. तुमचे स्टोन्स होण्याची मुख्य कारण आहे तुमच्या सवयी. तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तर मग आपल्याला स्टोन होण्याचा चान्स कमी राहील. आणि एक अजून गैरसमज जो असतो लोकांना तो हा असतो की स्टोन म्हणजे हा 1-2 दिवसात तयार होतो. हे जे काही मी तुम्हाला समजवलं की स्टोन कसा तयार होतो, ही प्रक्रिया खूप स्लो असते. ही अशी 1-2 दिवसात तयार होणारे स्टोन्स नसतात. स्टोन्स जेव्हा तयार होतात त्यांना महिने लागतात, कधी कधी वर्षही लागून जातात. हे काही गैरसमज याला जोडून आहे जे मला थोडे क्लिअर करायचे होते याच्यामध्ये.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: परी सर।
1: श्रोते हो नमस्कार, सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर। आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून। चला तर ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग पहिला।
2: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि त्याचे धोके। यात आज आपण पहिल्या

0: भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय. आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे. पण या सोयीसोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा. आज मी आपल्यासमोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय. ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो. पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला. पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते. कारण ई कचरा हा साधा कचरा नाही. यात प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही रासायनिक पदार्थ असतात. जर हा कचरा योग्य पद्धतीनं गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर त्यातील काही भाग पुन्हा उपयोगात आणता येतो. पण जर तो कुठेही फेकला गेला तर त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होऊ शकतो. आज फक्त शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे ई कचऱ्याचं प्रमाणही वाढतंय. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाचा वापर करणं चुकीचं नाहीये, पण त्या वस्तूंचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. एखादी वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की ती दुरुस्तही होऊ शकते का, दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकते का, किंवा ती योग्य ठिकाणी जमा करता येईल का. कारण आज आपण जो कचरा निर्माण करतो त्याचा परिणाम उद्याच्या पर्यावरणावर होणार आहे. म्हणूनच ई कचरा ही फक्त कचऱ्याची समस्या नाही तर ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी जोडलेली समस्या आहे. तंत्रज्ञान स्वीकारताना पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घेतलं. पुढच्या भागात आपण ई कचरा निर्माण होण्याची कारणं जाणून घेऊया. नमस्कार.
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

परिसर कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: भारताश्ट्रेलिया सहभागित्वस्य महत्वपूर्णस्तम्भेन भारतीय प्रवासिना सह संवादाय अवसरः अपि प्राप्स्यामीति। यात्रावधौ श्रीमोदी तृतीये भारताश्ट्रेलिया वार्षिक सम्मेलने भागं ग्रहीष्यति। असौ भारताश्ट्रेलिया मुख्य कार्यकार्याधिकारी मञ्चे अपि भागं ग्रहीष्यति, यत्र सः उभय देशयोः प्रमुखानां व्यापार नेतृणां समागममपि सम्बोधयिष्यति। भारत म्यांमार देशौ द्वैपाक्षिक सुरक्षा सहकारिता विषये चर्चां कृतवन्तौ। द्वैपाक्षिक संवाद व्यवस्थायाः अन्तर्गते प्रगतिं च समीक्षितवन्तौ। भारत म्यांमार देशयोः मध्ये त्रयोविंशतितमं द्विदिवसीय राष्ट्रिय स्तरीय सम्मेलनम् अद्य ह्यः नवदिल्ल्यां सम्पन्नम्। गृहमन्त्रालयः अवदत् यत् भयोत्पादनं विद्रोहः मादकद्रव्याणां क्रयविक्रयणं शस्त्राणां क्रयविक्रयणं मानवव्यापारं वन्यजीवानां क्रयविक्रयणम् इत्यादीनां संघटितानां अपराध प्रकाराणां निवारणार्थं सहकारिता विषये उभयपक्षौ चर्चां कृतवन्तौ। भारत रूस देशाभ्याम ह्यः संयुक्त राष्ट्र ब्रिक्स यूरेशियन समूह शंघाई सहयोग संघटनानि समेत्य बहुपाक्षिक मंचेषु आतंकवादरोधी सहयोगम इतोपि सुदृढीकरणस्य प्रतिबद्धता पुनरुद्घाटिता। भारत रूस आतंकवाद निरोधक संयुक्त कार्य समूहस्य चतुर्दशोपवेशनम ह्यः नवदिल्ल्यां आयोजितम् आसीत्। द्वौ देशौ सीमापारे आतंकवादं समेत्य आतंकवादस्य सर्वेषां रूपाणां अभिव्यक्तिनां च निन्दां कृतवन्तौ। भारतीयान्तरिक्ष अनुसन्धान संघटनम् मध्यप्रदेशस्य श्योपुरनगरस्य एरियल डिलीवरी रिसर्च एण्ड डेवलपमेंट एस्टैब्लिशमेंट इत्यस्य ड्रॉप जोन इत्यत्र गगनयान उपक्रमस्य कृते महत्वपूर्णम् एकीकृतम् IMAT इति परीक्षा सफलतया आयोजिता। भारतर्तु विज्ञान विभागेन उक्तं यत् आगामिषु त्रिषु दिनेषु नैऋत्य प्रावृषे उत्तर अरबसागर राजस्थाने गुजरात हरियाणा पंजाब इत्येतेषां शेष भागेषु अग्रे गन्तुं स्थितिः अनुकूलः अस्ति। अद्य अरुणाचल प्रदेश असम मेघालय बिहार पूर्व राजस्थान मध्यप्रदेश उप हिमालयीय पश्चिम बंगाल सिक्किम पश्चिमोत्तर प्रदेशानां केषुचित् भागेषु प्रचण्ड वृष्टिः भविष्यति इति ऋतु विभागेन पूर्वानुमानितम्। जम्मू कश्मीर प्रशासनेन ह्यः श्री अमरनाथजी यात्रामुद्दिश्य एका नवीना निर्देशिका प्रसारिता, यस्यां सर्वैः तीर्थयात्रिभिः पञ्जीकरण प्रक्रियायाः अथ सुरक्षा मार्गदर्शिकानां निष्ठापूर्वकं दृढतापूर्वकञ्च पालनं कर्तुं समादिष्टम्। आकाशवाण्याः जम्मू वार्ताहरैः विज्ञापितं यत् सर्वोच्च न्यायालयस्य निर्देशानुसारं निर्धारिता यात्रिणां प्रतिदिनस्य संख्या सीमा सम्प्रत्योपि पूर्णतो प्रवृत्ता वर्तते। श्रद्धालवः परामृष्टाः यत् यात्रा प्रारम्भात् एव पूर्वमेव अग्रिम पञ्जीकरणं करणीयम्, अथ अनुमतिपत्रे उल्लिखिते दिनांके एव यात्रा आरम्भणीया। प्रशासनेन स्पष्टीकृतं यत् अनुपदमेव पञ्जीकरणस्य सुविधा अत्यन्तं सीमितसंख्यासु एव उपलब्धा अस्ति। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। सकाळचे ठीक 7 वाजले आहेत। हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका। गुरुवार म्हणजे आज दिनांक 9 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे पाठ मान आणि कंबरदुखी। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर RB कळमकर। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 9 जुलै 2026 रोजी म्हणजे आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।
2: निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावत या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067250101 आणि 2529266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.

0: चिंतन दररोज ऐका सकाळी 6:30 ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींच्या चिंतनशील साहित्यिकांच्या लेखणीतून उतरलेला आदर्श जीवन मूल्यांची शिकवण देणारा कार्यक्रम चिंतन आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून दर दिवशी ऐका सकाळी 6:30 चिंतन। आकाशवाणी नागपुर के फलक पे रोशन है एक सितारा आबशार। विदर्भ की अजीम हस्तियों की शिरकत होती है जिसमें हमदिया शायरी नात और गजलों की बहार है जिसमें दिली तमन्नाओं का इजहार आबशार।
1: हर महीने के दूसरे और चौथे शुक्रवार 9:30 पर
0: आबशार।
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे।
3: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका। आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची। या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक।
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील। कृपया प्रतीक्षा करा।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:10 होत आहेत। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर। आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार। आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू। आता सविस्तर बातम्या। मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली। शहरातील 370 पूरप्रवण ठिकाणी पावसाचं पाणी अवघ्या 30 मिनिटात बाहेर काढण्याची व्यवस्था उभारली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबईला भविष्यातील जागतिक दर्जाचे सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून विकसित करण्यात येत आहे,

0: असंही फडणवीस म्हणाले. कनेक्टिंग लिंक प्रकल्पातील जलवाहिनीचं नुकसान झालं असलं तरी बोगदा आणि पुलाला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नाही असं त्यांनी नमूद केलं. आपत्कालीन यंत्रणांनी अवघ्या 18 तासात वाहतूक पूर्ववत केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत केली. नव्यानं समाविष्ट झालेल्या लोककला प्रकारातील 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे दरवर्षी 10,00,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढील 10 वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याचा सरकारचा संकल्प जाहीर केला. आतापर्यंत 67,00,000 नागरिकांनी एनसीएमसी कार्ड घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार आहे. दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. पुणे आणि परिसरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदी आणि देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यानुसार अनेक दिंड्यांनी पुण्यातच मुक्काम केला. पुणे महापालिकेच्या 101 शाळांमध्ये दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली आहे. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्व व्यवस्थेची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आकाशवाणीच्या माध्यमातून नागपुरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
1: पुण्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी आता येतील. त्यांची आणि आपली सगळ्यांची सेफ्टी महत्वाची आहे म्हणून पुणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा म्हणजे फायर ब्रिगेड, डॉक्टर आणि आपत्ती व्यवस्थापन टीम एकदम अलर्ट मोडवर आहेत. नदीकाठच्या आणि सखल भागातल्या लोकांनी जास्त सतर्क राहायला हवं, वारकरी भाविकांनीही सावध राहावं. सगळ्यांना आवाहन करते की कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात उतरू नका आणि नदीवर उगीच गर्दी करू नका. नदी किंवा नदीकाठी तुमची गाडी किंवा काही सामान असेल तर ते लगेच सुरक्षित ठिकाणी हलवून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पालिका किंवा प्रशासन जे सांगेल तेच ऐका. स्वतःची, घरच्यांची आणि आपल्या लाडक्या वारकऱ्यांची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा.
0: संतश्री ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात येत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं काही बदल केले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता आज पूर्णपणे बंद राहणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथील ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या दिंडीचं काल प्रस्थान झालं. ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशीमधल्या कचरा डेपोत काल कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत सुमारे 23 नागरिक अडकून पडले होते. त्यापैकी 5 नागरिक स्वतःहून बाहेर पडले तर 9 नागरिकांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढलं. उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर तसंच महापालिका अग्निशमन दलाचं बचाव कार्य सुरू आहे. जखमींना महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तसंच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे सलग 2 तासात 4 भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी नोंदवण्यात

0: आली असून भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात होता. परभणीमध्ये देखील आज पहाटे 1:37 भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. तसंच नांदेड आणि लातूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरने उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या यो ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्या विरुद्ध सामना खेळेल. अर्णव मूळचा पुण्यातला आहे. भंडारा जिल्ह्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील पाऊस आणि शेती संदर्भात ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पीक लागवड करीत आहेत. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने शेतकरी राजा सुखावलाय. शेतकऱ्यांनी धानाचे पर टाकायला सुरुवात केली आहे. जून महिन्यात संपूर्ण कोरडा गेला, पण आता जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतकरी आपल्या शेतीवर पर टाकायला सुरुवात केली आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे वाटार पंप आहे तशा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये रोवणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशवाणी बातमीकरिता भंडाऱ्यावरून प्रवीण तांडेकर.
0: राज्यभरात गेले काही दिवस सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तर गडचिरोलीसह काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. रायगडमध्ये गेले काही दिवस असलेली पूरस्थिती ओसरली असली तरी घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसानं सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाताळगंगाही इशारा पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील 31 धरण प्रकल्पांपैकी 21 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांच्या मुसळधार पावसानं धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. कवडास धरणाचे 17 दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईतही दमदार पावसामुळे 7ही धरण क्षेत्रातला पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत असून 24 तासात 12.44% वाढ झाली आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक भागात काल सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्येही काल पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दरम्यान नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर इथं 5 व्यक्ती पाण्यानं वेढलेल्या बेटावर अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आपत्ती प्रतिसाद दलानं कार्यवाही केली आहे. पुण्यातही कालपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. माऊली आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होणार. आणि पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, बचाव कार्य सुरू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात आकाश

0: मनात, रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित। श्रोते हो, व्यावसायिक गणित सांभाळणाऱ्या चित्रपटसृष्टीमध्ये काव्य रुपेरी पडद्यावर साकारण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि ते सत्यात उतरवण्यासाठी झटणाऱ्या चित्रकर्मींमध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं ते म्हणजे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते गुरुदत्त। व्यावसायिक चित्रपटांची चलती असतानाही कलात्मक चित्रपट बनवण्याचं धाडस गुरुदत्त यांनी दाखवलं। सर्वकालिक श्रेष्ठ चित्रपटांच्या यादीमध्ये त्यांच्या प्यासा आणि कागज के फूल या चित्रपटांचा समावेश केला गेला आहे। समीक्षक आणि प्रेक्षक अशी दोन्हींची पसंती ज्यांनी मिळवली त्या गुरुदत्त यांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गट शेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही यानिमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची

0: संकल्पना, अंमलबजावणी, आत्तापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. खरं तर खूप महत्वाचा आजचा आपला विषय आहे. आपण जेव्हा म्हणतो की पाणी वाचवा, आता ही सवय नाही राहिलेली आहे तर ही आपली जबाबदारी झालेली आहे. म्हणजे पुढची पिढी वाचवायची असेल तर आपल्याला पाणी वाचवणं खूप गरजेचं आहे आणि तुमचं खरंच खूप मोठं काम आहे. तर सगळ्यांविषयी जाणून घ्यायचं आहे. पण मुळात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही संकल्पना नेमकी कशी विकसित झाली आणि काय उद्दिष्ट आहेत त्याच्या मागची?
1: सत्यमेव जयते फार्मर कप 2026 आता लॉन्च झालंय त्यामुळे आपण त्याबद्दल बोलत आहोत. त्याची सुरुवात बरोबर 10 वर्ष अलीकडे झालेली आहे की जेव्हा आपण 2016 साली सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेचं आपण लॉन्च केलं होतं. त्यावेळेलाही देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या आणि सरकारच्या पाठिंब्याने, मदतीने, सहकार्याने, पार्टनरशिपने आपण वॉटर कपची संकल्पना त्यावेळेला राबवली होती. त्यामागचा विचार जो आहे वॉटर कपचा आणि फार्मर कपचा, यात एक महत्त्वाचं साम्य आहे. आणि ते साम्य हे आहे की यामध्ये हा विश्वास आहे की आपल्याला मोठ्या स्केलवरती बदल घडवून आणायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्याला गावकरी, शेतकरी हीच सर्वात महत्त्वाची ताकद आहे. गावकरी शेतकरी अतिशय सक्षम आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता आहे. त्या निर्मिती क्षमतेला आपण सामूहिकरित्या त्याला एक वाट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामुळे एवढं आपण म्हणू शकतो की वॉटर कप आणि फार्मर कप मध्ये साम्य हे आहे की प्रयत्न हा राहिलेला आहे की ही जी निर्मिती क्षमता आहे याला आपण कसं जाग करता येईल, याला कसं आपण वाट देता येईल. आणि त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आपण केल्या. एक म्हणजे आपण मोटिवेशन तयार केलं. माणसाला जर काम करायचं असेल तर माणूस काम का करतो त्याला एक मोटिव पाहिजे, त्याला एक कारण पाहिजे की मी हे का करते किंवा मी हे का करतोय. जोपर्यंत वर्ण कोणीतरी मला आदेश देईल, मला सांगेल तुला कळत नाही का हे कर, लहान मुलंही करत नाही, मोठं मुलंही करत नाही, बरोबर. तर त्यामुळे त्याला मोटिवेशन देण्याची गरज आहे. आणि ते मोटिवेशन शोधता शोधता आम्हाला असं वाटलं की सर्वात सुंदर मोटिवेशन आहे आनंद. की ज्या गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण करतो. परंतु एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की गावाबद्दल अभिमान, आपल्या गावाबद्दल, आपलं गाव आहे, माझं गाव आहे, ही भावना खूप महत्वाची आहे. माझं गाव, माझी शेती, माझा ओढा, माझी माती, ही खूप पॉवरफुल मोटिवेशनचं फॅक्टर आहे. तर त्याला कुठेतरी एक वाट दाखवण्याच्या दृष्टीने आपण एक स्पर्धा उभी केली. त्यावेळेला वॉटर कप स्पर्धा होती, आता फार्मर कप स्पर्धा आहे. पण दोन्हीमध्ये हे एक साम्य आहे की त्याच्यामध्ये समूह याला खूप जास्त महत्व आहे. वॉटर कपच्या वेळेला समूह ग्रामपंचायत होती, म्हणजे अख्खं गाव, गावातील सर्व माणसं, महिला, पुरुष, मुलं, सिनियर सिटीजन, सगळे कॅटेगरीज, त्यांना एकत्र कसं आणायचं काम करण्यासाठी, श्रमदान करण्यासाठी, आपल्या गावाला पाणीदार करण्यासाठी, हा प्रयत्न वॉटर कपच्या वेळेला होता. फार्मर कपच्या वेळेला आपण म्हणत होतो तेच पीक घेणारे सर्व शेतकरी एका समूहात येऊन गटशेतीची आपल्याला स्पर्धा करायची. तर आता मी वॉटर कपचा म्हणजे इतिहास म्हणजे आता पूर्ण सांगत नाही कारण त्याला खूप वेळ लागेल. परंतु मी फार्मर कपची संकल्पना कुठून आली तर वॉटर कपच्या अनुभवातून आली, ज्यातून आम्हाला लक्षात आलं की जेव्हा एखादं काम का करायचंय हे मला जर पटलं तर ते कसं करायचंय मी आपोआप शिकेन. मग त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या त्या गोष्टी मी आनंदाने करेन कारण त्यात माझं समाधान आहे, त्यात माझी आयडेंटिटी आहे, त्यात मला मजा येते. कसं आहे अनेक वेळेला आपण सामाजिक कामाला जणू काही खूप मोठं ओझं आपण घेऊन वाहत आहोत, यातनं काही चांगलं काम करणं खूप कठीण आहे. करत असतील लोक पण आम्हाला तरी ती वाट नाही सापडली. मला वाटतं की जेव्हा आपल्याला एखादा आनंद मिळतो तेव्हा आपण आपसुक त्या दिशेने आपण प्रवास करत राहतो. त्यामुळे फार्मर कपमध्ये आम्ही दोन गोष्टींना प्राधान्य देतो, एक हे समूहाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाला. कारण तुम्ही फक्त समूह तयार केला, एक गट तयार केला, शेतकरी गट तयार केला, पण ते शेतकरी गटाकडे ज्ञान जर नसेल तर मग खूप कठीण आहे. तर शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान कसं

0: पोचवायचं, तर यासाठी आपण फार्मर कप रचनेमध्ये अनेक पद्धतीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याच्याबद्दल मी लगेच तपशिलात जात नाही, कारण मी अगोदर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करतो की फार्मर कप 26 ची संकल्पना ही एक 10 वर्षाच्या प्रवासातनं निर्माण झालेली आहे. आता कुठे आपण पॅन महाराष्ट्र म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या पातळीवरती करत असू तरी संकल्पना 10 वर्ष जुनी आहे आणि आता ती नावारूपाला आली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: खरं आहे, म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की झाड लगेच वाढत नाही, ते रोप हळूहळू लावावं लागतं, रुजवावं लागतं, तशीच ही संकल्पना 10 वर्ष आधी रुजवली गेली, आता कुठेतरी त्याचं एक वटवृक्ष आपण म्हणतो तयार होत आहे.
0: अजून वटवृक्ष नाही झालंय, आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक मोठं रूप धारण करण्याचा एक प्रयत्न आहे. आता बघूया कितपत आपल्याला यश मिळतं मिळत नाही हे आपण काय ठरवेल. कारण या कामात सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या हे काम पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन आहे. म्हणजे अनेक वेळेला सामाजिक कामामध्ये कसं असतं की उदाहरणार्थ एक वॉटरशेडमध्ये मला काम करण्यासाठी समजा एक एनजीओ आहे, ती एनजीओ CSR कडनं पैसे घेते, त्या वॉटरशेडचं काम राबवते. किंवा शेतीमध्ये काम करणारी जर एनजीओ असेल तर ती निधी उभा करते, मग तो ते निधी वाटते. आपण अजिबात तसं नाही करत. आपण काय म्हटलंय की शेतकरी सक्षम आहे, सर्व निर्मिती क्षमता शेतकऱ्यांमध्ये, ती निर्मिती क्षमता फक्त जाग करण्याचं आपण काम करत आहोत. त्यामुळे आपला प्रयत्न हा ट्रेनिंगवरती आहे, पूर्ण भर आपला ट्रेनिंग ट्रेनिंग ट्रेनिंगवरती आहे. हे प्रशिक्षण घेऊन शेवटी काम कोणाला करायचंय? शेतकऱ्यांना करायचंय. तर त्यामुळे शेतकऱ्यांना जितकं पटतं तेवढंच काम होणार आहे. ही चळवळ आहे आणि निश्चित ती वाढते आणि झपाट्याने वाढते. म्हणजे बघा, 2022 साली आपण फार्मर कप सुरू केला त्यावेळेला अपेक्षा ही होती की तेच पीक घेणाऱ्या एका गावातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट करावा आणि गट शेती करावी. गट शेती म्हणजे काय? त्याचा हा अर्थ होत नाही की आपल्या जमिनीच्या मालकीमध्ये काही फरक झाला. तुमची जमीन तुमची, माझी जमीन माझी, त्यात काही फरक नाही झाला. परंतु आपल्या शेतीच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या आपण एकत्र कराव्या. म्हणजे उदाहरणार्थ निविष्ठा खरेदी करताना तुम्ही वेगळी कराल मी वेगळी करी तर आपला खर्च जवळजवळ 25 ते 30% वाढतो. थोडं विचार करा की तुम्हाला दर जो मिळतो दुकानदाराकडनं, तुम्ही होलसेल मध्ये विकत घेतलं तर स्वस्त मिळेल की रिटेल मध्ये?
1: होलसेल.
0: होलसेल मध्ये नेहमीच स्वस्त होतं. त्यामुळे गट जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपलं बी बियाणं, आपलं खत, आपली औषधं, आपली यंत्र, या सगळ्या गोष्टींवरती किमान 20 ते 25% आपल्याला डिस्काउंट मिळतो. काही काही आमचे शेतकरी गट इतके हुशार आहे की डायरेक्ट कंपनी बरोबर नेगोशिएट करून जवळजवळ 40% डिस्काउंट आणतात. म्हणजे एका वर्षामध्ये आपण म्हणू शकतो कोट्यावधी रुपयांची सेव्हिंग्स शेती सुरू होण्या अगोदरच झालेली असते, पेरणी अगोदरच झालेली असते. का? कारण शेतकरी एकत्र आले.
1: खूप मोठा फायदा आहे त्यांचा,
0: प्रचंड मोठा फायदा आहे. त्यामुळे पहिला मुद्दा हा आहे की गट शेती म्हणजे आपण एकत्र येऊन शेती करतो, याचा हा अर्थ होत नाही की आपली मालकी गेली. आपली मालकी जशीच्या तशी आहे. परंतु शेती करणाऱ्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे निविष्ठा आपण एकत्र घेतो. दुसरी गोष्ट, आज शेतीमधलं एक खूप मोठं संकट आहे की आपल्याला गरज असते तेव्हा शेतकऱ्याला मजूर मिळत नाहीत.
1: हो
0: बरोबर. त्यामुळे पेरणी वेळेवर होत नाही, निंदणी होत नाही, कोळपणी होत नाही, काढणी होत नाही, फवारणी होत नाही, बरीच कामं रखडून जातात आणि त्याचा उत्पादनावरती खूप मोठा परिणाम पडतो, खर्च वाढतात. आपण जेव्हा गट बनवतो आणि गट शेतीच्या नियमामध्ये, आपल्या स्पर्धेच्या नियमामध्ये इर्जिक, आवड चावड, अडजी पडजी हे शब्द आहेत, त्याचा अर्थ हा आहे की तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्या शेतावर काम करतो आणि माझी गरज आहे तेव्हा तुम्ही माझ्या शेतावर काम कराल विना मोबदला. त्यामुळे माझं लेबरवरती प्रचंड पैसे वाचतात आणि फक्त पैसे वाचत नाहीत,
1: काम होत आहे,
0: काम होत आहे. त्यामुळे एकत्र म्हणजे त्याचा हा अर्थ, आपण एकत्र घाम गाळतो, आपण एकमेकांना मदत करतो, आपण एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि आपण विश्वास संपादन करतो. तिसरी गोष्ट गटशेतीमध्ये जी आपण करतो ती म्हणजे आपण शास्त्रशुद्ध शेती करायला शिकतो. आता शेतकरी किंवा शेती हा एक व्यवसाय आहे. म्हणजे जशी मोठी इंडस्ट्री व्यवसाय करत असताना त्यांचे काही ना काहीतरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस असतात ना, तसंच शेतीमध्येही प्रत्येक पिकाला, पीक निहाय शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करायची असते तर ती बीज प्रक्रिया कोणत्या रसायनांनी करायची, किती प्रमाणात आपल्याला करायचे, म्हणजे अनेक वेळेला

0: आपल्याला लक्षात येत नाही की शेती हे ज्ञानावरती आधारित आहे. निविष्ठा इम्पॉर्टंट असतील, जमीन माती इम्पॉर्टंट आहे, हवामान इम्पॉर्टंट आहे, पण ज्ञान सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे ज्ञान पोचवण्याचं काम या स्पर्धेमार्फत होतं आणि गट एकत्र येऊन ते ज्ञान संपादन करतं आणि ज्ञान संपादन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील 5 कृषी विद्यापीठांबरोबर आपण MOU केलेले आहे आणि त्यांचे शास्त्रज्ञ 130 असे शास्त्रज्ञ आहेत की जे दररोज यासाठी क्लास घेतात, ज्याला डिजिटल शेतीशाळा म्हणतात. ही डिजिटल शेतीशाळा इतकी आता रंगलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याची इतकी गोडी लागलेली आहे, म्हणजे तुम्ही अनेक ठिकाणी पाहाल की महिला एका बाजूला चुलीवर भाकरी करते आणि दुसऱ्या बाजूला तिचा फोन चालू आहे आणि ती डिजिटल शेतीशाळेमध्ये भाग घेते. तर हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकदम घरापर्यंत विना मोबदला आपण ज्ञान पोहोचवतो आणि हे ज्ञान वन वे ट्रॅफिक नाहीये. शेतकरी सुद्धा त्यांचा कॅमेरा ऑन करतात, शेतातनं ऑन करतात, पानं दाखवतात, मुळं दाखवतात, माती दाखवतात आणि थेट प्रश्न विचारतात. आणि काही काही शेतकरी तर आता इतके काय म्हणतात तरबेज झालेले आहेत की कधी कधी आपल्या बिचाऱ्या शास्त्रज्ञांची ते टेस्ट घेतात की ही कीड याचं नाव काय सांगा, कारण आज त्यांनाही माहिती आहे की त्याचं नाव काय, अमुक कीड त्याला अमुक अमुक उपाय, हे सगळं त्यांना माहिती असतं. तर हे शास्त्रज्ञ अगदी मन लावून 130 शास्त्रज्ञ ज्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे आहेत, म्हणजे आपल्याकडे प्लांट ब्रीडर आहे, जसं माणसाला वेगवेगळे डॉक्टर लागतात, आपल्याला ऑर्थोपेडिक वेगळा असतो, गायनॅक वेगळा असतो, फिजिशियन वेगळा असतो, अँथेस्थेटिस्ट वेगळा असतो, तसे शेतीच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळे डॉक्टर आहेत. तर हे सगळ्या डॉक्टरांचा समूह एकत्र येऊन अतिशय उत्तमरित्या गेले आता 5 हे काम करतोय आणि खूप मोलाचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या शास्त्रज्ञांचं आणि आपल्या कृषी विद्यापीठांचं आहे, जे मला निश्चित नमूद करावंच वाटतं.
1: खरंच खरंच खूप खूप म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी वाटतात.
2: श्रोते हो, आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह
3: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली.
4: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
3: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताच्या कार्यक्रमात योगेश्वरी देऊरमुले यांनी गायलेली मराठी गझल.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आज आपण योगेश्वरी देऊरमुले यांनी गायलेल्या मराठी गझल ऐकल्यात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राने प्रसारित केला.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका. आज दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही आमच्या केंद्रावर सहक्षेपित करू. प्रथम 8:00 समाचार प्रभात या हिंदी बातम्या, 8:15 मॉर्निंग न्यूज या इंग्लिश बातम्या आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.
2: श्रोते हो, एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940006

25601 आणि 25992 66। हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून। तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। कार्यक्रम आहे हॅलो मन भावन।

0: चिंतन दररोज ऐका सकाळी 6:30 ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींच्या चिंतनशील साहित्यिकांच्या लेखणीतून उतरलेला आदर्श जीवन मूल्यांची शिकवण देणारा कार्यक्रम चिंतन आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून दर दिवशी ऐका सकाळी 6:30 चिंतन।
1: दूरदर्शन संच ज्यांचे घरी
2: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी
1: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी।
2: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
1: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
2: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
1: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जातील। प्रसारण सेवा DTH ची तुम्हा आम्हा सर्वांची।

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले. आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे. यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल. पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील. तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केलं आहे. पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिक्स

अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीची आज सांगता होणार आहे. महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली. महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली. आज संध्याकाळी या मंत्रीस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृह मंत्रालयानं सांगितलं. भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली. दोनही देशांदरम्यान दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हे यासह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे ARDE ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे. या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDO आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या CSIR UGC नेट जून 2026 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे. परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाउनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे. या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी एक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा अखंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या मागण्या आहेत. मुझफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर

0: पुणे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याविरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टर्सची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या एफ एम कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल स्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसंच चारधाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आज ऐकूयात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निवेदन आहे कैलास शिंदे यांचं. सादर करते धीरज केदारी.

मंडळी रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीनं परवा म्हणजे 7 जुलै रोजी देहूतून पंढरपुराकडे प्रस्थान ठेवला. तर याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक देहूत आणि आळंदीत दाखल झाले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल म्हणजे 8 जुलैला पंढरपुराकडं प्रस्थान ठेवला. यावेळी सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसानं आता मात्र संततधार पकडली आहे. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सगळे पूल पाण्याखाली गेल्यानं मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थानाचा ऐतिहासिक निर्णय समितीनं घेतला आहे. पंढरीस जाय तो विसरे बाप माय, पंढरीस जाय तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग राहे धरून या अंक. आजही पिढीजात वारीची परंपरा अव्याहत सुरू आहे. अबालवृद्ध आळंदीत मुक्कामास आहेत. पावसाची पुराची चिंता न बाळगता वारकऱ्यांनी धर्मशाळांमध्ये आश्रय घेतलेला दिसत होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्यासाठी माऊलींच्या चलपादुकांचं काल दुपारी 2 वाजता

0: परंपरेनुसार पंढरीकडे प्रस्थान ठेवणं गेलं. या सोहळ्यासाठी आळंदी सज्ज झाली होती. दुपारी 2 वाजता भर पावसात नेत्रदीपक अशा प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली. माऊलींच्या चलपादुकांना न्हाऊ घालण्यासाठी जणू काही बरसणाऱ्या टपोऱ्या थेंबांमध्ये अहमिकाच लागली होती. सुरुवातीला देऊळवाडा स्वच्छतेनंतर मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर विनामंडपात दिंडी प्रमुख आणि मानकऱ्यांना गुरु हैबतबाबा आणि देवस्थानच्या वतीनं नारळ प्रसाद आणि पागोटं देऊन सन्मानित करण्यात आलं. मुख्य समाधी गाभाऱ्यातील मानपानाच्या सोहळ्यानंतर रथापुढील क्रमांकांच्या दिंड्या अश्व बाहेर पडले आणि त्यानंतर माऊलींच्या चलपादुकांना पालखीत ठेवण्यात आलं आणि नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री पालखीचा मुक्काम आजोळघरातील दर्शन मंडपात होता. या सोहळ्याबाबत सोहळा समिती प्रमुख आणि विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी प्रस्थान सोहळ्याबाबत आणि आजोळात होणाऱ्या मुक्कामाबाबत आम्हाला सांगितलं.
1: आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान आळंदीवरनं होणार आहे आणि माऊली पंढरपूरच्या दिशेने आज निघणार आहेत. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आनंद सोहळा असं मी म्हणतो. आनंद तेथीचा मुक्याशी वाचा भैरे ऐकती कानी रे आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय लुकांबळे बुद्ध होती तरणे नाचत नाचत जाईरे पंढरी विठ्ठल रसुबाई पाहू रे. हा वैष्णवांची मांडयाळी चालत चालत नाचत नाचत भक्ती गजरामध्ये रममाण होऊन पांडुरंगाला भेटण्यासाठी या ठिकाणी ती साधना वारीच्या रूपाने करत आज निघणार आहे आणि 18 दिवसांनी पांडुरंगाचं दर्शन त्यांना होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आळंदीवरनं साधारणपणे 3 वाजता हे प्रस्थान होणार आहे. अतिवृष्टीमुळे 3-4 दिवस आळंदीला येणारे सगळे जे रस्ते आहेत ते सध्या ब्लॉक आहेत. काही रस्ते चालू झालेले आहेत पण तरी सुद्धा प्रशासनाने आणि आळंदी देवस्थानने सुद्धा सर्व वारकऱ्यांना एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला प्रतिसाद देऊन बरेच जण पुण्यामध्ये थांबलेले आहेत.
0: चलपादुकांचं प्रस्थान झाल्यानंतर कामी आजोळी काम करेपर्यंतची हा जो सगळा सोपस्कार असेल हा जो सगळा सोहळा होणार आहे याबाबत थोडस सांगा ना.
1: काकडा आरतीने ह्या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 2:30 आपण मान्याच्या ज्या दिंड्या 47 त्यांना आपण आतमध्ये घ्यायला सुरुवात करणार आहोत. 3 वाजता साधारणपणे सोहळ्याला सुरुवात होईल प्रस्थान सोहळ्याला. त्याच्यानंतर हैबत बाबांची आरती होईल नंतर संस्थानतर्फे आरती होईल आणि जे नारळ प्रसाद असतात मानकऱ्यांचे ते सुद्धा त्याच्यानंतर देण्यात येईल. नंतर पादुका बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा करून साधारणपणे 8 ते 8:15 दरम्यान आजोळ घरामध्ये आळंदीमध्येच त्या विसावतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 5 ते 5:30 दरम्यान आपण पालखी आळंदीवरनं त्या पालखीचं प्रस्थान होऊन पुण्याच्या दिशेने निघेल.
0: कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झालेले आहेत आणि काय खबरदारीचे उपाय म्हणून काय योजना अंमलात आणण्यात आलेल्या आहेत?
1: गेली 1.5 ते 2 महिने प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन सामान्य प्रशासन नंतर वाहतूक व्यवस्था यांच्या बऱ्याच मीटिंग आपल्या झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून फौजफाटा आणि पावसाच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त ठेवावा आणि ज्या ज्या ठिकाणी बॉटल नेकिंग होतं त्या त्या ठिकाणी तो पोलिसांचं जे काही कंट्रोल आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं सक्षमीकरण करावं असे आपण सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे काही पुलावरनं जे वाहून गेलेले आहेत कठडे वगैरे ते तिथे आपण बॅरिकेटिंग लावायला सांगितलेले आहे. हार्ड

0: कमी झाल्यामुळं पुलावरचं पाणी ओसरलेलं आहे आणि म्हणून आम्ही रात्री संस्थानं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याचा अहवाल येणं बाकी आहे. निश्चितपणे अहवाल आल्यानंतर आम्ही जी काही प्रस्तांची माहिती सांगितलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या ज्या काही मानाच्या श्रींच्या रथापुढील 1 ते 27 आहेत, रथामागील 1 ते 20 व पोटधारक अशा 56 दिंड्यांचे प्रत्येकी 10 प्रतिनिधी वारकरी त्या ठिकाणी सहभागी होतील. परंतु त्यामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आता पाऊस कमी झालेला आहे, पुराचं देखील पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळं प्रत्येक दिंडीत त्या ठिकाणी ज्या काही 56 मानाच्या दिंड्या आहेत त्यामध्ये 50 वारकऱ्यांना आम्ही सामावून घेत आहोत. अशा प्रकारे थोडासा बदल आम्ही केलेला आहे. कारण पाणी जरी ओसरलेलं असलं आणि पाऊस जरी कमी झालेला असला तरी धरणाच्या साईडला पाऊस पडत असल्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणी किती पाऊस पडेल आणि उद्या सकाळी काय सिच्युएशन राहील हे आत्ताच आपण सांगणं हे घाईचं होईल. परंतु आम्ही 2 मार्ग त्या ठिकाणी प्रथमतः प्राधान्य देतोय. तो परंपरागत जो मार्ग आहे त्या परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी देखील जाण्याला आम्ही जे काही प्रमुख दिंड्या आहेत त्या दिंड्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते किती घ्यायचं त्या देखील कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण पूल देखील त्या ठिकाणी पाणी किती राहील किंवा कशा पद्धतीने राहील त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे परंपरागत मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पण तिथे जर पाणी आलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे मरकळ रोड जो आहे त्या मरकळ रोडनी आम्ही चरोली फाट्यावरती पालखी नेण्याचा आमचा हे आहे.
1: आळंदी नगर परिषदेच्या रुग्णालयाचे डॉक्टर राहुल पाटील यांनी वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात येणार आहेत या सुविधांबाबत माहिती देताना आम्हाला सांगितलं.
2: महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी नगर परिषद यांच्यातर्फे आपल्या पूर्ण आळंदी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही जी पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात आरोग्य सेवेसाठी साधारणतः 11 बूथ वेगवेगळ्या ठिकाणी चाकण चौक, वडगाव चौक, चरोली फाटा अशा ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी 2 वैद्यकीय अधिकारी, 2 इंटर्न, 1 ANM व अधिक परिसेविका अशा पद्धतीने व त्या संदर्भात जे काही औषधोपचार लागतात जो फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार स्वरूपातील तर ती सुद्धा सर्व औषधं आपल्या इथं उपस्थित आहेत. त्या ठिकाणी सर्वसाधारणतः भाविकांचे सर्व महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित आलेले असतात आणि इथून पालखी आपली आळंदीतून आपली पंढरपूरकडे प्रस्थान होते. तर त्या निमित्ताने साधारणतः 4 दिवसापूर्वीपासूनच आम्हाला इथं प्रतिनियुक्तीवरती पाठवलेलं आहे. आज आता 8 तारखेपासून प्रस्थान आहे माऊलींच्या पालखीचं. तर आज आता इथपर्यंत साधारणतः दर रोज साधारणतः 1-1 बूथवर 1000 ते 1200 रुग्णांची इथं नोंद केली जाते आणि त्यांना औषधोपचार साधारणतः पुरवला जातो. साधारणतः प्राथमिक उपचारामध्ये सर्दी, ताप, खोकला, दर वेगवेगळ्या प्रकारचे जुलाब, उलटी, ताप या संदर्भातले सर्व औषधं आपल्याकडे प्रथम उपचाराचे उपलब्ध असतात. त्यांना त्या स्वरूपात त्याचा चेक करून मग त्यांना औषधोपचार आपण केला जातो.
1: या प्रस्थान सोहळ्यास भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे हे आवर्जून उपस्थित होते. वारीतला त्यांचा वंश परंपरागत सहभाग याबाबत सांगताना ते म्हणाले.
3: रामकृष्ण हरी, महाराष्ट्राची ही संत परंपरा अनादिकालापासून चालू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून अनेक भाविक वारकरी या ठिकाणी येतात आणि पंढरपूरच्या दिशेनं पालखीचं प्रस्थान होतं. मला जसं कळतं आहे तसं माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते, माझे भाऊ हे सगळे या वारीमध्ये प्रत्येक वर्षी सहभागी होत असतात. इथून पंढरपूरपर्यंत चालत जात असतात. या वर्षीची परिस्थिती थोडीशी पाऊस जास्त झाल्यामुळं आळंदीमध्ये काल आम्ही तुकाराम महाराजांच्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला पण होतो. सगळ्या वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. इथं आज इंद्रायणीचा जो आळंदीतला जो ब्रिज आहे, पूल आहे, त्या पुलावर पाणी आहे, त्यामुळं वारकऱ्यांना यावेळेस थोडीशी गैरसोय होईल. पण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य संस्थांना, इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला, देवस्थान संस्थेला, प्रशासनाला केलं पाहिजे. कारण आपल्याकडं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंनी भाविक असतात आणि त्या ब्रिजवरनं जाताना सगळे सुखरूप पोहोचावेत आणि कुठलेही हे होऊ नये.

0: एवढी काळजी सगळ्यांची घेण्यासाठी सगळे नगरसेवक या परिसरातले देवस्थानचे लोक प्रामुख्याने प्रयत्न करतायत. तर त्याच्यात मी या निमित्तानं आवाहन करेन आपल्या सगळ्या वैष्णव भक्तांना, वैष्णव वारकरी भक्तांना सगळ्यांना की थोडस आळंदीच्या नंतर जिथं पण मुक्काम आहे तिथनं सगळ्यांनी पालखीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. कारण आता इंद्रायणीला आता आम्ही बसलो इथं आळंदीत तरी पाणी रात्रीपेक्षा 2-2.5 फुटाने वाढले. अजून पाऊस वरती चालू आहे तर पाऊस जर जास्त वाढला तर उद्या आपली पालखी. त्याच्याकरता सगळ्यांनी सुखरूप राहावं, सगळ्या वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो.
1: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानात सेलिब्रिटी संवादक अभिनेते आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे त्यांचा यातला सहभाग हा एक आकर्षणाचा विषय. आदेश बांदेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,
2: जसं आपण बघितलं इंद्रायणी मातेला महापूर आलेला होता आणि आता सगळं पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. पाऊस जसा बरसतो आहे तसे डोळ्यातलंही अश्रू थांबत नाहीत ज्या क्षणी माऊलींचं ते प्रस्थान सोहळा आपण अनुभवतो. मी सातत्याने गेली 10-12 वर्ष न चुकता या वारीत सहभागी होतो. अगदी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जात असतो. माऊलींमधली श्रीमंती, माणसातलं माणूसपण आणि प्रत्येक माणसातला पांडुरंग, काय कुठून ही अनन्यसाधारण शक्ती आणि ऊर्जा आहे, खरंच अलौकिक आहे सगळं. आपण कोणीही नाही हे सगळं तो ठरवतो, तो करून घेतो आणि माऊलींच्या चेहऱ्याकडे आपण बघितलं की लक्षात येतं त्यांची ऊर्जा. आणि कुठलंही सुख दुःख असू द्या, त्यांच्याकडून शिकण्यासारखी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फक्त एकच विठ्ठलाचा ध्यास. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा कुठलीही निरपेक्ष भावना, अगदी कळसाला नमस्कार करून सगळे माऊली परततात, यापेक्षा वेगळं काय आहे. तर आपण कुठं आहोत, आपण कुठंच नाही.
1: या वारी सोहळ्याविषयी आपला अनुभव व्यक्त करताना सुनेत्रा नाम जोशी या म्हणाल्या,
3: आमचं वारीला जायचं पक्क झालं आणि एक एक टप्पा ओलांडत आम्ही वारी करत होतो. मी नुसतं निरीक्षणच करत होते. कधी त्या विठुरायाचं नाव न घेणारी मी हरिभजनात कधी दंग झाले हे मला कळलंच नाही. दगडाची उशी आणि आकाशाचं पांघरुण करून जिथे जागा मिळेल तिथे लोक विसावत होते. खरंच मी हे सगळं बघतच राहिले. माझ्या मनात शंका होती ना की वारीला जाऊन देव भेटतो का, त्याचं काहीस थोड्याफार प्रमाणात निरसन मला तिथे व्हायला लागलं. मला देव दिसला त्या सेवाभावी संस्थेत जे येणाऱ्या वारकऱ्यांची उठभस करत होते, झोपण्या उठण्याची सोय करत होते. मला देव दिसला जे वारकऱ्यांची तुटलेली चप्पल कोणतेही पैसे न घेता शिवून देत होते. मला देव दिसला त्या डॉक्टरांच्या मध्ये कोणतेही पैसे न घेता सगळ्यांना औषध पाणी करत होते. एखादा म्हणलाच की पायाला फोड आलेत तर म्हणायचे डॉक्टर की बस न गाडीत आणि पुढची वारी पूर्ण करा, बसा गाडीत. केवढीही पॉझिटिव्हिटी. मला देव दिसला त्या आया बहिणींच्या मध्ये ज्या जेमतेम घरी 10-15 लोकांसाठी स्वयंपाक करत होत्या, तर इथे 100-500 लोकांसाठी सहज पोळ्या भाकरी करत होत्या. खरंच कुठून आले एवढे लोक, अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत स्त्री पुरुष सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले होते. तेव्हा मला लक्षात आलं की कुठं 2 पैशाची जाहिरात नाही किंवा कुठंही असा बोर्ड नाही की व्हा आमच्या पक्षात सामील आणि चला वारीला. देव भावाचा भुकेला. सगळ्या संतांच्या पालख्या तिथे एकत्र आल्या होत्या. संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, सोपानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्यांचे कोड कौतुक मी डोळ्यांनी पाहू, कानांनी ऐकू की मुखाने गाऊ अशी माझी स्थिती झाली.
1: धोधो बरसणाऱ्या जलधारांच्या आणि माऊलींच्या भक्तीवर्षावात चिंब भिजण्यासाठी अलोट गर्दीचा वैष्णवांचा मेळा आणि हा महापूर जमेल तसा आळंदीत दाखल झाला होता आणि दाखल होतच होता. अशा काही भगिनींशी आम्ही संवाद साधला.
4: रामकृष्ण हरी माऊली, तर आमचं दुकान आहेत भाजीचे. आमच्या दुकान संपूर्ण माल वाहून गेला, काहीच राहिलेलं नाही. फक्त पाण्यात बुडालेली ज्ञानेश्वरी डोक्यापेक्षा बी वर उंच पाणी असल्याने ज्ञानेश्वरी अगदी बाकीचे पुस्तकं सगळे ओले झाले आणि ज्ञानेश्वरी गाथा ही पूर्ण कोरडी निघाली. जशा तुकाराम महाराजांच्या गाथा तरंगू आल्या तशा आमच्या ज्ञानेश्वरी सुद्धा 24 तास पाण्यात असून सुद्धा कोरडीच्या कोरडी निघाली. आम्हाला ते भाजीपाला गेला, माल गेला, त्याचं काही दुःख वाटलं नाही. पण आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी जी पाण्यातून तरंगून आलेली कोरडी निघाली तर आम्हाला एकदम म्हणजे डोळे तरंगून आलेत आमचे, आश्चर्य वाटलं. बाकी

0: ग्रंथ पुस्तक वह्या कोऱ्या ओल्या झाल्या आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोरडाच्या कोरडा निघाला.
1: मंडळी, परमेश्वराची अगाध लीला असंच याचं वर्णन करता येईल.
2: आमचा अनुभव असा आहे, दर साली प्रस्थान निघत आणि प्रस्थानातून आनंद मिळतो. दर साला तर आम्ही इथलेच रहिवासी आहेत, पण शेवाई आठवड्याची शेवाई माऊलीची इतर ठिकाणी बी आपण जिकडं अध्यक्ष सांगन सुनील भाऊ तापकीर यांच्या हस्ते किंवा यांच्या स्वाधीन ते सांगन तिकडं आम्ही जातो शेवेला. शेवेला जातो तर आता इथं हे माहेर नाही, सासरच आहे आणि पंढरपूर माहेर आहे. त्या आता हे दोन्ही बी आपण श्वास घेतोय, आनंद मिळलाय, आनंद घेतलाय आणि आपलं आयुष्य आता याच्यातच चाललंय म्हणायचं. पण चांगला आनंद घेऊन आनंद मिळून सगळी सेवा घडती, देवदेव घडतात.
3: पण बाहेर धोधो पाऊस पडतोय, चारही पूल पाण्यात गेलेत, घरामध्येच बसावंसं वाटलं नाही, माऊलीचं दर्शनासाठी जावंसं वाटलं.
2: वाटलं म्हणजे पाऊस आता हा नेहमीचाच आहे, पण आनंद भरपूर झाला आणि पाणी चारही पूल पाण्याखाली जरी गेले तरी पण भाविक, पाऊस जरी असेल तरी भाविक ह्या आळंदीत परस्थानाला किंवा वारीला माग हटत नाहीये. किती पाऊस येऊ द्या, गाळ हटत म्हणलं तरी जातात आणि पंढरपूरला बी पाऊस असला तरी जातात. राऊट्या जरी पाण्यात असेल तरी पण माग वारकरी माग हटत नाहीये. ओढीने जातात, आवडीने जातात, भावेने जातात आणि आनंद लुटायला बी येतात आणि जातात.
1: अजोळचा मुक्काम संपवून ताज्या दमानं वैष्णवांचा हा महापुराचा लोंढा ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात आज सायंकाळपर्यंत पुण्यात दाखल होईल. तेव्हा या सजीव प्रसारणात भेटण्याच्या आश्वासनासह कैलास शिंदे पायी वारी पंढरीची या आकाशवाणी वृत्तांतातून माझा सहकारी धीरज केदारी यांच्यासह आपला निरोप घेतोय. रामकृष्ण हरी.

0: पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आळंदी येथे संपन्न झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकलात. निवेदन होतं कैलास शिंदे यांचं, सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

पावसाळ्यात सावध रहा, स्वतःला आणि कुटुंबाला करा सुरक्षित. महावितरणचे आवाहन. पावसाळा सुरू झाला की निसर्गाची रूप खुलते, पण त्यासोबतच विजेच्या अपघातांचा धोकाही वाढतो. वीज डोळ्यांना दिसत नसली तरी तिचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. त्या दिवशीच रात्री ताजबाग परिसरात एका वृद्ध महिलेचा पथदिव्याच्या तुटलेल्या तारेवर पाय पडून विजेचा धक्का लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर नागपूरच्या एमआयडीसी परिसरात ओले कपडे वाळत घालताना विजेचा धक्का लागल्यामुळे एका तरुणाचा पण मृत्यू झाला. अशा घटना टाळण्यासाठी तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या सुरक्षतेसाठी महावितरणने काही अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या आहेत. पावसाळ्यात होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी या नियमांचे पालन करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. घरात सुरक्षित राहण्यासाठी सर्वप्रथम ओल्या

0: हातांनी विजेची उपकरणे किंवा स्विच बोर्डला स्पर्श करणे टाळा. घरातील मीटरजवळ पाणी झिरपत असल्यास तत्काळ मेन स्विच बंद करा. मेन स्विचमध्ये तांब्याची तार वापरण्याची चूक करू नका. त्याऐवजी अधिकृत अॅल्युमिनियम अलॉय फ्यूज वायरचाच वापर करावा. जुनी वायरिंग धोकादायक ठरू शकते, त्यामुळे परवानाधारक कंत्राटदाराकडून वायरिंग तपासणी करून घ्यावी. मिक्सर, हीटर किंवा फ्रीज सारख्या उपकरणांसाठी नेहमी 3-पिन सॉकेट वापरा, जेणेकरून अर्थिंगची सुविधा मिळेल. भिंत किंवा उपकरणांना स्पर्श करताना झिणझिण्या जाणवत असतील तर हे धोक्याचे लक्षण आहे. अशा वेळी तातडीने दुरुस्ती करा. घरात ELCB, RCCB किंवा MCB बसवणे अत्यंत सुरक्षित ठरते. याशिवाय वीज चमकताना उपकरणे बंद करून प्लग सॉकेटमधून काढून ठेवणे केव्हाही चांगले. घराबाहेरही तितकीच काळजी घेणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी तुटलेल्या किंवा झुकलेल्या वीजतारा किंवा खांबांपासून सुरक्षित अंतर राखा. खांबांना जनावरे बांधणे किंवा दुचाकी टेकवून ठेवणे टाळा. लोखंडी तारांवर कपडे वाळू घालू नका. विशेषतः पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अधिक सतर्क राहावे, कारण पत्रा विजेचा उत्तम वाहक असतो. वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नका, कारण त्यामुळे प्राणी आकर्षित होऊन शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. पावसाळ्यात इन्सुलेटर तडकणे, झाडे कोसळणे किंवा पाणी शिरल्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. अशा तांत्रिक बिघाडाच्या वेळी महावितरण तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास, धोकादायक उपस्थिती आढळल्यास ग्राहक महावितरणच्या मोबाईल किंवा ऍपवर किंवा संकेतस्थळावर आपली नोंदणी करू शकतात. त्यासाठी ऍप आहे www.mahadiscom.in या संकेतस्थळावर किंवा 1800-233-3435 किंवा 1800-212-3435 अथवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर 24 तास संपर्क साधू शकतात. तेव्हा या पावसाळ्यात आपण सर्वांनी जागरूक राहून नियमांचे पालन केले तर निश्चितच विजेच्या धोक्यांपासून सुरक्षित राहू शकतो. नागरिकांची सुरक्षा हीच महावितरणाची प्राथमिकता आहे, त्यामुळे सुरक्षिततेला प्राधान्य द्या असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलेले आहे. ही माहिती उपमुख्य जनसंपर्क अधिकारी महावितरण नागपूर यांच्यातर्फे कळविण्यात आली आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 9:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शापित या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात सुधीर मोघे यांची रचना, संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी.

थापाडा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं मागो देवकाटे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाळ पळसुले यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अनंत जाधव यांचं गीत. संगीत राम लक्ष्मण यांचं.

श्रोतेहो, आत्ताच आपण संसार या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या युगलस्वरात शांता शेळके यांची रचना ऐकलीत, संगीतबद्ध केली होती रुधनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र हे 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम शासन आपुल्या दारी. या शासकीय योजनांवर आधारित कार्यक्रमात आज आपण महिला आणि बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकारी मिनल पडोळे यांची समर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सादर करते आहेत अतुल साखरकर.

नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणीच्या शासन आपल्या दारी या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शासनाच्या विविध योजना, नागरिकांचे हक्क, कायदे आणि लोककल्याणकारी उपक्रम यांची अचूक माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवावी, प्रत्येक नागरिक आपल्या हक्कांबाबत जागरूक व्हावा आणि गरजेच्या वेळी योग्य शासकीय मदत सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शासन आपल्या दारी हा उपक्रम सातत्याने आपल्यासाठी माहितीचा विश्वासहार्य दुवा बनत आहे. माहितीचा अभाव अनेकदा मोठ्या समस्यांना जन्म देतो, विशेषत महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कायदेशीर हक्क, संरक्षणाच्या तरतुदी आणि शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे. आपल्या समाजात आजही अनेक महिला कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ, आर्थिक शोषण आणि विविध प्रकारच्या अन्यायाला सामोरं जातात. मात्र अशा परिस्थितीत त्यांचं संरक्षण करण्यासाठी शासनाने सक्षम कायदे, विविध योजना आणि मदतीची प्रभावी यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. या सर्वांची माहिती प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोच

0: असणं अत्यंत आवश्यक आहे. श्रोते हो, घर म्हणजे माया, विश्वास, आधार आणि सुरक्षिततेचं दुसरं नाव. पण दुर्दैवाने काही महिलांसाठी हेच घर भीती, मानसिक त्रास आणि अन्यायाचं कारणही ठरतं. अशावेळी प्रत्येक महिलेला तिचे हक्क, तिच्या संरक्षणासाठी असलेले कायदे आणि शासनाच्या विविध योजना यांची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. याच महत्वाच्या विषयावर आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत महिला व बाल विकास विभागाच्या संरक्षण अधिकारी सौ मिनल पडोळे मॅम. त्या आज आपल्याला कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, महिलांचे अधिकार, शासनाच्या विविध योजनांविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. नमस्कार मॅम, आपलं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद सर.
0: मॅम, सर्वप्रथम आपल्या श्रोत्यांसाठी सोप्या भाषेत सांगाल का की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे नेमकं काय आणि त्याचे कोणकोणते प्रकार असू शकतात?
1: सोप्या भाषेत सांगायचं झालं सर, तर एक महिला जेव्हा लग्न करून सासरी जाते किंवा ती लग्न न करता आपल्या घरी राहते, तरी तिच्यावर आई वडिलांकडून म्हणा, भावाकडून म्हणा, बहिणीकडून म्हणा, हिंसा होत असते.
0: ऍक्च्युली
1: हिंसा म्हणजे काय? तर हिंसा म्हणजे तिच्यावर जो शारीरिक, शाब्दिक, लैंगिक अत्याचार होत असतो. लग्नानंतर तिला हुंड्याची मागणी केली जाते.
0: बरोबर.
1: त्यानंतर विशेषतः तिला अश्लील शिवीगाळी करणे, धमकावणे, त्रास देणे, दुखापत करणे, इजा होईपर्यंत तिला मानसिक शारीरिक त्रास देणे, तिला तिच्या मालमत्तेपासून, तिच्या हक्कापासून वंचित करणे, तिच्या नातेवाईकांसोबत तिच्या म्हणजे दूर ठेवणे, त्यांच्यात अडथळा निर्माण करणे, या सगळ्या गोष्टी एक छळामध्ये येतात. याचाच अर्थ कौटुंबिक हिंसाचार. म्हणजे हिंसा करणारा व्यक्ती हा तिच्या कुटुंबातला एका छताखाली राहणारा असायला पाहिजे. तो शेजारचा असेल तर ती व्याख्या कौटुंबिक हिंसाचारात मोडत नाही.
0: ओके.
1: तर घरच्यांकडून, बाहेरच्या लोकांकडून, सासरच्या लोकांकडून तिच्यावर जो काही अत्याचार होत असतो याला आपण कौटुंबिक हिंसाचार म्हणू शकतो. आता राहिला प्रश्न कौटुंबिक हिंसाचारचे प्रकार काय, कुठकुठल्या प्रकारचा होऊ शकतो. त्याच्यामध्ये तर शारीरिक छळ, लैंगिक छळ, शाब्दिक भावनिक छळ, आर्थिक छळ. तर आता शारीरिक छळ म्हणजे काय? तर तिला चावा घेणे, हाताने मारणे, तिचा रक्तप्रवाह होईपर्यंत, डोकं फुटेपर्यंत मारणे, शरीरावर व्रण उमटेपर्यंत, शरीर हिरवनिळ होईपर्यंत, हातपाय तुटेपर्यंत मारणे, तो झाला शारीरिक छळ, फिजिकल व्हायलन्स.
0: बरोबर.
1: त्यानंतर सेक्शुअल हरॅसमेंट, लैंगिक छळ, जबरदस्ती करणे, इच्छा नसताना शरीर संबंधाची मागणी करणे, अनैसर्गिक संभोगाची मागणी करणे, अश्लील फोटो व्हिडिओ दाखवणे, हा छळ मोडतो लैंगिक छळामध्ये. त्यानंतर शाब्दिक भावनिक छळ, म्हणजे तिला मूल बाळ होत नसेल टोमणे मारणे, किंवा मुलगीच झाली मुलगा झाला नाही म्हणून तिचा पान उतारा करणे, चार चौघांसमोर अपमानित करणे, तिला हुंडा दिला नाही किंवा काही आई वडिलांवरून शिवीगाळी करणे, अश्लील शिवीगाळी करणे, हा सर्व प्रकार येतो शाब्दिक आणि भावनिक छळामध्ये.
0: ओके.
1: राहिला आता आर्थिक छळ. तर आर्थिक छळ म्हणजे तिला नोकरीपासून वंचित करणे, इच्छा असूनही शिकू न देणे, शिक्षण पूर्ण होऊ न देणे, तिच्या बँकेतले म्हणा किंवा तिच्या पर्समधले पैसे न सांगता काढून घेणे, तिचा पैसा वापरणे, एटीएम वापरणे, असे प्रकार होतात. आणि तिची नोकरी सोडायला तिला भाग पाडणे की नाही तू नोकरी करायची नाही, तू घराकडे दुर्लक्ष होते, घरीच राहा. आणि बायका नोकरी सोडतात पण, कारण तिला तिचा संसार वाचवायचा असतो. तर हा जो छळ आहे सर्व हा आर्थिक छळामध्ये येतो.
0: ओके. मॅम, मला सांगा की आपल्या कार्यालयात म्हणजेच महिला व बाल विकास विभागाकडे नेमक्या कोणत्या वर्गाच्या महिला सर्वाधिक येतात?
1: अशा तर आता माझं स्वतःचंच काम तर डीव्ही ऍक्ट अंतर्गत आहे, त्याच्यामुळे अशा रोजच्या महिला येतात.
0: ओके.
1: त्याच्यामध्ये सुशिक्षित पण असतात, अशिक्षित पण असतात, आणि चांगल्या चांगल्या पोस्टवरच्या गव्हर्नमेंट ऑफिसर्स पण असतात.
0: ओके.
1: तर त्यांना पण त्यांच्या कधी नवऱ्याकडून म्हणा, कधी सासू सासऱ्यांकडून म्हणा, किंवा मग पतीचं निधन झालेलं असतं तर मग तिला घरात राहू न देणे, घरातून हाकलणे, तर अशा प्रकारचा छळ सगळ्या म्हणजे या छळामध्ये किंवा या डीव्ही ऍक्टमध्ये सगळ्या प्रकारच्या महिला येतात. असं नाही की ती अडाणी, अनपडाय, अशिक्षित म्हणून तीच आली. सुशिक्षित पण येतात, शिकलेला येतात, चांगल्या चांगल्या पोस्टवर जॉब करणाऱ्या पण येतात.
0: ओके. मला सांगा की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 आणि नियम 2006 या मागचा नेमका उद्देश काय, या कायद्याची थोडक्यात तुम्ही माहिती द्याल का?
1: भारतीय संविधानाच्या कलम 14 महिलांना भेदभावापासून मुक्ती, कलम 15 स्त्री पुरुष समानता ज्याला आपण जेंडर इक्वॅलिटी म्हणतो
0: बरोबर,
1: आणि कलम 21 जीवितांचे व त्यांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे रक्षण व्हावे हा व्यापक हेतू डोळ्यासमोर

0: समोर ठेवून महिलांनी कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडू नये, समाजामध्ये त्यांची मान उंचावली पाहिजे किंवा त्यांच्यासोबत कौटुंबिक हिंसाचार घडू नये म्हणून केंद्र शासनाने एक कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण हा कायदा 2005 आणला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली 2006. संपूर्ण भारतात हा कायदा 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू झालेला आहे. आणि त्यानंतर या ऍक्ट अंतर्गत आपण जसं महिलेला त्रास देणारे ते जे काही नातेवाईक असतात किंवा एकत्र राहणारा पुरुष किंवा या डीव्ही ऍक्टमध्ये आजकाल लिव्ह इन रिलेशनशिपचे पण प्रमाण जास्त वाढलेले आहे की जरुरी नाही की ती महिला ही लग्न झालेलीच असली पाहिजे. या ऍक्ट अंतर्गत लिव्ह इन रिलेशनशिप मधल्या ज्या महिला असतात त्यांना पण रिलीफ मिळतो. त्यांची पण आपण माननीय न्यायालयात कोर्टात केस दाखल करू शकतो. ती महिला लिव्ह इन वाली असू शकते, लग्न झालेली असू शकते किंवा लग्न न करता जी माहेरी राहते जी कुमारी असते ती पण या ऍक्ट अंतर्गत कोर्टात केस दाखल करून तिला जे जे काही तिच्यावर अन्याय झाला आहे तो सविस्तर मांडून आपण तिची केस न्यायालयात दाखल करू शकतो व तिला जे काही रिलीफ पाहिजे आहे ते आपण तिला मिळवून देऊ शकतो. महिलांना त्यांचं संरक्षण मिळावं, त्यांना समाजात आदराने उंचमानाने राहता यावं म्हणून शासनाने हा कायदा तयार केला आणि या कायद्याअंतर्गत त्यांना या रेमेडीज मिळणार.
1: मॅम, या कायद्याअंतर्गत महिलांना कोणकोणते कायदेशीर अधिकार आणि संरक्षण मिळतात याबद्दल तुम्ही आम्हाला थोडं सांगाल का?
0: छान प्रश्न केला सर. या अंतर्गत एक मी पहिले सांगते की संरक्षण अधिकाऱ्याची भूमिका काय. मी संरक्षण अधिकारी तसं प्रत्येक तालुक्यात जसं 14 तालुके आपल्या जिल्ह्यात आहे प्रत्येक तालुक्यात संरक्षण अधिकाऱ्याचं कार्यालय आहे. ती महिला त्या त्या ठिकाणी जाऊन संरक्षण अधिकाऱ्याकडे आपली तक्रार दाखल करू शकते.
1: बरोबर.
0: संरक्षण अधिकाऱ्याकडे जर ती महिला गेली सर्वप्रथम ती पोलीस स्टेशनला जाते, संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करते. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिला पाठवलं जातं काउन्सिलिंग सेंटरला सर्वप्रथम. तर आता आपण भरोसा असेल ऐकलं आहे काउन्सिलिंग सेंटर आहे आणि एक आमचं वन स्टॉप सेंटर आहे महिला बालविकासचं, तिथे पण महिला जातात. तिथे काउन्सिलिंग जर झाली नाही, त्यांचं पॅचअप झालं नाही, तडजोड झाली नाही, तर मग ती महिला येते संरक्षण अधिकाऱ्याकडे. मग आमच्याकडे आल्यानंतर आपण तिची स्टोरी ऐकून घेतो, त्याच्यानंतर तिला आपली प्रोसेस सांगतो की आपली प्रोसेस हीच आहे की आपण तिचं ऐकून घेतो सगळं म्हणणं, कोर्टात केस दाखल करायची आहे का. कारण ज्यावेळेस ती महिला आपल्याकडे येते तेव्हा ती शारीरिक मानसिकरित्या फिट राहत नाही, त्याच्यामुळे तिला विश्वासात घेऊन तिच्याकडून बरोबर माहिती घेऊन सगळ्या तिचा छळ अत्याचार ऐकला जातो. त्यानंतर आपण तिला बाकी प्रोसेस सांगतो. तर हेच असते की ती महिला आली की तिची तक्रार दाखल करणे, एक आपल्या फॉर्मॅटमध्ये तिची तक्रार नोंदवून घेणे, त्यात जसं मी मगाशी सांगितलं की शारीरिक छळ, लैंगिक छळ, शाब्दिक भावनिक छळ, आर्थिक छळ, जो काही छळ झाला आहे तो त्यात सविस्तर मांडणे, तिची केस रेडी करणे आणि ती माननीय न्यायालयात दाखल करणे ही आहे संरक्षण अधिकाऱ्याची भूमिका. आपल्याकडून तिची केस कोर्टात दाखल होते, तिला विधी सेवेमार्फत मोफत सरकारी वकीलही मिळतो. त्याच्यानंतर मग सरकारी वकील ती आणि कोर्ट असं ते प्रोसेस ती पुढे जाते, वकील मग तिची कोर्टात केस मांडतात. त्यानंतर जसजसे मग कोर्ट निर्देश देत जाईल तसं तिला मग एखादा संरक्षणाचा आदेश झाला, निवासाचा आदेश झाला किंवा मग कधी कधी छोटं बाळ पण हिरावल्या जाते. मुलं बाळ नवरा ठेवून घेतो आणि बाईला तसंच पाठवल्या जाते, दूध पिणारं बाळ असतं त्यात कधी कधी. तर मग अशा केसेसमध्ये आम्ही स्वतः संरक्षण अधिकारी वकिलांची वाट न बघता त्यांच्या बिहाफमध्ये जज पुढे उभं राहून आपण तिचा जो काही ऑर्डर असतो तात्काळ एंटरिम ऑर्डर तो आपण काढू शकतो. त्यात स्पेशली आपण मुलाच्या ताब्यावर जास्त भर देतो कारण मूल छोटं असते, आईपासून ते वेगळं असते, ते ती आईची अवस्था आपल्याला बघवत नाही आणि जज करतात पण ते. आणि आम्ही असे भरपूर ऑर्डर्स मुलाच्या ताब्याची आईला छोटे छोटे बाळ मिळवून दिलेले आहे. तर मुलाचा ताबा पण तिला मिळतो. एक जर ती आपल्याकडे आली तर त्या निवासात तिला एक संरक्षण आदेश मिळतो की जर तिला राहायचं आहे पतीच्या घरी तर पतीच्या घरी गेल्यानंतर तिला पतीकडून किंवा इतर लोकांकडून मारहाण होऊ नये किंवा इतर कुठल्या व्यक्तीकडून मारहाण होऊ नये. जसं जर ती कुठे जॉब करत असेल, कुठल्या कामाला जात असेल, तिच्या मागे मागे गुंड पाठवू नये, पाठलाग करू नये, कामाच्या ठिकाणी ती जाऊन भांडण करू नये, शिवीगाळी करू नये की जेणेकरून तिला कामाच्या ठिकाणी त्रास होईल, तिला तिची नोकरी सोडावी लागेल, असा प्रकार करू नये, ते एक संरक्षण आदेश असतो. त्यानंतर एक निवास आदेश असतो, एक कलम 18 संरक्षण मिळतं, कलम 19 तिला निवास आदेश मिळतो की एक तर तिला नवऱ्यासोबत राहायचं असेल तर पतीसोबत राहण्याचा आदेश, किंवा पतीचं घर मोठं असेल 2 मजले 3 मजले किंवा भाडे करून राहत असेल तर मग त्याच घरात त्याच परिसरात तिला वेगळ्या 2 किंवा 3 खोल्यांमध्ये किंवा भाडेकरी खाली करून त्या परिसरात तिला राहण्याचा निवास आदेश, त्या घरात त्यांनी येऊ नये, प्रतिबंधात्मक आदेश

0: देश असतो की येऊ नये, काही तमाशा करू नये, भांडण करू नये, त्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश करू नये असा प्रतिबंधात्मक आदेश असतो. त्यानंतर तिला पोटगी एक लागू होते.
1: अच्छा.
0: हा, कलम 20 अन्वये तिला पोटगी मिळते की त्याची जी काही इन्कम असते त्याच्या अर्धी इन्कम आपण मागू शकतो कोर्टाला. बाकी फायनल डिसिजन कोर्टाचा असतो की त्याची फायनान्शियल कंडिशन पाहून महिलेला किती द्यायचे. कधी महिला ही एकटी असते, कधी तिच्यासोबत मुलं बाळ असतात.
1: बरोबर.
0: ते बघून ते तिला पोटगीची अमाऊंट ही मंजूर होत असते. त्यानंतर मुलाचा ताबा, जसं मी सांगितलं, एक 8 वर्षापर्यंत तरी मुलगा हा आईच्याच ताब्यात असतो. 8 वर्षानंतर मग कोर्ट मुलाचा ऐकतं की तुला आई पाहिजे की बाबा पाहिजे.
1: ओके.
0: असं असतं, मुलाला प्रेझेंट करता येतं कोर्टाच्या समोर. त्यानंतर तिला एक नुकसान भरपाई मिळते.
1: अच्छा.
0: की जसं तिचं शारीरिक छळ, मानसिक छळ होतं, तिचं एक नुकसान होत असते, मानसिक नुकसान होतं, तिचं मानसिक खच्चीकरण होत असते.
1: बरोबर.
0: तिचा हा जो काही शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ झालेला असतं त्याची एक भरपाई रक्कम म्हणून एक नुकसान भरपाई रक्कम वेगळी मिळते, पोटगी रक्कम वेगळी मिळते.
1: अच्छा.
0: यानंतर जर तिला राहायचं नसेल नवऱ्यासोबत, असतं कधी कधी की नाही आता खूप झालं, मी आता विचार केला की मला नाही राहायचं, तर मग ती माहेरी राहून सुद्धा हे सगळे तिला अधिकार तर मिळतात, परंतु तिला तिचं जे सामान असतं, महिला काही सामान घेऊन येत नाही.
1: बरोबर.
0: घातल्या कपड्यात तिला आकलल्या जातात तशीच येते. तर मग तिचे डॉक्युमेंट्स असतात, तिचे कपडे असतात, कधी कधी मुलांचे खेळणी असतात, तिचं आंदण असते, या सगळ्या गोष्टी स्त्रीधनात इन्क्लूड आहेत. त्या स्त्रीधनामध्ये पण या तिला तिच्या गोष्टी मिळतात. एवढ्या रेमेडीज आहेत. कधी कधी एक वेळ प्रसंग बघून हेही करतं की कधी कधी तिची परिस्थिती नसते, एखादी प्रेग्नेंट बाई असते तिला तशा अवस्थेत सोडून दिलं जातं, तर मग तिला तो वैद्यकीय खर्च द्यावा. दवाखान्याला तसा कोर्टाकडून ऑर्डर जातो की हिचा वैद्यकीय खर्च आपण करावा, हिच्याकडून कुठलेही शुल्क घेऊ नये, असा वगैरे वेळ परिस्थिती पाहून तिची जी काही केस आहे अटी शर्ती पाहून तसा कोर्ट वेळेवर ऑर्डर करतो.
1: ओके.
0: एवढे सगळे अधिकार आपण महिलेला या डीबी ऍक्ट अंतर्गत मिळवून देऊ शकतो.
1: ओके. तर मॅम, मला सांगा की या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या किंवा पीडित महिलेला त्रास देणाऱ्या प्रतिवादीला कोणती शिक्षा किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते?
0: प्रतिवादीने जर न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही, एक ऑर्डर निघतो की हिंसा करू नये, मारहाण करू नये, एवढी एवढी पोटगी अर्ज दाखल केल्यापासून भरावी. पण जर त्यांनी संरक्षण, म्हणजे तरी मारहाण करत आहे, 2-4 महिने चांगला राहिला मारहाण करत आहे, पोटगीचं ऑर्डर होऊन त्यांनी पोटगी दिली नाही, तर त्याची प्रॉपर्टी एक तर सीज होते, आर्थिक जप्ती होते त्याची प्रॉपर्टी पाहून. आणि आदेशाचा भंग म्हणून एक कलम 31 अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, त्यात त्याला 1 वर्षाची कैद असते आणि 20,000 रुपयापर्यंतचा दंड भरावा लागतो.
1: अच्छा.
0: असं असते. आणि त्यांनी तसं पण, आणि संरक्षण अधिकाऱ्यांनी पण जर त्यांची काही कर्तव्य पार पाडली नाहीत, मग त्यांना पण दंड भरावा लागतो.
1: अच्छा.
0: हा, तर ही सगळी प्रोसेस पोलिसांथ्रू होत असते, कारण हा जो डीबे ऍक्ट आहे हा स्टेक होल्डर्स आणि संरक्षण अधिकारी यांच्यासोबत स्टेक होल्डर्स यांचं एक मिळून आपली ही एक कारवाई असते. जेव्हा आपण केस दाखल करतो तर केस दाखलची जी एक प्रत असते ती आपण त्या संबंधित पोलीस स्टेशनला देत असतो.
1: ओके.
0: कारण तिला पुढे जाऊन जर काही त्रास झाला तर पोलीस पण त्यात मदत करतात. आणि जेव्हा काही ऑर्डर निघतो कोर्टाचा तर संरक्षण अधिकाऱ्यासोबत संबंधित पोलीस स्टेशनचं पण नाव असते की यांनी हिची अशी अशी मदत करावी.
1: ओके.
0: हा, तर पोलिसांथ्रू पण आपण तिला मदत देऊ शकतो. एक काउन्सिलिंग पण असते की केस दाखल करण्यापूर्वी जर तिला वाटत आहे की काउन्सिलिंग करावी, होऊ शकते की तिचा नवरा समजल्याने समजून जाईल, तर पहिले आपण तिला काउन्सिलिंगवरच भर देतो. पहिले तिचं समुपदेशन केलं जाते. जर तिचं काही झालं नाही तर मग अशा याच्यात पोलीस पण मदत करत नाही, कोर्टातून ऑर्डर आण, मग ऑर्डर कसा आणायचा, कोण आणेल, मग तेव्हा असते संरक्षण अधिकाऱ्याची मुख्य भूमिका. मग आपण तिचं, जसं मी आता सांगितलं, कोर्टातून आपण तिला केस दाखल करून विधी सेवेमार्फत वकील देऊन तिची आपण कोर्टात केस मांडतो आणि ऑर्डर्स काढतो. आणि मग कोर्टाचा ऑर्डर निघाला की मग पोलिसांच्या मदतीने संरक्षण अधिकारी त्या आदेशाची अंमलबजावणी करतात. महिलेला स्वतः पोलिसांच्या मदतीने तिच्या घरी घेऊन जातात. निवास असेल तर तिच्या घरी घेऊन जाणं, मुलाचा ताबा असेल तरी त्यांच्या घरून, जिथे कुठे मुलगा असेल, कधी कधी मुलगा त्यांच्या प्रतिवादी किंवा गैरहजरचा नवरा पळून घेऊन जातो, फरार होऊन जातो, मग तो शोध लावणं कुठे आहे काय आहे, मुलं बाळ देणं, पोटगी त्यांना आदेश सामील करणं, हे सगळे संरक्षण अधिकारी करतात.
1: अच्छा.
0: आणि बऱ्याचशा महिलांना अशा रिलीफ मिळालेली आहे.
1: ओके. तर महिलांच्या त्रासाला पूर्णपणे समजून त्यांच्यावर पूर्ण उपाय करणं हे एका संरक्षण अधिकाऱ्याची जबाबदारी, ती पूर्णपणे पार पाडतात. अगदी छान. तर मॅम, मला सांगा की महिला व बाल विकास विभागामार्फत महिलांसाठी आणि बालकांसाठी कोणकोणत्या महत्वाच्या योजना आणि सेवा राबवल्या जातात आणि त्यांचा लाभ कोण घेऊ शकतं?
0: आपल्या महिला बाल विकासतर्फे बाल संगोपन योजना आहे, ज्यात आपण अनाथ बालक किंवा एकल पालक, म्हणजे ज्यांची आई गेली आहे, वडील आहे, वडील गेले आहे, आई आहे, असं म्हणजे, किंवा मग दोन्ही पण नाही आहे.

0: आजी आजोबा संगोपन करत आहे किंवा जे आश्रमात राहत आहे अशा अनाथ मुलांसाठी एक बालसंगोपन योजना राबविली जाते. त्याच्यामध्ये एक 2250 रुपये शासनाकडून त्यांना वयाच्या 18 वर्षापर्यंत एक निधी दिला जातो.
1: अच्छा.
0: शिक्षणासाठी ती त्यांच्या कामात येत असते. त्याच्यानंतर आता सध्या सगळ्यांनाच माहित आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे, ती पण राबवली जाते. त्यात महिलांना 1500 रुपयांचा लाभ दर महिन्याला मिळत असतो. त्यानंतर आपल्याकडे महिलांसाठी स्वाधार गृह, आधार गृह नागपुरात आहेत. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल्स आहेत. तसंच आपलं महिला बाल विकास एक OSC सेंटर आहे जिथे अशा ज्या निराश्रित परित्यक्त्या महिला आहेत तर त्या सुद्धा तिथे जाऊन आपली तक्रार दाखल करू शकतात. तिथे त्यांचं काउन्सिलिंग होते. जर तिला वैद्यकीय कधी तुटल्या फुटल्या अवस्थेत रक्तबंबाळ अवस्थेत महिला कार्यालयात येत असते तर अशा वेळेस तिला तिथे वैद्यकीय सेवा मिळते, मोफत वैद्यकीय सेवा, विधी सेवा मिळते, तिचं काउन्सिलिंग होते. जर तिला घरदार नाहीये राहायला, एकदम हाकलून दिलं आहे आणि आई वडील सध्या गावाच्या बाहेर राहत आहे, ती पोहोचू शकत नाही, तर अशा याच्यात म्हणजे तिला 5 दिवसांचा अल्प निवास पण तिथे दिला जातो. आपल्याकडे निराश्रित परित्यक्त्या स्त्रियांसाठी स्वाधार गृह, आधार गृह आणि महिलांसाठी पण हॉस्टेल्स आहे. जसं आता वेस्ट हायकोर्ट रोडला प्रियदर्शनी महिला वसतिगृह आहे, महिला बाल विकास अंतर्गतच आहे. तिथे पण ज्या अनाथ मुली किंवा मग सापडलेल्या मुली, हरवलेल्या मुली ठेवल्या जातात. त्यानंतर आदिम जाती महिला सेवक संघ आहे बेसायला, तिथे नोकरी करणाऱ्या महिला राहू शकतात.
1: ओके.
0: त्यानंतर श्रद्धानंद पेठ इथे पण जे बालके सोडून दिल्या जातात, कुठे पण छोटे छोटे अर्भक पण सापडतात अशा मुलांना किंवा मग मुलींना पण मोठ्या,
1: अच्छा,
0: तिथे त्यांना आधार दिला जातो. त्यांचे तिथे लग्न पण होतात, तिथे दत्तक पण दिला जातो मुलांना. जे छोटे छोटे बाळ आहे ज्यांना मुलं बाळ होत नाही अशा महिला तिथे संपर्क साधू शकतात. श्रद्धानंद अनाथालय माटे चौक इथे आहे, तिथे मुलं बाळ दत्तक पण दिल्या जातात. आणि प्रियदर्शनी महिला वसतिगृह आहे आपल्या वेस्ट हायकोर्ट रोडला. आणि आदिम जाती महिला सेवक संघ हे स्वाधारगृह आहे महिलांसाठी बेसा बेलतरडी रोडला.
1: अच्छा.
0: हा, तिथे त्यांचं महिलांचं पुनर्वसन केलं जातं, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं किंवा मग त्यांना नोकरी वगैरे करायची असेल तर मग ती सगळी सोयी सुविधा तिथे उपलब्ध आहे.
1: अच्छा. आणि एखाद्या महिलेला समजा तिथे जायचं असेल तर तिला नेमकी कुठल्या कुठल्या गोष्टींना अप्रोच करावं लागतं जेणेकरून त्यांना तिथे दाखला मिळतो?
0: अप्रोच म्हणजे ती जेव्हा पोलिसांकडे वगैरे जाते तर त्या पोलिसांकडे आपले सर्व कॉन्टॅक्ट अवेलेबल आहे, संपर्क अवेलेबल आहे. ती कुठल्या कॅटेगरीत मोडते, जर तिचं वय काय आहे, वयानुसार प्रत्येक हॉस्टेल्स ठरवलेले आहे, 18 वर्ष आतले, 21 वर्षापर्यंत छोटे बालक, तर तशा तशानुसार पोलिसच त्यांची मदत करतात. पोलिसच त्या स्वाधारगृह आधारगृहमध्ये घेऊन येतात.
1: तर मॅम मला सांगा, शेवटी जर एखाद्या महिलेला मदतीची गरज असेल आणि या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तिने नेमका कुठे आणि कोणाशी संपर्क साधावा?
0: आमचं जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय आहे, प्रशासकीय इमारत क्रमांक 2 सिव्हिल लाईन्स जिल्हा परिषदच्या मागे. इथे महिला आली की तिला सगळ्या प्रकारची मदत मिळते. मुलांना पण जे अनाथ बालके असतात त्यांना तिथनं अनाथ प्रमाणपत्र पण मिळतं की त्यांना मग पुढे शासकीय नोकरींमध्ये वगैरे त्यांना आरक्षण दिलं जातं. ते अनाथ प्रमाणपत्र जर त्यांना मिळालं तर त्यांच्या भविष्यात त्यांच्या करिअरसाठी ते भरपूर उपयुक्त ठरतं.
1: अच्छा.
0: हा, तिथे आणि तसंच आमच्या महिला बाल विकासतर्फे एक बालविवाह प्रतिबंधक योजना आहे, एक हुंडा प्रतिबंधक योजना आहे की हुंडा देणे घेणे हे सगळ्यांनाच माहित आहे गुन्हा आहे, परंतु ते भरपूर प्रमाणात आजही चालतं.
1: बरोबर.
0: तर त्याला पण आळा घालणं तेवढंच जरुरी आहे. एक बाल विवाह आहे की 18 वर्षाखाली आणि 21 वर्षाखाली मुलांचा विवाह होऊ नये. जर तसं असेल तर तिथे उपस्थित सर्व जे काही लोक असतात, पाहुणे असतात, नवरी नवरदेव, त्यांचे नातेवाईक, भटजी, फोटोग्राफर, या सर्वांवर गुन्हा दाखल होत असतो.
1: अच्छा.
0: हा, त्याच्यामुळे बालविवाह करणे हा पण कायद्याने गुन्हा आहे. हुंडा मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यामध्ये हुंडा जर कुणी मागितला तर त्यात 3 वर्षाची कैद आणि दंड पण असतो 15,000 रुपयांपर्यंत. त्याच्यानंतर हुंडा बळी त्याच्यासाठी एक जन्मठेप असते. आपण कायद्याचं उल्लंघन करत असतो तर शासनाने त्याचे त्याचे तसे तसे शिक्षेचं स्वरूप त्याला दिलेलं आहे. जर कुठला व्यक्ती त्या शिक्षेस पात्र असला किंवा ते निदर्शनास आलं तर त्याला ती शिक्षा हमखासी होऊ शकते.
1: अच्छा.
0: हा, तसंच एक पॉश ऍक्ट अंतर्गत विशाखा समिती असते की त्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ, तर ही प्रत्येक आस्थापनेला, शासकीय निमशासकीय प्रत्येक आस्थापनेला करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: जर तुम्ही ती समिती गठीत केली नाही तर त्यात 50,000 दंड आहे.
1: अच्छा.
0: आणि आता पुढे प्रत्येक आस्थापनेची ती तपासणी पण होणार आहे.

0: त्यात तुमचा एक अध्यक्ष ही महिला असली पाहिजे, 5-6 लोकांची कमिटी असते ती, आणि त्यात एक तुमचा एनजीओ असला पाहिजे की त्यांनी चांगलं समाज कार्य त्यांनी केलेलं असलं पाहिजे, त्याला या कामाची त्याला जाण असली पाहिजे.
1: बरोबर.
0: अशी ती कमिटी तुम्हाला करायची आहे. त्याचे फलक तुम्हाला तुमच्या ऑफिसला लावायचे आहे की आल्याबरोबर तो फलक तुम्हाला दिसला पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे एक आहे की पॉश ऍक्ट म्हणजे कामाचे प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हरॅसमेंट, तर या अंतर्गत विशाखा समिती गठीत असते, ती करणं अगदी गरजेचं आहे. जर कुणी केली नसेल, माझं कुणी ऐकत असेल, तर प्लीज तुम्ही करा, कारण तुमच्याकडे महिला बाल विकासचेच अधिकारी कर्मचारी येऊ शकतात आणि तपासणी करू शकतात. जर त्यात तुमची कमिटी दिसली नाही, त्यात कमिटीचा काही अहवाल दिसला नाही, मीटिंग दिसल्या नाही, फलक दिसला नाही, तर त्यावर तुमची कलेक्टर मार्फत दंडात्मक कारवाई होऊ शकते. 50,000 दंड तुम्हाला होऊ शकतो. मी पॉश ऍक्ट अंतर्गत मी जसं सांगितलं विशाखा समिती, तर हे महिलांचा छळ म्हणजे काय, तर यावर या बाबतीत मी थोडं सांगायची माझी इच्छा होत आहे की जर एखादी महिला चालली आहे तर मग तिच्याकडे बघून शेरे करणे, काही विधान करणे. एखादी महिला ऑफिसला येते, ती लिपस्टिक लावते, काजळ लावते, तर मग तिच्याकडे बघून टोमणे मारणे.
1: बरोबर.
0: तिला साधा किंवा एक नजर उठवूनही बघणे, म्हणजे ज्याच्यामध्ये वाटते आहे की नाही हा महिलांविषयी, म्हणजे ते महिलांना समजून जातं की हा कुठल्या हेतूनही आपल्याकडे बघतोय.
1: बरोबर.
0: हा, तर साधं तिच्याकडे बघणं, एक शिटी मारणं किंवा शेरे विधान करणं तिच्या रूपरंगावरून, तिच्या जेस्चरवरून, हा सुद्धा छळामध्ये येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी होणारा जो महिलांचा लैंगिक छळ आहे, हे त्याच्यामध्ये अंतर्भूत होऊ शकतं, त्याच्यावर पण ती कारवाई केली जाऊ शकते. अशामध्ये जर तुमच्या आस्थापनेत समिती गठीत असेल, तर तुम्ही तिथल्या जो काही अध्यक्ष आहे त्या समितीमध्ये तुम्ही तक्रार दाखल करू शकता.
1: बरोबर.
0: किंवा मग आमचं जे मेन ऑफिस मी सांगितलं, प्रशासकीय इमारत क्रमांक 2 साबामाळा, तिथे पण तुम्ही कंप्लेंट दाखल करू शकता. ही जी कंप्लेंट महिलेची असते ही कॉन्फिडेन्शियल ठेवली जाते, गोपनीय असते. त्यात अर्जदार कोण आहे, कोणी कोणाविरुद्ध कंप्लेंट केली, ही फक्त कमिटीच्या बाहेर ही गोष्ट जात नाही.
1: ओके.
0: हा, त्यात ती सुनावणी पण होत असते, सुनावणीला त्याला बोलावलं जातं आणि साधारण एक 90 दिवसाच्या आत, 3 महिन्यांच्या आत त्याचा निकाल लावला जातो. हा, जर असं जर तुमच्या निदर्शनास कुठे येत असेल, महिलांना सांगते किंवा कुठली महिला धजत नाही या गोष्टी सांगायला बोलायला, पण परंतु तरी तुमच्या दुसऱ्या महिलांविषयी जर असं काही निदर्शनात येत असेल, तर तुम्ही आमच्या महिला बाल विकास ऑफिसला नक्की संपर्क साधू शकता, तिथे तुम्हाला नक्की मदत दिली जाईल.
1: ओके. मॅडम, आज आपण अतिशय महत्वाची आणि प्रत्येक कुटुंबाशी निगडीत अशी माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद सर, तुम्ही मला इथे बोलायची संधी दिली. आणि मलाही आवडलं की महिलांबाबत, कारण महिलाच जागरूक नसतात. महिलांसाठी कायदे शासनाने बनवलेले आहे, परंतु त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही. तुम्ही मला इथे बोलावलं, बोलण्याची संधी दिली, या थ्रू या सगळ्या योजना ज्या आहे महिलांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि पोहोचतील आणि त्यांना त्याचा लाभ होईल, ही मी ग्वाही देते. आमच्या विभागाकडून त्यांना नक्कीच मदत दिली जाईल, परंतु महिलांनी आमच्यापर्यंत यावं, संपर्क साधावा, हीच विनंती करते त्यांना. धन्यवाद.
1: नक्की नक्की. श्रोते हो, अन्याय सहन करणं हा पर्याय नाही. योग्य वेळी योग्य माहिती आणि योग्य ठिकाणी मदत मिळाली तर अनेक आयुष्यांना नवी दिशा मिळू शकते. म्हणूनच ही माहिती स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आपल्या कुटुंबियांपर्यंत, मित्र मैत्रिणींपर्यंत आणि समाजापर्यंत नक्कीच पोहोचवा. कारण सुरक्षित महिला म्हणजेच सक्षम कुटुंब आणि सक्षम कुटुंब म्हणजेच सक्षम समाज. तर मी समर बोबडे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी विषयासह. नमस्कार.
2: आपण ऐकत होतो शासन आपल्या दारी, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

आधारित योजनांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. महिला आणि बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकारी मीनल पडोळे यांची समर बोबडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते अतुल साखरकर.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत पाठ, मान आणि कंबरदुखी याविषयी. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर आर बी कळमकर. आपण आपले प्रश्न डॉक्टर आर बी कळमकर यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स लक्षात घ्या. फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 252 9266. आपल्यासाठी फोन नंबर्स पुन्हा एकदा 6940067 256 0101 आणि 252 9266. आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करत असाल तर या फोन नंबर्सच्या आधी 0712 हा STD कोड नक्की डायल करा. डॉक्टर आर बी कळमकर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आपलं स्वागत आहे आजच्या या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये. आज आपण पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखी याबद्दल पुन्हा एकदा बोलतो आहोत. खरं म्हणजे खूप मोठी व्याप्ती आहे या विषयाची, कारण पाठदुखी, मानदुखी ही प्रत्येकालाच कधी ना कधी जाणवते होते, पण त्याच्याकडे लक्ष द्यावं, डॉक्टरकडे जाऊन लक्ष द्यावं असं केव्हा समजता येईल? कारण पाठदुखी, मानदुखी बरेच अनेकदा खूप वेळ उभं राहिलं, खूप वेळ बसून काम केलं तरी ह्या गोष्टी होऊ शकतात, त्या काही दिवसांनी कमी पण होऊन जातात, आपोआप कधी कधी कमी होतात, पण डॉक्टरकडे जायला पाहिजे हे कधी लक्षात घ्यायला पाहिजे.
1: त्याला आपण असं एक म्हणू शकतो की ॲक्यूट आणि सब ॲक्यूट आणि क्रॉनिक.
0: अच्छा.
1: ॲक्यूट म्हणजे कसं आहे, काही दिवसापासून काही आठवड्यापासून जर असेल तर ते ॲक्यूट झालं, तर हे साधारणपणे काही इंजुरी झाली असेल त्याच्यामुळे होऊ शकते, किंवा काही इन्फेक्शन असेल त्याच्यामुळे होऊ शकते. कारण फॉर एक्झाम्पल मानेचं दुखणं आहे, तर मानेमध्ये काय पुष्कळ स्ट्रक्चर आहे, फक्त स्पाईन हेच एक स्ट्रक्चर नाही आहे, तर तिथे समजा गाठी आहे, तर मानेमधलं जे गाठी आहे त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन असेल तर त्याच्यामुळे सुद्धा दुखणं जाऊ शकते. तर त्याच्यामुळे जर असं वाटलं की बा आपल्याला हे दुखणं आहे त्याच्यासोबत गाठ आहे, मग त्यावेळेस त्याला ताबडतोब जायला पाहिजे. अदरवाईज समजा मानेमध्ये काही सूज नाही आहे, कुठे काही गाठ नाही आहे आणि दुखणं आहे, तर मग तो आपलं मानेचे व्यायाम करू शकतो. आणि मागे जसं आपण बोललो होतो की जसं आजकाल हे जे मोबाईल करतात लोक, मान खाली वाकून वगैरे ते पाहत बसतात मोबाईल, त्या पोस्चर, बॅड पोस्चरमुळे हे मानदुखी खूप कॉमन आहे. त्याच्यामुळे मानेचे व्यायाम करत राहणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मागे आपण हे पण बोललो होतो की जर तुम्ही एकाच वेळेस खुर्चीवरती जर अर्ध्या तासापेक्षा जास्त बसाल तर तुम्हाला प्रॉब्लेम जाईल, मध्ये उठून थोडंसं फिरा, एक 5-10 सेकंड 10-15 एखाद 2 मिनिट तरी कमीत कमी फिरा, त्याच्यामुळे थोडंसं तुमचं मोबिलायझेशन होऊन जाईल. कारण प्रोलॉंग सिटी

0: इज इक्वल टू स्मोकिंग.
1: अरे बापरे,
0: तर ते
1: हे
0: आता कस
1: नवीन सांगितलं.
0: प्रोलॉंग सिटिंग इज इक्वल टू स्मोकिंग. तर त्याच्यामुळे कसं आहे, खूप लॉंग सिटिंग पण नाही पाहिजे. आणि आता जसं काय होतं की मान्यता, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही यायच्या आधी पण मी इथे आलो, जनरली मी खूप आधी येतो कारण कसं आहे की ट्राफिक असते, मग कधी अडकलो ट्राफिकमध्ये, मग वेळेवर पोहोचू नाही शकलो, म्हणून मी शक्यतो आधी निघतो, आधी पोहोचतो. तर हा जो माझ्याकडे वेळ होता त्या वेळामध्ये मी मानेचे व्यायाम करत होतो. म्हणजे बसल्या बसल्या तुम्ही मानेचे व्यायाम करू शकता. मानेच्या समोर वाकणे, पाठीमागे जाणे, फिरवणे, बाजूला जाणे, हे व्यायाम जर तुम्ही करत राहिले तर ते मानेचे जे मसल्स आहे त्या मसल्सला व्यायाम मिळतो आणि ते रिलॅक्स होतात. त्याच्यामुळे काय होतं की जे मसलचे स्ट्रेन आहे, स्पाझम आहे, हे कमी होते. त्यामुळे हे मानदुखीचा जो प्रकार आहे हा कमी होतो. सेम अप्लिकेशन म्हणजे कसं आहे, मी मागे सांगितलं होतं की स्पाईन जी आहे हे ब्रेनपासून खाली कमरेपर्यंत जाते आणि त्याच्यामधून आतमध्ये कॅनल असते, कॅनलमधून ब्रेनपासून स्पायनल कॉर्ड खाली जाते आणि निरनिराळ्या नर्व्स जे आहे ह्या डिफरंट मसल्स, स्किन, सगळ्या ऑर्गन्सला सप्लाय करते. आता याच्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तिथे दुखणं होऊ शकते. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे स्पाईन त्या बाजूला, पाठीमागे बाजूला हे सगळे मसल्स असतात, लिगॅमेंट्स असतात, त्यांचे आजार ते पण तुम्हाला त्रास देऊ शकते. त्याच्यानंतर जे आता समजा पाठ आहे, तर थोरॅक्स म्हणजे छातीचा पाठीमागचा भाग आपण समजा पाठ घेतला तर छातीमध्ये असणारे अलग अलग जे अवयव आहे त्यांच्या आजारामुळे सुद्धा तुम्हाला पाठदुखी होईल. फॉर एक्झाम्पल जसं प्ल्युरल इफ्युजन आहे म्हणजे लंग्सचं जे कव्हरिंग आहे त्याच्यामध्ये जर पाणी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला होईल. तर लंग्सचा कॅन्सर आहे, अन्ननलिकेचा कॅन्सर आहे, इव्हन हार्टचा प्रॉब्लेम, हार्ट अटॅक, इव्हन मानदुखी हे हार्टच्या अटॅकमुळे सुद्धा राहू शकते. हे सुद्धा लोकांनी करून अक्यूट जर असेल तुम्हाला सडनली मानेमध्ये दुखून राहिलं, दुसरं काही कारण नाही आहे आणि तुमचे मान हलवल्याने जर प्रॉब्लेम येत नाही आहे तर हे मान दुखणं जे आहे ते हार्ट अटॅकमुळे सुद्धा होऊ शकते. हार्ट अटॅकचं जे पेन आहे ते असं म्हणतात की अंबिलिकस पासून म्हणजे नाभीपासून तर लोअर जेवापर्यंत कुठेही राहू शकते, पाठीमागे समोर कुठेही राहू शकते. त्याच्यामुळे त्याचं टेम्पोरल हिस्ट्री काय आहे, म्हणजे त्याच्यासोबत स्वेटिंग आहे का, श्वास घ्यायला त्रास होतो का आणि कमजोरी वाटते का किंवा दम लागतो का, ह्या ज्या आहे ह्या जर सिम्टम्स असतील तर ते एक असू शकते.
1: आपण एक फोन घेऊयात. हॅलो हॅलो हॅलो
0: हां बोला.
1: मला वाटतं काहीतरी हॅलो
0: हां नाही त्यांचे संपर्क तुटलाय.
1: हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो हां आपलं नाव कळू शकेल का?
2: मॅम नागपूरहून बोलतोय शरीयू.
1: हां
2: माझा एक क्वेश्चन असा होता की कॉलेजमध्ये जेव्हा आपण कम्प्युटर वगैरे काम करतो एखाद्या वेळेस जास्त होतो तर माझं टेलबोन थोडं त्रास देत होत म्हणजे गाडी चालवताना. त्याच्यासाठी मी हे घेतल्या टॅबलेट्स वगैरे त्यांनी कमी झाला पण त्यांनी असंही म्हटलं डॉक्टरांनी की जर नाही झाला तर इंजेक्शन त्या टेलबोनच्या याच्यावर त्याचा काही साईड इफेक्ट असतो का? सध्या मला त्रास नाही आहे पण जर झाला तर.
0: नाही मला एक सांगा, तुम्ही काही एक्सरे किंवा एम आर आय वगैरे असं काही केलं आहे का?
2: काहीच नाही झालं.
0: नाही एक्सरे झाला आहे तुमचा?
2: हा त्यांनी म्हटलं मला की हिप बनवर पडल्या का तुम्ही, तर मी म्हटलं नाही सर पडली आहे पण हिपवर नाही पडली
0: कधी. नाही काय होते पुष्कळदा मी तुम्हाला सांगतो काय होते की आता हे आपण पडतो किंवा काही मार लागतो आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही पडत की आपल्याला कुठे कुठे मार लागला. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, काल मी एक पेशंट पाहिली, ती पेशंट अराऊंड 40 वर्षाची पेशंट आहे आणि तिला म्हणजे थायरॉईडची बिमारी होती आणि ती थोडीशी लठ्ठ पण होती आणि तिला असं मला वाटलं की पाहिल्यानंतर की तिला कुशिंगॉइड सिंड्रोम म्हणजे जे एक कुशिंग सिंड्रोम म्हणतात त्याला एक कॉर्टिसॉल जास्त हॉर्मोन बनते शरीरामध्ये किंवा जर लोकांनी स्टिरॉईड घेतले असतील तर तेही होते आणि त्याच्यामुळे मग बोन्स कमजोर होतात. बोन्स कमजोर झाल्यामुळे अशा लोकांना फ्रॅक्चर लवकर होते. तर ती पेशंट पडली 3 महिन्यापूर्वी, त्याच्यानंतर तिला थोडंसं छातीला पाठीला वगैरे मार लागला आणि मग ती आली तर तिला राईट हिप जॉईंटमध्ये खूप सिव्हिअर पेन होतं, ती चालूच शकत नव्हती, खूप लंगडत होती. मला असं वाटलं की तिला एव्हियन तर नाही आहे म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हेड ऑफ फीमर, म्हणजे तिचं एम आर आय केलं तर एम आर आयमध्ये तिला एव्हियन नाही निघालं पण तिला फ्रॅक्चर निघालं. आता हे पेन जे आहे ही तिला 7 दिवसापासूनच होतं, त्याचं काही ट्रॉमॅची हिस्ट्री नाही आहे पण तिला फ्रॅक्चर, आता

0: एक्सरे मध्ये ती फ्रॅक्चर दिसत नाही, पण एमआरआय मध्ये दिसते, अगदी अर्ली फ्रॅक्चर आहे तिला. तर हे कसं होतं पुष्कळदा की तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर माहीत पडतं एक्झॅक्टली काय. आता टेलबोन जे तुम्ही म्हणता, मला एक्झॅक्टली तुम्हाला कॉक्सिक्सच म्हणायचं आहे की नाही मला माहिती नाही, पण टेलबोन हे सगळ्यात शेवटचा पार्ट आहे स्पाईनचा, सॅक्रमच्या खालचा पार्ट, आणि जनरली त्याचं काही खास फंक्शन नसते. हे जे आहे हे रुडिमेंटरी, म्हणजे माकडाला वगैरे जे शेपटी असते त्याचं रेमनंट जे आहे लागलेलं माणसामध्ये ते म्हणजे टेलबोन आहे. त्याचं फंक्शन काहीच नाही आहे. आणि थोडंफार जे अटॅचमेंट लिगॅमेंट्स वगैरे जे अटॅचमेंट करतात ते एक बोन राहते. तर त्याच्याकरता विशेष काही करायची गरज नाही. मागच्या वेळेस कदाचित तुम्हाला याच्यावरती मी सांगितली असेल की चेअरवरती बसताना वगैरे एक रिंग पिलो वापरतात.
1: अच्छा.
0: रिंग पिलो म्हणजे काय होते की आजूबाजूच्या बटक्सवरती त्याचं प्रेशर येते, पण ते टेलबोनवरती प्रेशर येत नाही आणि त्याच्यामुळे ते दुखणं होत नाही.
1: बरं, आणखीन एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो,
2: नमस्ते मॅडम.
1: नमस्कार, बोला.
2: माझा सरांना हा प्रश्न आहे की व्हर्टिगो म्हणजे काय असते आणि त्याने स्पॉन्डिलायटिस होतो का आणि हा व्हर्टिगो कशामुळे होतो?
0: हा हे बघा, व्हर्टिगो म्हणजे गोलगोल फिरण्याचं एक आपल्याला सेन्सेशन, म्हणजे तुम्ही समजा बसलेले आहे, तुमचं बाकीचे सगळे तुमच्या भोवती फिरून राहिलं हे सेन्सेशन, किंवा तुम्ही स्वतः स्वतःभोवती फिरून राहिले हे सेन्सेशन, याला म्हणतात व्हर्टिगो. तर व्हर्टिगोचे अनेक कारण आहे. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला जे कान आहे, इयर, इयरमध्ये इंटरनल इयर हा एक भाग झाला ज्याच्यामध्ये दोन फंक्शन असतात. एक असते बॅलन्स वेस्टिब्युलर ॲपरेटस आणि दुसरं असते हिअरिंग. तर हिअरिंगमुळे तुम्हाला ऐकू येते आणि वेस्टिब्युलर ॲपरेटसमुळे तुम्हाला बॅलन्स राहते. तर ह्या वेस्टिब्युलर ॲपरेटसमध्ये जर काही गडबड झाली तर तुम्हाला तो व्हर्टिगो होतो, नंबर वन. नंबर टू, ब्रेनमध्ये याचे सेंटर्स असतात जे तुमचं बॅलन्स मेंटेन करतात, इस्पेशली सेरेबेलममध्ये. समजा सेरेबेलममध्ये जर त्याचं काही फंक्शन बरोबर नसेल किंवा त्याला ब्लड सप्लाय कमी होत असेल तर मग पेशंटला व्हर्टिगो होतो. त्याच्यामुळे व्हर्टिगो हा सेंट्रल व्हर्टिगो राहू शकतो, पेरिफेरल व्हर्टिगो राहू शकतो. सेंट्रल व्हर्टिगो हा त्या ब्लड सप्लाय कमी असल्यामुळे होऊ शकतो, किंवा काही सेरेबेलमचा काही ट्युमर वगैरे असेल त्याच्यामुळे होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला दोन लोकांना दाखवावं लागते, एक तुम्ही ENT-वाल्याला दाखवू शकता, दुसरा न्युरोलॉजिस्टला दाखवू शकता. ते स्पेसिफाय करते की व्हर्टिगो हा पेरिफेरल आहे की सेंट्रल आहे. जर सेंट्रल असेल तर मग त्या हिशोबाने आपल्याला ब्रेनचं इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचं जर वय जास्त असेल, तुम्हाला BP असेल, शुगर असेल, तर हे एक पॉसिबिलिटी आहे की तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या अरुंद असण्याची शक्यता आहे, जेणेकरून तुमच्या ब्रेनला ब्लड सप्लाय कमी होऊन राहिला. त्याच्यामुळे तुम्हाला लिपिड प्रोफाईल, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर हे सगळं चेक करून तुम्हाला त्या हिशोबाने ट्रीटमेंट करावं लागतं.
1: व्हर्टिगोचा त्यांचा आणखीन एक प्रश्न होता, तोही आपण घेऊयात. आधी एक फोन येतोय, तो घेऊयात. हॅलो
3: हॅलो, नमस्ते मॅडम.
1: नमस्कार
3: मॅडम, मी चेतन धोते बोलत आहे.
1: बोला.
3: कोराडीवरून. मागील 6 महिन्यापासून माझ्या पाठीमध्ये खूप त्रास आहे मॅडम, आणि मी MRI केलं होतं, तर त्याच्यामध्ये L5, L4, L4, L3 आणि L5 S1 मध्ये गॅप आहे. तर माझी रूट ब्लॉक पण झालेला आहे, पण तरी पण म्हणजे दुरुस्त नाही झाला अजून.
0: नाही नाही, तुमची सर्जरी झाली आहे का?
3: सर्जरी नाही झाली सर, रूट ब्लॉक झालेला आहे.
0: नाही नाही, कसं आहे भाई बघा, जर तिथे कॉम्प्रेशन सिग्निफिकंट असेल तर तुम्हाला ते सर्जरीशिवाय जाणार नाही. कारण कसं असते, जे लंबर कॅनॉल जी आहे त्याचं मेजरमेंट तुम्हाला दिले असेल. MRI तुमच्या रेडिओ सेटचा आवाज कमी करा. आणि तुमचं जे कसं आहे, लंबर कॅनॉलचं तुम्हाला डायमीटर दिलं असेल त्यांनी, तर ते डायमीटर जर कमी असेल तर ते डायमीटर कोणत्याही पद्धतीने वाढणार नाही, ते त्याला डिकॉम्प्रेशन करावं लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला कसं आहे, तुमच्या ज्या नर्व रूट्स आहे त्यांना तिथे जागा नाही मिळून राहिली, ते कॉम्प्रेस होऊन राहिले, म्हणून तुम्हाला ते दुखणं चालू आहे. तुम्हाला त्याचे ऑपरेशन करायला पाहिजे. त्यामध्ये सिम्पल ऑपरेशन असते, म्हणजे आहे मेजर ऑपरेशन, पण कसं आहे की तुम्हाला त्यांनी आराम पडेल. म्हणजे जे नर्व रूट्स जे कॉम्प्रेशन आहे ते रिलीव करावं लागेल, जी डिस्क आहे जी प्रोट्रूड होऊन राहिली तिला काढावं लागेल, आणि जेणेकरून त्या ज्या नर्व रूट्स आहेत त्यांना श्वास घ्यायला जागा तर द्या.
1: बरोबर.
0: कारण तिला जागाच मिळून राहिली आणि म्हणून तुम्हाला त्रास होऊन राहिला.
1: आणखीन एक फोन येतोय. हॅलो.
4: हा नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार.
0: नमस्कार
4: सर, मी विनोद जाळे बोलतो कळमेश्वरवरून.
0: हा नमस्कार बोला.
4: गेल्या 25 वर्षापासून सर माझा अपडाऊन चालू आहे कळमेश्वर ते नागपूर. मी ऑफिसला जात राहतो. तर सर मागच्या वर्षीपर्यंत मी बाईकनं जाणं येणं करत होतो सर. तर डेली अपडाऊन करताना बॅक पेन व्हायचं सर मला. आता मी कारनं जाणं येणं चालू केलेलं आहे तर तेवढं पेन होत नाही. तर या व्हायब्रेशनचा बोनवरती इफेक्ट होतो का?
0: बिलकुल बिलकुल, प्रश्न. एक तर वय,

0: तुमचं वय जसजसं वाढत जाईल तसतसे तुम्हाला डिजनरेटिव्ह चेंजेस होत जातील वयाप्रमाणे. दुसरी गोष्ट, तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की जे मणके असतात स्पाईनचे मणके जे असतात, सर्वायकल स्पाईनमध्ये 7 असतात, थोरॅसिकमध्ये 12 असतात, लंबरमध्ये 7 असतात आणि प्रत्येक 2 मणक्याच्या मध्ये एक गादी असते. त्याच्यामध्ये काय होतं की हे जे स्पाईनचे पूर्ण लेंथ आहे त्याच्यामध्ये 25% कॉन्ट्रीब्युशन ह्या गादीचं असते आणि जसजसं तुमचं वय वाढत जाते तसतशी गादीची जी हाईट आहे ही कमी होत जाते. कारण ते जी ॲन्युलस आहे म्हणजे रिंग आहे, ही जी टफ रिंग असते ती डिजनरेट होते. आतमधलं जे सॉफ्ट जेली टाईप हे असते मटेरियल असते ज्याला न्यूक्लियस पल्पोसस म्हणतात ते डिजनरेट होते आणि मग ते बाहेर प्रोट्रूड करते आणि ते नर्व्सवरती कॉम्प्रेस करते. तर आता याच्यामध्ये तुम्हाला एक काम करावं लागेल, एक तर तुम्हाला याचे व्यायाम करावं लागते. म्हणजे वय तुमचं वाढत राहिलं एक तुम्ही चांगल्या प्रकारे मालिश करू शकता, पाठीची मालिश, मानेची मालिश हलक्या हाताने करा, जास्त जोर नका देऊ. त्याच्यानंतर तुम्ही व्यायाम करा आणि सगळ्यात चांगला व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार आणि पूर्ण स्पाईनचा तुम्हाला फायदा होतो, त्याच्यातले सगळे मसल्स रिलॅक्स होतात आणि त्याच्यामध्ये मानेचे व्यायाम पण येतात. आणि जसं मी आत्ताच थोड्या वेळ सांगितलं की मानेच्या सुद्धा सगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स मानेच्या जर केल्या तर त्याचाही पण तुम्हाला त्रास होणार. कारण ज्यांना प्रोलॉंग ड्रायव्हिंग राहते त्या लोकांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस सुद्धा होते आणि लंबर स्पॉन्डिलोसिस सुद्धा होते. त्याच्यामुळे आता हे एज रिलेटेड आहे, तुम्ही हे व्यायाम करा, थोडीशी मालिश करा आणि तुमचं बोलतेक हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल.
1: आणखीन एक फोन घेऊयात. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार, बोला.
2: नमस्कार, मला डॉक्टर साहेबांना विचारायचं होतं.
1: हो, आपलं नाव कळू शकेल का?
2: माझं नाव हर्षा बोकडे, नागपूर.
1: हा बोला.
2: माझ्या हाताला मुंग्या खूप येतात. जसं
0: कुठून कुठपर्यंत मुंग्या येतात? हर्षा, कुठपर्यंत येतात म्हणजे खांद्यापासून येतात की ढोपऱ्यापासून येतात की फक्त मनगटापासून खाली येतात?
2: ढोपऱ्यापासून खाली फिंगर पर्यंत. आणि उजव्या हाताला जास्त येतात, डाव्या हाताला कमी येते.
0: ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो तुमचं वय किती आहे.
2: माझं वय 46.
0: 46. तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे का? नाही. शुगर आहे, बीपी आहे?
2: नाही, आता टेस्ट केले.
0: ठीक आहे, आता आता माझी गोष्ट ऐकून घ्या. हे जे आहे ह्या जे नसांचा प्रॉब्लेम आहे, आता ह्या नसा कुठे काम करून म्हणजे कुठे दबून राहिलं हे आपल्याला पाहावं लागेल. तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेमध्ये सुद्धा ती नस दबू शकते तर ते पाहावं लागेल. मानेचा एक म्हणजे सर्वायकल स्पाईनचा MRI करावं लागेल, नंबर वन. नंबर टू, तुम्ही ब्लड शुगर जर चेक केलं तर पुन्हा एकदा करा, कारण डायबिटीसमध्ये कॉमन आहे. नंबर थ्री, तुम्हाला विटॅमिन B12, B1 याची काही डेफिशियन्सी असेल त्याच्यामुळे पण होऊ शकते, त्याचा तुम्हाला सप्लिमेंट घ्यावं लागेल. नंबर चार, एक कार्पल टनेल सिंड्रोम म्हणून एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये मनगटाच्या वरती एक बँड असतो त्याच्या खाली ती नर्व दबते आणि त्याच्यामुळे हातामध्ये खूप जास्त मुंगे येतात, इस्पेशली थंब आणि इंडेक्स फिंगरमध्ये. तर हे जर असेल आणि पुष्कळदा काय होतं की हे सिम्पटम्स थोडेसे वरती पण जातात ढोपरापर्यंत, त्याच्यामुळे यांना कार्पल टनेल सिंड्रोम असण्याची शक्यता खूप जास्त दाट आहे. तुम्ही नर्व कंडक्शन करून घ्या. नर्व कंडक्शनमध्ये हे पिनपॉइंट होऊन जातं की तुम्हाला कार्पल टनेल सिंड्रोम आहे का, आणि जर तुम्हाला कार्पल टनेल सिंड्रोम असेल आणि बाकीच्या गोष्टी काही नसतील तर एक शॉर्ट कोर्स ऑफ स्टिरॉइडने तुम्हाला फायदा होतो. आणि त्यांनी जर फायदा नाही झाला तर याची सर्जरी करावी लागते. त्याच्यामध्ये ते जे लिगॅमेंट आहे ज्याच्यामध्ये खाली ती लस दबून राहिली, जी कॉम्प्रेस होऊन राहिली, त्याला रिलीज करावं लागते आणि त्याच्यामध्ये फंटॅस्टिक रिझल्ट आहे. आमच्याकडे आम्ही 2-3 पेशंट असे ऑपरेट केलं तर त्या बाईला दोन्ही हातामध्ये त्रास होता, खूप जास्त मुंग्या यायच्या. सगळे इन्व्हेस्टिगेशन केले, कार्पल टनेल सिंड्रोम डायग्नोज झालं, शॉर्ट कोर्स ऑफ स्टिरॉइड दिला, थोडा इनिशियली आराम झाला पण म्हणे होत नाही. तिचा आम्ही ऑपरेट केला एका साईडला, तिला इतका चांगला रिलीफ मिळाला ती मग दुसऱ्या साईडला ऑपरेट करायला आली आणि ती ऑपरेट झाली छान आहेत.
1: बिलकुल. आणखीन एक फोन घेऊयात. हॅलो. हॅलो.
3: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला. हॅलो.
0: त्यांचा आवाज नाही झाला
1: मला. हॅलो.
0: हा
3: हॅलो.
1: हा बोला.
3: मॅडम, मनोज बोलत
0: होतो. बोला बोला.
3: सर, डॉक्टर सरांना हा विचारायचा. सर, माझ्या एका तडपायला खूप अंगार होत आहे, ते नर्व कंडिशन रिपोर्ट नॉर्मल आहे आणि बाकीचे शुगर थायरॉइड वगैरे काहीच नाही सर.
0: ठीक आहे, तुमचं वय किती आहे?
3: सर, वय सर माझं 42 आहे सर.
0: 42 आहे.
3: आणि डॉक्टर भरपूर झाले नागपूर, भरपूर चांगले चांगले डॉक्टर झाले, माझा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला आजपर्यंत.
0: बरं, आता कसं आहे हे

0: म्हणजे हे न्यूरोपॅथी आहे, याला बर्निंग फूड सिंड्रोम म्हणतात. जनरली हे रात्रीच्या वेळेस हा त्रास जास्त होतो. आणि हे जे न्यूरोपॅथी जी आहे बर्निंग फूडवाले, हे स्मॉल नर न्यूरोपॅथी असते, त्याच्यामुळे पुष्कळदा नर कंडक्शन हे नॉर्मल येते. पुष्कळदा याच्यामध्ये कारण मिळत नाही, डायबिटीस वगैरे मिळत नाही, पण तुम्ही एकदा बीट12 वगैरे करून पहा, कदाचित त्यांनी होऊन जाईल. दुसरं, एकाच साईडला आहे तर तुम्हाला लोकल पुन्हा एकदा तपासणी चांगली करून घ्या. एखाद्या वेळेस काही लेप्रसी वगैरे तर नाही आहे हे पाहावं लागेल, कारण कसं आहे लोकलाइज आहे. बायलॅटरल जर असतं, दोन्ही पायामध्ये जर त्रास असता, तर मग ठीक आहे पेरिफेरल न्यूरोपॅथी आहे. पण लोकलाइज जर एकाच पायाला आहे तर लेप्रसी वगैरे आहे की नाही पाहावं लागेल, सुन्नपणा होते की नाही ते पाहावं लागेल. त्याच्यामुळे नर्व्स ऍक्च्युली पाल्पेट करून नर्व्स थिकंड आहे की नाही हे पाहावं लागते. तिथे काही पॅच वगैरे आहे की नाही ते पाहावं लागते. आणि पुष्कळदा मग काही मेडिसिन असतात ज्याच्या देऊन त्याने तो त्रास कमी होतो. पण पुष्कळदा काय होतं की जे नर्व्स जे आहे ह्याचे जो डॅमेज आहे हे पुष्कळदा रिकवर होत नाही. आता प्रॉब्लेम कसा आहे मॅडम की आजकाल आपल्या ज्या खाण्यामध्ये पिण्यामध्ये खूप असं ॲडल्ट्रेशन आहे,
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे हे होऊन राहिलं, खूप सारे टॉक्सिक पदार्थ असतात हे होऊन राहिले, कारण फक्त हे जे नोन कॉजेस आहे डायबिटीस आहे किंवा व्हिटॅमिन डिफिशियन्सी आहे हे सोडून खूप सारे अदर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इवन कॅन्सर, म्हणजे इट कॅन बी अ मॅनिफेस्टेशन ऑफ नॉन मेटास्टेटिक चेंजेस ऑफ कॅन्सर. म्हणजे कोणाला कुठे काही कॅन्सर असेल तर त्याचे नॉन मेटास्टेटिक चेंजेस म्हणून सुद्धा हे न्यूरोपॅथिक मॅनिफेस्टेशन जातं. तर हे ऍक्च्युली पेशंट पाहून करावं लागतं. त्यांनी बरेच लोकांना दाखवलं कारण त्यांना त्रास आहे, मला कल्पना आहे. आता त्यांना म्हणा की मला एकदा दाखवून पहा, आणखी काय आपण करू शकतो. विल ट्राय टू सॉल्व्ह हिज प्रॉब्लेम.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर काळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आज आपण बातचीत करतो आहोत पाठ, मान आणि कंबरदुखी याबद्दल. आपल्यासोबत आहेत डॉक्टर आर बी काळमकर. आपले प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. मला वाटतं आणखीन एक फोन आहे तो घेऊयात. हॅलो हॅलो,
2: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, बोला.
2: डॉक्टर साहेब, गुड मॉर्निंग.
0: गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग.
2: मी घाटंजीहून सुरेश पुपटजवार बोलत आहे.
0: वा वा, तुमचे प्रश्न नेहमी येतात.
2: सर, माझ्या आईला नाही का दुखण्याचा त्रास आहे. तुम्ही स्टेरॉइड बद्दल सांगितलं होतं, ते कितपत नेहमी घेणं योग्य आहे?
0: नाही नाही, कसं आहे कुठे त्रास आहे एक्झॅक्टली आणि किती वय किती आहे त्यांचं?
2: वय 59 आहे सर.
0: 59 आणि कुठे त्रास आहे?
2: मागच्या साईडला, म्हणजे पाठीच्या मागे.
0: पाठीच्या मागे म्हणजे कुठे? कमरेमध्ये आहे?
2: कमरेमध्ये.
0: कमरेमध्ये. तर तुम्ही त्याचे काय इन्व्हेस्टिगेशन काय झालं, कोणाला दाखवलं आणि काय इन्व्हेस्टिगेशन काय झालं?
2: इथे यवतमाळला दाखवलं होतं.
0: त्यांनी काय निदान काय केलं?
2: एक महिन्याची औषधी दिली आहे, पण ते गोळ्या खाल्लं की म्हणजे
0: आराम होतो, गोळ्या बंद केल्या की त्रास होतो. हे बघा कसं आहे, याच्यामध्ये तुम्हाला योग्य एक तर पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करावे लागतील, एक MRI वगैरे करावं लागेल, नीट एक्झामिनेशन करून आणखीन काही कारण आहे का ते पाहावं लागेल. त्याच्यानंतर त्यांना व्यायाम आणि मालिश वगैरे हे सगळं करावं लागेल. पुष्कळदा काय होतं की या वयामध्ये हाडं वगैरे पण कमजोर होतात, तर त्यांना ऑस्टिओपोरोसिस आहे की नाही हे पाहावं लागेल. जर ऑस्टिओपोरोसिस असेल तर त्याची स्पेसिफिक औषधी घ्यावी लागतील. कॅल्शियम, फॉस्फरस, युरिक ऍसिड हे सगळं टेस्ट करावं लागेल. तर हे कसं आहे की ह्या 59 वयामध्ये हे प्रॉब्लेम हे खूप कॉमन आहे, आणि त्याच्यामुळे त्याला त्या पर्टिक्युलर पेशंटला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे हे जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत त्याचं ट्रीटमेंट शक्य नाही आहे. आणि मी असं कधीच म्हणणार नाही की या पेशंटला तुम्ही स्टिरॉइड द्या. नो, अशा पेशंटला बिलकुल स्टिरॉइड द्यायला नाही पाहिजे. आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. एक पेशंट आता मी परवा पाहिला, तो छिंदवाड्यावरून पेशंट आला, त्याला 2 महिन्यापासून त्रास होता, कमरेमध्ये खूप दुखत, एकाच साईडला, लेफ्ट साईडला, आणि चालताना लंगडत होता.
1: अच्छा.
0: आणि त्याचं जे कमरेमधलं जे दुखणं आहे ते मांडीमध्ये पाठीमागून जात होतं. त्याच्यामुळे मला वाटलं की त्याला कदाचित सीआरटी काय. पण ज्यावेळेस मी त्याला एक्झामिन केलं तर तो बेडमध्ये, म्हणजे एक्झामिनेशन टेबलवर त्याला पलटताना सुद्धा त्रास होत होता. तर जनरली काय असतं की ह्या जर त्रास असेल, टर्न होताना सुद्धा त्रास होऊन राहिला, तर ते SI जॉईंट इन्व्हॉल्वमेंट होते. SI जॉईंट म्हणजे सॅक्रो इलियाक आर्थरायटिस. तर ते काय होतं की पेल्विक बोन्स आणि सॅक्रम याचा जो जॉईंट आहे तिथलं इन्फ्लेमेशन. तर मग मी त्याला एक्झामिन केलं पूर्ण, त्याला पाठी थोडी दुखत होती, तिथे पाहिलं तर त्याला प्लुरल रब होता. प्लुरल रब म्हणजे काय असते की जे लंग्स असतात त्याला लंग्सचं जे कव्हरिंग असते त्याच्यामध्ये 2 लेअर्स असतात, एक विसरल आणि एक पॅरायटल. तर त्याच्यामध्ये फ्ल्युइड असते. ज्यावेळेस आपण

श्वास घेतो लंग्स म्हणजे इन्फ्लेट होते आणि नंतर श्वास सोडतो तेव्हा लंग डिफ्लेट होते, त्यावेळेस हे प्लुरा एकमेकाशी घासतात पण त्याच्यामध्ये थोडंसं फ्लुइड असल्यामुळे काही त्रास होत नाही. तर याच्यामध्ये त्याला इन्फ्लेमेशन त्याला प्लुरल रब होतात, तर हे दोन घासताना मला तो आवाज ऐकू आला. याचा अर्थ असा की त्याला काहीतरी प्लुराची पण पॅथॉलॉजी आहे. आणि मग आम्ही त्याला पूर्ण इन्व्हेस्टिगेट केलं तर त्याला MRI मध्ये सॅक्रोइलियाक आर्थरायटिस निघाला लेफ्ट साईडचा,

0: झाला, लेफ्ट साईडचा, आणि वरती रूट वगैरे काही चांगले होते सगळे, तिथे कॉम्प्रेशन होतं. चेस्ट एक्सरेमध्ये त्याला प्लुरल इफ्युजन निघालं, म्हणजे पाणी जमा होतं. त्याला कामी पाणी काढलं, त्याची तपासणी केली तर टीबीचं निघालं.
1: अरे बापरे.
0: म्हणजे पेशंटला त्या जॉईंटचा टीबी, त्याच्यामुळे त्याला त्रास होता. तो 2 महिन्यापासून इकडे तिकडे फिरत होता, त्याचं निदानच झालं नाही. मग त्याला मी ट्रीटमेंट सुरू केली, परवाची गोष्ट आहे, मंगळवारची गोष्ट. तर आता तो चांगला होईल, त्याला सांगितलं मी, कारण म्हटलं बाबा तू कमीत कमी ड्युरेशन 6 महिने आहे टीबीच्या औषधाची, न चुकता घ्यायची, त्याच्यामध्ये कधीही खाडे पडले नाही पाहिजे. जर तुला टीबीच्या औषधापासून काही त्रास असेल तर फोन कर, पण औषधी बंद करू नको. नंबर एक. नंबर दोन, ज्या पेशंटला बोनची टीबी आहे, कारण त्याला आता बोन्स इन्वॉल्व्ह आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रोलॉंग अँटी टीबी ड्रग्ज घ्यायची आवश्यकता पडू शकते. 9 महिने किंवा जास्तीत 1.5 वर्षापर्यंत सुद्धा टीबीचे औषध घ्यायची आवश्यकता पडू शकते. त्याच्यामध्ये बिलकुल हे करू नको. बरोबर, रेग्युलरली इनिशियली तरी कमीत कमी महिन्यातून एकदा फॉलोअप ठेव. आता तो पेशंट इज हॅपी.
1: बिलकुल. आणखीन एक फोन येतोय. हॅलो.
2: हॅलो. हा सर, मला सहाशी बोलायचंय.
1: हो बोला.
0: नमस्कार
2: सर. हा सर, तुम्ही स्पिरिच्युअलिटी मेडिकल सायन्सला जोडता हे फार मला बरं वाटतं सर ऐकून. कालच तुमची आठवण आली मला. मला एक हा क्वेश्चन विचारायचा होता की व्हिटॅमिन डी जी आहे, तर ते आता उन्हामुळे आपण जे जास्त एक्सपोज करत नाही, एंजिओप्लास्टी पेशंट वगैरे असतात, तर मी 5 महिन्यापूर्वी चेक केलं होतं, 6 महिन्यापूर्वी, पण आता थोडा मला थकवा येतो अजूनही. लेक्चर वगैरे घेऊन घेते मी, पण तरी मला एक थकवा जाणवतो. तर परत हे किती दिवसानंतर करावं आणि सॅचेट घेऊ शकतो का एंजिओप्लास्टी नंतर?
0: बिलकुल. कसं आहे, तुम्ही व्हिटॅमिन डी ची लेवल जी आहे ना, साधारण 50 जवळपास ठेवा. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की लेस दॅन 20 इज डेफिशियन्सी, 20 to 30 इज इनसफिशियन्सी, आणि 30 to 100 इज नॉर्मल.
1: अच्छा.
0: तर यू कीप इट अराउंड 50. तर त्याच्याकरता तुम्ही याला याच्या काय 60 मिलीग्रामची 60,000 युनिट्सची ती सॅचेट असते किंवा टॅबलेट असते किंवा कॅप्सूल असते, ही तुम्ही आठवड्यातून एकदा घ्या. हे म्हणजे जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल तर, आणि एकदा तुमची लेवल नॉर्मल आली त्याच्यानंतर महिन्यातून एकदा घ्या. कारण मग तुम्हाला काय होतं, आणि पण कसं आहे की त्याच्यानंतर तुम्हाला सोबत कॅल्शियम सप्लिमेंटेशन पण घ्यावं लागेल, कारण व्हिटॅमिन डी नुसतं घेऊन चालणार नाही. व्हिटॅमिन डीचं फंक्शन एक असं, व्हिटॅमिन डी इज अ हॉर्मोन. व्हिटॅमिन डी खूप सारे मल्टिपल त्याचे फंक्शन्स आहे. एकतर ते कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन जे आहे इंटेस्टिनमधून ते वाढवते. तुमच्या डाएटमध्ये जर सफिशियंट कॅल्शियम नसेल तर तुम्हाला एक कॅल्शियम सप्लिमेंट घ्या. डेली घेणं आवश्यक नाही, मधूनमधून घ्या. कारण पुष्कळ तर काय होते, कार्डिओलॉजिस्ट हे म्हणतात की जास्त कॅल्शियम घेऊ नका, कारण कोरोनरीजमध्ये कॅल्शियम डिपॉझिट होतं आणि मग एंजिओप्लास्टी करायला प्रॉब्लेम जातो. त्याच्यामुळे दे डोंट प्रमोट रेग्युलर कॅल्शियम, आणि दॅट इज ट्रू. म्हणजे तुम्ही, कारण तुमच्या डाएटमध्ये कॅल्शियम राहतेच तसंही. दूध आणि दूध जे आहे, धान्य पदार्थ, पनीर वगैरे म्हणा, दही म्हणा, ताक म्हणा, याच्यामध्ये कॅल्शियम असतेच. बाकी तुमचे फळं आहे त्याच्यामध्ये सुद्धा असते, भाज्या त्याच्यामध्ये असते. त्याच्यामुळे सेपरेट कॅल्शियम जे आहे ते मधूनमधून घ्या. व्हिटॅमिन डी घ्या, आणि व्हिटॅमिन डीचं फक्त कॅल्शियम आणि बोन्स याच्याकरता महत्व, पूर्ण शरीरावर त्याचे ऍक्शन आहे. इम्युनिटी आहे, कॅन्सर आहे, सगळ्या व्हिटॅमिन डीचं काम करते. त्याच्यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन डी वेळ चांगली ठेवा. इव्हन इश्चिमिक हार्ट डिसीज, कोरोनरी हार्ट डिसीज, त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डीचा रोल आहे.
1: आणखीन एक फोन येतोय. हॅलो.
3: हॅलो प्रांजलीताई, डॉक्टर साहेब तुम्हाला नमस्कार. मी कारंजा घाडगेवरून लीलाधर चोपडे बोलतोय.
0: नमस्कार. नमस्कार
3: सर. आता वैमाना परतवे आता 53 सुरू झालेलं आहे. आता तुम्हालाही माहित आहे की भजन आणि आध्यात्मिक कार्यक्रमात नेहमी राहतो. आता आजकाल थोडं पाठीमध्ये दुखायला लागलंय सर. पूर्वी रात्र जरी कार्यक्रमात काढायची तर काही व्हायचं नाही, पण आता थोडं पाठीमध्ये दुखायला लागलंय. बीपी, शुगर, थायरॉइड वगैरे नाही आहे.
0: चांगली गोष्ट
3: आहे. नॉर्मल आहे.
0: व्हेरी गुड. तुमचा तुम्हाला बायको वगैरे आहे ना?
3: हो.
0: हा मग झालं तर तुम्ही थोडस झोपून तिच्यात चांगलंस त्याच्यावरती प्रेशर वगैरे देऊन हे पहा. कारण कसं आहे,
3: आणि तुला डॉक्टर साहेबांनी सांगितलं पाहिजे मालिश करून
0: आणि व्यायाम करा. मुख्य म्हणजे कसं, मी आताच सांगितलं की तुम्ही हे करा, म्हणजे सूर्यनमस्कार करा. सूर्यनमस्कार तुम्हाला खूप फायदा होईल.
1: मला वाटतं फोन कटलेला आहे. पण आपण बोलतो आहोत की जी कॅल्शियम आहे आणि व्हिटॅमिन डी आहे त्याची गरज कितपत आहे, शेवटचे 2 मिनिटं आपल्याजवळ, 3 मिनिटं उरतात आहेत. हो. पण हे खूपदा ऐकलं जातं की कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांच्या डेफिशियन्सीमुळे हाडं दुखतात, पाठदुखी, कंबरदुखी होते. तर
0: कसं आहे, हा जो प्रश्न आहे हा आपण ऑस्टिओपोरोसिसच्या कार्यक्रमामध्ये डिस्कस केलं होतं. कारण जसजसं वय वाढत जाते, स्पेशली लेडीजमध्ये, कारण मेनोपॉजच्या नंतर काय होतं की ते इस्ट्रोजन वगैरे जे हॉर्मोन्स आहे हे प्रोटेक्शन देते. बरोबर.

0: तर ते इस्रोचं एकदा निघून गेलं, त्याच्यानंतर ते जे प्रोटेक्शन आहे ते निघून जाते, त्याच्यामुळे मग ते रॅपिडली हे प्रोग्रेस होते ऑस्टिओपोरोसिस. मग या स्टेजमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे घेत राहणे, हाडांचे एक्झरसाईज, म्हणजे कसं आहे हाडांच्या बाजूला मसल्स असतात आणि जे मसल्सची अटॅचमेंट असते त्या मसल्सचं जे ब्लड सप्लाय असते त्याच्यामधून हाडाला पण ब्लड सप्लाय मिळतो. आणि ऑलमोस्ट मी तुम्हाला मागे सांगितलं की 10% ब्लड सप्लाय बोन्सला जातो आणि बोन्स हे जे आहे हे ॲक्टिव्ह पार्ट आहे. तर जर तुम्ही बोन्सची हेल्थ व्यवस्थित ठेवायची आहे, तुम्हाला बाजूमध्ये मसल्सची हेल्थ पण चांगली ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे व्यायाम, आता कसं आहे वेस्टर्न लिटरेचरमध्ये जे मालिशला खूप जास्त इम्पॉर्टन्स नाही आहे, पण इंडियन लिटरेचरमध्ये तुम्ही जर पाहाल, आयुर्वेदामध्ये पहा, कशामध्ये पहा, आणि आपलं योग आहे, योगासनं जे आहे हे खूप चांगला व्यायाम आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे तुम्ही धनुरासन करा, नौकासन करा, चक्रासन करा, भुजंगासन करा,
1: सूर्यनमस्कारामध्ये सांगितलं की त्याला तर सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हटलेलं आहे.
0: हे सगळं जर केलं तर स्पाईनचे पुष्कळसे प्रॉब्लेम तसेच सॉल्व होतात.
1: बिलकुल. भरपूर मोठा विषय अजून आपल्याला बोलायचा राहिलेला आहे, आपण पुढच्याही कार्यक्रमात कदाचित याविषयी बोलूया. श्रोते हो, आपण ऐकत होतात डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला तांत्रिक सहाय्य लाभलं सुभाष शास्त्रकार आणि सतीश कोडमलवार यांचं, निर्मिती सहाय्य लाभलं अतुल साखरकर यांच्याकडून. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, डॉक्टर आर बी कळमकर यांच्यासह मी कल्याणी गोखले आता आपली रजा घेते. नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार.
1: हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नागपूर आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सच को आज नहीं या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि शैलेंद्र यांच्या युगलस्वरात कुलवंत जैन यांचं गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 10:35 आपण इंग्रजी भाषण ऐकू शकाल. जिजाबाई भोसले, वक्ते आहेत मेघा गिजरे.

0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे। हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना ऐका। अभय घनश्याम पंधरे हे 45 वर्षाचे गृहस्थ बेपत्ता आहेत। उंची 5 फूट, बांधा मध्यम, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण साधी असून त्यांना हिंदी भाषा बोलता येते। अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास कोरबा वॉर्ड नंबर 51 CSBC कॉलनी किंवा पोलीस स्टेशन अजनी इथे संपर्क साधावा। राजेंद्र रामचंद्र गोरे हे 52 वर्षाचे गृहस्थ बेपत्ता आहेत। उंची 5 फूट 7 इंच, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल असून त्यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते। अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास कळविण्यासाठी हर्षिता राजेंद्र गोरे, राहणार नंदनवन, प्लॉट नंबर 157, लक्ष्मीनारायण मंदिराजवळ, नागपूर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर येथे संपर्क साधावा। वेणूबाई आनंदराव गात ही 75 वर्षाची महिला बेपत्ता आहे। उंची 5 फूट, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण गोल असून त्यांना मराठी भाषा बोलता येते। अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास शुभम ज्ञानेश्वर गायकी, व्यंकटेश कॉलनी, नंदनवन नागपूर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर येथे संपर्क साधावा। प्रगती श्रावण मोहाडीकर ही 19 वर्षाची मुलगी बेपत्ता आहे। उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल असून तिला मराठी भाषा बोलता येते। अशा वर्णनाची तरुणी कुणाला आढळल्यास संध्या मोहाडीकर, लालगंज नागपूर इथे संपर्क साधावा। हिना शारद कुशवा ही 47 वर्षाची महिला 25 जून 2026 पासून बेपत्ता आहे। उंची 5 फूट 4 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण गोल असून त्यांना हिंदी भाषा बोलता येते। अशा वर्णनाची महिला कुणाला आढळल्यास शरद कुशवाह, प्लॉट नंबर

14 साईनगर शांतीनगर कॉलनी किंवा पोलीस स्टेशन नागपूर येथे संपर्क साधावा. हर्षल लक्ष्मीकांत पवनीकर हा 26 वर्षाचा तरुण बेपत्ता आहे. उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, पोटावर ऑपरेशनची खूण आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांच्या वडिलांना कळवावं. कळविण्यासाठी पत्ता असा आहे: लक्ष्मीकांत पवनीकर, बाहुली विहिरीजवळ, लालगंज नागपूर किंवा पोलीस स्टेशन शांतीनगर नागपूर. तनिषा संजय अवथे ही 22 वर्षाची महिला बेपत्ता आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, तिच्या उजव्या हातावर विंचू गोंदवलेला आहे. तिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी कुणाला आढळल्यास तिच्या वडिलांना कळवावं. कळविण्यासाठी पत्ता असा आहे: संजय बाबूलाल अवथे, राहणार जयभीम चौक, हिवरी नगर, नागपूर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर. साजिद खान, सन ऑफ मुनव्वर खान, राहणार मोठा ताजबाग, सक्करदरा, नागपूर, हे 44 वर्षाचे गृहस्थ हरवले आहेत. उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांबट असून त्यांच्या छातीवर उर्दूमध्ये सातका नाव गोंदलेले आहे. त्यांना हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचे गृहस्थ कुणाला आढळल्यास पोलीस स्टेशन सक्करदरा नागपूर येथे संपर्क साधावा. सुरेश मारोतराव पंचभाई हे 56 वर्षाचे गृहस्थ मॉर्निंग वॉक करायला जातो म्हणून निघून गेले आहेत. उंची 5 फूट 10 इंच, बांधा साधारण, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांबट असून त्यांच्या उजव्या हातावर सुरेश गोंदवलेला आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास सक्करदरा नागपूर येथे संपर्क साधावा. श्रोते हो, आत्ताच आपण हरवलेल्या व्यक्तींसंबंधी सूचना ऐकलीत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता ऐका रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. वन 2 8 0 9 हावरा मेल 11:15, 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25, 12626 केरला एक्सप्रेस 11:45, 20825 वंदे भारत एक्सप्रेस 12:15, 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35 या सगळ्या गाड्या आपल्या नियोजित वेळी येत आहेत. 12539 यशवंतपूर लखनौ एक्सप्रेस 1:05, 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 या दोन्ही गाड्या आपल्या नियोजित वेळी येत आहेत. 20813 पुरी जबलपूर एक्सप्रेस जिची निर्धारित वेळ 10:55 आहे ती 2 तास उशिरा धावते आहे. 18029 LTT शालिमार एक्सप्रेस 1:05, 15294 अमृत भारत एक्सप्रेस 1:20, 22865 LTT पुरी एक्सप्रेस 1:35, 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45, 03251 धानापूर संबलपूर एक्सप्रेस जिची निर्धारित वेळ 12:05 आहे ती 1 तास 48 मिनिटं उशिरा धावती आहे. 22816 एर्नाकुलम बिरासपूर एक्सप्रेस 2:05, 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10, 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55, 22011039 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25, 20861 पुरी एक्सप्रेस जिची निर्धारित वेळ 2:45 आहे ती 42 मिनिटं उशिरा धावते आहे. 12296 संगमित्रा एक्सप्रेस 4:20, 12512 राप्तीसागर एक्सप्रेस 4:30, 12130 आझादीन एक्सप्रेस 3:50, 12649 संपर्क क्रांती एक्सप्रेस 5:05, 11202 शहदोल नागपूर एक्सप्रेस 6:00 आणि 12833 हावरा एक्सप्रेस 6:00 या सगळ्या गाड्या आपल्या नियोजित वेळी धावत आहेत. अधिक माहिती करता दूरध्वनी क्रमांक आहे 139. श्रोते हो, आत्ताच आपण रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना ऐकलीत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 31.6 डिग्री

सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 1 अंशानं कमी होतं, तर किमान तापमान 23.4 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 1 अंशानं कमी नोंदलं गेलं. येत्या 24 तासात आकाश मुख्यत्वे ढगाळलेलं राहून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 अंश आणि 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आत्ताच आपण हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐकलात. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र हे सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, आज 9 जुलै जगभरात फॅशन डे म्हणून साजरा केला जाणारा दिवस 9 जुलै केवळ कपडे घालणे नव्हे तर स्वतःची शैली, व्यक्तिमत्व आणि सर्जनशीलता व्यक्त करण्याचे एक माध्यम. यामध्ये कपडे, दागिने, हेअरस्टाईल आणि मेकअप यांचा समावेश असतो. कार्यक्रमात यानंतर ऐकूया झुंज या चित्रपटातलं चंद्रशेखर गाडगीळ आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकरांची रचना, संगीतबद्ध केली आहे राम कदम यांनी.

0: श्रोते हो एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 kHz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
1: फॅशन म्हणजे विशिष्ट काळात आणि समाजात लोकांच्या आवडीनुसार स्वीकारली गेलेली राहणीमानाची, पोशाखाची किंवा वागण्याची पद्धत. यात प्रामुख्याने काही गोष्टी येतात. तुम्ही कसे कपडे घालता, स्वतःला कसे सादर करता, जे कपडे घालता त्यात तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं का, तुम्ही ते कपडे घालून कॉन्फिडंट आहात का आणि तुम्ही व्यवस्थित वावरू शकता का, यावर तुमची फॅशन अवलंबून असते. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. दुनियादारी या चित्रपटातलं सचिन पिळगावकर आणि सुमित राघवन यांनी गायलेलं सचिन पाठक यांचं गीत, संगीत से यांचं.

साला ही गँगच वेगळी होती, कट्टा गँग, सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अश्क्या हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्य सारखे, कुठे गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली. सॉरी.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड, आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

श्रोते हो एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्झ वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची

श्रोते हो, तुम्ही जे कपडे घालता त्यात तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं का? ॲक्सेसरीज म्हणजेच तुमच्या कपड्याला अनुसरून तुमचे घड्याळ, चष्मा किंवा हँडबॅग, चप्पल किंवा शूज. कोणत्या प्रसंगाला कशी केशरचना करावी किंवा कसा मेकअप करावा यावरही तुमचं वैशिष्ट्य ठरत असतं, बरं का? कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत.

श्रोते हो, एक निवेदन। श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता। दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान। आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 01 आणि 25 29 266।

हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून। तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। कार्यक्रम आहे हॅलो मन भावन।

9 जुलै हा दिवस फॅशन डे म्हणून साजरा करण्याचा उद्देश इतकाच की स्वतःला स्वतःच्या युनिक स्टाईलचा अभिमान बाळगण्यासाठी प्रोत्साहित करणे. फॅशनच्या माध्यमातून

बाळगण्यासाठी प्रोत्साहित करणे. फॅशनच्या माध्यमातून विविध संस्कृती, परंपरा आणि शैली जगासमोर मांडली जाते ती फॅशन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया नटरंग या चित्रपटातलं बेला शेंडे आणि अजय अतुल यांच्या स्वरात हे गीत.

0: मराठी भावगीत भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 meters अर्थातच 585 kilohertz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:30 झाले आहेत. आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज आपण सिने अभिनेता आणि नाट्यकलावंत शुभम रुपे यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सादर करते आहेत सतीश रेवे.

0: श्रोतेहो नमस्कार. आचेपणाच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत स्पेशल पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे, आणि ते आहेत नागपूरचे प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्य कलावंत शुभम सप्रे. आणि आज आपण त्यांच्याकडनं आजवरचा त्यांचा जो कलेचा प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत. चला तर आधी शुभम सप्रेंचं स्वागत करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया. शुभम सप्रे, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सगळ्यात आधी तर आम्हाला हेच जाणून घ्यायचं आहे की ऍक्टिंग मध्ये येण्याचा जो प्रवास आहे त्याची सुरुवात कशी झाली, कधी, कुठे, कुठून, केव्हा झाली?
1: ऍक्टिंग मध्ये प्रवास माझा असा सुरू झाला की रुपेश पवार म्हणून आहेत त्यांचं इथे आपलं बर्डीला, मला आता त्यांचं नाव आठवत नाहीये, मिरार की थिएटर म्हणून आहे, तर तिथे त्यांनी मला पहिला ब्रेक दिला होता. ऍक्च्युली मी आणि माझा मित्र असं काहीतरी महिला दिनावरचं एक नाटक होतं, मला अजून आठवतं मार्च महिना आहे, तर तिथे काहीतरी एक होता. माझ्या मित्रांनी, माझ्या मित्राची जी बहीण आहे ती आधीपासून ती करत होती, तर तिने मला काहीतरी सांगितलं की बा असं असं आहे, आणि मलाही काहीतरी असं वेगळं करायचं होतं. मला अजूनही माहिती नाही की मला ही ऍक्टिंगची आवड कशी निर्माण झाली, हे याचं उत्तर माझ्याकडे नाहीच, पण मला असं काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि असं मी बघितलं तर मला असं वाटायचं की यार मी करू शकतो, स्टेज डेअरिंग माझ्यामध्ये शून्य, पण तरी मला वाटायचं हे कॉन्ट्रास्ट आहे. तर तिने एकदा विचारलं आणि असं फ्लो फ्लो मध्ये आपण म्हणतो ना, चल ना करून घेऊ ना, तर मी असं केलं, तो झालं, चांगलं झालं. मग तिकडे प्रशंसा वगैरे झाली थोडी, तर मग थोडासा एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. मग त्याच्यानंतर मग त्यांनी थोडेसे काही सांगितले, मला नावं सांगितले, तर मी त्यांच्याशी जाऊन भेटलो, मग ते असे नाटकाचे ग्रुप जॉईन केले, मग असा प्रवासाचा सुरू झाला. मग त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर मला माझ्या मित्रमैत्रिणींनी जरा मोटिवेट केलं की तू मुंबईला जा, म्हणजे सांगत तर ते मला आधी पण होते की तू मुंबईला जा, पण तेच आहे, कोणी असं प्रॉपर गाईड करणार किंवा असं मोटिवेट करणार नव्हतं, असं वरवर जे सांगतात की तू जा बा ट्राय कर, पण असं कोणी मागे लागून सांगणारं असं कोणी नव्हतं. तर मग असं एक दोन मित्रमैत्रिणींनी सांगितलं मागे लागून, तर तू जा, मी गेलो, धाडस करून गेलो. मी ॲक्च्युली इथे एक बिझनेस सुरू होता माझा छोटा स्मॉल स्केलवर, पण मग आता मुंबईला जाऊन कॅपिटल लागेल म्हणून मग मी तो बंद करून रिस्क घेऊन मुंबईला गेलो.
0: अच्छा.
1: तर मग तिकडे असं मित्राच्या ओळखीनी वगैरे राहायला फ्लॅट वगैरे रूम वगैरे असं शेअरिंगमध्ये 5-6 लोक असं सुरुवात झाली. मग तिकडनं जो मित्र एक होता तो आधी त्याची एक सिरियल सुरू होती भरत जाधवांची सुखी माणसाचा 17, त्याच्यामध्ये तो असोसिएट डिरेक्टर होता. तर त्यांनी मला मुंबईला शिफ्ट झाल्यावर 2-3 दिवसांनीच तिथे एका कॅरेक्टरसाठी बोलवलं. तर तो माझा पहिला ब्रेक टेलिव्हिजनमधला. आणि त्याच्या आधी लॉकडाऊनच्या आधी एक इथे मूवी शूट झाली होती नागपूरला, मी वसंतराव, त्याच्यामध्येही इथे मला कास्टमध्ये कॅरेक्टर मिळालं होतं. तुम्ही मला मी वसंतराव मूवीमध्ये राधाधर मधु मिलिंद हे गाणं आहे, सौभद्र नाटकातला एक सीन आहे, त्याच्यामध्ये अर्जुन नावाचं कॅरेक्टर आहे माझा आणि राहुल देशपांडे यांचा एक सीन आहे, तर त्याच्यामध्ये बघू शकता. तर ते माझा फिल्म मधला पहिला ब्रेक. त्याच्या आधी मी आणि माझ्या मित्रांनी असं हॉबी म्हणून किंवा असं ऍक्टिंग, ज्याच्यानंतर जेव्हा मी नाटक सुरू केलं, असं सुरू केलं आम्ही असे शॉर्ट फिल्म बनवणं.

0: म्हणजे सेल्फ मेड आणि सेल्फ आवड म्हणून असं सुरू केलं आम्ही युट्यूबवर टाकत गेलो. तेव्हा काही माहिती नव्हतं किंवा व्ह्यूज वगैरे यावे लागतात आणि त्याचं इम्पॉर्टन्स खूप असतं, पण एक आम्हाला आवडतं म्हणून आम्ही सुरू केलं होतं. आणि असं सर भरपूर गोष्टी, मग मुंबईला जाऊन सुरू झालं, मग तसंच हळूहळू मिळत गेले कामं, सुरू आहे आता.
1: क्या बात है. चित्रपटात जो पहिला ब्रेक मिळाला तो अनुभव कसा होता हे जाणून घ्यायला आवडेल.
0: माझं शूट इथे नागपूरला झालं होतं साई सभागृहमध्ये. त्या दिवशी माझं एका दिवसाचं शूट होतं. सुबोध सुरजीकर आहे, त्यांच्यासोबत मी नाटकातही काम केलेलं, त्यांनी माझं नाटकही डिरेक्ट केलं होतं. तर ते माझ्या परिचयात असल्यामुळे त्यांनी आधी ऑडिशन घेतलं होतं पंडित बच्चराजमध्ये.
1: अच्छा.
0: तिथे ऑडिशन नंतर त्यांनी माझं सिलेक्शन केलं होतं. मग माझं साई सभागृहमध्ये शूट झालं होतं. निपुण धर्माधिकारी डिरेक्टर होते, माझा सीन राहुल देशपांडे सोबतच होता. म्हणजे मला ते फर्स्ट एक्सपिरियन्स होता की बा शूट कसं होतं हे मी पाहिलं. आमचा तो काहीतरी त्या दिवशी म्हणजे सीन तर खूप मोठा शूट झाला होता 2-3 मिनिटाचा, पण ते टेलिकास्टमध्ये जास्ती काही एवढा झाला नाही, तो कट शॉर्ट होऊन तेवढा आला 1-1.5 मिनिटाचा.
1: अच्छा.
0: आता मला ड्युरेशन नाही होती पण आला होता. तर पूर्ण शूटसाठी आम्हाला 12 तास लागले होते.
1: अच्छा.
0: आणि मग त्याच्यानंतर मग मी जेव्हा सिरियल्स वगैरे करायला लागलो तर तिथे तर 22 मिनिटं काढतात ते 12 तासात, आणि इथे फक्त मूवीमध्ये 1.5 मिनिटं काढले होते 12 तासात.
1: अच्छा.
0: तर हा एक डिफरन्स असतो.
1: हो. वेगवेगळे अनुभव शिकता आले असतील आजपर्यंत.
0: खूप खूप भरपूर.
1: आणि अभिनयाच्या प्रवासाकडे तर आपण म्हणजे प्रश्न पुन्हा विचारणारच आहोत, पण थोडं मागे जाऊया. बालपण, शाळा हे पण आम्हाला ऐकायला आवडेल.
0: मी 1-10 सोमलवार खामलामध्ये शिकलेलो आहे, आणि त्याच्यानंतर धर्मपेठ कॉमर्समध्ये होतो 11वी 12वी. त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन पर्यंत मी सिटी प्रीमियर कॉलेज वर्धा रोडच्या इकडे तिकडे माझं झालेलं आहे. त्याच्यानंतर तेच म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुद्धा पुरुषोत्तम करंडक अजून बऱ्याचशा नाटकाच्या स्पर्धा वगैरे असतात ते कळलं, मग त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. तर असं करत करत ओळखी झाल्या, मग ते लोकांचे सल्ले, मग जे पटले ते ठेवले, जे नाही पटले ते नाही ठेवले. मग असं करत करत स्वतःला सेल्फ मोटिवेट करून मुंबईला गेलो. असा एक प्रवास आहे.
1: वा. आणि घरच्यांचं सहकार्य कसं होतं?
0: सुरुवातीला घरच्यांचं बघायला गेलं तर मला नाही वाटत की कुठला ज्याला ऍक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे त्याला सपोर्ट असेल. जोपर्यंत त्याचे आई बाबा ऍक्टर नव्हते किंवा आर्टिस्ट नव्हते त्याला सपोर्ट नाही मिळणार. माझ्या घरचेही असेच होते. ऑब्व्हियसली मग फॅमिली वगैरे सांगतात, कारण लोकांना वाटतं ऍक्टिंग याच्यावर तू जगू नाही शकत, ऍक्टिंगच्या कमाईवरनं तू तुझा संसार नाही उभा करू शकत किंवा लग्न बाकीच्या जे सगळ्या गोष्टी असतात. पण मग त्याच्यानंतर नाटकात जेव्हा काम करत होते तेव्हा पेपरमध्ये फोटो येत होते, मग नाव वगैरे येत होतं, लोकांना जसं कळलं मग घरी फोन यायचे किंवा मेसेज यायचे किंवा असे गप्पा गोष्टी सांगायच्या. मग त्यांना हे झालं आणि मी हट्ट करून मग गेलो होतो. कारण त्यांचं असं होतं की तू जॉब कर, कारण ऑब्व्हियसली माझे सगळे मित्र जॉबवाले, त्यांनी या वयामध्ये असं असं केलं, घर घेतलं, गाडी घेतली, मग ऑब्व्हियसली आपल्या मुलाकडनं अपेक्षा असते आई बाबांची, तर
1: साहजिक
0: म्हटलं घेईल मी, वेळ लागेल मला, पण तेच एक 3 इडियट्स मधली जी स्टोरी होती किंवा घेईल, कमी होईल पण मी खुश राहील असं झालं. सो मी माझं एक पॅशन जोपासायला मी मुंबईला गेलो. तर असं एक होतं, घरच्यांचं हे होतं थोडस नाही नाही सुरुवातीला, पण आता स्वतःच घरचे म्हणतात की बा जर तुझं काम असेल तर तू तिकडेच राहा, उगीच नागपूरला येऊ नको.
1: वा, असं छान छान. हे खूप छान वाटतंय सगळं तुमच्याकडून ऐकायला आम्हाला. आजपर्यंत म्हणजे नाटकांमध्ये म्हणा सिरियल्समध्ये खूप प्रकारचे पात्र तुम्ही साकारले आहेत, मग तुमच्या आवडीचं कुठलं पात्र काही सांगता येईल आम्हाला?
0: नाटकांमध्ये माझं रिसेंटली 2-3 वर्ष आधी ठिया नावाचं नाटक झालं होतं. रोशन नंदवंशी डिरेक्टर होते आणि त्याच्यामध्ये मी जाफर नावाचं एक पात्र साकारलं होतं, जो एक नेगेटिव्ह विलन असतो. जशी आपली ठिया वगैरे भरते आपण सकाळी बघतो बऱ्याचशा चौकात नागपूरला ठिया भरते, तर तिथे तो एक सावकार टाईप किंवा एक वसुली भाई असा असतो की बा तो पैसे देतो आणि इंटरेस्ट सोबत पैसे वापस घेतो, असा एक तो एक भाई असतो. ते एक कॅरेक्टर करायला मला खूप मजा आली. सो एक तो माझी एक ती मेमरी आहे अशी. आणि त्याच्या काही दिवस आधी मी 2018 मला जगायचं नावाचं सुनंदा साठे लिखित नाटक केलं होतं. सतीश ठेंगडी त्याचे डिरेक्टर होते, त्यांनी कामही केलं होतं त्याच्यात. तर ते एक ऍक्च्युअल नाटक होतं की बा तो एक मुलगा ड्रग ऍडिक्ट असतो, मग आईची त्याला साथ मिळत नाही म्हणून तो मामीच्या जास्ती क्लोज असतो, मग आई निग्लेक्ट करते तर मग काय करायचं, त्याचे जे मित्रमैत्रीण असतात ते त्याला ड्रग्सच्या सोबत लावतात, ड्रग्सचा आहारी जातो तो, पण ऍट दी एंड त्याच्या मित्रमैत्रिणींनी ड्रग्स सोडलेले असतात आणि हा बेडरेस्टून मरतो. तर तो एक असं एक ग्राफवाला ते कॅरेक्टर होतं. अर्थात माझ्यासाठी ते खूप अवघड होतं. मी आता जर त्याचा व्हिडिओ बघतो तर मी विचार करतो की याच्यामध्ये मी असं असं करू शकलो असतो, पण तेव्हा जे माझ्या तरीने मला जमलं तसं मी केलं. तर हे जे दोन पात्र आहेत ते माझ्यासाठी खूप म्हणजे मेमरी आहे माझी, किंवा मला कोणी विचारलं तर मी हेच सांगतो अशी ती एक मेमरी झालेली आहे.
1: वा. आणि अजून एक विचार असं वाटतंय की मग जसं काही करताना आपल्याला पूर्वतयारी लागते, अभ्यास करावा.

0: लागतो. मग कसा तुम्ही करता, तुम्हाला जर का एखादी स्क्रिप्ट मिळाली कशी तयारी करता त्याची?
1: मी बघायला गेलं एवढा डिटेल्ड अभ्यास मी असा कधीच कुठल्या स्क्रिप्टचा केलेला नाही, टू बी ऑनेस्ट. मला जे वाचून कळतं की यार, आणि आपण जे पिक्चर वगैरे बघतो किंवा कुठल्या माणसांशी असं लाईव्ह भेटतो, तर आपल्याला एक कॅरेक्टरायझेशन येऊन जातं, अर्थात वेळेवर ते आठवत नाहीच. तर आपल्याला जे सुचतं त्याच्यावरून की बा आपण असं असं करू शकतो, आणि नाटकात कसं होतं, तालमीमध्ये करता करता करता करता सुचतं, आणि ऍट दी एंड प्रयोग जे होतो ते प्रयोगाचा व्हिडिओ जरी बघितला तरी आपण विचार करतो की यार याच्यामध्ये पण मी अजून असं करू शकलो असतो. जसं प्रत्येक कलाकाराला होतच असेल, तर मलाही तसंच होतं. सो मी असं करत करत एक वाचता वाचता आपल्याला इमॅजिन होत असतं की यार याला असं करतो त्याला तसं करतो. बाकी जर डायरेक्टरला जर ते आवडत असेल तर तो म्हणतो किंवा तुम्ही कंटिन्यू करा, किंवा डायरेक्टरला जर ऍडिशन करायचं असेल किंवा त्याला ते नसेल पटत तर तो त्याच्या पद्धतीने सांगतो, मग ते तसं करायचं.
0: वा, खूप छान. आणि शुभम, आपण इथे एक म्युझिकल ब्रेक घेणार आहोत, तुमच्या आवडीचं एक गाणं ऐकू आपण श्रोत्यांबरोबर. कुठलं गाणं आपण ऐकणार?
1: युवती मना.
0: नक्कीच, हे सुंदर असं नाट्यगीत आपण सगळ्यांबरोबर ऐकूया.
1: नक्की.

0: म्युझिकल ब्रेक नंतर आता पुन्हा आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया आणि एखादा पात्र साकारताना मग तयारी जी तुम्ही करता ती कशी करता ते सांगितली.
1: बरोबर.
0: वाचून तुम्हाला थोडं क्लिक होऊन जातं की काय करता येईल आणि मग डिरेक्टर पण सांगतात.
1: बरोबर.
0: मग त्यावेळीच त्या सेटवरचं वातावरण कसं असतं आणि म्हणजे ते जाणून घ्यायला आवडेल आम्हाला.
1: बघा, टू बी ऑनेस्ट, जर तुम्ही चांगलं काम करतायत तर सगळेजण असे डोळे लावून टकलावून बघतात. किंवा जर तुमचं काम बोर होत आहे तर लोक काही इंटरेस्ट घेत नाही, लोक आपापले काम करत असतात.
0: अच्छा,
1: तर याच्यावर

0: तुम्हाला एक अंदाज येतो स्वतःचा, यार माझं काम थोडं चांगलं झालं. किंवा असंही असतं की तुमचं काम प्रत्येकालाच आवडणार नाही, ज्याला आवडेल त्यालाच आवडेल.
1: हो
0: सो डिपेंड करतं प्रत्येकाच्या आवडीवर. फक्त आपण आपलं 100% द्यायचं, बाकी अनुभव तसे वेगवेगळे येतच असतात.
1: नक्कीच. आणि बरेच आजपर्यंत तुम्ही नाटकं पण केले आहेत, त्यानंतर सिरियल्समध्ये पण, त्याच्यानंतर OTTवर पण आहात तुम्ही.
0: हो.
1: मग काही अविस्मरणीय प्रसंग, काही किस्सा आठवतो आहे जो शेअर करायची इच्छा होते?
0: असे तर भरपूर झाले आहेत, असे मेमोरेबल असं काहीच नव्हतं. फक्त एक एकदम एक शूट करत होतो पॉकेट FM, त्याच्यामध्ये जे DOP असतात कॅमेरामॅन, त्यांना शॉक लागला होता आणि ते डायरेक्ट असे कोलॅप झाले होते. मग त्यांना ते ऍडमिट वगैरे करावं लागलं. तर तो एक पहिल्यांदा जाणवलेला तो अनुभव होता. असं कधी मी आतापर्यंत बघितलं नव्हतं किंवा शॉक लागला कॅमेरामॅनलाच. सो तो एक असा इन्सिडन्स आहे. आणि असा एकदा इन्सिडन्स झालेला आहे की जसं मूवीचाच माझा फर्स्ट एक्सपिरियन्स जो मूवीचा होता, तीच माझी मेमरी आहे. मेकअप कसा होतो, मग कॉस्ट्युम्स कसे ट्रायल्स होतात, कारण कॉस्ट्युम ट्रायल कधी आतापर्यंत केलेच नव्हते. कॉस्ट्युम ट्रायल्स, मग मेकअप, मग दाढी वगैरे कशी लावतात. अर्थात नाटकामध्ये मी आधी दाढी वगैरे लावलेली आहे, तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. पण मूवीचा जरा वेगळा, त्याची स्केल वेगळी असते, ऑब्व्हियसली ट्रीटमेंट वेगळी असते. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत.
1: अच्छा. आणि खूप मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी पण मिळाली असेल, तर त्याविषयी काय सांगायला आवडेल?
0: त्याविषयी म्हणजे जेवढा कलाकार मोठा असतो तो तेवढा डाऊन टू अर्थ असतो, हे तर मी शिकलेलो आहे. म्हणजे मी बघितलं सुद्धा आहे. जसं अशोक सराफ, त्यांच्यासोबत अर्थात मी काम नाही केलंय, पण मी त्यांना बघितलंय त्यांच्या सेटवर जाऊन. सो ते खूप डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे त्यांना असं काही असं नाही आहे की बा तुम्ही माझ्याशी बोलताय तर असंच बोलायला पाहिजे. ते ऑटोमॅटिक आपलीच रिस्पेक्ट त्यांच्यासाठी येते की आपण त्यांच्याशी असं बोलतोय. मग त्याच्यानंतर बरेचसे असं काम केलेलं आहे, पण मला असं काही कोणाशी जाणवलं नाही की फक्त त्यांच्याकडून शिकायलाच खूप मिळायचं की तुम्ही जर जेवढे मोठे झालेत तर तुम्ही लोकांशी कसं बोलायला पाहिजे. तुमच्यामध्ये तो ॲटिट्यूड वगैरे येऊ देऊ नका, त्याच्यानेच तुम्हाला लोक ओळखतील. सो असा एक एक्सपिरियन्स आहे.
1: शुभम, आता हे विचारावं असं वाटतंय की आजवरचा नाट्य प्रवास म्हणा किंवा OTT प्रवास, मराठी सिनेमांमध्ये पण बरंच काम केलंय, सिरियल्समध्ये केलंय, मग अभिनयाचं काही रितसर प्रशिक्षण घेतलं आहे की ते तुम्हाला जन्मजातच प्राप्त झालेलं आहे?
0: जन्मजात असं म्हणणार नाही, पण मी प्रशिक्षण म्हणजे माझं जे मी थिएटर केलेलं आहे नाटक, तेच माझं अभ्यास आहे.
1: अच्छा.
0: बाकी असं मी त्याचं काही थिअरॉटिकल असं काहीच केलेलं नाही.
1: बरं, नाटकांमधनं तुम्ही शिकत गेला?
0: नाटकांमधून शिकत गेलो.
1: वा.
0: आणि नाटकं बघून बघून ऑब्व्हियसली जो एक अभ्यास असतो ऑब्झर्वेशनचा,
1: हो
0: तसा तोच एक अभ्यास आहे. बाकी असं तर काही मी क्लासेस किंवा काही असं केलेलं नाही.
1: अच्छा. बघून बघून स्वतःला डेव्हलप केलेलं आहे?
0: बघून बघून डेव्हलप केलंय.
1: क्या बात आहे. आणि मग आजवर बरेच प्रकारचे अभिनय केले आहेत, मग त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल, कशा कशा भूमिका मिळत गेल्या?
0: सुरुवात माझी झाली होती कॉमेडी भूमिकेपासून, किंवा मी आधी कॉमेडी खूप केली. म्हणजे पहिलं माझं जे नाटक होतं पहिलं ते मी कॉमेडी केलं होतं, मोरूची मावशी म्हणून. तर त्याच्यानंतर मला भरपूर कॉमेडी मिळाले, सिरियसवाले पण केले, सिरियस जॉनरचे पण केले, विलन पण केले, रडणारे किंवा एक फॅमिली ड्रामा टाईप, म्हणजे असं सगळ्या याच्यातले केलेले. पण मोस्ट माय फेवरेट इज विलन. म्हणजे निगेटिव्ह पात्र करायला मला
1: जास्त. आताही जर का काही नवीन संधी मिळाली तर निगेटिव्ह पात्राकडे आवडेल
0: मला.
1: मग आणि असं काही आहे का की कुठल्या प्रकारचं पात्रातलं काम इच्छा आहे खूप दिवसापासून करायची पण ते अजून मिळालेलं नाही?
0: येस, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नावाचा एक डिसीज असतो. तर त्याच्यामध्ये असे 3 कॅरेक्टरायझेशन असतात वेगवेगळे, तर ते माझी करण्याची एक इच्छा आहे. आता बघू, देवाच्या कृपेने ते कधी करायला मिळतं.
1: नक्कीच. आमच्याही शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी, लवकरच तुम्हाला तुमच्या आवडीचं ते काम मिळो. आणि मराठी सिनेमा आजचा आणि OTT, तर ह्याविषयी काय सांगाल आताच्या ट्रेंडविषयी?
0: मराठी सिनेमा दोघांचे प्लॅटफॉर्म आपापल्या लेवलवर बेस्ट आहे, पण सिनेमा हा एक मोठा, एक काय म्हणतात असा बिग व्ह्यू वाला असतो, जो एक तुमच्यावर इम्पॅक्ट करून जातो. कारण त्याची प्रोसेस वगैरे आपल्याला आता बरेचदा माहिती पडते मोबाईल सोशल मीडियावरनं, तर म्हणून एक त्याचा तो एक ऑरा वेगळाच क्रिएट होतो. आणि असा बिग स्क्रीनवर बघायला त्याचा प्रेझेन्स, तो एक ऑरा वेगळा क्रिएटच होतो. OTT मध्ये कसं आपण घरी बसल्या बसल्या पाहतो, कधी काही झालं तर पॉज घेतला मग ते कंटिन्यू करतो, ती एक लिंक राहत नाही असं मला वाटतं. कोणी वन सिटिंग मध्ये बघितलं तर त्याचं पण जे प्रेझेंटेशन होतं ते खूप छान होतं, पण ऑब्व्हियसली ते प्लॅटफॉर्म आणि ती लेवल वेगळी वेगळीच असते. सिनेमा हा सिनेमाच राहणार, ओ टी टी हा ओ टी टीच राहणार. फक्त ओ टी टीमध्ये बेनिफिट असा

0: आहे की तुम्ही 10-12 एपिसोड बनवले ना तर त्याची लेंथ ऑब्व्हियसली ओटीटीची सिनेमापेक्षा जास्ती असते. तर तुम्हाला एक स्टार्ट टू एंड स्टोरी सांगता येते. पिक्चरमध्ये तुम्हाला तेवढं रिस्ट्रिक्शन असतं की मला 3 तासाचा पिक्चर बनवायचा आहे किंवा 4 तासाचा बनवायचा आहे, तर त्याच्यामध्येच ती मला स्टोरी गुंडाळून आणायची. ओटीटीमध्ये तुम्ही त्याची सीझन वाईज काढू शकता. पिक्चरमध्ये पण सीझन्स येतात, पण कसं पिक्चर बनायला ती एक वेळ लागतो आणि लोक कनेक्ट नाही करू शकत. मग ओटीटीमध्ये कसं एका तुम्ही याच्यावर क्लिक केलं, जसं फॅमिली मॅन झाला किंवा अजून बऱ्याचशा सिरीजचे पार्ट्स आलेले, तर तुम्हाला फर्स्ट सीझन पण क्लिक होतोच, नंतर तुम्ही त्याला कंटिन्यू करू शकता. तर तो एक बेनिफिट ओटीटीचा असा आहे.
1: ओटीटीवर काम करण्याचा अनुभव कसा आहे तुमचा?
0: ओटीटीवर काम करण्याचा अनुभव खूप सुंदर आहे, कारण सेम म्हणजे बघायला गेलं तर ट्रीटमेंट वाईज किंवा सगळ्या गोष्टी, लाईट्स, कॅमेरा, सगळं मूवीसारखंच असतं. प्रोफेशनलिझम जो असतो तो सेम आहे दोघांचाही, त्याच्यामध्ये काहीच नाही. आणि अर्थात कामाची ट्रीटमेंट आणि हे खूप चांगलं असतं. आता डिपेंड आहे की तुम्ही ते कसं प्रेझेंट करता स्वतःला. बाकी असा काही वेगळा अनुभव म्हणून तर नाहीच. हां, फक्त तुम्ही ते जर तुम्हाला असं वाटतंय काम करताना मी पिक्चरमध्ये काम करतोय तर त्या टेन्शननेच तुमचे वाक्य निघणार नाही.
1: अच्छा.
0: सो एक ॲज अ आर्टिस्ट म्हणून तुम्ही असं राहा की बा मला माझं काम चांगलं करायचं आहे. बाकी तर ते जर नंतरची ती गोष्ट आहे, तुमचं काम झाल्यानंतर मग तुम्हाला ते एक वाटतं की हां मी पिक्चरसाठी एक टेक दिला आहे, मग त्याचं जे काही अपिलिंग व्हायचं आहे ते मूवी बघताना होईलच. फक्त तुम्ही तुमचं काम 100% करा आणि ते एक बर्डन येऊ देऊ नका.
1: शुभम, मग तुमचा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री कोण आहे आणि तुम्हाला त्यांना फॉलो करायला आवडेल असं कोणी आहे तुमच्या आवडीत?
0: नाना पाटेकर.
1: क्या बात है.
0: नाना पाटेकरांचं मी नटसम्राट पिक्चर बघितला होता, त्याच्यानंतर मी श्रीराम लागूंचं नाटक सुद्धा बघितलं आणि ऑब्विसली नाटक नाटक आहे, पिक्चर पिक्चर आहे, तर मला नाना पाटेकर त्यावेळेला खूप आवडले होते. आणि ऑब्विसली सगळ्यांनाच माहिती नाना पाटेकरची व्हर्सिटॅलिटी आणि कसं आहे. सो मला त्यांचं एक आवडतं किंवा त्यांची बोलण्याची जी शैली आहे ना मला मुळात ती आवडते.
1: अच्छा.
0: सो ते कॅरेक्टरायझेशन जर वर्क करायचं आहे ना तुम्ही नाना पाटेकरच्या एक शैलीतून तुम्ही करू शकता, तुम्हाला जास्ती अपीलिंग होईल असं मला वाटतं.
1: आता इतकं आपलं बोलून झालं आहे तुमच्या कामाविषयी, तर तुमचा आवडता एखादा डायलॉग जर का आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळाला तर खूप आनंद होईल.
0: माझा डायलॉग म्हणजे जे मी ठिया नाटक केलं होतं त्याच्यामधलं ते जे एक जाफर होता, जाफर ऍक्च्युली हा हिंदी होता पूर्ण, म्हणजे आम्ही राज्यनाट्यमध्ये केलं होतं मराठी. किंवा अजून एक माझं पात्र होतं ज्याच्या मी स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नावाची सिरियल आहे त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा ट्रॅक आला होता, त्याच्यामध्ये मी नरसावधानी नावाची भूमिका केली होती. त्याच्यामध्ये माझा एक स्वतःचा तो एक कॅरेक्टर, ते कॅरेक्टरचं एक टॅगलाईन असते, यत्र तत्र सर्वत्र नरसावधानी सर्वश्रेष्ठ, ही त्याची एक स्वतःचा तो एक माज असलेलं कॅरेक्टर होतं. तर हे मला खूप ते आवडलं होतं आणि ऍक्च्युली हे ऐकायला जरा बरं वाटलं होतं वेगळं. सो मला हे एक आवडलं होतं.
1: क्या बात है. आणि अभिनेता म्हटलं की आवाजाचा चढ उतार, त्याच्यानंतर व्हॉइस मॉड्युलेशन हे सगळं करणं आलंच, हे कसं साध्य करता तुम्ही?
0: प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या त्याच्या टेक्निक्स आहेत. किंवा तुम्ही कॉन्शियसली विचार केला ना की मला कॉन्शियसली असं बोलायचं आहे किंवा हे वाक्य मला येऊ द्यायचं नाही किंवा असं होऊ द्यायचं नाही, कॉन्शियसली विचार केला तेव्हाच तुम्ही त्याच्यावर वर्क करू शकता, अदरवाइज नाही होणार ते. म्हणजे चढ उतार आता तुम्हाला ते स्वतःला कळलं पाहिजे, स्वतःचं ऐकून की बा मी मोनोटोनस होतोय, मी प्लेन बोलतोय किंवा माझ्या आवाजातले चढ उतार जे आहे ते मला स्वतःला जर तुम्ही जाणवले ना तरच तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करता येईल. समोरचा कितीही सांगेल आपण त्याला मूर्खच समजतो. सो तुम्हाला जर जोपर्यंत स्वतःला जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर अभ्यास नाही करू शकत. आणि त्याच्या बऱ्याचशा एक्सरसाइज आहेत, युट्यूबवर मिळतील किंवा कोणाला सांगितलं भाषा शुद्ध करण्यासाठी किंवा फंबल नको व्हायला. आणि आवाजामध्ये एक तो एक म्हणतो ना आपण ठराव चाहिए. सो तो एक ठराव मधून जर तुम्ही बोललेत ना तर ते जास्ती अपीलिंग होतं असं मला वाटतं.
1: नक्कीच. शुभम, आपण इथे म्युझिकल ब्रेक घेणार आहोत आणि आपल्या आवडीचं गीत ऐकूया आपण. तर कुठलं गीत आपण ऐकणार?
0: माझं एक आहे आवडतं, एक दिन बिक जाएगा माटी के मोल.
1: खूप सुंदर गीत आहे, आपण श्रोत्यांबरोबर ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत.

0: शुभम, आता हे विचारावं असं वाटतंय की म्हणजे शूटिंग जेव्हा नसतं तेव्हा तुमचा तो एक दिवस कसा असतो?
1: शूटिंग नसतं तर तो दिवस म्हणजे आरामातच जातो. किंवा जर मला कुठे जाण्याची इच्छा असेल नियर बाय प्लेसेस, मी तिकडे विजिट करतो, काही हॉटेल्स, कॅफेज, किंवा असं फिरायची इच्छा असेल तर. किंवा जर जास्ती दिवसांचा ब्रेक मिळाला, अर्थात नागपूरला येतो जसं आता आलेलो आहे,
0: नक्कीच नक्कीच.
1: किंवा कुठे काही अजून जागा जाण्याच्या असतील, किंवा मित्रमैत्रिणींसोबत काही प्लॅन बनत असेल घरच्यांसोबत, मग मी तिथे जातो. अदरवाईज जेवढं मला रेस्ट करता येईल मी तेवढाच करतो.
0: अच्छा.
1: असं आहे, जास्ती स्वतःच्या अंगाला त्रास देत नाही.
0: आणि अभिनया व्यतिरिक्त कुठली आवड आहे मग, हॉबी कुठली आहे?
1: सिंगिंग,
0: वा,
1: सिंगिंगची आहे, स्विमिंग आहे, ट्रॅव्हलिंग,
0: क्या बात
1: मला
0: है.
1: फिरायला खूप आवडतं जसं मी सांगितलं. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, स्पोर्ट्स झाले.
0: तुमच्या आवडीचं गीत मग नक्की आम्हाला ऐकायला आवडेल, तुम्ही आमच्यासाठी गुणगुणलं तर खूप छान होईल.
1: किशोर कुमारचं मराठीमधलं गीत आहे ज्याच्यावर अशोक सराफांचं आहे. अग हे मा माझ्या प्रेमा.

0: कटली निळ्या निळ्या नभातया दोघांची प्रीती वटली हाय हाय तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली.
1: क्या बात है शुभम, भविष्यात तुमच्याकडनं मग एखादं गाणं पण ऐकायला मिळेल अशी आशा करूया.
0: नक्की नक्की
1: आवडेल आम्हाला ते ऐकायला.
0: हो.
1: आणि जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना काय सांगावं असं वाटतंय?
0: सांगावंसं तर असंच वाटतंय की बघा, तुमचं जे पॅशन आहे तुम्ही त्यालाच फॉलो करा. लोक भरपूर तुम्हाला सांगतील की तू हे कर तू ते कर, आणि ऑब्व्हियसली 10वीपर्यंत कोणालाच काही कळत नव्हतं तो फ्युचरमध्ये काय बनणार आहे. फक्त तुमची मित्रमैत्रिणीची जी संगत आहे ती जरा चांगली ठेवा. आता त्याच्यावरच डिपेंड करतं की तुम्ही समोर जाऊन बिघडता की तुम्ही चांगले होता. बाकी तर तुमचं जे ध्येय आहे, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही त्याच्यामागे 100% लागा, ऑटोमॅटिक ती गोष्ट घडून येईल.
1: नक्कीच. आणि शुभम सप्रे, आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आजवरचा जो तुमचा अभिनयातला प्रवास आहे त्या सगळ्या गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या आणि खूप छान गप्पा मारल्या आमच्यासोबत. भविष्यातल्या तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होवत अशी शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आज इथे आलात आणि उपस्थित राहिलात.
0: मलाही खूप छान वाटलं आपल्यासोबत इंटरव्ह्यू करून. मी खूप आभार मानतो आकाशवाणीचे की त्यांनी मला ही संधी दिली.
1: धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण चित्रपट अभिनेता आणि नाट्य कलावंत शुभम सप्रे यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आणि याबरोबरच आजचे पाहुण्याचा भाग इथे संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आजचे पाहुणे या कार्यक्रमात सिने अभिनेता आणि नाट्य कलावंत शुभम रुपे यांची सारिका पाठक यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादर करते होते सतीश रेवे.
1: श्रोते हो, एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 25292266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 kHz वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. दुपारचे ठीक 12 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलतो आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.
2: $10,00,000 लॉटरी मला. वाव,
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज तुमच्यासोबत आहे तुमची सखी शीतल. सख्यांनो,

आता वाळवणाची कामं संपवून पावसाचा आनंद घेणं सुरू आहे, हो ना? सगळ्यांनो, आज आपल्या कार्यक्रमात प्रथम आपण ऐकणार आहोत मालिका तिची उद्योग भरारी. या मालेत प्रीती जांभोरकर या उद्योजिकेशी मारलेल्या गप्पा आपण ऐकूया.

0: मैत्रिणींनो, कला हा मानवी जीवनाचा श्वास आहे आणि हस्तकला म्हणजे हातांनी साकारलेली कला. अनेक मैत्रिणी हौशीसाठी हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात, तर काही त्यातून व्यवसायही करतात. आज तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत आपण आपल्या छंदाला व्यवसायात रुपांतर करणाऱ्या मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्या या हस्तकलेच्या उद्योगाविषयी जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे आर्टिस्ट प्रीती जांभोरकर. अनेक वर्ष झाले या कलेच्या क्षेत्रामध्ये छान रममाण झालेल्या आहेत. तर कसा हा प्रवास घडला, कशा त्या उद्योजिका बनल्यात, जाणून घेऊया. नमस्कार प्रीतीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कलेच्या माध्यमात रमणाऱ्या प्रीतीताई कशा आहात?
1: मी मस्त.
0: आणि तुमचा कला प्रकारही खूप छान आहे. विविध प्रकारचे पेंटिंग्स करणं, अनेक वस्तू बनवणं, जे तुम्ही सांगाल की काय काय प्रोडक्ट तुम्ही बनवता. सुरुवातीला मी बोललेच की कला म्हणजे माणसाचा तो श्वास असतो.
1: बरोबर.
0: आणि एखादी वस्तू जेव्हा तो कलाकार बनवतो, तो अगदी त्याच्या कल्पनाशक्तीनी तो बनवतो, जीव ओतून बनवतो. प्रीतीताई, तुमच्या जीवनात कलेला किती महत्व आहे, कलेबद्दल काय सांगाल?
1: या कलेमुळे किंवा या आर्टमुळे मला एक सकारात्मकता माझ्यामध्ये बदल आलेले आहेत. आता मी नुसती कोणाची मुलगी नाही तर किंवा कोणाची बायको म्हणून ओळखली जात नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वामुळे लोक आता मला ओळखू लागलेले आहेत. या उद्योगामुळे मला कळलं की मी की आपल्याला शिकायला न वेळेची गरज आहे, न पर्टिक्युलर एजची गरज आहे. तुम्ही जर मनाचा निर्धार केला तर तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि बरंच काही करू शकता.
0: खूप छान प्रीतीताई. आणि तुम्ही म्हणालात की कला शिकायला वयाचं बंधन नाही. खरोखरच आपण अनेक अशा मैत्रिणी आपल्या अवतीभोवती बघतो की ज्यांनी वयाच्या 50 नंतर आपल्या छंदांना वेळ दिला, त्यांनी त्या छंदांचं व्यवसायात रुपांतर केलं, इतरांना त्या रोजगार सुद्धा द्यायला लागल्यात आणि एक छान आयुष्य त्यांचं घडलेलं आहे. तो उत्तम सुरुवात झालेली आहे आपली. घरचं वातावरण कसं होतं? घरात कोणी कलाकार मंडळी होती का?
1: मी कुठलेही आर्टवर्क अशी शिकलेली नाहीये. कमीत कमी जेव्हा मी हा बिझनेस सुरू केला तेव्हा माझी आई ही एक स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहे. म्हणजे तिने बरेच पुरस्कार हे जिंकलेले, म्हणजे 7 जिल्ह्यातून तिला पहिलं बक्षीस एका कॉम्पिटिशनमध्ये मिळालेलं आहे. ती जजेस म्हणून सुद्धा जायची.
0: बरं.
1: ती वर्कशॉप्स घ्यायची, क्लासेस घ्यायची, तेव्हा माझ्या नजरेखालतून ते सगळं जायचं. पण तरी सुद्धा मी इतकी मस्तीखोर आणि इतकी बंड लहानपणी होती की कधी एका जागी बसली नाही किंवा कधी हा विचारही केला नव्हता की मी एक आर्टिस्ट बनेल.
0: बरं.
1: कारण कसं आहे, बऱ्याचदा शिकून बघून बघून सुद्धा तुम्ही म्हणता नाही मला हे नाही करायचं, मला काहीतरी वेगळं करायचं.
0: हो.
1: पण तरी सुद्धा ते टॅलेंट असल्यामुळे मी शाळेत अनेक बक्षिसं जिंकली. पण काही काळानंतर जेव्हा मी 10वी 12वी माझं ग्रॅज्युएशन लग्न झालं तेव्हा हे सगळे कलाकार आणि हे सगळे आर्टिस्टिक सगळे प्रकार माझे थांबलेत.
0: बरं.
1: कारण आता माझं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण होतं माझ्या मॅरिड लाईफवर, माझ्या हजबंडच्या बिझनेसवर. बराच काळ म्हणजे जवळपास लग्नाच्या 15 वर्षापर्यंत आम्ही एकमेकांना साथ दिली त्यांच्या बिझनेसमध्ये. टर्निंग पॉइंट आला पॅन्डेमिक पिरियडमध्ये.
0: बरं.
1: जेव्हा बिझनेसवर खूप फरक पडला, आता काय करायचं सुचायला नाही लागलं, मी थोडीशी फ्रस्ट्रेट झाली. आता माझ्या आतमधले जीन्स बोलायला लागलेले होते.
0: हो.
1: की आता तू काहीतरी कर, तुझ्यामध्ये आहे ते टॅलेंट. तेव्हा माझ्या मुलींनी मला वेगवेगळ्या प्रकारचे सोशल प्लॅटफॉर्म्सवर माझे अकाउंट ओपन करून दिले आणि तिने सांगितलं, म्हटलं अगं पण तू हे करून तर दिलं पण आता मी करू कुठून सुरुवात? तर तिने सांगितलं की आई ही कला ट्रेंडमध्ये चाललेली आहे, तू हे कर.
0: बरं.
1: मग पहिले मी म्हटलं ठीक आहे, मला फार छान वाटलं, मला आवडलं. मग तो एक आर्ट फॉर्म ज्याला मंडला आर्ट म्हणतात तो मी शिकली. पण त्याच्यानंतर मला कधी शिकायची गरज नाही पडली. माझ्यामध्ये एवढा टॅलेंट आतापर्यंत आला होता की मी नुसतं बघितलं तरी मला कळायचं की ही वस्तू कशी बनलेली आहे आणि याच्यात कसला उपयोग झालेला आहे.
0: बरं.
1: हॉबी म्हणून करायला लागली वस्तू, पण ते इतक्या

0: सुंदर बनत गेल्या की एक दिवशी माझे सासरे मला म्हणाले की अगं आता बास झाला ना, आता किती हॉबी म्हणून करशील, आता तू बिझनेस मध्ये यायला काही हरकत नाही. ऑलरेडी ते स्वतः सुद्धा बिझनेस मध्ये होते, तर त्यांनी मला गाईड केलं की बिझनेस असा कर तसा कर. माझ्या हसबंडनी मला सपोर्ट केला की तू कर. मग मी पूर्ण फुर्तीने पूर्ण स्पीडने एक्सप्लोअर करणं सुरू केलं की जुन्या काळी कुठले आर्ट फॉर्म असायचे, बाहेर परदेशातून आपल्या भारतात कुठले आपण आणू शकतो, आपल्या लोकांना शिकवू शकतो, काहीतरी नवीन क्रिएटिव्ह आउट ऑफ बॉक्स कसा विचार करायचा, ते मी सोशल मीडियावरून शिकली. पण काही काळानंतर असं कळलं की सोशल मीडिया इथे मी पाहिजे तसा बिझनेस मला नाही मिळू शकत.
1: बरं,
0: काय हरकत आहे की जर मी आधी आपल्या नागपुरातूनच सुरू केलं बिझनेसला पसरवणं लोकांमध्ये. म्हणतात ना, दूरचा विचार करण्यासाठी आपण आपल्या आसपासला ते वातावरण बदलू.
1: बरोबर.
0: मग मी माउथ पब्लिसिटी सुरू केली, व्हॉट्सअपवर स्टेटस टाकणं वगैरे, लोकांना सांगणं दाखवणं. त्या दरम्यान काय होतं, जसं जसं मी एक्सप्लोअर करत गेली ना, तर मी तुम्हाला सांगितलं की मी डॉट म्हणला आर्ट शिकली, तर ते माझे जे टीचर होते ते मला ऑनलाईन शिकवत होते. तेव्हा त्यांनी माझ्या बाजूला एक कागद पडलेला दिसला, त्यांची नजर गेली. ते म्हणे, अगं तू हे काय केलंय? मी म्हटलं हा एक पॉप आर्ट म्हणून आर्ट आहे, हा मी शिकलेली. अगं किती सुंदर आहे, मला दे ना, मी हा विकत घेईन.
1: बरं.
0: मग तेव्हापासून माझा फर्स्ट आर्ट तो असा होता की जो मी सेल केला.
1: क्या बात.
0: ज्या गुरुनी मला शिकवलं, ट्रेंड केलं, त्यांनी मला प्रोत्साहन देण्यासाठी माझ्याकडून आर्ट विकत घेतला. मग माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि मग मी सेलिंग सुरू केलं.
1: खूप छान. तुम्ही सुरुवातीला बोलल्या प्रीतीताई की कला शिकायला वयाचं बंधन नाही, हे तुम्ही स्वतःच उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे इतक्या तुम्ही लहानपणापासून त्या कलेच्या वातावरणात वाढलेल्या, पण काही कारणास्तव तुम्ही त्या गोष्टीकडे वळू शकल्या नाही. पण म्हणतात ना की कला शांत बसू देत नाही माणसाला, आणि आज तिने तुम्हाला व्यवसायात रुपांतर करून दिलेलं आहे. आज तुमची स्वतंत्र अशी छान ओळख आहे समाजात, एक कलाकार म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून, आणि त्यात जोडीला आपल्या घरचे लोक, आपल्या मुलींनी प्रोत्साहन दिलं, आणि वेळेत सगळा हा व्यवसाय तुमचा सुरू झाला. तर तुम्ही मंडाला आर्टचं एक उदाहरण दिलंच आहे, तर तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू बनवता, कुठल्या प्रकारचे पेंटिंग्स करता, त्याबद्दल सांगा ना.
0: बेसिकली मी ना 6-7 प्रकारचे, तसं तर मी कुठलाही आर्ट फॉर्म जर तुम्ही कुठलाही शोधून काढला पिंटरेस्ट किंवा गुगलवरून तर ते मी करून देऊ शकते. पण माझी मास्टरी आहे लिप्पण आर्ट, डॉट मंडला आर्ट, मिरर मोजाईक, वारली पेंटिंग, मधुबनी आर्ट, आणि सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये असलेला रेझिन आर्ट तो मी शिकते आहे.
1: बरं.
0: हे सगळे आर्ट वर्क्स मी करते आणि कस्टमायझेशन माझ्याकडे अवेलेबल आहे.
1: बरं.
0: मी कॉर्पोरेट गिफ्ट्स देते. मी लग्न कार्यात रिटर्न गिफ्ट्स, वाढदिवसात रिटर्न गिफ्ट्स, किंवा जसं आपलं देवघरच्या मागे जो बॅकड्रॉप लागतो तो सुद्धा मी बनवून देते. नंतर एंट्रन्सच्या लॉबीमध्ये, बेडरूममध्ये, लिव्हिंग रूममध्ये वॉल डेकोर सुंदरसे, किंवा एखाद्या कोपऱ्यात एक साजेलसी, डायनिंग टेबलवर ठेवायला, असे अनेक तऱ्हेचे अनलिमिटेड वस्तू मी बनवून देऊ शकते.
1: म्हणजे कुठलंही आर्ट तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही करू शकता.
0: तर
1: आपण हे जे सुंदर तुम्ही 2-3 आर्टची नावं सांगितली त्याच्यावर आपण थोडासा फोकस करूया. जसं आता मंडाला आर्ट तुम्ही याबद्दल बोलला, तर हे आर्ट कुठलं आर्ट आहे, नेमकं कशा पद्धतीने ते केलं जातं, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बरंच काही याच्यावर सांगण्यासारखं आहे, पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की मंडला आर्ट हा बेसिकली तिबेटियन बुद्धिझम इकडून आपल्याकडे आलेला आहे. हा एक असा आर्ट आहे की ज्याच्यामध्ये समजा आता एक स्क्वेअर पेपर आहे, तर सेंटर एक असतो त्याच्यात, अवतीभोवती सर्कल्स असतात, सर्कलमध्ये जॉमेट्रिकल डिझाईन्स असतात.
1: बरं.
0: तर ह्या सगळ्या गोष्टी हे नुसतं आर्ट नाही आहे. तर हा जो सर्कल आहे हा कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीला दर्शवतो. जसा जो सेंटर मी तुम्हाला सांगितला एक पॉइंट असतो, तो दर्शवतो सेल्फला, स्वतःला.
1: बरं.
0: आणि जो सर्कल त्या सेंटरच्या अवतीभोवती असतात तो असतो आपल्या अवतीभोवती असलेले नेगेटिव्ह पॉझिटिव्ह वलय.
1: बरं.
0: जे बनतात, जे आपल्याला माहिती आहे की आपल्या अवतीभोवती वाईब्स असतात, आणि ते जे जॉमेट्रिकल पॅटर्न्स असतात ते त्या वाईब्सला बॅलन्स करून ठेवतात, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह वाईब्स. आणि हा जो आर्ट आहे हा तुमच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन, पॉझिटिव्हिटी आणि एका प्रकारचा एक टूल म्हणून तुम्हाला मदत करतो मेडिटेशनसाठी.
1: बरं.
0: हा एक थेरपेटिक आर्ट आहे.
1: प्रीतीताई, आता जाणून घ्यायला उत्सुकता आहे, हे कशा पद्धतीने बनवलं जातं, कशावर हे बनवलं जातं?
0: हा ऍक्च्युली वुडन बेसवर बनवला जातो किंवा कॅनव्हसवर बनवला जातो. मी वुडन बेस जास्त प्रिफर करते.

0: शकते कारण तो स्टर्डी असतो. याचाच एक दुसरा प्रकार आहे डॉट मंडला.
1: बरं,
0: तर डॉट मंडलाची अशी हिस्ट्री आहे की जुन्या काळी ना लोकांना जेव्हा सिक्रेट मेसेजेस द्यावे लागायचे तेव्हा ते लिहू नव्हते शकत, कोणाला दिसावे नाही म्हणून ते डॉटच्या आकारात
1: बरं
0: ते लपवायचे आणि त्याच्या थ्रू मेसेज पोहोचवायचे.
1: बरं,
0: असं करता करता तो एक्सप्लोर झाला आणि मग तो
1: पुढे वाढला एवढा
0: वाढला आणि ट्रेंड मध्ये आला.
1: मग यामध्ये कशा प्रकारचे डिझाईन तुम्ही आतापर्यंत बनवलेले आहेत?
0: मी म्हणजे लहान 1 फुटापासून तर 7-8 फुटापर्यंत याच्यात डिझाईन्स बनवले. याचे विशिष्ट टूल्स असतात.
1: बरं,
0: डॉट डॉट एक एक डॉट करून वेगवेगळ्या रंगाचे डॉट करून पॅटर्न्स बनवल्या जातात, डिझाईन्स बनवल्या जातात आणि तो हळूहळू तो पॅटर्न्स मोठा होत जातो.
1: खूप पेशन्सचं काम असेल हे.
0: खूप पेशन्सचं, म्हणून तर म्हटलं की हा एक मेडिटेशनचा प्रकार आहे.
1: हो,
0: तुम्ही त्या रंगाच्या याच्यात पूर्णपणे डीपली इन्वॉल्व्ह होतात. तुमच्या डोळ्याला त्यांनी एक थेरपीचं काम करतं.
1: हो,
0: तुम्ही रमून जाता त्याच्यामध्ये.
1: खूप कला हे असं माध्यम आहे की ते रमवण्याचंच माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आनंद देणारं आहे. आणि हस्तकलेचं महत्वच आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. हाताने केलेली कला म्हणजे हस्तकला, जीव ओतून आपण ती कला करतो. एखादी वस्तू जरी बनवायची म्हटली, ऑर्डरची का असेना,
0: ती
1: जीव ओतून आपण ती वस्तू बनवतो आणि जेव्हा कस्टमर घेतो तेव्हा खूपच आनंद आपल्याला होतो.
0: बरोबर.
1: तर हा तर एक आर्टचा प्रकार झाला. पुढे तुम्ही लिपन आर्ट मध्ये खूप छान पद्धतीने वस्तू बनवता, त्याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: नक्की नक्की. लिपन आर्ट हा मुख्यतः कच्छ गुजरात मधलं जे गाव आहे तिथून आलेला आहे. याच्या मागची हिस्ट्री असं की आता तिथे जसं रेतशी संबंध आहे, रेतीशी संबंध आहे त्या लोकांचा, तर तिथे मातीनी घरं झोपडीसारखे सारवल्या जातात थंड राहावे म्हणून. तर तिथे गायीचं शेण नाही वापरलं जात, तर कॅमल उंटाचं शेण वापरलं जातं घराला थंड ठेवण्यासाठी.
1: बरं,
0: आता प्रकाश कुठून येईल त्या झोपडीमध्ये? तर एक छोटासा होल त्या घराला असतो आणि आतमधून ते लोक मिररने सजवायचे.
1: बरं,
0: त्या मिररचं रिफ्लेक्ट त्याच्या व्हेंटिलेटर मधून घराच्या छोट्याशा याच्यातून येतो, तो रिफ्लेक्ट होतो आणि घर असं सुशोभित होतं आणि प्रकाश येतो, म्हणून त्याला म्हणतात मड अँड मिरर वर्क. लिपन आर्टला दुसरं नाव आहे मड अँड मिरर वर्क. तर कच्छ गावापासून हा ट्रेंड आलेला आहे. मग जसे जे लोक हिस्ट्री जे एक्सप्लोअर करतात, वेगवेगळे आर्ट फॉर्म एक्सप्लोअर करतात, आर्किओलॉजिस्ट, मग त्यांनी हळूहळू हा आर्ट म्युझियम मध्ये आणणं सुरू केला. म्युझियम मधून लोकांमध्ये तो इंट्रोड्यूस झाला आणि मग आमच्या कलाकारांनी त्याला एक्सेप्ट केलं.
1: हो, मग आतापर्यंत कशा फ्रेम्स बनवल्या आहेत, काय रंगसंगती त्यात वापरलेली आहे?
0: लिपन आर्ट विशेषतः जर तुम्ही पांढऱ्या रंगाने करता तर तो जास्त प्रसन्न दिसतो, पॉझिटिव्हिटी येते आणि तो कलरफुल पण होऊ शकतो. मग त्याच्यात साईजला काही लिमिटेशन्स नसतात, तुम्ही तो सुद्धा 1 फूट ते 8 फूट बनवू शकता. मी आतापर्यंत 7-8 फूट पर्यंतचे बनवलेले आहे.
1: मग यात साहित्य काय काय लागतं?
0: साहित्य याच्यात बेसिकली असं खूप असं नाही लागत, म्हणजे एक बेस लागतो, वुडन बेस. टूल्स असतात याचे, माती लागते, मिरर्स लागतात आणि फेविकॉल आणि कलर्स.
1: मग तुम्ही छोट्या फ्रेम पासून तर अगदी मोठ्या फ्रेम पर्यंत बनवलेला आहे आणि मिररचाही उपयोग केला आहे. मग जेव्हा तुम्ही हे बनवलं आणि ती पहिल्यांदा विकली, त्या कस्टमरला कसं वाटलं की काय वेगळं आर्ट आहे का, काय त्याचे रिएक्शन होत्या?
0: ऍक्च्युली झालं कसं की जेव्हा मी सोशल मीडियावर आली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला हे जाणवलं की इथे तर आपला पाहिजे तसं सेल होऊ शकत नाही किंवा लोकांना इथे पाहिजे तसा इंटरेस्ट नाही येते किंवा ते किंमत नाही देते कलेला. म्हणून मग मी ठरवलं की आपण आपल्या गावात हे लोकांपर्यंत पसरवायचं. तर त्या दरम्यान आमचे एक परिचित आर्किटेक्ट आहे, यंग आर्किटेक्ट गार्गी चाटी म्हणून, त्यांनी मला एका ग्रुपशी कनेक्ट केलं की जिथे खूप सारे आर्किटेक्ट्स डॉक्टर्स हे होते, इंटेरियर डेकोरेटर्स. तिथे गेल्यावर समाधान झालं कारण ह्या लोकांना ऑलरेडी ह्या फील्ड मधले असतात.
1: हो,
0: त्यांनी जशी माझी कला पाहिली तसं त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न झालं की अरे वा खूप सुंदर, तुम्ही आमच्यासाठी काम कराल का,
1: बरं
0: तुम्ही आमच्यासाठी नेम प्लेट्स कराल का, वॉल डेकोर कराल का, इंटेरियर मध्ये आम्हाला मदत कराल का, मग त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी इतकी खुश झाले की चला मला पाहिजे तसं प्लॅटफॉर्मही मिळाला आणि माझ्या कलेची किंमत करणारे लोकही मला मिळाले.
1: मग
0: तेव्हापासून माझ्या व्यवसायाला जोर आला.
1: बरोबर. मग आतापर्यंत अशा किती फ्रेम्स बनवलेल्या आहेत?
0: मी तर भरपूर
1: अगणित
0: अगणित.
1: आणि कस्टमरच्या तुम्ही चॉईसनी सुद्धा बनवून देत असाल?
0: हो, ऍक्च्युली मी स्वतः

0: आपण बनवू शकते. बऱ्याचदा काय होतं की कस्टमरला नॉलेज नसतं या गोष्टीचं, पण काय हरकत आहे ना, त्यांना सुद्धा जेव्हा ते घर करतात तेव्हा त्यांना आपण प्राधान्य दिलं, त्यांच्या चॉईसने केलं, तर त्याच्यात त्यांना आनंद जास्त मिळतो.
1: बरोबर,
0: ज्याला आपण कस्टमायझेशन म्हणतो.
1: हो,
0: जर दोघांनी मिळून काम केलं तिथे वस्तूमध्ये जास्त प्रेम ओतलं जातं, जास्त सुंदर आकर्षित बनतं, जास्त पॉझिटिव्हिटी येते, आणि त्याच्यामुळे मी कस्टमायझेशनला जास्त प्रिफरन्स देते.
1: आणि शेवटी तो व्यक्ती त्याच्या घरानुसार तो सगळ्या गोष्टी ठरवत असतो, रंगसंगतीपासून मला अशा पद्धतीने माझं घर सजवायचं आहे. आणि आता यावरच पुढचा एक प्रश्न आहे की तुम्ही वॉल डेकोर सुंदर बनवता आणि इव्हन नेम प्लेट सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता. आता घरासमोर आपल्या नावाचं आडनावाचे नेम प्लेट आणि वेगळ्या शेपमधली म्हणा किंवा वेगळ्या लुकची तर प्रत्येकालाच वाटत असावी, तर ती आयडिया कशी आली तुम्हाला?
0: मी आता जसं सांगितलं ना की जेव्हा कस्टमर माझ्याकडे येतो तेव्हा त्याचे काही आयडियाज घेऊन येतो, आणि थोडंसं मी माझे आयडियाज सांगते. माझी मेहनत, माझी कला आणि त्यांची कल्पना, त्यांच्या भावना मी एका बोर्डवर उतरवते.
1: बरं,
0: आणि अशा प्रकारे ती सुंदर अशी नेमप्लेट बनते.
1: मग ही कशावर बनवता नेमप्लेट?
0: मी वुडन बेस असतो माझा, एमडीएफ वर.
1: बरं,
0: मी कपड्यावर किंवा मी प्लास्टिकवर काम करत नाही, मी प्लास्टिकच्या वापरण्यात अतिशय विरोधात आहे.
1: बरोबर, हस्तकला ही पर्यावरण पूरक असायला हवी, म्हणून मग हस्तकलेचा वापर अधिकाधिक केला तर कचऱ्यातून कलाही आपण पुष्कळदा वस्तू बनवतो ना.
0: बरोबर,
1: पूर्वी आपल्याला आजी आपली आई बनवायची आणि छान छान वस्तू बनवायचं आणि हौशेने घरामध्ये ते डेकोरेशन म्हणून तो पार्ट तसा ठेवला जायचा.
0: बरोबर,
1: तर हाही एक विचार खूप चांगला आहे आपला. बरं, जेव्हा तुम्ही हा नेमप्लेट बनवता तर सुंदर त्याच्यावर पेंटिंग सुद्धा काढत असाल, तर पेंटिंग मध्ये आपला उत्तमच हात आहे, तर कशा पद्धतीचं पेंटिंग असतं, कुठले कलर्स त्यात वापरले जातात?
0: मी आपले इंडियन कलर्सच वापरते. आजकाल फॉरेनचे कलर्स मध्ये बरेच शेड आलेले, पण शक्यतोवर ते मी वापरत नाही कारण ते इझिली अवेलेबल नसतात. कस्टमरलाही घाई असते, वेळेच्या आत ते झालं पाहिजे, कारण मला असं वाटत नाही की मी त्यांचा पेशन्स संपवून टाकावा, तर वेळेच्या आत मला ते करायचे असते. तर मी अॅक्रेलिक कलर्स जे रेग्युलर आपल्याला अवेलेबल असतात मी त्याच्यात करते. त्याला वॉर्निशनी 2-3 कोट देते म्हणजे तो फिक्स होऊन जातो.
1: बरं,
0: आणि तो पाण्याने किंवा ओल्याने तो डॅमेज होत नाही. मी फुल सेक्युअर्ड करून त्यांना ते हँड ओव्हर करते.
1: मग साधारण वस्तू बनायला किती वेळ लागतो?
0: 1 ते 1.5 फुटाची असेल तर त्याच्यावर आपण कशी क्रिएटिव्हिटी दाखवतो त्याच्यावर डिपेंड करतं. बेसिकली 3 दिवस तरी लागतात 1 फुटाच्या फ्रेमला.
1: हो, मग त्याचा थोडा अभ्यास करणं, मग ते सामान आणणं आणि मग ती पूर्ण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि एक छान ती वस्तू तयार होते. म्हणजे तुम्ही ट्रेडिशनल पासून तर ट्रेंडी वस्तू सगळ्या बनवता.
0: बरोबर,
1: आजच्या काळात जे काय चालू आहे, कारण पूर्वीचा आर्ट आणि आताच्या आर्टमध्ये बराच फरक आलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडी बदलत चाललेल्या आहेत. पुष्कळ जण फॉरेनमधले आर्टचंही डिमांड करता, तुम्ही ते तसं बनवून देता. स्वतःच तुम्ही या सगळ्या वस्तू बनवता?
0: बरोबर.
1: कोणाला मदतीचा हात असा घेतला आहे का?
0: ऍक्च्युली माझ्या घरी ना नुसतं माझ्या आईच नाही तर माझ्या सासरी सुद्धा, माझे सासूबाई, माझी नणंद हे सुद्धा आर्टिस्ट आहेत, कलाकार आहेत.
1: वा वा,
0: माझ्या सासूबाईंनी मला याच्यात खूप साथ दिला आहे. जसं सणावाराला बरेचदा कसं असायचं की घरचं सांभाळू की माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ असं व्हायचं, तर त्यावेळेला सांगायचं तू घराच्या कामाकडे लक्ष नको देऊ, मी सांभाळून घेईल, तू तुझ्या उद्योगाकडे लक्ष दे.
1: वा वा वा.
0: म्हणजे जसं आईकडून जीन्स आलं, वडिलांनी मला व्यवहार ज्ञान दिलं, भावानी मेंटल सपोर्ट दिला, तसंच माझ्या सासरच्यांनी मला पुढे आणलं.
1: कारण घरचा पाठिंबा खूप जरुरी आहे. आता सणासुदीला किती ऑर्डर्स येत असतील, मग घर सांभाळायचं की ह्या ऑर्डर्सकडे बघायचं, तारेवरची कसरत होते एका खास करून एका स्त्रीला. पण घरून जर असा भक्कम पाठिंबा मिळाला तर निश्चितच व्यवसायात यश आहेच. म्हणजे अशा रीतीने छंदाचं तुमचं व्यवसायात रुपांतर झालं आणि आज हा व्यवसाय बराच पुढे गेलेला आहे. तर भारतातून तर तुम्हाला छान डिमांड आहेच, या वस्तूंची मागणी आहेच, भारताबाहेरून सुद्धा ऑर्डर्स आलेले आहेत का?
0: हो, कार्पोरेट गिफ्ट्सचे मला दुबईहून ही ऑर्डर आलेली आहे आणि ते सक्सेसफुल रित्या माझे डिस्पॅच करून डिलिव्हर्ड पण झाले.
1: मग त्याच्यासाठी फोटोशूट आलं, पॅकेजिंग करणं आलं किंवा कुरिअर करणं आलं, हाही भाग आपण सांभाळला सगळा.
0: तर त्यासाठी पण माझ्या घरातच एक दुसरी टॅलेंट म्हणजे माझी मुलगी आहे, तर ती अतिशय टॅलेंटेड आणि खूप क्रिएटिव्ह आहे. आणि म्हणतात ना जनरेशन गॅप, जनरेशन डिफरन्स, तो मला सरळ दिसून येतो. ती फार क्रिएटिव्हिटी आहे आणि ती मला शूटिंग मध्ये हेल्प करू लागते.
1: बरं,
0: आणि पॅकेजिंग साठी मला माझे हस्बंड सामान आणून देणं, रॉ मटेरियल किंवा त्याला कुरिअर करणं हे याच्यासाठी हस्बंड करतात, किंवा ते एक मोठे माझे क्रिएटिव्ह

0: सुद्धा आहे.
1: बर.
0: हा हजबंड म्हणजे माझे म्हणजे चुका काढतात, सुरुवातीला येतो राग पण मग नंतर कळतं की नाही त्याच्यामुळे माझा आर्ट अजून एनहान्स झालेला
1: आहे. तू तू मैं थोडीशी होते घरात.
0: हो हो हो. तर अशी माझ्या घरातून प्रत्येकाकडून मला बिझनेस ग्रो करण्यात मदत मिळते. हो,
1: तुम्ही मगाशी बोललात की आर्किटेक्ट लोकांच्या संस्थेशी तुम्ही जोडलेला आहात त्यामुळे तो व्यवसाय अजून पुढे पुढे जातोय, पण थोडस समाजात येणं, लोकांना ती आर्ट कळणं यासाठी मग तुम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये सहभागी झाल्या होता का?
0: हो हो. आपल्या नागपुरात गुलमोहर सभागृहमध्ये एक्झिबिशन्स होतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो, तर मी दरवर्षी तिकडे एक्झिबिशन्सला होते.
1: बरं, आता असंही झालं असेल ना की ह्या वस्तू जेव्हा तुम्ही विकता त्याची एक किंमत ठरवता सगळं खर्च बघून, तुमची मेहनत बघून, तर समोरचा व्यक्ती म्हणत असेल की जास्त महाग आहे, मग त्यांना तुम्ही कसं समजून सांगता की नाही हस्तकलेची ही किंमत आहे, माझ्या कलेची ही किंमत आहे?
0: हा, बरेच वेगवेगळे प्रकारचे लोक येतात. बरेचदा तर लोक असे म्हणतात अरे हे तर माझा मुलगाही करू शकतो, यात काय एवढी किंमत कशाला यायची. तर मग मी शांतपणे त्यांना सगळे डिटेल्स देते त्याचे आणि त्यांना स्वतःला इमॅजिन करायला लावते की जर समजा हाच आर्ट मी तुमच्या हातात ब्रश दिला तर तुम्ही करू शकाल का. ते पण थोडेसे विचारात पडतात की अरे नाही हे एवढं सोपं दिसत नाही, एवढं डिटेल्ड वर्क, पुढे काही असा इश्यू येत नाही, ते स्वीकारतात त्याला. जेव्हा त्याच्या मागे लागलेली मेहनत, त्याच्यातली डिटेल्स सगळे मी त्यांना समजवते तेव्हा त्यांना ते समजून जातं.
1: हो, आज एक तुम्ही यशस्वी उद्योजिका आहात, आज एवढा मोठा कारभार तुम्ही सांभाळत आहात, आर्थिकदृष्ट्याही तुम्ही सांभाळता सगळं, तर कसं वाटतं खास करून स्त्रिया एवढ्या पुढे जातात कसं वाटतं?
0: मला अतिशय कॉन्फिडेंट, अतिशय पॉझिटिव्ह माझ्यामध्ये चेंजेस आलेले आहे. आणि माझं म्हणणं हे की प्रत्येक बाईने ना ट्राय करावं, प्रयत्न करावा. घर संसार हात आहेच, पण माझं रिक्वेस्ट त्यांच्या घरातल्या लोकांनाही आहे की बाई ही स्वतः सशक्त असते, चांगलीच पॉवरफुल असते, स्ट्रॉंग असते, पण जर तिला घरच्यांची साथ मिळाली तर ती खूप ग्रो करू शकते. तर तिला घरच्यांनीही मदत करावी आणि तिने सुद्धा स्ट्रॉंगली प्रत्येक प्रॉब्लेमला फेस करून समोर जावं, यश नक्कीच येणार. कारण तुम्ही मेहनत केली तर देव तुम्हाला साथ देणार, सगळ्या पोटच्या गोष्टी इझिली तुमच्या क्लिअर होत जाणार.
1: नक्कीच हा प्रवास तुमच्यासाठी सोपा नसावा, अडचणी तर अनेक आल्या असतील पण घरच्या पाठिंब्यांनी त्या अडचणीवर मात करत तुम्ही पुढे गेलात. पण असा कधी विचार आला का प्रीतीताई तुमच्या मनामध्ये की आपल्या या व्यवसायामुळे इतरांना सुद्धा आता रोजगार मिळायला हवा?
0: हो आलाय. हा बऱ्याचदा माझी अशी इच्छा होते की काही लोकांना ट्रेंड करावं आणि रोजगार द्यावा, पण त्याच लोकांना ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तोच टिकू शकतो.
1: बरोबर,
0: तोच राहू शकतो. कारण कोणीही कुठलीही कला नाही जोपासू शकत, त्यालाही ती आवड असली पाहिजे. कारण त्याच्यासाठी भरपूर पेशन्स लागतो शिकायला.
1: हो,
0: तर ज्याच्यामध्ये इच्छा असेल, पेशन्स असेल, त्याला मी नक्की तो रोजगार देईल. आणि तसेही मला आता पुढे जाऊन गरज लागेल.

0: शिकायला.
1: हो,
0: तर ज्याच्यामध्ये इच्छा असेल, पेशन्स असेल, त्याला मी नक्की तो रोजगार देईल. आणि तशीही मला आता पुढे जाऊन गरज लागणार आहे.
1: या छंदाचं रुपांतर या व्यवसायात झालेलंच आहे. पण आता जसं मगाशी मी बोलले की आर्टचे वेगवेगळे प्रकार येत चाललेले आहेत, आता तुम्ही या अशा अनेक वस्तू बनवतात जे तुम्ही सांगितलं आपण, ज्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे, या व्यतिरिक्त आणखी काही नवीन बनवायचं आहे का, नवीन क्लायंटला काही बनवून द्यायचं आहे का, हा असा काही विचार किंवा अशी कल्पना आहे का डोक्यात?
0: हो,
1: थोडक्यात भावी स्वप्न.
0: भावी स्वप्न म्हणजे सगळ्यात पहिले तर मला माझा स्टुडिओ ओपन करायचा आहे.
1: बरं.
0: जिथे मला आता सेल करण्याच्या पेक्षा लोकांना ट्रेंड करणं सुरू करायचं आहे.
1: वा वा.
0: हा, कारण माझी इच्छा आहे की जे फॉरेन मध्ये जी कला आहे ती आपल्या देशात पण यावी आणि इथल्या कलाकारांनी सुद्धा ग्रो करावं.
1: हो,
0: तर माझे वर्कशॉप्स आणि एक माझा स्टुडिओ उघडण्याची माझी फार मोठी इच्छा आहे.
1: नक्कीच ही इच्छा पूर्ण हो.
0: हा, थँक्यू. आणि जितके नवीन आर्ट्स येत जातील मी शिकत जाईल आणि शिकवत राहील.
1: कारण आपला भारत देश हा कलेच्या दृष्टीनेही ओळखला जातो. जशी प्रांताप्रांताला भाषा बदलते तशी कलाही बदलते. आणि या सगळ्या कलेची ओळख आपल्या पुढच्याही पिढीपर्यंत जायला हवी ना.
0: बरोबर.
1: मुलांनी यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि हा व्यवसाय एक छान आहे, ही एक कला छान आहे की मुलांना ज्याला कलेची आवड आहे नक्कीच ही कला बघून शिकायलाही पुढे येऊ शकतील. नक्कीच येतील अशी आपण आशा करूया. तर छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि पर्यावरण पूरकही उद्योग आहे. तर व्यवसाय करणाऱ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: हिम्मत हारू नका, प्रयत्न करत रहा. ज्या वेळेला तुम्ही थोडेसे खचता स्वतःला शांत करा. तुम्ही पहिले कुठे होता आता कुठे आला आहात ती गॅप बघा, स्वतःमध्ये चेंजेस बघा. आणि अजून आपल्याला पुढे तसंच खूप काही करायचं आहे, एक ध्येय गाठायचं आहे, हा विचार करा आणि पुढे चालत राहा.
1: बरं, नक्कीच. खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा कलेबद्दल सांगितलंय, तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. अशीच व्यवसायाची भरभराट होत राहो, तुमच्या कलेमध्ये अधिकाधिक प्रगती होत राहो ही सदिच्छा. प्रीती जांभोरकर आपण इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: आपण खूप खूप धन्यवाद.
1: प्रीती, गाणं ऐकायला आवडतं का तुम्हाला?
0: हो हो, नक्की गाणं.
1: तर तुमच्या आवडीचं एखादं गीत मुलाखतीच्या शेवटी आपण ऐकूया.
0: अधीर मन झाले, अधीर मन झाले हे श्रेया घोषालचं आहे.

0: मैत्रिणींनो, कला विश्व या मालिकेत आज आपण शास्त्रीय संगीत गुरु, शास्त्रीय संगीत गायिका असलेल्या डॉक्टर संगीता नायक यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या संगीताच्या सुरांनी सजलेला तो प्रवास कसा घडला आणि अजूनही घडत आहे हे छान गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार संगीता मॅडम.
1: नमस्कार राखी.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कला विश्व ही आमची एक मालिका आहे ज्या अंतर्गत आम्ही कला विश्वात रमणाऱ्या, कला विश्वात करिअर करणाऱ्या आणि छान त्या कलेच्या माध्यमातून समाजात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या मैत्रिणींना आम्ही स्टुडिओत आमंत्रित करत असतो. आणि आपण शास्त्रीय गायिका आहात, शास्त्रीय गीतांबद्दल, त्या गायकीबद्दल आम्हाला माहिती जाणून घ्यायला मिळेल आणि तुमचा गोड आवाजही ऐकायला मिळणार आहे.
1: बिलकुल.
0: तर मुलाखतीला सुरुवात करूया. जवळपास 24 वर्ष झाले तुमच्या या संगीताच्या प्रवासाला आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही यात घडवलेलं आहे. अनेक पुरस्कारही तुम्हाला मिळालेले आहेत. नुकताच म्हणजे 2025 साली तुम्हाला आदर्श गुरु हा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर या पुरस्काराविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय.
1: आदर्श गुरु पुरस्काराचं असं असतं की गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या ज्या परीक्षा असतात, ज्या विशारद आणि त्याच्या पुढची अजून एक असते की ती अलंकाराची परीक्षा, अलंकार संगीत अलंकार म्हणतात त्याला. आणि त्याच्यातून जी बेस्ट विद्यार्थिनी असते, जिला खूप जास्त चांगले स्कोरिंगचे मार्क्स मिळतात, अशा विद्यार्थिनीला सुद्धा तो पुरस्कार मिळतो आणि तिच्या गुरुला सुद्धा मिळतो. म्हणजे गुरुनी तिला तयार केलं म्हणून तो गुरुचा पण मान असतो, म्हणून तो गुरुला पण मिळतो.
0: बरं.
1: आणि म्हणून तो आदर्श गुरु, कारण आजच्या काळात इतकं डीपली शिकवणारे किंवा अगदी पूर्णतः कोर्स कम्प्लीट करून त्या विद्यार्थिनीला किंवा विद्यार्थ्याला एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठी एक खूप वेगळं लगन लागते, सातत्य लागतं आणि ते सतत घडवायचं असतं. याच्यात गुरु शिष्याचं नातं सुद्धा जडत राहतं आणि मग तो विश्वास कायम होऊन जातो विद्यार्थी आणि गुरुमध्ये. आणि तो हेच एक तो विश्वासाचा एक खूप सुंदर हा परिणाम आहे ज्याच्यातून हा गुरु शिष्याचा आदर्श पुरस्कार मिळतो.
0: बरोबर. तर जेव्हा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, तुम्ही तुमच्या विद्यार्थिनीचं तर कौतुक केलंच, कारण तुम्ही जेवढं तिला शिकवलं त्याचं तिने चीज केलं. तर तो अनुभव, तो क्षण कसा होता तुमच्यासाठी?
1: तो क्षण म्हणजे तिलाही मनात नव्हतं आणि माझ्याही याच्यात नव्हतं. एक अलंकारची तिने परीक्षा दिली, डिसेंबरला ती दरवेळा होते अलंकारची परीक्षा.
0: बरं.
1: त्याच्यानंतर मला ऑगस्टला अचानक एक फोन आला की मॅम तुम्हाला एक पुरस्कार मिळतोय. मी अगदी चक्रावून गेले. म्हटलं थांबा थांबा जरा आणि व्यवस्थित सांगा कशाबद्दल. असा असा आदर्श गुरु पुरस्कार अलंकारला एक विद्यार्थिनी तुमची, तुम्ही तयार केलेली ती टॉपर आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अगदी मानाचा पुरस्कार मिळतो आहे. तर तो मला तो क्षण अतिशय आनंदाचा होता आणि मला माझ्या कानावर विश्वास नव्हता की असं काही झालेलं आहे म्हणून.
0: म्हणजे अजूनही तसाच तो क्षण आठवत असेल तुम्हाला.
1: आणि मला तिच्याबद्दल फार कौतुक वाटलं त्यावेळेला.
0: तर जाणून घ्यायची इच्छा आहे की ही संगीताची आवड तुम्हाला लहानपणापासून होती?
1: माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या खेळणाऱ्या त्या क्लासला जायच्या संगीताच्या, म्हणून आईने मला त्यांच्याबरोबर पाठवलं, चला बाबा कुठेतरी एक एंगेज राहील म्हणून. आणि मग त्याच्याबरोबर आम्ही मोठं झालो. ठीक आहे, शाळेत आणि ह्याच्यात सुद्धा, मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा तो क्लास माझा सुरू होता. पण तोपर्यंत माझं सगळं लक्ष खेळण्याकडे होतं आणि इतर गोष्टींकडे करण्यात होतं. एनसीसी होतं माझं, खेळणं गेम होता माझा, मी बास्केटबॉल खेळायचे आणि एनसीसीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं पूर्ण. एअरविंग माझं एक हे होतं त्यावेळेला, आम्ही पॅराग्लायडिंग, पॅराट्रुपिंग वगैरे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना संगीताकडे ऑफकोर्स माझं लक्ष नव्हतं आणि तो माझा कदाचित आधी जॉनर नव्हता. ठीक आहे. आणि नंतर मग आता हळूहळू जेव्हा कॉलेज लाईफ तुमचं संपत जातं आणि तुम्ही जेव्हा कुठेतरी मागे वळून बघता की अरे आता तुमच्याजवळ काय अभ्यासाला किंवा काय करायचं, तर मला हा एक विषय सापडला की जो मला लहानपणापासून बरोबर घेऊन चालला आहे आणि त्याच्यात मला अभ्यास न करता चांगले मार्क्स मिळत होते. शेवटी मग ठरवलं तेच की आपण याच्याबरोबर पुढे जाऊया.
0: बरं.
1: आणि असा तो संगीताशी माझा नातं जोडलं.
0: अनेक संगीताचे प्रकार आहेत ना, शास्त्रीय संगीत निवडावं हा विचार कसा मनात आला?
1: बघा, संगीताच्या अनेक शाखा आहेत पण सगळ्यात पहिलं आपलं गाणं म्हणजे आपलं भारतीय संगीत, मी म्हणते भारतीय हिंदुस्थानी भारतीय संगीत, क्लासिकल संगीत. त्याच्यातूनच सगळ्या ह्या संगीताच्या धारा उत्पन्न झाल्यात. क्लासिकल तर आहेच, उपशास्त्रीय आहे, लोकसंगीत, फिल्मी संगीत, भावगीत, गझल, ह्या सगळ्या सांगीतिक धारा शास्त्रीय संगीतातून उत्पन्न झाला आहे. आणि आता ह्याच्यात असं असतं की तुम्हाला कुठल्या मार्गावर जायचं आहे हे तुमचं सिलेक्शन असतं. आता ह्याच्यात असं

प्रीती जांभोरकर या मैत्रिणीची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, ही मालिका होती तिची उद्योग भरारी. आणि आता आणखी एक मालिका ऐकूया, नाव आहे कला विश्व. आणि या मालेत आज आपण ऐकणार आहोत शास्त्रीय गायिका डॉक्टर संगीता नायक यांची.

0: असतं की क्लासिकल शिकण्यासाठी एक वेगळी लगन लागते, एक खूप मनन चिंतन चिंतनशील विचारात्मक तुमचं मन पाहिजे असतं, एक लगाव पाहिजे असतो, कुठेतरी जमिनीशी चिपकून जाऊन तुम्हाला सतत सतत लक्षपूर्वक त्याच्याकडे ते मोठं करायचं असतं तुमच्याबरोबर. घाईनी शिकण्याचा हा विषयच नाही आहे.
1: बरं,
0: मला असं म्हणायचं की जो कोणी विद्यार्थी किंवा गायक त्याच्याकडे वळतो ह्याच्या मागचं हेच एक कारण की त्याच्या मागे त्याच्या मनात किंवा त्याच्या आतले हे गुण त्याला त्याकडे ओढवतात.
1: बरं,
0: ते गुण म्हणजे चिंतन, मनन,
1: चिकाटी,
0: जिद्द, ह्या सगळ्या गुणांमुळे तुम्ही त्या शास्त्रीय संगीताकडे वळता. कारण शास्त्रीय संगीत एवढा सहज आणि सोपी उपाय नाही आहे संगीत शिकण्याचा, तो तुम्हाला गुरु शिष्य समोर बसूनच शिकावा लागतो आणि सतत सतत तो शिकावा लागतो.
1: आणि नक्कीच कठीण असेल हा राग.
0: नक्कीच नक्कीच कठीण आहे, नक्कीच कठीण आहे.
1: पण त्याच्यातही तुम्ही अव्वलच आहात, पुढे चाललेले आहात. म्हणजे क्लासला जाण्यापासूनचा हा प्रवास सुरू झाला, त्यामध्ये खेळामध्ये रुची होती म्हणून अर्ध लक्ष खेळाकडे होतं, सोबत संगीताचाही प्रवास सुरू होता. पण शेवटी ठरवलं की नाही आता करिअर याच दिशेने करायचं हेही तुम्ही ठरवलं होतं. आणि संगीत शिक्षिका म्हणून तुम्ही नोकरीही सुरू केली होती,
0: बिलकुल.
1: तर त्याबद्दल जाणून घ्यायचं.
0: आता बीए मी एलईडी कॉलेजमधनं संगीत घेऊनच केलं आणि इकडे माझ्या गांधर्व महाविद्यालयाच्या पण मी परीक्षा देत होती, त्यावेळेला माझं विशारद होऊन गेलं होतं. आणि आता पुढे एमए करायचं म्हणून मॉरिस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. एमएचा छान तो प्रवास छान झाला, तिथे मी मेरिट सेकंड मेरिट होती. आणि ह्याच दरम्यान मी विशारदच्या पुढची एक परीक्षा असते अलंकार, संगीत अलंकार म्हणतात त्याला, ती पण परीक्षा मी दिली आणि त्याच्यात सुद्धा छान आम्ही पास झाले. आणि एमए आणि अलंकार ह्या प्रवासात ना तुम्हाला अनेक गोष्टी कळून जातात. त्याच्यातल्या दोन तीन महत्वाच्या ह्या की तुम्ही पूर्णतः संगीताशी जुळलेले असतं ह्या वेळेला, तुम्ही एक गायकी तिथे तुम्हाला समजू लागलेली असते, राग गायन म्हणजे काय हे समजू लागलं असतं. ह्या आधी तुम्ही फक्त राग आणि सरगम लक्षणगीत हे फक्त पाठ करत असता.
1: बरं,
0: हां, पण नंतर हे स्वतःहून डेव्हलप कसं करायचं, राग म्हणायचा कसा, राग म्हणजे काय, रागांच्या स्वरांच्या क्रमबद्ध स्वर कसे असतात, त्यांना गायचं कसं, त्याच्यातून आलापी कशी निर्माण करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या परीक्षेतून किंवा पुढच्या प्रवासातच समजतात, त्या उकलल्या जातात. त्या अशा होत नाही, म्हणजे त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला पुढे जात जातच ते समजतं.
1: बरोबर, म्हणजे स्वतः शिकतही होत्या आणि नोकरी पण तुमची सुरू होती आणि विद्यार्थ्यांना घडवणं सुद्धा सुरू होतं. आता थोडं रियाजाबद्दल बोलूया ना संगीतात. आता रियाज म्हणजे भरपूर प्रॅक्टिस, अनेक तासांची प्रॅक्टिस आणि एका जागी बसून असतं. कसं ते तुम्ही स्वतःला सांभाळलं, कारण बाकी पण कामं असतात.
0: हे असं असतं की शेवटी ना तो तुम्हाला वेडावून लावतो तो स्वर, तो त्याच्यात तुम्ही गुंतून जाणं हा एक महत्वाचा भाग असतो. तुम्ही जोपर्यंत गुंतणार नाही त्या स्वरात किंवा त्या, म्हणजे साहासाठीच मी म्हणते, साज घडवणं हा इतका महत्वाचा असतो. षड्ज म्हणतात त्याला, सा म्हणणे हा एक खूप महत्वाचा पायरी आहे आमच्या गाण्याची. आणि जर ती तुम्ही घडवली नाही, वर्षानुवर्ष घडवावी लागते ती, ती तुम्ही घडवली नाही की ते सगळं तुम्हाला असं वरचे वरच वरच गाणं राहतं. तर ह्या सा घडवण्यातच किंवा स्वर घडवण्यात तुम्ही हळूहळू त्या स्वराकडे चिपकू लागता आणि ती मनन आणि चिंतनशील विचारात्मक तुमची मनाची मांडणी तिथे होऊ लागते, ते घडू लागतं असं.
1: आणि किती अभ्यासही करावा लागला,
0: खूप अभ्यास. 8-8 तास मला आठवतं, मी 8-8 तास रियाज केलेला आहे. सकाळी उठून, दुपारी, रात्री, जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तेव्हा पुन्हा गुरुजींकडे जाऊन शिकायचं, पुन्हा घरी यायचं, जे शिकलेलं आहे ते पुन्हा रिकॉल करायचं आणि पुन्हा ते म्हणायचं, बंदिशी म्हणायचं, काय नाही, तानांचा रियाज, अनेक गोष्टी. वाचन नुसतंच गाणं म्हणून चालत नाही,
1: बरोबर,
0: वाचन सुद्धा खूप आहे. कारण आमचा हा विषय म्हणजे शास्त्रीय संगीत हा साम संगीतातून निघालेली ही एक शाखा आहे. शास्त्रीय संगीत म्हणजे त्याला एक खूप गहनता आहे, खूप गहरेपणा आहे आणि त्याच्यात ओरिजिनॅलिटी, आपण जे म्हणतो की ओरिजिनल, त्याच्यात काहीच भेसळ नाही आहे.
1: बरोबर,
0: आणि ते आपल्याला समजत समजत, वाचत वाचत, ऐकत ऐकत शिकावं लागतं.
1: बरोबर, आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो पण ती गाणी आम्ही तल्लीन होऊन जातो, पण त्यामागची मेहनत किती असते हे आता समजतंय की किती रियाज त्या गायकाचा असेल त्यामागे. आणि अशा रीतीने हा तुमचा प्रवास छान पद्धतीने सुरू झाला. तुमचे गुरु कोण होते, कसं तुम्ही त्यांच्याकडनं ही विद्या आत्मसात केली?
0: बुटी संगीत महाविद्यालय हे एक महाविद्यालय संगीताचं, आपल्या नागपुरातलं खूप जानमानं असं संगीत विद्यालय होतं. तिथे पंडित प्रभाकर देशकर हे माझे गुरु होते. त्यांनी ते खूप अनेक वर्षपर्यंत त्यांच्या अथक प्रयत्नातून ते सांभाळलं होतं. त्या कार्यकारिणीत हळूहळू

0: आम्ही मोठं झालो, सरांना बघून आम्ही मोठं झालो, ते कसं काम करतात, ते कसं शिकवतात, ते कसं गातात, इतर सगळ्या सगळ्यांशी बोलणं किंवा अजून काय काय वाचायचं काय नाही वाचायचं हे त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच कारकिर्दीत संगीताचा अभ्यास मिळाला. त्यांच्याबरोबर मी जेव्हा शिकले तेव्हा त्यांच्या शिकवण्यातून मला समजलं की शिकवायचं कसं.
1: बरं,
0: धडे त्यांच्याकडनं घेत होती पण शिकवायचं कसं हा मला एक खूप चांगला गुण त्यांच्याकडनं मिळाला. आणि शेवटी मला असं वाटलं की नाही, मला ह्याच्यातच पुढे काहीतरी करायचंय, मला शिकवण्याचा गुण मला वाढवायचा आहे. ज्याच्या म्हणजे माझे गुरु इतकं आम्हा सगळ्यांना सांगतात एवढं वाटतात आहे तर आपणही ते द्यावं.
1: हो,
0: तर ह्याच्यातून माझी ती इच्छा खूप प्रगट होत गेली आणि ते मी शिक्षक म्हणून संगीताचा ह्या मला फार आनंद होतो की आज मी अनेक विद्यार्थ्यांना शिकवते आहे आणि त्याच्यातून काहीतरी त्यांना मिळतं आहे.
1: बरोबर, कारण तेही त्यातून आपलं नाव कमवत आहेत. आज शास्त्रीय गायक म्हणून तेही उदयास येत आहेत. आणि ही जी आपली प्राचीन परंपरा आहे गायनाची किंवा हे जे विविध प्रकार आहेत गायनाचे ते पुढे आणायचे आहेत. आणि आपल्यासारखे आदर्श गुरु असल्यानंतर मग काही प्रश्नच नाही, विद्यार्थी त्याचा तर फायदा घेणारच. बरं, आता तुम्ही मगाशी बोललात की अभ्यास तर खूप लागतो, वाचन लागतो, रियाज लागतो. जेव्हा आपण असं गाता वाद्यवृंदांचीही साथ खूप असते, त्यामध्ये तेही खूप महत्वाचे असतात, तर त्याचाही अभ्यास तुम्हाला करावा लागत असेल, जाणून घ्यावं लागत असेल त्या वाद्यांबद्दल.
0: हो, आता हे करत करत ना म्हणजे संगीत शिकत शिकत तुम्हाला ह्याची आपोआपच जाण यायला लागते. तबला संगत काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, तबल्यावर काय वाजत असतं. आता जे मी गाणार असते त्या बंदिश मी गाणार आहे त्या बंदिशीचा ताल तयार असतो, ठरलेला असतो, तो ताल तो त्या तबल्यावर वाजतो. आता तो आणि माझं गायन हे सगळं असं छान असं बॅलन्सनी आणि छान संतुलित चालू असतं. आता जे मी गात असते तर हार्मोनियम वाले पण त्याच्याबरोबर माझ्या गायकीतून जे सूर निघतात आहे ते वाजवतात. म्हणजे फक्त मीच नाही तर अशा वेळेला ते सात संगतकार पण तेवढे श्रेष्ठ आहेत माझ्या एवढे की त्या मी माझ्या केवळ आकारातून गायलेल्या स्वराला ते पकडून धरतात. माझ्या एका बंदिशीला ऐकून किंवा एक थोडीशी मुखडा ऐकून तब्बलजी तिथे समेची थाप देतो. तर ह्या सगळ्या म्हणजे शिकावं लागत नाही, हे
1: आपोआप येऊन जातं,
0: घडायला लागतं, घडून जातं.
1: बरं, खूप छान पद्धतीने तुम्ही शास्त्रीय संगीताबद्दलही थोडी माहिती दिली आणि तुमचा प्रवास कसा घडत गेला त्याबद्दल सांगितलं. आता तुमचा गोड आवाज आम्हाला ऐकायचा आहे, तर एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींसमोर सादर करा ना.
0: राखी, एक मी बंदिश इथे सादर करणार आहे जी मीच बसवलेली आहे. मारू बिहाग रागातली आहे. मारू बिहाग नावाचा एक राग ज्याच्यात तीव्र मध्यम आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध आहे. बिहाग अंगानी गायला जाणार हा राग आहे. बंदिशीचे बोल आहेत, बैरन भई सांझ रसिया.

0: गायक असतो प्रत्येकाचा. तर या शास्त्रीय संगीत क्षेत्रामधील आपले आवडते गायक कोण आहेत?
1: जर आपण चॉईस करू म्हटलं तर असं फार कमी असतं. सगळेच इतके पठडीचे गायक होऊन गेलेले आहेत आपल्याकडे की आपण दीप भीमसेन जोशी, किशोरीताई अमोणकर, प्रभाताई यत्रे, तरी पण एक मनातला एक गायक किंवा एक असा गुरु गायक असतो जो ज्याचा तुम्ही सतत ऐकत असता. त्याच्यापैकी माझं अगदी मनापासून मी ज्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि ज्यांना मी सतत सतत ऐकत होती लहानपणापासून आतापर्यंत, त्या आहे डॉक्टर प्रभाताई अत्रे.
0: बरं, आता तुम्ही म्हणाल्या मी बंदिश सुद्धा रचते, तुम्ही आता बोलल्या की मी रचलेली बंदिश गाऊन दाखवते, तर लिखाणही आवडतं तुम्हाला करायला?
1: आता असं असतं की शास्त्रीय संगीताचं पर्टिक्युलरली एक ब्रजभाषा आणि बोली हिंदी भाषा ह्या भाषांमध्ये साधारण बंदिशींच्या शब्द असतात, बंदिशीच्या कविता असतात. आता ह्या कविता भल्या मोठ्या नसतात की एक कडवं दुसरं कडवं तिसरं कडवं असं नसतं, फक्त चारच दोन ओळी स्थायीच्या आणि दोन ओळी अंतराच्या असतात आणि त्याच्यात फार कमी शब्दांमध्ये आणि पूर्ण अर्थपूर्ण असं ते काव्य असतं. की जैसे बैरन भई सांझ रसिया, बैरन भय दीन और रतिया, एरी सखिया, हे सगळं की माझं सगळं बैरन झालेलं आहे त्या पियाच्या, जो पिया नाही आहे माझ्याजवळ म्हणून. हे इतकं थोडक्यात असतं की त्याच्यातून तुमचे बंदिशींना बंदिशीतल्या शब्दांना जेवढं महत्व नसतं तेवढं तुमच्या गायकीमध्ये तुम्ही त्यांना किती ओलं करता, किती त्या स्वरानुसार त्या बैरनला तुम्ही कसं घुमवता, कसं त्याला ओलं करून तो ती भावना व्यक्त होते आहे त्याच्यात जास्त लक्ष द्यावं लागतं.
0: बरं, आणि हाच रियाज इथे कामी येतो.
1: हाच रियाज इथे कामी येतो.
0: गुरु शिष्याचं नात्याबद्दल आपण बोलूया. तुम्ही अनेक शिष्यांना घडवलेलं आहेत. नुकतंच आदर्श गुरु पुरस्काराबद्दल तुम्ही छान पद्धतीने सांगितलं. आता आजची पिढी या संगीत क्षेत्राकडे यायला बघते आहे का?
1: आहे, म्हणजे असं मी म्हणणार नाही की नाही म्हणून, पण अगदी मोजके असे. कारण आजकालच्या पिढीला मला असं म्हणायचं की त्यांना खूप लवकर हे पाहिजे,
0: शिकून पुढे जायचं असतं, प्रसिद्धी हवी असते
1: लवकरच लवकर. आणि हा लवकरचा विषयच नाही आहे, तुम्हाला तुमच्याबरोबर त्याला मोठं करायचं असतं. पण आजकाल विद्यार्थ्यांना हे सगळं करायचं नाही आहे. आजकाल हे सगळे गाणे किंवा हे गायन किंवा शास्त्रीय संगीताच्या अनेक क्लिप्स युट्यूबवर, ह्याच्यावर, त्याच्यावर, सोशल मीडियावर अनेक लोक हे करतात आणि त्यांना एका क्लिकमध्ये मारू बिहाग मिळतो, एका क्लिकमध्ये यमन कसा गायचा मिळतं, त्याची माहिती मिळून जाते. पण ह्या माहितीतून किंवा तो कसा गायचा ह्याच्यातून तो यमन राग पुटअप करू शकत नाही तो विद्यार्थी. त्याला हे गुरु ते शिष्यच्या दरम्यान घेण्याची शिक्षा फार जरुरी असते.
0: बरोबर. आणि जेव्हा तुमच्याकडे हे विद्यार्थी येतात तर कसं तुमचं नातं असतं, कशा पद्धतीने त्यांना त्या सुरांशी ओळख करून देतात?
1: आत्ताच रिसेंटली माझ्याकडे दोन नवीन मुलं आलेत, काहीच नाहीये त्यांच्याजवळ, झिरो. म्हटलं अगदी छान आहे. स्वतःला असं सांगत होते मला की मॅडम आम्हाला काहीच येत नाही. म्हटलं मला तुम्हाला येत नाही ना तेच मला हवं आहे.
0: बरं,
1: म्हणजे कोरी पाटीवर तुम्ही लवकर लिहू शकता. आता त्यांना एवढं आवडतं आहे की दोनच महिने झाले त्यांना, पण त्या सारेगममध्ये काय ठेवलेलं आहे हे तुम्हाला आधी खोजायचं आहे.
0: बरोबर
1: आहे ना. आणि दुसरा महत्वाचा भाग आहे की नुसतंच ते नाही करायचं तर ह्याच्यात काय काय अप्लाय करता येतं, अलंकार काय आहे, ताना कशा तयार होतात, आलाप कसे तयार होतात, सात स्वर म्हणजे काय, कुठले सात स्वर आहेत, याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ अजून काही स्वर आहेत का, त्यांना आपण काय म्हणतो, मग आहेत, मग तीव्र आहेत, कोमल आहेत, मग कोमल स्वर कुठले, तीव्र स्वर कुठले, असे कोमल तीव्र शुद्ध मिळून आपल्याजवळ किती स्वर आहेत, हे 12 स्वरांचं सगळं हे विश्व आहे संगीताचं. आणि ह्याच्यात अनेक राग वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी तयार झालेले आहेत. सारेगम पधनिसाचा वेगळा अजून दुसरा स्वरच नाही आहे.
0: बरं,
1: ठीक आहे. रेगधनी कोमल होतात आणि म तीव्र होतो, असे मिळून 12 स्वर आपल्याजवळ. आणि ह्या कोमल तीव्र शुद्ध स्वरांमध्ये सगळं संगीताचं विश्व सामावलेलं आहे.
0: आणि त्या विश्वातून इतकं सुंदर सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात.
1: त्यांना ते सांगावं लागतं तेव्हा त्यांना ते क्लिक करतं की हा आपल्याला काय काय कुठे कुठे घडवायचं आहे, तीव्र मध्यम कसा घ्यायचा आहे. त्यांच्या स्टेप्स असतात, सा नंतर रे, रे नंतर ग, ग नंतर म, असे का ठेवलेले आहेत, त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचा ध्वनी कसा आहे, त्यांचा वजन काय आहे, हे गळ्यावर तुम्ही जोपर्यंत झेलणार नाही, पेलणार नाही, त्याचं सुखद आनंद घेणार नाही, तुम्हाला तर समजेल कसा तो कसा गायचा तो.
0: बरोबर.
1: एक एक स्वरावर तुम्हाला मेहनत घ्यावी लागते.
0: आणि खरंच पेशन्सचं काम आहे. म्हणजे गुरुचं पण आणि विद्यार्थ्याला शिकण्यासाठी सुद्धा आणि तेव्हाच तर तो उत्तम गायक बनू शकेल ना जेव्हा हे सगळं आत्मसात करेल आहे. बरं, आता तुमच्या स्टेज परफॉर्मन्सकडे वळूया ना आपण. अनेक तुम्ही स्टेज परफॉर्मन्स केलेली आहेत, तर असा आठवणीतला एखादा असा तो परफॉर्मन्स आठवतोय का? भरपूर श्रोतेवर्ग समोर होता आणि तुम्हाला दाद दिली त्यांनी.

0: छान वाटलं तुम्हाला तर असा एखादा प्रसंग?
1: हो, जेव्हा जेव्हा मी या मैफिली केलेल्या आहेत तेव्हा छोट्या छोट्या हॉलमधनच झालेल्या आहेत. आम्ही असं बसलेलो आहे, असं छोटासा स्टेज आहे, समोर खूप मंडळी बसले, घरगुती, त्याला एवढी मजा असते त्या गायकीला आणि त्या गाण्याला की समोर बसलेला तो वा वा वा वा असा डोलत डोलत वा वा म्हणतो, क्या बात आहे म्हणतो. ह्याच्यातच तुम्हाला ती पावती मिळते की त्यांना ते पटतंय. जरुरी नाही की प्रत्येक बसलेला श्रोता हा शास्त्रीय संगीताला समजत असेल किंवा तो त्याच्याशी निगडीत असेल, पण ज्याला समजत सुद्धा नाही आहे, आपल्याला समजतं समोर आपण गात असताना की हा श्रोता त्याला तेवढं समजत नाही आहे, कुठल्या श्रोत्याला समजत आहे, ठीक आहे. पण त्याच्याकडनं जेव्हा तुम्हाला दाद मिळते तेव्हा आपल्याला खरी पावती
0: मिळते की हा
1: माझं गाणं तिथपर्यंत पोहोचत आहे. त्यांना जरी समजत नाही आहे तरी ते माना हलतात आहे, डोलतात आहे, तर ह्याच्यात तो जो आनंद असतो फारच अगदी वेगळा असतो.
0: तर अजूनही तुमचे स्टेज परफॉर्मन्स सुरू आहेत?
1: आता सध्या मी करत नाही, कारण म्हणजे मी माझा मार्गच थोडासा वेगळा पत्करलाय की शिकवणं
0: बरं
1: आणि विद्यार्थ्यांना खूप देणं हाच एक मी माझा मार्ग पत्करलेला आहे. त्यामुळे खूप गायकीकडे माझं सध्या लक्ष नाही, म्हणजे गायकीकडे आहे पण गाण्याकडे नाही आहे, मैफिलींकडे नाही आहे.
0: ज्यातनं आनंद मिळतो ते आपण करतो.
1: हा म्हणजे बंदिशी बनवणे, अभ्यास करणे पुष्कळ आहे, काही खूप काही काही लिखाण करून ठेवते मी आणि असं खूप काही गाणी बनवली आहेत अनेक अनेक. खूप काही अभ्यास असतो की जो तुम्हाला ना काहीतरी एक सोडावं लागतं आणि जर अभ्यास करायचा असेल तर मग त्या वेळ काढून त्याच्यात तुम्हाला रमावं लागतं.
0: बरोबर. आता या कलेचं म्हणजे जसं आता शास्त्रीय संगीत झालं किंवा संगीताचा कुठलाही प्रकार झाला तर हा प्राचीन वारसा आहे, हे जतन करणं आता आपलं काम आहे, त्या अनुषंगाने तुम्ही असं काही पावलं उचलताय का की याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने?
1: शिकवण्यातूनच तर प्रचार प्रसार होतो आहे.
0: हो
1: है ना. आता ह्याच्यात मला अजून एक सांगायचं आहे राखी की आज अगर मी मैफिल करते एका ठिकाणी गायला जाते आहे आणि गाऊन येते आहे, ठीक आहे, मी फक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे तेवढ्यापुरतं, पण माझ्याकडनं त्यांना फक्त ऐकायला मिळालेलं आहे, पण शिकवण्यातून मी काहीतरी कोणाला तरी खूप काहीतरी देते आहे आणि त्याच्यातून ते पुन्हा मोठं होत आहे, ते पुन्हा मोठं होत आहे, तर ह्याच्यात जो आनंद आहे तो म्हणजे हाच आहे की काहीतरी देणं, तुम्ही जे घेतलेलं आहे ते देणं, त्याच्याशिवाय हे पुढे चालणारच नाही.
0: बरोबर.
1: जर शिक्षक शिकवणं बंद करतील तर हे गाणं कुठे राहील, हे स्टॉप होईल आहे. आणि शास्त्रीय संगीत पुस्तकातून शिकताच येत नाही,
0: त्यासाठी गुरुच लागतात,
1: त्याच्यासाठी गुरुच लागतो, आणि हे देणंच म्हणजे काहीतरी करणं आहे संगीताबद्दल.
0: खरंच खूप छान, खूप छान. तर छान पद्धतीने तुम्ही हा प्रवास आपला सांगितलेला आहे, तर जाता जाता दोन वाक्यात काय सांगाल की या क्षेत्रात मुला मुलींना यायचं आहे तर कुठले गुण त्याच्यामध्ये हवेत किंवा शिकण्यासाठी काय मुद्दे म्हणा किंवा विचारांनी त्या क्षेत्रात यायला हवं?
1: आता काल मला एका 14 वर्षाच्या मुलीचा फोन आला, मॅम मला तुमच्याकडे शिकायचं आहे आणि इंग्लिश मध्ये वगैरे बोलत होती. म्हटलं तुझं नाव काय हे ते सांग मला आणि थांब म्हटलं थोडंसं आपण मराठीत बोलूया का, है ना, तुला मराठी येतं? हो. म्हटलं आता बघ तुला इच्छा जरूर आहे शिकण्याची पण ह्याच्यासाठी तुला काय काय करावं लागणार हे तुला माहितीये का? आधी तुझी तयारी आहे का त्याची? नुसतं शिकायचं आहे मनात आलं म्हणून तू लगेच क्लास लावला आणि लगेच 2 वर्षांनी तू सोडून दिला, ह्यालाच काहीच अर्थ नसतो. म्हटलं तू आज 14 वर्षाचे, 8वी 9वी 10वीत तुझं ते गाणं सुटणार आहे, सुटण्यासाठी तू करणार आहेस का हे सांग मला आधी. तर मला मी तर इथून शिकवते मुलांना, माझ्याकडे येण्याआधी तिथून त्यांचा पाठ सुरू होतो. यायचं असेल तर पूर्ण हिमतीने या, ठीक आहे, आणि ह्याला तुमच्याबरोबर मोठं होऊ द्या. हा अभ्यास म्हणून तुम्ही सध्या त्याचं लोड नाही घ्यायचं, तुम्ही फक्त रोज जेव्हा जेव्हा तुमचा क्लास आहे त्या क्लासला या, क्लासला जे शिकवलंय ते रियाजात करा, पुन्हा क्लासला या ते रियाजात करा, क्लासला या रियाज. एवढंच आधी केलं तरी तुम्हाला क्लास म्हणजे 10वी आणि 8वी आणि 9वी आहे म्हणून क्लास सोडण्याची गरजच नसते, ते चालू ठेवायचं असतं.
0: बरोबर.
1: इथे तुम्ही छोटेच आहात आणि तुम्हाला त्यानुसारच वागावं लागेल आणि तसं नाही केलं तर ती वो संगीत खफा हो जाएगा आपसे.
0: तर मुलांना पटतही असेल ते?
1: अगदी पटत.
0: तर हे आधीपासूनच जर असं स्पष्टपणे सांगितलं तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. भरपूर आपण गप्पा मारलेल्या आहेत, आता मुलाखत इथे संपवायची वेळ आलेली आहे. संगीतातही जाता जाता तुमच्या आवडीची एखादी बंदिश आमच्या मैत्रिणींना ऐकवा.
1: याआधी मी मारुबिहागची बंदिश सांगितली होती, गाऊन दाखवली. आता अजून एक बंदिश आहे ती बिंपलासी रागाची आहे, ती पण मीच तयार केलेली आहे. शब्द माझे आहे आणि त्याचं रचना पण मीच केलेली आहे.

0: खूप छान संगीताताई, खूप छान. आणि आज इतक्या वर्षाचा हा प्रवास तुमचा घडलेला छान पद्धतीने उलगडून दाखवलात. तर डॉक्टर संगीता नायक, आपण इथे आलात आणि छान गप्पा मारल्यात. नागपूर आकाशवाणीच्या वतीने आपले आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार राखी, खूप खूप धन्यवाद.
2: डॉक्टर संगीता नायक यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत कलाविश्व या मालेत. काय मैत्रिणींनो, आवडल्यात ना दोन्ही मुलाखती?

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा निरोप द्या, पण हो, स्वतःची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि पावसाळा आहे तेव्हा वृक्ष लागवड नक्की करा. एक पर्यावरणपूरक वृक्ष लावूया आणि निसर्ग समृद्ध करूया. तर आता निरोप द्या. नमस्कार.

श्रोते हो, आमच्या केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर. यावेळी 1 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: अमी दाबडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन कुवेत कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापार विषयक एकात्मतेला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज या दोघांनी देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं। हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं। आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. ते बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. भारत ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा सहकार्य कृती आराखड्याद्वारे दोन्ही देशांमधील सागरी सहकार्य वाढवण्याचा निर्णय झाल्याचं या निवेदनातून जाहीर करण्यात आलं. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि स्वच्छ ऊर्जा उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करण्याचा महत्वाचा करारही यावेळी अंतिम करण्यात आला आहे. तसंच दोन्ही देशांमधल्या उद्योजकांना जोडणारी संरक्षण उद्योग उपक्रम मार्गिका निर्माण करण्याची घोषणा या निवेदनात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीनं काल जारी केलेल्या अर्धवार्षिक अहवालात वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकासदर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकासदर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकासदराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात भारताच्या खालोखाल चीनचा क्रमांक असून तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. या अहवालानुसार पुढच्या वर्षी भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात 6.4% वाढ अपेक्षित आहे. ओदिशामध्ये भारताच्या सागरी सीमेबाहेरच्या मत्स्यसंपादनेच्या शाश्वत वापराच्या उपक्रमाचा प्रारंभ आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केला. भुवनेश्वरमधल्या ओदिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात हा कार्यक्रम झाला. नील अर्थव्यवस्था ही देशाच्या समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं. भारताची सागरी खाद्यपदार्थ निर्यात 73,000 कोटी रुपयांवरून अधिक झाली असून भारतातून 120 देशांना निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आधारित मत्स्य व्यवसाय आणि सागरी क्षेत्रातल्या व्यवसायांचा स्वीकार करून विकसित भारत घडविण्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर गतिशीलता शहरी पायाभूत सुविधा शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित

विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहर, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 पर्यंत तिथे राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं आज सकाळी इराणवर पुन्हा एकदा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. या नव्या संघर्षामुळे पर्शियन आखातातील युद्ध थांबण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या युद्धविराम कराराला मोठा धक्का बसला आहे. होर्मुर समुद्रधुनीत जहाजांवर इराणने हल्ले केल्यानं युद्धविराम संपुष्टात आल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिले होते. त्यानंतर आज पहाटे अमेरिकेनं इराणमधील 90 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. त्यात लष्करी तळ आणि बंदरांवरील सुविधा केंद्रांचा समावेश आहे. बुशेहरसह अनेक ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे. बुशेहर इथं इराणचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तसंच चाबहार, कोणार्क बंदर, अब्बास आणि सिरिक या दक्षिणेकडील बंदर शहरातही स्फोट झाल्याचं वृत्त आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटलेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढून प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील बहुतांश शेअर बाजारात घसरण झाली असून विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यांना विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोहोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवनं उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या किटन हॅन्स यालाही 2 सेटमध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवनं आतापर्यंत 1ही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं निवेदन जारी. चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हवाई हल्ले. प्रत्युत्तरादाखल बहरीन, कुवेत आणि कतारवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा इराणचा दावा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 आणि 20 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जळगाव जिल्ह्यात पावसाची हजेरी. बास्केटबॉल खेळाडू देवेश पाटीलची 18 वर्षांखालील भारतीय संघात निवड आणि विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर.
2: विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नंदकिशोर भगवान महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवला आणि पहिल्या पसंतीची 582 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव सेनेचे उमेदवार शरद दत्त तायडे यांना 17 मते तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना 11 आणि जाहीर माघार घेतलेल्या रेश्मा काळे यांना केवळ 1 मत मिळालं. जून महिन्याच्या उत्तरार्धातच मान्सूनने जळगाव जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. संपूर्ण कृषी क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं. सुरुवातीला पावसाने ओढ दिली असली तरी अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला चांगली सुरुवात झाली आहे. केळी, कापूस, सोयाबीन, मका आणि इतर पिकांच्या लागवडीला आता मात्र वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असून शेती कामांना देखील गती मिळाली आहे. पावसामुळे विहिरी, नाले, लहान मोठ्या जलसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ झाली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते पावसाची साथ कायम राहिली तर यंदाचा खरीप हंगाम जळगाव जिल्ह्यासाठी उत्पादन वाढीसाठी निश्चित ठरू शकतो. विठ्ठल नामाचा जय घोष, मृदुंगाचा गजर आणि आदिशक्तीचा संत मुक्ताबाईचा नाम घोष यावरून वरुणराजाने केलेला जलाभिषेक चैतन्यमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात संत मुक्ताईच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे हे 318वे वर्ष आहे. 700 किलोमीटरचा सर्वात जास्त अंतर पार करणारा हा एकमेव दिंडी सोहळा आहे. एकनाथ शिंदे यांनी मंदिराला भेट दिलेल्या नवीन रथातून आईसाहेब संत मुक्ताई पंढरपूरकडे रवाना झाल्यात. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावर हबप प्रसाद महाराज यांच्या बैठक परिसरात सुरू झालेल्या या आगीने विकराळ रूप धारण केलं. संपूर्ण रचना लाकडी असल्याने ज्वाळांनी काही मिनिटात परिसराला वेढा घातला. आग लागण्याच्या काही तासांपूर्वी झपप प्रसाद महाराज अंत सखाराम महाराज यांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे मात्र रवाना झाले. मात्र दिंडी अर्धवट न सोडता वारकरी परंपरेचे पालन करत दिंडी प्रवास सुरू ठेवला. बास्केटबॉल खेळाडू देवेश स्वप्नील पाटील यांची स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे 18 वर्षाखालील भारतीय बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. सर्बिया येथे भारतीय संघातर्फे 13 ते 23 जूनच्या दरम्यान आयोजित वर्ल्ड स्कूल बास्केटबॉल चॅम्पियन्समध्ये देवेश सहभागी झाला होता. जळगाव शहरातील भूजल पातळी वाढवणे आणि पाण्याचे पारंपरिक स्रोत जिवंत करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने जळगाव शहरातील विविध भागातील विहिरींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात 50 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आणि त्यातून जळगाव शहरातील 15 विहिरींची पुनर्जीवन केले जाणार आहे. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यात विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामुळे जिल्ह्याभरातील 5,417 गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 507 माता उच्च जोखमीच्या असल्याचे निदर्शनास आले. मागील जून महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वारे आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल 7,501 केळी उत्पादक शेतकऱ्यांची कंबरड मोडलं गेलं. 377.22 हेक्टरवरील केळी भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. 1,00,000 रुपयाची हानी असलेली हे केळी उत्पादक शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाले आहेत. जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये वर्षाचा पहिला दिवस प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रंथदिंडी काढण्यात आला. विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. पहिल्यांदाच शाळेत पाय ठेवलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मात्र हसू आणि अश्रू असे दोन्ही संमिश्र भाव दिसत होते. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला. त्यानुसार 11 विधानसभा मतदारसंघातील 35,52,199 मतदारांची पडताळणी केली जात आहे. यासाठी महसूल विभागातील विविध अधिकाऱ्यांचे 12,000 मनुष्यबळ या कामात लागले असून 6 टप्प्यातील ही मोहीम 7 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मतदार यादीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग साधनेशिवाय दुसरा सुलभ उपाय पर्याय नाही. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. यामुळे त्याचा अंगीकार करत जळगाव जिल्ह्यातील 1,000 योगसाधकांनी योग साधना पूर्ण करून अपूर्व असा योग साधला. योग दिनानिमित्त निरामय, सुदृढ, आरोग्य, निरोगी राष्ट्राचा संदेश दिला. जळगाव शहरातील कार्यक्रमात खासदार स्मिताती वाघ, आमदार

0: सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, दीपक सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: वार्तापत्राचा हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 40 सेकंद झालेले आहेत. ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्तीपर गीत आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या स्वरात.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदांच्या स्वरातील यशवंत देव यांचं हे देशभक्तीपर गीत श्रोते हो आपण ऐकलत. कानू घोष यांनी संगीतबद्ध केलं होतं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकांक्षा नगरकर यांच्या स्वरातील मुकुंद पुल्लीवार यांचं हे गीत.

0: आकांक्षा नगरकर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आता इथे संपवित आहोत. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी विठ्ठल वाघ यांच्या पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
2: श्रोते हो, काही कविता या समाजातल्या छोट्या छोट्या मूल्यांचं रूपक प्रकट करत असतात, तर काही कविता ह्या जीवनातल्या गोष्टींबद्दल प्रेरणा देतात. ह्या दोन्ही गोष्टी एकाच कवितेत आहेत आणि ती कविता पावसावर आहे. ऐकून नवल वाटलं ना? पण हो, समाजातल्या काही महत्वाच्या गोष्टी, जीवनातल्या घटना असं एका पावसाळीत कवितेत आपल्याला पाहायला मिळतं आणि ती कविता आहे प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांची पाऊस. विठ्ठल वाघ हे मराठी साहित्यातले अतिशय प्रसिद्ध कवी आहेत. मुख्यत्वे विठ्ठल वाघांचं साहित्य हे वराडी या बोलीभाषेवर आधारित आहे. इतकंच नाही तर त्यांचं साहित्य हे साता समुद्रापार देखील पोहोचलेलं आहे. ऐकूयात पाऊस हीच कविता. पाऊस असतो तलम पोताचा, कापुरी कायचा, रेशमी हाताचा. पाऊस असतो खरा सहोदर, नभात जाऊन गाठतो सागर. पाऊस असतो जीवाचा, भावाचा, सुख दुःखातून डोळ्यात यायचा. पावसाची दृष्टी असते सारखी, पहाड असो वा टेकडी बारकी. पाऊस सांगतो मोठी घ्या भरारी, ओट्याची नदी नदीची सागरी. पाऊस सोसतो विजांचा सुकाळ, तरी अमृताचे ओठात कल्लोळ. पावसासारखं कुठं नातं गोतं, पावसासारखं कुठं नातं गोतं. काहीच न घेता फक्त राही देत. पाऊस रिकाम्या हातानं येईना, पाऊस रिकाम्या हातानं येईना. जाताना काहीही घेऊन जाईना. पाऊस असतोच तलम पोताचा, कापुरी कायचा, रेशमी हाताचा. पाऊस हा फक्त एक नैसर्गिक घटना म्हणून इथे पाहायला मिळत नाही, तर त्याची विविध रूपे देखील पाहायला मिळतात. म्हणजे कसं? तर तो मित्रासारखा आहे, तो प्रेरणा देणारा आहे. मुळात तो मानवासारखा कुणीतरी आहे जो आपल्याला आपलासा वाटतो. कवितेत ओळ येतेच ना, पाऊस असतो खरा सहोदर. असं म्हणत पावसाला माणसाचं जिवलग भाऊ मानलंय. तो नभात जाऊन सागराला भेटतो, म्हणजेच निसर्गातील सर्व घटकांना जोडणारा एक दुवा ठरतो. पाऊस हा मनातली सगळी वादळ ओळखतो आणि त्याच्या बरसण्यामुळे शांत देखील करतो आणि म्हणून तो मित्रासारखा भासतो, असाही आपल्याला अर्थ घेता येईल. सुख दुःखातून डोळ्यात यायचा, या ओळीतून पावसाची तुलना ही मानवाच्या अश्रूंशी केलेली आहे. आनंद असो किंवा दुःख, डोळ्यात येणारं पाणी आणि पाऊस या दोघांमधलं एक भावनिक नातं आपल्याला सुंदरपणे मांडलेलं पाहायला मिळतं. ओट्याची नदीत नदीची सागरी या ओळींमधून पाऊस माणसाला मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा देतो. छोट्या प्रवाहाचे नदीत आणि नदीचे सागरात रूपांतर होतं, तसंच माणसानेही प्रगतीची उंच भरारी घ्यावी. कधीच खचून जाऊ नये, कारण छोट्या छोट्या वाटा ह्याच मोठ्या महासागरापर्यंत घेऊन जाण्याचे मार्ग असतात. पावसाची दृष्टी ही सगळ्यांवर सारखीच असते, मग मोठं पहाड असू दे किंवा बारकी अशी टेकडी असू दे. पाऊस भेदभाव करत नाही. या ओळीतून आपल्याला समतेचा संदेश पाहायला मिळतो. मोठा लहान, श्रीमंत गरीब असा कोणताच भेद पाऊस मानत नाही, तो सगळीकडे सारखाच बरसतो. श्रोते हो, या कवितेत सगळ्यात प्रभावी भाग म्हणजे पावसाची निस्वार्थ वृत्ती. काहीच न घेता फक्त राही देत या ओळींमधून आपल्याला जाणवतं की खरे पाऊस फक्त देत राहतो, पण त्या बदल्यात काही मिळावं अशी कुठली अपेक्षा नाही ठेवत. खर तर तो रिकाम्या हातानं येतो आणि रिकाम्याच हातानं जातो. खरंय हो, आजकालच्या आजूबाजूच्या जगात जिथे प्रत्येक जण काहीतरी घेण्यासाठीच येतो, पण पाऊस तो मात्र काहीही घेत नाही. उलट तो भरभरून देतो आणि कुणा एकट्यासाठी नाही तर समस्त सृष्टीला, चराचराला बहरून टाकतो, फुलवून टाकतो, प्रसन्न करतो.

0: खरंय, ही कविता किती छान आहे ना श्रोते हो. पावसाकडे आपल्याला या एकाच कवितेतून किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतंय.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी विठ्ठल वाघ यांच्या पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2 वाजलेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम.
3: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी.
4: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, शेतामध्ये आपल्याला गांडूळ खत कसं तयार करता येईल या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेत होतो. शेतकरी म्हणून लक्षात घ्या, आपण जे शेड तयार करणार आहोत तर शक्यतो ते आपण मोकळ्या जागी उभं करावं. त्यासाठी 4 ते 5 दिवसापूर्वी गोळा केलेलं गुराढोरांचं शेण जे असतं किंवा इतर प्राण्यांची विष्ठा जी असते ती अर्धा भाग आणि आपल्या घराच्या परिसरातील किंवा शेतातील टाकाऊ सेंद्रिय पदार्थ अर्धा भाग घेऊन ते फावड्याच्या सहाय्यानं एकत्र मिसळून घ्यावं. त्यानंतर त्यावर थोडं पाणी टाकून गोवऱ्या थापता येईल इतपत खाद्य मिश्रण मऊ करावं. तयार केलेलं खाद्य मिश्रण जे आहे ते लहान घमेल्याच्या सहाय्यानं गादी वाफ्यावर टाकत जावं. त्यासाठी प्रथम 2 घमेले वाफ्यावर पालथे घालून ते दोन्ही ढीग एकमेकाला जुळून राहतील याची काळजी घ्यावी. त्यानंतर पुन्हा 1 घमेलं दोन्ही ढिगांच्या मधोमध वरील बाजूला टाकून तिसरा ढीग आपण टाकावा. अशा रीतीनं लांबीच्या दिशेनं खाद्य मिश्रण हे आपण टाकत जावं. त्यानंतर साधारणतः 5 घमेले खाद्य मिश्रणावर अंदाजे 100 गांडुळे किंवा मग 1 किलो ताजे गांडुळाचं खत ज्यामध्ये अंडी आणि पिल्लयुक्त असं खताचा समावेश असतो ते आपण टाकून घ्यावं. गादी वाफ्यावर खाद्य मिश्रण टाकून झाल्यानंतर सर्व बाजू झाकण्यासाठी पुन्हा त्यावर वाळलेलं गवत किंवा मग जुनाट पोत्यांचा आपण वापर करावा. त्यामुळे मिश्रण जे आहे ते ओलसर राहील आणि पक्ष्यांपासून गांडुळांना संरक्षण मिळेल. आता हे आच्छादन मात्र अधूनमधून आपण बाजूला सारून खाद्य मिश्रणामध्ये गांडुळाची वाढ होते की नाही हे आपल्याला बघावं लागेल. याशिवाय आतमध्ये गांडुळांचे नैसर्गिक शत्रू जसं बेडूक, उंदीर, पाली हे जर आपल्याला दिसून आल्यात तर आपण त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा. आता हे मिश्रण माफकपणे ओलसर ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साधारणतः 2 वेळा म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा आणि इतर दिवसांमध्ये एकाच वेळी आपण झारीनं आच्छादनावर पाणी घालावं. हे पाणी वाफ्याच्या आजूबाजूला उतरणार नाही ही मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. शेतकऱ्यांनो, आता अशा रीतीनं वाफे तयार झालेत त्यामध्ये आपण गांडूळ सोडलेत तर साधारणपणे किती दिवसात हे आपल्याला गांडूळ खत मिळू शकतं या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेऊया आपण उद्याच्या कृषीवाणीतून.
3: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी.

0: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा।
1: श्रोते हो नमस्कार, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख। नमस्कार डॉक्टर।
2: नमस्कार
1: डॉक्टर। आता किडनी स्टोन हा वर्ड सगळ्यांना नोन आहे असं मी म्हणेल, तर सगळ्यात आधी तर हा किडनी स्टोन म्हणजे काय आणि तो का तयार होतो याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल?
2: बिलकुल। तर बेसिकली काय आहे ना की मला आपल्या श्रोत्यांना हे महत्वाचं सांगायचं म्हणजे की आपण विदर्भ रिजनमध्ये राहतो, इथे किडनी स्टोन हा आजार अत्यंत कॉमन आहे। अनेकशे असे परिवार आहे ज्यांच्यामध्ये एक तर कोणी फॅमिली मेंबर नाही तर त्यांच्या ओळखीत कोणाला तरी हा किडनी स्टोन होतोच। त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट समजायची ही आहे की किडन्यांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये। तर किडन्यांचं काम आपल्या शरीरामध्ये आहे रक्ताचं शुद्धीकरण करणे आणि रक्ताचं फिल्ट्रेशन करून लघवी तयार करणे। लघवी म्हणजे आपल्या शरीरामधलं जे काही मेटाबॉलिझमचे जे बाय प्रोडक्ट्स आहेत, जे घाण आहे त्याला आपण लघवीच्या माध्यमाने बाहेर करतोय। तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनेंट जो असतो लघवीमध्ये तो असतो वॉटर म्हणजे पाणी। तर आपल्या शरीराला जर पुरेसं पाणी मिळालं नाही तर हे जे किडन्या असतात ह्या किडन्या लघवी फिल्टर करताना घट्ट लघवी तयार करतात आणि ही घट्ट लघवी जी असते याच्यामध्येच खूपसे हे जे क्षार असतात हे एकमेकांशी जुडतात आणि ते जुडून मग स्टोन्स तयार होतात। तर त्याच्यामध्ये मग कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फेट, ऑक्झॅलेट्स हे सगळे सॉल्ट्स असतात। हे सॉल्ट्स मग सेटल होणं सुरू होतात, एकमेकांशी जुडतात आणि त्याचे क्रिस्टल्स तयार होऊन मग दगड तयार होतात। तर मुख्य रूपनी जे कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिण्यामुळे हे स्टोन्स तयार होतात आणि हे बेसिकली आपल्या शरीरामधले सॉल्ट्सच असतात जे एकमेकांशी हळूहळू जुडून जुडून ते स्टोन्स तयार होतात। तर हे यांना आपण किडनी स्टोन्स म्हणतो। आता याच्यामध्ये बेसिकली स्टोन्सचे वेगवेगळे प्रकार असतात, काही कॅल्शियम स्टोन्स असतात, काही ऑक्झॅलेट स्टोन्स असतात, काही फॉस्फेट आणि काही युरिक ऍसिड असे काही कॉमन स्टोन्स आम्ही बघतो। त्याच्याशिवाय काही मेटाबॉलिझम डिसऑर्डर्समुळे होणारे पण काही स्टोन्स असतात जसे सिस्टीन स्टोन्स, स्ट्रुवाईट स्टोन्स वगैरे, हे पण काही अनकॉमन स्टोन्स असतात। तर असे हे स्टोन्स राहतात किडनीचे।
1: आता हे होण्यामागची कारणं काय असतात? पाणी कमी पिणं हे एक कारण तर असतं पण बॉडीची काही टेंडन्सी असते का?
2: असे पेशंट्स हे खूप कॉमनली हा प्रश्न विचारतात। त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तर पाण्याची कमतरताच आहे। आपण डे टू डे बेसिसवर किती पाणी पितो याच्यावर आपल्याला खूप लक्ष देणं भाग आहे आणि सगळ्यांची दिनचर्या, सगळ्यांचं व्यवसाय वेगळं वेगळं असतं, त्या हिशोबाने त्यांनी आपला लिक्विड इनटेक नाहीतर वॉटर इनटेक आपला मॅनेज करायला पाहिजे। तर पाण्याची कमतरतामुळे स्टोन्स होतात। दुसरं कारण असतं की हवामान, जर हवामानात खूप उष्णता असेल, ह्युमिड वेदर असेल, त्याच्यामध्ये पण खूप वॉटर लॉस होतो शरीरातनं। जरी आपण पाणी भरपूर पित आहे पण पाण्याचा लॉस पण खूप होतोय, त्याच्यामुळे पण त्या प्रांतांमध्ये दगड आम्ही जास्त कॉमनली पाहतो। त्याच्याशिवाय मिठाचं प्रमाण जास्त राहिलं आपल्या आहारामध्ये तर त्यांनी पण दगड जास्त तयार होण्याची टेंडन्सी राहते। दुसरं म्हणजे लठ्ठपणा आणि तिसरं मधुमेह। डायबिटीज पण आता समोर येऊन राहिला आहे की डायबिटीज हा एक असा आजार आहे की ज्याच्या चालता पण किडनी स्टोन फॉर्मेशनची टेंडन्सी वाढते, स्पेशली जर ते डायबिटिक लोकांमध्ये जर त्यांनी आपल्या शुगर्सवर व्यवस्थित कंट्रोल नाही ठेवला तर। आणि एक अजून महत्वाचं म्हणजे अनुवंशिक, काही लोकांमध्ये काही अनुवंशिक आजार असतात ज्याच्या चालता कॅल्शियम आणि युरिक ऍसिडच्या मेटाबॉलिझमचा प्रॉब्लेम होतो बॉडीमध्ये, ज्याच्या चालता त्यांच्या लघवीमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम ओतलं जातं आणि त्या लोकांमध्ये पण मग आम्ही बघतो हे प्रॉब्लेम्स होताना। तुम्हाला एकदा कधीतरी स्टोन झाला आहे, त्याचा तुम्ही उपचार करून घेतलाय सर्जिकली म्हणा की नाहीतर औषधांनी म्हणा, परत स्टोन होण्याची टेंडन्सी राहू शकते। एक 30-40% चान्स असतो तुम्हाला स्टोन होण्याचा। तो एक गैरसमज असतो लोकांना की मला एकदा स्टोन झालाय तर बस झाला, आता मला कधी स्टोन होणार नाही। कधी कधी डॉक्टरांना एक प्रश्न विचारतात पेशंट्स की डॉक्टर साहेब माझं एकदा तुम्ही ऑपरेशन केलं तर मग आता तर होणार नाही ना? मी त्यांना सरळ उत्तर देतो की ऑपरेशन ही गॅरंटी नव्हे की परत स्टोन होणार नाही। तुमचे स्टोन्स होण्याची मुख्य कारण आहे तुमच्या सवयी। तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील तर मग आपल्याला स्टोन होण्याचा चान्स कमी राहील। आणि एक अजून गैरसमज जो असतो लोकांना तो हा असतो की स्टोन म्हणजे हा 1-2 दिवसात तयार होतो। तर हे जे काही मी तुम्हाला समजवलं की स्टोन कसा तयार होतो, ही प्रक्रिया खूप स्लो असते। ही अशी 1-2 दिवसात तयार होणारे स्टोन्स नसतात। स्टोन्स जेव्हा तयार होतात त्यांना महिनेही लागतात, कधी कधी वर्षही लागून जातात। हे काही गैरसमज याला जोडून आहे जे मला थोडे क्लिअर करायचे होते याच्यामध्ये।
1: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं। आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे। धन्यवाद।
2: धन्यवाद।
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात। पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या

0: संगीता अरसपुरे ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:17 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग पहिला.
3: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत ई कचरा आणि त्याचे धोके. यात आज आपण पहिल्या भागात जाणून घेणार ई कचरा म्हणजे काय. आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असतो. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, संगणक, विविध उपकरणांमुळे आपलं जीवन खूप सोपं झालं आहे. पण या सोयीसोबत एक नवीन समस्या सुद्धा निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे ई कचरा. आज मी आपल्यासमोर पर्यावरणाशी संबंधित एका महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर बोलणार आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊया की ई कचरा म्हणजे नेमकं काय. ई कचरा म्हणजे आपल्या वापरातून बाहेर पडलेल्या जुन्या, खराब झालेल्या किंवा आपल्याला आता उपयोगात न येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू. यामध्ये जुने मोबाईल, चार्जर, बॅटरी, लॅपटॉप, संगणक, टीव्ही, प्रिंटर, हेडफोन, वायर, फ्रीज किंवा वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. आपण एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो, काही काळाने ती जुनी होते आणि नवीन मॉडेल येतं आणि आपण ती बदलतो. पण बदललेली जुनी वस्तू पुढे कुठे जाते याचा विचार आपण कधीच करत नाही. आपल्याला वाटतं की वस्तू घरातून बाहेर गेली म्हणजे विषय संपला. पण खरं तर तिथूनच ई कचऱ्याची समस्या सुरू होते. कारण ई कचरा हा साधा कचरा नाही. यात प्लास्टिकसोबत वेगवेगळे धातू आणि काही रासायनिक पदार्थ असतात. जर हा कचरा योग्य पद्धतीनं गोळा करून त्याचा पुनर्वापर केला तर त्यातील काही भाग पुन्हा उपयोगात आणता येतो. पण जर तो कुठेही फेकला गेला तर त्याचा परिणाम आपल्या पर्यावरणावर होऊ शकतो. आज फक्त शहरांमध्येच नाही तर गावांमध्येही इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे ई कचऱ्याचं प्रमाणही वाढतंय. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाचा वापर करणं चुकीचं नाहीये, पण त्या वस्तूंचा योग्य वापर आणि योग्य विल्हेवाट लावणं ही आपली जबाबदारी आहे. एखादी वस्तू फेकण्याआधी आपण विचार केला पाहिजे की ती दुरुस्तही होऊ शकते का, दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकते का, किंवा ती योग्य ठिकाणी जमा करता येईल का. कारण आज आपण जो कचरा निर्माण करतो त्याचा परिणाम उद्याच्या पर्यावरणावर होणार आहे. म्हणूनच ई कचरा ही फक्त कचऱ्याची समस्या नाही तर ती आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशी जोडलेली समस्या आहे. तंत्रज्ञान स्वीकारताना पर्यावरणाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता आपण ई कचरा म्हणजे काय हे समजून घेतलं. पुढच्या भागात आपण ई कचरा निर्माण होण्याची कारणं जाणून घेऊया. नमस्कार.
2: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूया दुसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.
1: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकतात. दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. 2:30 आपण ऐकू शकाल नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज नादब्रह्म अंतर्गत किरण कामत यांचं गायन आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला 2:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार.

0: किरण कामत यांनी गायलेला राग मधुवंती श्रोते हो आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी, तर हार्मोनियमची साथ केली होती जयंत फडके यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: श्रोतेहो एक निवेदन. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेसाठी शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. अधिक माहितीकरता www.maviipa.org या संकेतस्थळावर आपण भेट देऊ शकता. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधांचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जाणार आहेत. श्रोतेहो दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन आज जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर प्रधानमंत्री म्हणाले,
1: भारत और ऑस्ट्रेलिया दो वाइब्रेंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं. आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. नाणेनिधीने काल जारी केलेला अर्धवार्षिक अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये ही आकडेवारी दिली आहे. अहवालानुसार भारताची देशांतर्गत बाजारपेठ मजबूत असून सेवा क्षेत्राच्या गतिमान वाढीमुळे भारताला हा विकास दर गाठता आला आहे. भारताचा हा अंदाजित विकास दर जागतिक स्तरावरच्या अंदाजित विकास दराच्या दुपटीहून अधिक आहे. अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा यावर्षीचा अंदाजित दर 3% दिला आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्रासाठी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावळ यांचाही या समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरात खारफुटी असलेल्या ठिकाणी भराव टाकून राहणाऱ्यांचं सर्वेक्षण करू आणि 1 जानेवारी 2011 तिथं राहणाऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करू, असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. लोकराज्य या सरकारच्या प्रकाशनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याचा तसंच इतरही चुका असल्याचा मुद्दा नितीन राऊत यांनी उपस्थित केला. याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करून गरज पडल्यास कारवाई करावी, अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. पण विरोधकांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यावर या प्रकरणी 24 तासात कारवाई करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नाशिक जिल्ह्यात कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या आखणीत काहींना फायदा होण्यासाठी जाणून बुजून बदल करण्यात आले का, याची चौकशी उच्च स्तरावरून येत्या 15 दिवसात करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा

0: प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारने अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात म्हणाले. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्याने शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्त भावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोन बंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या मोशी प्राधिकरण विभागात काल कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 18 ते 23 व्यक्ती अडकल्याचा अंदाज होता. त्यातले 5 जण स्वतःच बाहेर पडले होते. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर, अग्निशमन दल आणि पोलीस इत्यादींचं संयुक्त बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आलं असून काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज आहे. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमती 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत त्याचे भाव पोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. अर्णवने उपउपांत्य फेरीत जपानच्या रयो ताबाता याचा फक्त 52 मिनिटांमध्ये 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यानं ब्रिटनच्या जोशुआ क्रेज याला आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या कीटन हॅन्स यालाही 2 सेट्समध्येच हरवलं होतं. या स्पर्धेत अर्णवने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. त्याचा पुढचा सामना आज संध्याकाळी 5 वाजता अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याबरोबर होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं कवी कुसुमाग्रज राज्यस्तरीय विशाखा काव्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. प्रथम पुरस्कार बुलढाण्याचे प्रेषित सिद्धभट्टी, द्वितीय पुरस्कार पनवेलच्या महानंदा मोहिते आणि तृतीय पुरस्कार बीडचे बाळासाहेब नागरगोजे यांच्या काव्यसंग्रहांना प्रदान करण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भारताच्या अर्णव पापरकर याची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 27 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. श्रोतेहो, आज आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:44 तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:44.

श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 4:46 झाली आहेत. आजच्या या सायंकालीन विशेष प्रसारणाला आता सुरुवात होत आहे. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

नमस्कार, मी उमा रायकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. ही समिती 6 महिन्यात अहवाल देईल आणि हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असं ते म्हणाले. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. ब्रेंड क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रतिबॅरल $78.80 पर्यंत ते पोहोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्याने

ज्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुणे येथील आगमन सोहळ्याचे थेट प्रसारण आकाशवाणी पुणे केंद्रावरून करण्यात येईल, आम्ही सहक्षेपित करू.

0: बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र,
3: भारत सरकारचा उपक्रम.
4: श्रोते हो नमस्कार. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात सर्वांचं, सर्व श्रोत्यांचं, रसिकांचं, महाराष्ट्रभरातल्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रांगणातून आपलं हार्दिक स्वागत करतोय. आकाशवाणी पुणे केंद्राजवळच असलेल्या या खास बूथमधून पालख्यांच्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन खास तुमच्यासाठी. श्रोते हो, भक्तांच्या पसंतीला उतरलेला, भक्ताला पावलेला देव हा त्याच्यासाठी अनादि अनंत असतो. ही जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वीपासूनच तो आहे आणि अंतीही तो उरणार आहे. भक्ताच्या साठी असा हा विठ्ठल शाश्वत कायमचा. तो मला बोलवतो, तो माझं ऐकतो आणि तो माझं भलं करतो या विश्वासानं वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाले आहेत. मंगळवारी 7 जुलैला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून मार्गस्थ झाली, तर काल 8 जुलैला आळंदीतून माऊलींची संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. आज या दोन्ही पालख्या पुण्यात येत आहेत. आज आणि उद्याच्या पुण्यातल्या मुक्कामानंतर आपल्या आपल्या मार्गांवर त्या निघतील. पुण्यातल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन तुम्हाला आम्ही ऐकवतो. मी गौरी लागू, माझ्यासोबत आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञा नमस्कार. प्रज्ञा या डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाच्या प्राध्यापक आहेत. त्यांच्यासोबत आहेत मयूर भावे. मयूर नमस्कार.
5: नमस्कार.
4: मयूर भावे हे पत्रकार, वक्ते आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत. आणि पालख्यांसोबत आपले प्रतिनिधी आहेत संजय भुजबळ. संजय भुजबळ आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आणि कैलास शिंदे आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत. प्रज्ञा, पालखी पाऊस घेऊन येतो ही वारकऱ्यांची श्रद्धा आहे. म्हणजे मी जरी वारीत सामील झालो तरी माझ्या शेताची, गुरांची, आयाबायांची, मुलाबाळांची काळजी तो विठ्ठल घेईल या विश्वासानं वारकरी वारीत सामील होतात. वारीला निघण्यापूर्वीच आपल्या इथे पूर आला, इंद्रायणीने माझी वाट रोखली, ही वस्तुस्थिती असली तरी खऱ्या वारकऱ्याची वारी काही चुकत नसते. पाऊस, ऊन या गोष्टी त्याला थांबवत नसतात. आज दिवसभर आपल्या इथे उघडीप आहे, अधूनमधून सूर्याचं दर्शनही झालंय, त्यामुळे पालख्यांच्या स्वागताला पुणे शहर सज्ज आहे. आपल्याला समोर ते दिसत आहे, पुणे शहर रस्त्यावर आलंय असं म्हणायला हरकत नाही. पालख्यांच्या स्वागतासाठी मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदिम असं शेतीचं वर्णन तुकोबारायांनी केलंय. आजही शेती बदलली नाही आणि वारीची खेप न चुकवणारा वारकरीही बदलला नाही, तो येतच राहिला, नाही का प्रज्ञा?
6: खरंय. ज्याच्या घरामध्ये पंढरीच्या वारीची परंपरा आहे त्याला इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे. नामदेव महाराज म्हणतात, पंढरीची वारी

0: जयाची एकुळी त्याची पाय धुळी लागो माझा नामा म्हणे माझा सोयरा जीव लग सदा पांडुरंग तया जवळी आणि म्हणून या पांडुरंगाला भेटायला नाचत नाचत मला पंढरीला जायचंय ही प्रत्येक वारकऱ्याची भावना आहे नाचत पंढरी आहे जाऊ रे खेडिया विठ्ठल रखुमाई पाहू रे आनंद तेथीचा मुकिया शिवाचा बहिर ऐकतो कान रे आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय तुका म्हणे वृद्ध होती तारुण्य रे नाचत पंढरी आहे जाऊ रे खेडिया
1: वा आणि खरोखर हसत नाचत खेळत निघालेले वारकरी थोड्या वेळाने आपल्याला दिसतील कारण पालख्या पुण्याच्या वेशीवर येऊन पोचलेल्या आहेत एक पालखी संचेती हॉस्पिटल इथे विसावा घेत आहे असंही आपल्याला समजलंय आणि यावेळचं वैशिष्ट्य असं की इंद्रायणीला पूर आला होता आणि त्यामुळे वारकऱ्यांनी थेट पुण्यामध्येच या वारींमध्ये सामील व्हावं असं आवाहन केलं गेलं आणि वारकरी त्याप्रमाणे आपापल्या मुक्कामाच्या दिंडीच्या मुक्कामाच्या जागी पुण्यात येऊन थांबले आहेत आणि इथून ते वारीमध्ये समाविष्ट होणार आहेत मयूर मगाशी तू बोलताना म्हणत होतास की वारीला जसं निमंत्रण लागत नाही निमंत्रणाशिवाय येणारा वारकरी जेव्हा त्याला असं आवाहन केलं जातं की परिस्थिती अशी आहे तेव्हा पुण्यातनंच तुम्ही या वारीमध्ये सामील व्हा हे आवाहनही तो ऐकतो मयूर
2: अगदीच बरोबर आहे वारी हा एक असा सोहळा आहे की ज्याच्यामध्ये कोणालाही कोणत्याही पद्धतीचं आमंत्रण लागत नाही कोणी मला पत्रिका मिळाली नाही किंवा मला आवतान आलं नाही म्हणून रुसून बसत नाही एरवी आपण बघतो की आपल्या अगदी घरच्या कार्यात सुद्धा रुसवे फुगवे होतात पण इथे मात्र असा कोणताही रुसवा नसतो आणि याच जोडीला यावेळेस थोडं असं झालं की पावसामुळे कदाचित पालंदीमध्ये पूर आला आणि त्याच्यामुळे वारकऱ्यांना तिथपर्यंत जाता आलं नाही पण त्याला अनुषंगून वारकरींची गैरसोय होऊ नये म्हणून जो एक निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाचं सुद्धा वारकऱ्यांनी स्वागत केलं त्याचा मान ठेवला आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे त्या बदलाकडे आपण सगळ्यांनी खूप सकारात्मक त्याने पाहिलं पाहिजे पाऊस पडत होता इंद्रायणीला पूर आला होता आणि अशा स्थितीमध्ये राहायचं कुठे इतर व्यवस्था कशी लावायची म्हणून मोजक्या लोकांमध्ये जे प्रस्थान केलं गेलं माऊलींचं
1: तो प्रत्येक दिंडीतले 10 लोक निर्णय होतं प्रत्येक दिंडीमधले 10 वारकरी त्याच्यामध्ये सामील झाले होते
2: होय आणि मोजके मानकरी मोजके टाळकरी आणि सुरक्षा व्यवस्था असं सगळं मिळून 1500 लोकांमध्ये प्रस्थान झालं तर हा जो बदल आहे मला असं वाटतं हा काळानुरूप झालेला आहे आणि हा स्वागतार्ह आहे अर्थात प्रत्येक वारकऱ्याची आळंदीला जाऊन माऊलींना भेटण्याची इच्छा आहेच पण सुरक्षा व्यवस्थेवरचा प्रशासनावरचा ताण वाढू नये म्हणून मी माझ्या माऊलींची भेट आता पुण्यात घेतो आणि इथून पुढे मात्र त्यांच्या सोबत राहतो हा जो बदल आहे हा बदल वारकऱ्यांनी समजून घेतला त्याबद्दल त्या सगळ्यांचं अभिनंदनच आहे आणि तुम्ही जसं मगाशी म्हणत होतात की प्रत्येकाला त्याच्या पाऊस पिकाची पेरणीची कामं असतात ती सगळी आटोपून तो येत असतो तर त्याचं एक मला खूप असं सांगावंसं वाटतं की आपल्या दृष्टीने वारकरी हा 2 महिने वारी करत असतो पण तुम्हाला खरं सांगू का 2 महिने ही चालण्याची प्रक्रिया जर सोडली तर तो उरलेले 10 महिने सुद्धा वारी जगतच असतो त्यामुळे तो जे पेरतो तो सुद्धा विठ्ठलच आहे आणि त्या मातीतून जे उगवतं ते सुद्धा विठ्ठलच आहे
1: आणि हाच विठ्ठल त्याला मग चांगलं वागण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करत असेल कारण जो वारकरी एकदा वारीला येणारा तो आयुष्यभराचा वारकरीच असतो प्रज्ञा
0: अगदी अगदी या सोहळ्याचा गाभा म्हणजे परंपरा आणि शिस्त आणि वैशिष्ट्य आहे की काळाच्या ओघात शेकडो वर्षांमध्ये कितीही बदल जरी झाले तरीही परंपरा आणि शिस्त याचा समतोल तसाच राखला जातोय ऐतिहासिक संदर्भ असा सांगतो की पूर्वी या दोन्ही पालख्या एकत्रच जात होत्या आणि काळाच्या ओघात बदल होत त्याचे मार्ग

0: वेगवेगळे झाले, पण ध्येय मात्र एकच होत आणि पंढरीला जाणं हेच ते ध्येय.
1: बरोबर, पंढरीला जाणं हेच अंतिम ध्येय. याच्याबद्दल आपण बोलणार आहोत प्रज्ञा, पण आता स्टुडिओ कडे जाऊया.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
3: श्रोते हो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. प्रज्ञा, जाहिरात ऐकण्यापूर्वी आपण बोलत होतो संजय भुजबळ संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. संजय,
4: चोरी खूप आनंद होतोय. याची देही याची डोळा हा सोहळा मी बघतो आहे आणि पुन्हा एकदा संधी आपल्या सोहळा पोहोचण्याची आपल्याला मिळते आहे. आताच म्हणाल्याप्रमाणे इंद्रायणीनं यावेळेस वाट अडवली आहे. मी याच्याकडे थोडस असंच बघितलं की बहुतेक विठ्ठलानंच हे कृष्णाचं रूप घेऊन गवळणी आडावत आहेत आणि ह्याच भावानं तिथं अनेक जण थांबलेले होते. कुठेही आता आपण सगळे बोलत आहात त्याप्रमाणे दुःख नव्हतं, खंत नव्हती, ही त्याची इच्छा आहे, हा त्याचा खेळ आहे असं समजून याकडे बघितलं गेलं. आता जर म्हणशील तर माझ्या समोर अगदी डोळ्याच्या समोर पालखी उभी आहे. हा केवढा आनंद सोहळा आहे की तुमच्या डोळ्यानं तुम्हाला हे रूप बघता येत आहे, हे अफाट रूप बघता येत आहे. जरी आता आपण म्हणालो होतो दहा फक्त वारकरी
3: संजय एक मिनिट योगायोग असा आहे की आमच्या डोळ्यासमोर संत तुकाराम महाराज संस्थांच्या विश्वस्तांच्या गाड्या येऊन पोहोचल्या आहेत. त्याच्यामुळे काही क्षणातच पालखी पर्यंत पोहोचेल असा विश्वास वाटतोय.
4: नक्कीच, पण अजूनही विसाव्यासाठी संतीच्या पुलाच्या खाली थांबलेली आहे कारण या संतीच्या पूल चढायला थोडासा चढ आहे. पहिल्यांदा थोडासा विसावा मिळावा म्हणून इथं थोडस थांबलं जातं आणि मग एका वेगात हा पूल पार केला जातो. आणि तू म्हणाल त्याप्रमाणे ही जी क्रमरचना आहे, जसं आता तुला काही गाड्या दिसल्या या पालखीचं, त्या गाड्यांच्या मागचं जर काही असेल तर तो नगाऱ्याची गाडी असते. ती नगाऱ्याची गाडी आणि त्या मागे अश्वाच्या मागे मग एक एक पालखी उलट्या क्रमांकाने त्या पुढच्या पालख्या असतात. पालखीच्या पुढच्या ज्या दिंड्या असतात त्या उलट्या क्रमाने चालतात आणि यावेळेस फक्त 10-10 लोक त्यात दिसत आहेत. हे मात्र एक वेगळं दृश्य बघायला मिळत आहे. गौरी,
3: बरोबर तू आता जो उल्लेख केलास तो नगारखाना आता आमच्या समोरनं चालला आहे.
4: अच्छा,
3: पडेन निराळा ऐसा सांडूनी सोहळा असं लिहिलेलं आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान चौघडा गाडी नगारखाना आमच्या समोरनं चाललाय आणि त्याच्या मागे अश्व दिसतोय आणि पहिल्या दिंडीतली लोक दिसत आहेत.
4: अगदी मोहिते कुटुंबांचा हा मानाचा अश्व देहूपासून या पालख्यांना सोबत करणार आहे ते पंढरपूर पर्यंत. मधल्या काळातही या अश्वांचे वेगवेगळे टप्पे जे महत्वाचे आहेत, रिंगण असतील, वेगवेगळ्या पूजा असतील, तिथेही यांचा सहभाग असणार आहे. आणि हे विशेष अश्व असतात, हे विशेष त्याचे गुण बघून या गुणांचेच अश्व या पालखीच्या सोबत दिले जातात.
3: एकंदर दोन अश्व दिसतात.
4: होय,
3: आणि त्याच्या मागे ताळ मृदुंग पताका. म्हणजे इथून थोडस वरती आहोत आपण रस्त्यापेक्षा, त्यामुळे केवळ पताका दिसत आहेत. आता
4: हे बघ अंदर वाटत जेव्हा इथून इथला विसावा संपला तर वाकडेवाडीतला तिथलं पहिलं नगराच्या मागे पहिली 13 क्रमांकाची दिंडी होती. मी तुला आता म्हणाल्याप्रमाणे उलट्या क्रमांकाचे असतात आणि आता बघ आता इथं संतेजी हॉस्पिटलच्या पुलाच्या खाली पालखी आहे आणि नगरा तुमच्यापर्यंत पोहोचलाय. म्हणजे मधल्या याच्यात अनेक दिंड्या आता समाविष्ट झालेल्या आहेत. कदाचित त्या पुण्यातून वाढल्या असण्याची शक्यता आहे कारण इथून सगळं पुढे सगळ्याच दिंड्या या पालखीसोबत जाणार आहेत.
3: आणि त्यातल्या शिस्तीबद्दल आम्ही मगाशी बोलत होतो की जसं निमंत्रण द्यावं लागलं नाही तसं केवळ एक आवाहन पुरेसं होतं की पूर परिस्थितीमुळे तुम्ही आळंदीकडे येऊ नका किंवा देवीकडे येऊ नका, तुम्ही पुण्यामध्ये सामील व्हा.

0: पालखीमध्ये आणि ते
1: अगदी हसत हे आव्हान स्वीकारलं गेलं. तुम्हीच म्हणाले प्रमाणे कुठलाही रुसवा नाही फुगवा नाही, हे आमचं काम, हे आमच्या माऊलीचं काम आहे. माऊलीनं सांगितलं तिथं बसायचं, माऊलीनं सांगितलं तिथं चालायचं, माऊलीनं सांगितलं ते बोलायचं.
0: बरोबर. आणि आमची भिस्त माऊलीवरच आहे, त्याच्यामुळे तक्रार कशाची करायची ही एक प्रज्ञा काहीतरी म्हणत होतीस.
2: एक एक दिंडी आता आपल्या पुढून जायला लागली आहे आणि मगाशी जी अश्वांची जोडी गेली त्यातल्या एका अश्वाच्या पाठीवर मोत्याची विणलेली झूल अतिशय देखणी अशी दिसत होती आणि आता दिंड्या क्रमाक्रमाने जात आहेत. त्याची रचना सुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. सगळ्यात पुढे झेंडेकरी असतात ज्यांच्या हातामध्ये भगवी पताका असते. ही पताका सुद्धा कशाय रंगाची असते, म्हणजे ती केशरी नसते,
0: भगवी नाही ती.
2: आणि त्याच ओळीमध्ये काही महिला आपल्या डोक्यावर तुळशी वृंदावन आणि पाण्याचे हंडे घेऊन चालले आहेत. त्याच्या पाठोपाठ टाळकरी आहेत आणि या टाळकऱ्यांच्या मागे ज्यांना मृदंगमणी म्हणतात असे मृदंगाच्या तालावरती या सगळ्यांचा वेग नियंत्रित करणारे असे मृदंगमणी चालले. त्यांच्या पाठोपाठ येणार आहेत विणेकरी आणि त्यांच्या पाठोपाठ दिंडीतले इतर स्त्री पुरुष. या पालखीच्या पुढच्या काही दिंड्या आता आपल्या पुढून चालल्या आहेत.
0: संजय, तुझ्याकडे आणखीन आम्हाला काही वर्णन करण्यासारखं समोर घडतंय. संजय भुजबळ यांच्याकडे आपण नंतर जाणार आहोत. आपल्या समोरनं ज्या दिंड्या चालल्या आहेत त्याच्यामध्ये आपण मगाशी जसं वर्णन केलं की शहरी माणसं कमी आहेत पण शेती हा आपला मुख्य व्यवसाय असणारी माणसं कदाचित जास्त असतील. आणि परंपरेने आमच्या घरी दिंडी आहे, वारी आहे आमच्या घरी, म्हणून अमुक एका दिंडीसोबत चालणारी माणसं याचीही परंपरा आहे की कुठल्या दिंडीमध्ये आपण असणार आहोत याचीही परंपरा.
2: चोखा मेळांचा एक अभंग यावेळी आठवतो. ताळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची, पताकांचे भार मिळले अपार. आपल्या समोर जो भगवा रंग पसरलेला दिसतोय या पताकांचा तो पाहून हे आठवत आहे. पताकांचे भार मिळाले अपार, भरले भीमा तीर जय जयकारे, खट नट यावे. ही या वारीची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. खट नट यावे, शुद्ध होवोनी जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. कुणीही इथं आला तरी आपला भाव मनात दुष्ट जरी असला तरी तो निघून जाईल अशा पद्धतीने या रंगात रंगून जातो.
0: प्रज्ञा, एक संत तुकाराम महाराजांचा अभंग इथे सांगावा असं वाटतो, ऐका. कार पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट, युगे झाली अठ्ठावीस, अजूनी का न म्हणसी बैस, भाव देखोनी निकट, देवे सोडिले वैकुंठ, तुका म्हणे पुंडलिका, तुची बळिया एकनिका. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग.
2: पुंडलिकानी हट्टानी या कृष्णाला पंढरपुरामध्ये आणून तिथे राहायला भाग पडलं
0: आणि तिथे भिरकावलेल्या विटेवर अठ्ठावीस युग विठ्ठल उभा आहे.
3: बरोबर. तुकोबांची भक्ती तर याच्या मागे होतीच पण त्यांची निस्पृहता सुद्धा खूप महत्वाची होती. आपण जे कायम म्हणतो की निष्काम कर्मयोग असतो किंवा निष्काम भक्ती असते, तर कुठल्याही वारकऱ्याचं मागणं जे असतं ते मला असं वाटत नाही की ते वैयक्तिक असतं, की तो नवस बोलून वारीला निघत नाही, वारीला निघायचं म्हणून तो वारीला निघतो. कोणतीही तू माझी अमुक एक इच्छा पूर्ण केलीस तर मी वारीला येईन असं कोणताही वारकरी म्हणत नाही. आणि मगाशी आपण वारीची जी रचना समजून घेत होतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वारकरी, विणेकरी, टाळकरी, सोबदार, भालदार ह्या सर्व यंत्रणेमध्ये एक गोष्ट मात्र समान असते, ती म्हणजे त्यांच्याकडून घेतलं जाणारं नाम. त्यांचं प्रत्येक पुढे पडणारं पाऊल आणि त्याचवेळी ओठातून बाहेर पडणारं नाम हे म्हणजे जणू त्यांच्या कोहम सोहम सारखं सूर असतं. आणि त्यामुळे नामदेवांचा अभंग आठवतो की नाम त्याची रूप त्याची नाम, नाम रूप भिन्न नाही काही, आकार आला देव नाम रूपा आला म्हणून स्थापले नामवेदी. नाम घेत पुढे जाणारे वारकरी यांच्यासोबत आपण पुढे जाणारच आहोत, पण आता जाऊया स्टुडिओकडे.
4: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म

0: डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
3: मयूर, जाहिरात सुरू होण्यापूर्वी आपण प्रत्येक पावलागणिक उच्चारलं जाणारं नाम त्याच्याबद्दल बोलत होतो. तू अभंगही आम्हाला ऐकवलास त्याच्याबद्दल.
4: हो, मी नामाबद्दल हे सांगत होतो की यंत्रणा वेगळी असली तरी सुद्धा प्रत्येकाच्या हातामध्ये टाळ आहे. त्या प्रत्येक दिंडीसोबत मृदुंग वाजवणारे, पखवाज वाजवणारे आहे, नाम घेणारे वारकरी आहे. आणि काहीही झालं तरी नाम तुटणार नाही. जशी पावसाची संततधार असते तशीच ही एक नामधार आहे. आणि मला असं वाटतं की गंमत बघा, दोन डोळे हे दोन भिन्न असले तरी त्यांना दिसणारं दृश्य एक असतं. कान हे दोन वेगळे जरी असले तरी त्यांच्यावर पडणारा नाद एक असतो. नामाचंही हेच आहे. असंख्य मुख असले, असंख्य पाय असले, असंख्य हात असले, असंख्य देह असले तरी त्यातून बाहेर पडणारं नाम हे एकच असतं. आणि तेच त्या पंढरी रायापर्यंत जाऊन पोहोचत असतं. चोखामेळांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी, मोक्ष त्याचे घरी नांदत असे. नामाचा हा महिमा एवढा आहे.
3: तुला थोडस थांबवते कारण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत कैलास शिंदे आकाशवाणीचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे आता जाऊया. कैलास, कैलास थोडा आवाज तुझा ब्रेक होतो. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क थोड्या वेळाने होईल. मयूर, तू बोलत होतास.
4: हो, मी चोखामेळांचा तो अभंग सांगत होतो की एक वेळा पंढरी वाचे जो उच्चारी, मोक्ष त्याचे घरी नांदत असे. सदा सर्व काळ विठ्ठल चिंतन करिता कीर्तन दिवस राती. आणि याच्या पुढच्या ओळी फार महत्त्वाच्या आहे की आपले सोयरे नक्की कोण असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा त्याचं उत्तर चोखामेळांनी दिलेलं आहे. ते असं म्हणतात की ते माझे सोयरे सज्जन सांगाती जे आठविती विठोबासी. जे विठ्ठलाला आठवताय, ज्यांच्या चिंतनामध्ये अखंड विठ्ठल आहे, तेच माझे सोयरे आहे आणि तेच माझे सज्जन आहे. म्हणजे ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो याची उकल आपल्याला इथे सापडते.
3: म्हणजे मी केवळ विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न असून पुरेसं नाही तर माझे सगळे सोयरेही तेच असतील की जेही विठ्ठलाच्या नामामध्ये मग्न आहे.
4: अगदी अगदी.
5: पालखीच्या पुढेच्या भागामध्ये असणाऱ्या दिंड्या अत्यंत वेगानं आपल्या पुढनं चालले आहेत आत्ता. आणि शेकडो लोक एका विशिष्ट गतीमध्ये टाळ मृदुंगांच्या आवाजामध्ये तल्लीन होऊन आणि आपल्या खांद्यावरची पताका, आपल्या डोक्यावरचं तुळशी वृंदावन आणि आपल्या हातातले टाळ, या सगळ्याचा नाद, या सगळ्याचा आनंद घेत पुढे जात आहेत. जणू काही पंढरीचा विठ्ठल त्यांची वाट बघतोय आणि म्हणून त्यांच्या पायाला वेग आलाय की काय असं वाटावं.
3: खरंय, प्रज्ञा तू म्हणतेस ते अगदी खरंय. कारण अशा प्रवाहामध्ये जेव्हा विश्रांती घ्यायला थांबावं लागतं तर तीही शिक्षा वाटत असेल कदाचित की मला पंढरीकडे जायचं आहे, माझ्या माऊलीकडे जायचं आहे.
5: तुकाराम महाराजांनी इतका सुंदर शब्द वापरलाय की यांच्या पायाला वेग का आला असेल तर वाट पाहे बाहे निधडी ठेवोनी हात पंढरीचे वाटे दृष्टी लागली चित्त तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी. ही आर्तता त्या प्रत्येकाच्या मनात आहे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे. आणि हे सगळेजण जाताना बघतोय आपण की कंठी मिरवा तुळशी, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे, व्रत करा एकादशी.

0: पंढरीचा वारकरी वारी चुकोने दिहरी. अजिबात आपली वारी चुकता कामा नाहीये अशी प्रत्येकाची ओढ आहे. आणि म्हणून किती वयोवृद्ध लोक इथे अत्यंत आनंदाने चालताना नाचताना दिसत आहेत.
1: म्हणजे किती कासावीसी होत असेल बघ ना, की घरात संसारातल्या सगळ्या गोष्टी मला बाजूला ठेवून देत, माझ्या जबाबदाऱ्या काही काळासाठी तरी मला बाजूला ठेवू दे, पण मला जाऊ दे त्या पंढरूच्या वाटेवरती.
0: खरंय, एक प्रसंग असा सांगतात की एकदा तुकोबा रायांना पंढरपूरला वारीला जाता आलं नव्हतं आणि इतकं दुःख झालं, इतकं वाईट वाटलं की त्यावेळी त्यांनी काही अभंगांची रचना केली.
1: अच्छा.
0: आणि त्यातला एक अभंग आहे,
1: तुकाराम महाराजांना वारीला जाता आलं नव्हतं
0: आणि मी काहीतरी का नाही जाऊ शकत आहे मी, म्हणून अत्यंत वाईट वाटलं. क्षणभर असं वाटलं की माझी काहीतरी चूक झाली असेल, म्हणूनच विठ्ठला तू मला बाजूला ठेवलंयस. आणि फार सुंदर अभंग आहेत, काही चार पाच अभंग आहेत, त्यातला एक असा आहे. नये निद्रे डोळा जाओ नेदी काही, प्राणी असे पाही वाटत असे, का रे विसरलासी सांग मजा आता, काय माझी चिंता वाहत असे, तुका म्हणे मज दावी रे श्रीमुख, आता हे कौतुक पाहे डोळा.
1: प्रज्ञा, आपण याच्याबद्दल नक्कीच पुढे बोलूया, पण आता कैलाश शिंदे यांच्याशी संपर्क झालाय असं दिसतंय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत ते आहेत.
2: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रसंग.
1: कैलाश शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, आता पुन्हा संपर्क तुटला आहे. प्रज्ञा, तू तुकाराम महाराज ज्यावेळे वारीला जाऊ नाही शकले तेव्हा रचलेले अभंग सांगत होतीस.
0: अभंग आहे की आर्तता आणि त्यांचा जीव कसा पोळला होता. महाराज फार सुंदर शब्दामध्ये म्हणतायत, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगावे विठ्ठला पाय लागे, नका हट्ट करू अहो संतजन पायांचे दर्शन मज द्यावे, काय करू देवा आलो ना वारीला, काय करू देवा आलो ना वारीला, जीव हा पोळला विरहाने, तुका म्हणे मज दूर काठे विले, देवा का बरं माझ्यावर रागावलास, मला असं का दूर ठेवलंयस, तुका म्हणे मज दूर काठे विले, काय पाप केले जन्मा येऊन.
1: खरंय प्रज्ञा, आपल्या समोर ज्या महिला दिसत आहेत ज्या दिंडीमध्ये या वारीमध्ये सहभागी झाल्या, किती कृतार्थ वाटत असेल, कारण या 21-22 दिवसांसाठी माझे सगळे त्रास, माझे ताप मी त्या पंढरीच्या विठुरायावरती सोपवले आहेत आणि तो मला मार्ग दाखवणार आहे आणि तो जसा मला नेईल, जसा मला ठेवील, तसंच मला राहायचं आहे. त्यामुळे आलेली शांती असेल किंवा एक सुटकेचा भागही असेल, संसारातनं झालेल्या सुटकेचा, तो आपल्याला या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यांवरती दिसतोय.
0: अगदी खरंय, गावगाड्याकडच्या महिलांनी रचलेल्या ज्या ओव्या आहेत ना, त्यामध्ये इतक्या सुंदर काही काही गोष्टी येतात. या बायकांची जाण्यामागची भूमिका काय, कशासाठी जायचंय, तर ती म्हणतीये पंढरीला जाते गरुड खांबाला देते तक्क्या, सावळ्या पांडुरंगा गुज सांगते तुझ सख्या. त्यालाच सखा मानलंय आणि त्याच्याशी मन मोकळं करायचंय म्हणून मला जायचंय.
1: आणि मन मोकळं म्हणजे किती वर्षभराच्या गोष्टी सांगायच्यात त्याला.
0: खरंय,
1: सासूले सुनेविषयी सांगायचंय, सुनेला नवऱ्याविषयी सांगायचंय, आपल्या सासूबद्दल सांगायचंय आणि रोजच्या जगण्यातल्या व्याप तापाबद्दलही सांगायचंय. खरंय,
0: एक फार सुंदर ओवी आहे. पंढरी पंढरी वारकऱ्याचं भायर.

0: वा श्रोते हो, क्षणभरासाठी आपण आता स्टुडिओकडे जाणार आहोत.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: मयूर, आपल्या समोर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातल्या काही दिंड्या, पालखीच्या पुढच्या काही दिंड्या जाताना दिसत आहेत. महिलांच्या डोक्यावरती सामान आहे आणि मला वाटतं पंढरपूरला जाईपर्यंतची बेगमी त्याच्यामध्ये आहे. किती कमीत कमी गरजा असतील ना यांच्या. छोटस 21 दिवसासाठी केवळ 2 लुगडी डोक्यावरती. तुळशी वृंदावन आहे
3: कमरेला,
2: कमरेमध्ये.
3: हॅलो
2: संजय.
3: हॅलो.
2: हा संजय. तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत तू आहेस. पालखी कुठपर्यंत आली आहे?
3: अगदीच तुला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे अजूनही पालखी संजयती ब्रिजच्या खाली आहे आणि तो विसावा आता काही क्षणात संपून या चढावरनं, ब्रिजच्या चढावरनं ही पालखी पुढे निघणार आहे. सगळ्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत आणि ही हालचाल सांगते की आता पूर्ण ही पालखी तयार आहे पुढच्या मार्गक्रमणासाठी. दरम्यानच्या काळात जो उत्साह आजूबाजूच्या बघतो आहोत तो अगदी शिगेला पोहोचलेला आहे. प्रत्येक जण असे पाय उभर करून मला पालखीचं पूर्ण दर्शन मिळालं पाहिजे. माऊली माझ्या समोरून जाताना मला माऊली पूर्ण दिसल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यांचे डोळ्यावरचे भाव अगदी सगळे डोळ्यात उतरलेत. हा जो एक बंध आहे या माऊलीसोबतचा तो स्पष्ट प्रत्येक डोळ्यात दिसतोय. आणि आणखी वैशिष्ट्य मला या चौकात जाणवत आहे, अनेक अमराठी विविध राज्यांमधले जे पुण्यात राहणारे लोक आहेत ते एका ठिकाणी जमा झालेत. राजस्थानचा एक पूर्ण ग्रुप मला दिसतोय, महिला दिसत आहेत. त्यांनी पण एक टिळा लावलाय, माऊलीचा टिळा लावलाय, गंध लावलाय आणि या पालखीच्या बाजूला उभं राहून ते माऊलीची वाट बघताहेत. एवढंच नाही तर त्यांच्या त्यांच्या गावाला, राजस्थान असतील, गुजरातमध्ये असतील, अशा लोकांना इथून हे दर्शन घडवत आहेत. मला एक त्याच्याशी बोलता येईल
4: अभी तो बहुत अच्छा लग रहा है. मैं 22 इयर्स से देख रही हूँ. मैं 22 इयर्स तो मैं 22 इयर्स का दर्शन कर रही हूँ.
3: क्या जब क्या भाव है आपकी, क्या देखते हैं?
4: बहुत बहुत अच्छा लग रहा है.
3: आपने गुजरात में पहुँचा है?
4: सब लोग हैं.
3: असा हा उत्साह आहे गौरी. वेगवेगळ्या राज्यातील लोक या वारीला जुळलेले आहेत. आपण म्हणतो तसं पूर्ण जग या पालखीला जुळलेलं आहे ते अशा वेगवेगळ्या माध्यमातून.
2: संजय, आमच्या समोर पण ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यातले वारकरी तर आहेतच पण शहरी माणसं पण त्याच्यामध्ये आता शिरली आहेत. फुगड्या खेळतायत, अनेक खेळ खेळतायत आणि असा सहभाग आणि तो पुणे शहरापुरता नाहीये, वारकरी आणि इतर असंच म्हणूया आपण. आपल्या सोबत आहेत बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर शिरीष साळवे. गेली अनेक वर्ष बँक ऑफ महाराष्ट्र या प्रसारणासाठी प्रायोजकत्व देत असते. आज माननीय शिरीष साळवे जी आपल्या समोर आहेत. मी त्यांना विनंती करते आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. शिरीष साळवे.
5: धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांचे आणि भक्तगणांचे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारी पालखी सोहळा हा श्रद्धा, समता आणि सेवा साठी प्रेरणादायी वारसा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा संदेश जन्मांसात पोहोचवणारी ही अखंड भक्ती यात्रा आपल्यासाठी नक्कीच प्रेरणास्थान आहे. या पावन पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या मराठी संस्कृती, संत परंपरा आणि सामाजिक बांधिलकीशी असलेले अतुल नाते पुन्हा अधोरेखित करते. सेवा

0: विश्वास आणि लोकाभिमुख बँकिंग या मूल्यांचा वारसा जपत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत राहण्याची आमची वचनबद्धता अशा प्रसंगी अधिक दृढ होते. या सेवाभावाने आज पालखी सोहळ्यानिमित्त जमलेल्या सर्व वारकरी बांधवांचे स्वागत करत आहे आणि विठ्ठल रुक्मिणी माऊलींची कृपा सर्वांवर सदैव राहो आणि सर्व वारकरी भाविकांची वारी सुखरूप मंगलमय व आनंददायी हो हीच प्रार्थना. जय हरी विठ्ठल.
1: धन्यवाद श्री साळवेजी, हे होते बँक ऑफ महाराष्ट्रचे जनरल मॅनेजर. श्रोते हो, पालखी जशी जवळजवळ येऊ लागली आहे, येते आहे, तशी गर्दी वाढते आहे आणि एकदम हालचाल वाढली आहे भोवताली आणि एक चैतन्य इथे जाणवायला मिळतं. म्हणजे आम्ही बसून सगळे हे समालोचन करतो आहोत, पण जशी जशी पालखी जवळ येते तसं आता धीर धरवत नाही आहे की पालखीचं आणि पर्यायाने पादुकांचं दर्शन थोड्याच वेळात आपल्याला घ्यायला मिळणार आहे. प्रज्ञा, मगाशी तू दिंडीची रचना कशी असते त्याच्याबद्दल सांगितलंस आणि त्याच्यामध्ये खेळले जाणारे खेळ त्याच्याबद्दलही आपण विस्ताराने बोलणारच आहोत, पण समोर काही महिला आता विसाव्यासाठी थांबलेल्या दिसत आहेत आणि पुढची वाट हा विसावा झाल्यानंतर निघणार आहे आणि पुण्याचं शहराचं रूप आता खरं बदललं आहे. गेल्या काही वर्षात मेट्रोचा पूल इथे उभा राहिला आहे, मेट्रोचे खांब उभे राहिले आहेत. कदाचित पुढच्या वारीला मेट्रो चालू झालेली असेल या मार्गावरची. शहर बदललं तरी स्वागतात काही कुठलीही कमी नसते. शहरातलं माणसं वारीचं दर्शन घ्यायला, पादुकांचं दर्शन घ्यायला येतच असतात. मयूर
2: आणि पत्रकार,
1: माझ्यापेक्षा तू जास्त टिपत असशील, हा बदल तुला कसा जाणवतो?
2: एक आत्ता अगदी काही सेकंदांपूर्वी एक छान दृश्य समोर दिसलं की दोन तीन तरुणाई तिथे फुगडी घालत होते. तर दोन जणांची जेव्हा फुगडी असते तेव्हा ती सोपी असते, पण तीन जणांनी किंवा चार जणांनी एकत्र फुगडी घालायची असेल तर ती थोडी अवघड असते. तर त्या तिघांना चौघांना एकत्र फुगडी घालणं जमत नव्हतं, तर एका वारकरी आजोबांनी त्यांना ते शिकवलं आणि मग ते महाविद्यालयाचे विद्यार्थी, बहुतेक महाविद्यालयाचे असावे, त्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र आहे, तर ते चौघ जण मग फुगडी घालायला लागले. वारी हे लोकविद्यापीठ कसं असतं, मला वाटतं याचंच हे उत्तर आहे की ही एक वाहणारा हा एक चालीला जनांचा प्रवाह हो, असं जे आपण म्हणतो. तर इथे अशा प्रात्यक्षिकातून अनेक गोष्टी शिकवल्या जातात.

0: जणांनी किंवा चार जणांनी एकत्र फुगडी घालायची असेल तर ती थोडी अवघड असते. तर त्या तिघांना चौघांना एकत्र फुगडी घालणं जमत नव्हतं. तर एका वारकरी आजोबांनी त्यांना ते शिकवलं आणि मग ते महाविद्यालयाचे विद्यार्थी, बहुतेक महाविद्यालयाचे असावे, त्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र आहे, तर ते चौघ जण मग फुगडी घालायला लागले. वारी हे लोकविद्यापीठ कसं असतं, मला वाटतं याचंच हे उत्तर आहे की ही एक वाहणारा हा एक चालीला जनांचा प्रवाह हो, असं जे आपण म्हणतो. तर इथे अशा प्रात्यक्षिकातून अनेक गोष्टी शिकवल्या जातात ज्या आपल्या जगण्याशी संबंधित आहे.
1: अगदी. आणि कोण कोणाला शिकवत आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. पण तू जसा म्हणालास तसा हा प्रवाह आहे, तो वाहतो आहे आणि त्याच्यात चांगल्याचं स्वागतच आहे, बदलांचंही स्वागत आहे. पण या बदलांचा स्वीकार करताना जी परंपरा आहे त्याची चौकट मोडली जात नाही. प्रज्ञा,
2: अगदी बरोबर. परंपरा जपत असताना, नाविन्य स्वीकारत असताना कुठंही या सोहळ्याच्या गाभ्याला धक्का लागत नाही, जो भक्तिपूर्ण आहे. आता फुगडीचा विषय आपण बघितला. दोन वारकरी जेव्हा फुगडी घालतात, ती फुगडी घालून झाल्यावर ते एकमेकाला नमस्कार करतात. ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे, असं जे तुकाराम महाराज म्हणत आहेत ना, ते एकमेकांमध्ये बाउली म्हणत असतात, एकमेकाला एकमेकांमधला देव पाहत असतात. आणि ही फुगडी त्यांच्याकडनं शिकताना आपसुकच नवी पिढी ही पुन्हा तेच करतीये, त्यांचं अनुकरण करत असतात. तुकाराम महाराज जसं म्हणत आहेत, क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लोटांकणी जाती, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पाझर फुटतील. खरंच आत्ताचं इथलं वातावरण आणि या वातावरणातली ऊर्जा जर बघितली तर खरोखरी भक्तिप्रेमाने मन दाटून यावं, डोळे भरून यावे अशीच इथे अवस्था आहे.
1: खरं वातावरणात भरून राहिलेली ऊर्जा पण याच घटी केल्या आम्ही आपल्याला स्टुडिओमध्ये घेऊन जातोय काही क्षणांसाठी.
3: टेक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र,
2: भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रज्ञा, आपण जो ऊर्जेचा अनुभव आपल्या श्रोत्यांना आपल्या वर्णनातून देऊ पाहतोय त्याचाच एक भाग आपल्या समोर अनेक खेळ चालू आहेत. वेश वारकऱ्यांचा नाही आहे, माणसं शहरी आहेत, पण खेळ मात्र वारकऱ्यांचे खेळत आहेत. आपण आता कैलास शिंदे यांच्याकडे जाऊया. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत ते आहेत. कैलास. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कुठवर आली आहे, काय म्हणशील तू?
4: गौरी, या सजीव थेट प्रसारणामध्ये मी कैलास शिंदे सर्व वैष्णवांचं स्वागत करतो आहे. जसं तू आता मला विचारलंस की माऊलींची पालखी अजूनही एक अर्धा तास सुद्धा आहे तरी आपल्या प्रत्यक्ष वर्णनाच्या बूथच्या समोर येण्यासाठी लागणार आहे. दरम्यान ऊन पावसाचा हा लपंडाव सुरूच आहे आणि ढगा अडून लपून छपून सूर्य देखील हा प्रत्यक्ष सोहळा अनुभवण्यासाठी मध्ये मध्ये डोकावून जात आहे. वातावरणामध्ये अतिशय उबदारपणा निर्माण झालाय आणि भक्तीचा, स्नेहाचा, हा मायेचा उबदारपणा हा असं म्हणतात. स्पीकरवरती सगळीकडे भक्तिगीतं गुलत आहेत, जसं जणू काही मोगऱ्याची किंवा एखादी गुलछडीची एखादी बहरलेली बाग जसा हवेचा एक झुळूक यावी तद्वत आणि ती झोकात पुढे पुढे सरकावी असा सगळा हा एक प्रकारचा सोहळा आहे आणि आपण तो अनुभवतोय. आणि हा मार्गकरण सोबत असताना पुण्यामध्ये या दोन्ही पालख्यांनी आता प्रवेश केला आहे. मी आता या संचेत ब्रिजच्या तिथून हे प्रत्यक्ष वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवते. ढगाळून पुन्हा सूर्य थोडासा डोकावू लागला आहे आणि आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी या वैष्णवांची आता लगबग सुरू आहे. काही ठिकाणी बार पुणे बार असोसिएशनच्या वतीनं चहापाणी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे. परत

0: असोसिएशनच्या वतीने काही स्टॉल लावण्यात आलेले त्या ठिकाणी छोट्या छोट्या पुस्तिका ज्या आहेत त्या वशिवांना त्या मोफत त्याचं वाटप होत आहे. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे काही मार्केटिंग तंत्राचा वापर करत मंडळांनी काही भेटी स्वरूप अशा काही उपहार या सगळ्या वशिवांना दिलेले आहेत. तसे त्या बॅग आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि सर्व वारकऱ्यांनी छत्र्या रेनकोट रेनसूट रंगीबिरंगी पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व वैष्णव या ठिकाणी पुढे जात आहेत. चौऱ्या नंतर डोक्यावरती घेतलेली तुळशी वृंदावन नटून थटून आलेल्या सगळ्या तरुणी तरुण ज्या आहेत त्या प्रत्यक्ष हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये आणि कॅमेऱ्याच्या लखलकाटामध्ये हा सगळा छायाचित्रित करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. गौरी पुन्हा मी बूथ कडे तुझ्याकडे सोपवतोय. आतापर्यंत माझ्याकडे एवढीच माहिती उपलब्ध आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद कैलास. आत्ता आमच्या समोरून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातली सहावी दिंडी मार्गस्थ झाली आहे. मगाशी संजयनी सांगितलं तसं उलट्या क्रमाने या दिंड्या दिसतात. पहिली सातवी दिंडी होती, त्याच्यानंतर सहावी दिंडी होती आणि या दिंडीमध्ये बऱ्याच महिला दिसत आहेत प्रज्ञा. तर दिंडीमध्ये असा फरक असतो?
2: नाही, दिंडीमध्ये खरं तर असा फरक नसतो कारण मुळामध्ये या भक्ती मार्गामध्ये स्त्री आणि पुरुष हे समान मानल्यामुळे जेंडर न्यूट्रलायझेशन ज्याला आपण म्हणतो ना आपल्या भाषेत तो वारकरी आहे. पण इथे आता आपल्या समोरून जाणाऱ्या काही स्त्रियांच्या डोक्यावरती तुळस दिसते. तुळशीला विष्णुप्रिया असं म्हणतात आणि ती अशी बरोबर घेऊन का जायची तर ती व्रतातलं सातत्य शिकवते. कारण पाणी ऊन पाऊस यापासून तिला जपायला लागतं तरच ती जिवंत राहते. एखादं व्रत एखाद्या व्यक्तीनं घेतलं तर ते तोडणं खूप सोपं आहे. काहीच नाही केलं तर ते तुटेल पण ते जपायचं असेल तर त्याला विशेष मेहनत घ्यायला लागणार, त्याची काळजी घ्यायला लागणार आणि सातत्य ठेवायला लागणार. दोन दिवस बघितलं आणि नंतर नाही असं चालणार नाही. कुठेतरी हा संदेश देणारी ही तुळस आहे आणि बहुतेक ही तुळस स्त्रियांच्याच डोक्यावर दिसतीये. परंपरेतलं सातत्य जपणं हे आपल्या समाजामध्ये स्त्रियाच करतात आणि म्हणून ही तुळस घेऊन त्या जाताना दिसत आहेत. पाण्याचा हंडाही बरोबर
1: पाण्याचा हंडाही स्त्रियांच्या डोक्यावरच आहे.
2: पाण्याचा हंडाही स्त्रियांच्याच डोक्यावर आहे कारण जनन पोषणाची जबाबदारी स्त्रीचीच आहे आणि म्हणून तिच्या डोक्यावरती तो हंडा आहे. पुरुषांकडे टाळ आहेत, पताका आहेत, त्यानंतर मृदंग आहेत, या सगळ्या गोष्टी असतात असं आपल्याला दिसतंय.
1: आणि यामध्ये परंपरा जपली जाते, जे पिढ्यानपिढ्या चालत आलं आहे तेच चालू आहे. प्रत्येक दिंडीचे अभंगही ठरलेले असतात ना, म्हणजे कधी कुठला अभंग म्हणायचा?
2: अभंगाचा क्रम साधारणपणे ठरलेला असतो की कशानंतर काय म्हणायचं आणि मृदंग म्हणण्याच्या बरोबर असलेला जो गायक असतो तो या सगळ्या गोष्टीची सुरुवात करतो. एक ओळ म्हटली की बाकीचे त्याला फॉलो करत असतात.
1: पण हे अभंग पाठ असतात?
2: अभंग सगळ्यांचे पाठ असतात कारण कुणाच्याही हातामध्ये आपल्याला पुस्तक दिसणार नाही, फार क्वचित दिसेल.
3: मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. आता आपण बोलत होतो की अभंग पाठ असतात का, तर खरं म्हणजे हे अभंग किंवा ओव्या किंवा एकूणच संत साहित्य हे आपण प्रश्नोत्तर पाठ करतो तसे पाठ करायचे नसतात आणि तसे ते होतही नाही. मला इथे सोनोपंत दांडेकरांचा एक प्रसंग आठवतो. त्यांना सगळे प्रेमाने मामा म्हणायचे. तर एकदा मामांना कोणीतरी विचारलं की म्हणजे म्हटलं की मामा मी ज्ञानेश्वरी वाचतोय बरं का, ज्ञानेश्वरी वाचणं सुरू आहे. त्यावेळी मामांनी उत्तर दिलं की अरे ज्ञानेश्वरी वाचायची नसते रे, ज्ञानेश्वरी लावायची असते. मग त्याला कळलं नाही, तो म्हणाला की नाही नाही मी लावली नाहीये, मी स्वतःच वाचतोय, मी कुठल्या वेगळ्या व्यक्तीची लावलेली नाही, सप्ताह नाही लावलेला. ते म्हणले नाही नाही आपणच लावायची असते. मग त्याने त्या व्यक्तीने विचारलं की लावायची असते म्हणजे काय. त्यावेळी मामा हसले आणि त्यांनी उत्तर दिलं की तू पावसाळ्यामध्ये भाताचं रोप लावलं जातं ते पाहिलंयस का? तो म्हणाला हो पाहिलंय. तो ते म्हणाले तू काळजीपूर्वक पहा, त्या चिखलामध्ये त्या ओल्या मातीमध्ये गुडघाभर चिखलामध्ये तो शेतकरी उभा असतो, त्याच्या डाव्या हातामध्ये भाताची रोपं असतात आणि उजव्या हाताने तो एक एक रोप काढत सपासप त्या मातीमध्ये लावत असतो. त्या जीवातला त्या रोपातला जो जीव आहे त्याचातला जीव आणि त्या ढेकळामधली ऊर्जा

0: मातीतली ऊर्जा यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा ती भात लावणी होते आणि त्यातून ते रोप वर येतं. त्यामुळे त्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांमधलं चैतन्य आणि आपल्यातलं चैतन्य हे जेव्हा एकत्र होतं तेव्हा ती ज्ञानेश्वरी लावली जाते. आणि असं जेव्हा होतं ना तेव्हा कोणतेही अभंग हरिपाठ ओव्या या पाठ कराव्या लागत नाही तर त्या आपोआप पाठ होतात आणि त्या आपोआप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात आणि त्या म्हटल्या जातात.
1: याला रुजणं असं म्हणूया का आपण?
2: अगदी खरंय. त्यामुळे वारकऱ्यासाठी जे नियम सांगितलेत ना ते सुद्धा अशाच पद्धतीचे आहे. अगदी कुठेही ते लिहिलेले नाहीत किंवा कुणी ते तपासून पाहत नाही तू अमुक करतोस का, पण हे पाच नियम सामान्यपणे सगळ्या वारकऱ्यांकडनं पाळलेच जातात. त्यातला पहिला नियम म्हणजे हरिपाठाचं नित्य पठण, कारण तो पाठ असतोच त्यांचा. आता सांगितलं यांनी मयूरनी तसं तो पाठ झालेलाच असतो आणि तो म्हटला जातो. त्यानंतर विठ्ठल हे आराध्य दैवत मानून भक्ती केली जाते. तिसरा एक महत्वाचा नियम असा आहे की व्यसन न करणं आणि नैतिकदृष्ट्या चांगलीच वागणूक ठेवणं. चौथा नियम आहे की मंगळवार गुरुवार आणि एकादशी या तीन दिवशी फक्त शाकाहाराचंच सेवन करणं. आणि अत्यंत महत्वाचा असा शेवटचा जो नियम आहे तो म्हणजे माणसा माणसात भेदभाव न करणं. आणि भेदाभेद भ्रम अमंगळ हे जे महाराजांनी म्हणलंय ते इथे आपल्याला प्रत्यक्षात दिसत आहे की स्त्री पुरुष हा भेद सुद्धा इथे मानला जात नाही.
1: खरं प्रज्ञा, आपण हे प्रत्यक्ष वर्णन ऐकवणार असावं. काही क्षण विश्रांती, स्टुडिओकडे जाऊया.
3: सिक्स स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
5: हॅलो,
1: हा संजय बोल.
5: थोडी अगदी तुझ्या दृष्टीपथात आता पालखी आहे. तू थोडं दूध मधून थोडं बोलून बघशील डावीकडे, तुला निश्चित पालखी दिसणार आहे. आता ज्याचा उल्लेख केला तू पालख्यांचा आणि फुगड्यांचा उल्लेख तुम्ही करत होता, दोघांची तिघांची फुगडी, मला वाटतं संजय ते ब्रिज जवळ आता अशीच फुगडी रस्त्यांची आहे. त्या तिघांच्या फुगडीनंतर या फुगडीच्या यशस्वी त्या सादरीकरणानंतर त्याच दिवसात पुढे ही पालखी निघालेली आहे आणि आपल्या बूथच्या अगदी समोर येऊन ठेपलेली आहे. जर थोडं बाहेर बोलून बघतील तुम्हाला निश्चित आता दिसणार आहे. आणि विशेष म्हणजे आता मी हे बोलतोय ते रथाच्या शेवटच्या खांबाला हात लावून बोलतो आहे आणि या सगळ्या या एनर्जीची तुम्ही गोष्ट करत होता, तर ही एक वायरलेस एनर्जी आहे. वरून डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचणारी अशी जीवाची जीवाला भेटणारी अशी ही एनर्जी आहे. पण आता त्या खांबाला हात पकडून मी तुमच्याशी बोलतोय श्रोते, याचा मला खूप आनंद आहे.
1: आणि संजय, आपण जरी काठावर उभं राहून वर्णन करत असलो ना तरी त्यातली जे चैतन्य आहे, त्यातली जी ऊर्जा आहे, ती तुम्हाला शिवल्याशिवाय, त्यांनी तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. खरोखर तिघही जण खुर्चीवर बसलेलो आता एका क्षणी उठून उभे राहिलो आहेत, कारण पालखी दृष्टीत आहे.
5: हेच आजचं बघता येणार
1: उद्दिष्ट आहे. संजय, मगाशी तू त्या राजस्थानी महिलेचा उल्लेख केलात की असा एक गट तुला समोर दिसतो आहे आणि पुण्यामध्ये खरोखर आता सर्व भारतभरातनं माणसं आली आहेत आणि या भारतभरातल्या माणसांना या वारीचं कौतुक वाटत आहे, हे किती छान गोष्ट आहे.
5: निश्चितपणे, आणि त्यांना ही उत्सुकता मला जास्त वाटली त्यांच्यामध्ये की मी जे बघतोय माझ्या घरच्यांनी राजस्थान मध्ये गुजरात मध्ये त्या लोकांनी बघितलं पाहिजे, एवढा हा बघण्यासारखा सोहळा आहे आणि त्याचा आशीर्वाद थेट तिथपर्यंत त्या मार्गाने पोहोचतोय, ती ऊर्जा तिथपर्यंत पोहोचतीये, हे जास्त विशेष आहे.
1: संजय, आमच्या समोर आता एक विठ्ठलाचं रूप धारण केलेला लहान मुलगा आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि एकाने कडेवर उचलून घेतलंय त्याला. आणि गोपीचंदन टिळा हे वारकऱ्याचं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावर आपल्याला गोपी

0: चंदनाचा टिळा दिसतोय, तसा टिळा ते छोट्या मुलाला लावलाय. आणि हा छोटा विठ्ठल मला वाटतं तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ते आलाय का काय, त्याच्या पालकांचा उत्साह
1: वर्णनीय. तुकारामांचं दर्शन तो घेतोय, ते तुकारामाचं दर्शन घेत आहेत, तुकाराम त्यांचं दर्शन घेत आहेत. एकूण सगळा भावच असतो, भारिपातला हात आहे प्रत्येकाचा, प्रत्येक जण माऊली आहे. कुणीही सहज कुणाच्याही पायावर झुकतं आणि आशीर्वाद घेऊन त्या माऊलीला आलिंगन देतं. इतका हा सोहळा आणि एक दिवशी होऊन जातो.
0: तुकाराम महाराजांची पालखी अगदी आमच्या जवळ आली आहे, आम्हाला इथून एक रथ दिसतो आहे आणि रथाच्या पुढच्या अब्दागिऱ्या जाताना दिसत आहेत,
2: छत्र या सगळ्या गोष्टी आता आमच्या पुढून जात आहेत.
0: आणि नक्कीच हा पालखीचा रथ आहे कारण त्याच्यात तुकाराम महाराजांच्या पादुका असणार आहेत, कारण त्याच्या भोवती प्रचंड गर्दी झाली आहे आणि ही गर्दी हळूहळू आता आपल्या बूथच्या समोरनं मार्गस्थ होणार आहे. आणि प्रत्यक्ष वर्णन या वर्णनातनं तुम्हाला तुकाराम महाराजांच्या पादुका आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत आणणार आहोत. तुकाराम महाराजांची महाराजांची पालखी किंवा पादुका ज्या रथातनं येत आहेत, हा रथ नव्याने घडवण्यात आलाय. लाकडी असलेला हा रथ, त्याच्यावरती चांदीचा मुलामा आहे आणि हा केवळ मुलामा नाही आहे, त्याच्यावर अतिशय नाजूक अशी कलाकुसर केलेली आहे. आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत जे विश्वस्त आहेत, ते विश्वस्त आता आमच्या समोर पुढे जात आहेत आणि तेही या पालखीमध्ये चालत सामील झालेले दिसत आहेत. मयूर, तू त्या रथाबद्दल काही सांगणार होतास?
3: हो, हा रथ आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या वर्षी खास नवीन करून घेतला आहे चांदीचा. त्याचं वजन कमी केलं गेलं कारण त्याला अधिक गती मिळावी, बैलांना ओढायला तो सोपा जावा. चांदीचा पत्रा त्याला लावला गेलेला आहे पूर्ण संपूर्ण. राजस्थानातल्या कारागिरांनी ती कलाकुसर केली आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वारी ही आता आपण जसं पाहतो की ती थोडी हायटेक होते आहे, त्यामुळे त्या रथावरती त्या CCTV कॅमेरे बसवले गेले, GPS यंत्रणा लावली गेली आहे आणि त्यामुळे थोडंसं सुरक्षेचं भानसुद्धा या वारीमध्ये आत्ता ठेवलं जात आहे. आणि आपण पाहतो की हा जो एक आनंद कल्लोळ आहे, हा सगळा आनंद कल्लोळ आता एकत्र होतो. म्हणजे वारकऱ्यांची एक दिंडी असते, शहरी नागरिकांची एक रांग असते, त्याच्यामध्ये पोलीस असतील, त्याच्यामध्ये महिला असतील, काही लहान बाळं असतील. मगाशी जसं आपण पाहिलं की एक छोट्या मुलाने विठ्ठलाचा वेश धरला होता, तर असे सगळेजण याच्यामध्ये एकत्र होत आहेत.
0: बरोबर. मयूर, तू जे वर्णन केलंस रथाचं ते आपल्या श्रोत्यांना आपण ऐकूया की चांदीचा हा रथ चमकतो आहे, अगदी काही फुटांवर आमच्यापासून या पादुका आता येऊन पोचलाय. सुंदर असं फुलांची सजावट केली गेली आहे आणि हा रथ आता अतिशय वेगाने आमच्या समोर न चाललाय.
2: या रथाला बैल आहे,
0: पादुका आता आमच्या समोर येणार आहेत.
2: अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाचे देखणे बैल आहेत आणि त्यांच्या सुंदर शिंगांना सजवलंय, त्याच्यावर मोरपीस लावली आहेत आणि इतके देखणे ते बैल दिसत आहेत, ते रथ ओढतायत.
0: आणि श्रोते, वर्षभर ज्या क्षणाची आपण वाट पाहतो त्या तुकाराम महाराजांच्या पादुका आता आपल्या समोर येत आहेत. एक ॲम्ब्युलन्स आली आहे या गर्दीत, त्या ॲम्ब्युलन्सला वाट करून देऊन संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ आता अगदी आमच्या समोर येऊन थांबतो. संत तुकाराम महाराजांच्या पादुका इथनं दिसत आहेत, त्यांना मनपूर्वक वंदन. श्रोते, तुमच्या वतीने हे वंदन. नक्कीच हा सोहळा वर्षभराने आपल्याला बघायला मिळतो, या पादुका वर्षभराने पाहायला मिळतात आणि या दर्शनाने वर्षभराचं पुण्य आपण जमा करतो असं वाटतं. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना विनम्र विनम्र नमस्कार.
2: या चमकणाऱ्या चांदीच्या रथाला लाल रंगाच्या गुलाबांनी सजावट केली आहे आणि त्यामुळे तो विशेष देखणा दिसतोय. त्या रथाच्या मागच्या बाजूला हनुमंत उभे आहेत आणि या सर्व वारीचं, या सर्व वारीला आलेल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी पुढे पुढे जाणाऱ्या रथाबरोबर या मारुती रायांचं दर्शन सगळ्यांना होत आहे.
3: आपल्याकडून
2: विलक्षण वेगाने हे सगळं पुढे चालू आहे.
3: अशा सगळ्या वस्तू लोक त्यावर अर्पण करताय. कोणी केळ आणून देत आहे, कोणी फुलं देत आहे, कोणी हार देत आहे, कोणी तुळशांच्या मंजिरींचा हार अर्पण केलेला आहे.
0: आणि गर्दीतल्या प्रत्येकाला तुकाराम महाराजांच्या पादुकांचा स्पर्श हवा. कदाचित हा स्पर्श माझ्या बरोबर वर्षभरासाठी किंवा आयुष्यभरासाठी सुद्धा राहणार आहे. आणि हा तुकाराम महाराजांचा

0: आशीर्वाद आहे. आशीर्वादासाठी मी वर्षभर धडपड केलेली आहे.
1: विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी बोलावा म्हणजे नक्की काय असतं हे अगदी आम्ही आता आमच्या डोळ्यांनी पाहत आहोत.
0: खरंय, देह माझा विठ्ठल झाला आहे आणि पंढरपुरी तो जरी असला तरी त्या विठ्ठलाचं दर्शन मला तुकाराम महाराजांच्या पादुकांमध्येच होत आहे. पंढरपुरी मी जाऊ शकणार नाही आहे, पण मी या रूपाने विठ्ठलापाशी पोहोचणार आहे हीच भावना लोकांच्या मनामध्ये दिसते. प्रचंड गर्दीचा सागर इथे उसळलेला आहे आणि जितकी लोक दिंडीमधली इथे दिसत आहेत जे वारकरी आहेत तितकेच कदाचित पुण्यातले पुणे शहरातली माणसं पण त्याच्याबरोबर आलेली दिसत आहेत.
2: इतकी सगळी माणसं एकत्र आल्यानंतर अत्यंत गरजेची ठरणारी गोष्ट म्हणजे सुरक्षा, आणि त्यासाठी पोलीस दल नेहमीपेक्षा जास्त कुमक घेऊन इथे तयार झालेलं दिसत आहे आणि पारंपरिक बंदोबस्तासह तंत्रज्ञानाची ही सांगड यावर्षी दिसते आहे. त्यामुळे AI बेस्ड CCTV कॅमेरे आहेत, फेस रेकॉग्निशनसाठीची व्यवस्था आहे, GPS उपकरणं आहेत, ड्रोन आणि अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी वापरली आहे. या सगळ्याचा वापर करून अद्ययावत आणि तंत्राच्या सहाय्यानं केलेली सुरक्षा या पालखीसाठी दिलेली दिसते.
0: बरोबर श्रोते हो, संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ आता आमच्यापासून थोडा दूर गेलाय. सिमला ऑफिस चौकामध्ये डावीकडच्या रस्त्याने तो पुढे मार्गस्थ होतोय आणि दिंडी रथापाठीमागच्या ज्या दिंड्या आहेत त्या हळूहळू एक एक दिंड्या आता पुढे जात आहेत. तुमच्यापर्यंत हे प्रत्यक्ष वर्णन आम्ही पोहोचवतोय आणि त्यानिमित्ताने या वारीचं दिंडीचं दर्शन आम्हाला होत आहे.
2: दिंडी कशाला म्हणायचं तर जुन्या वाड्यांना असणाऱ्या भल्या मोठ्या दरवाजाला दिंडी म्हणतात, दिंडी दरवाजा म्हणतात. याची माहिती आपण लवकरच घेऊ, तोपर्यंत मधल्या काही वेळ आपण स्टुडिओ मध्ये आपल्याला घेऊन जाणार आहोत.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
5: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात आता कैलास शिंदे आपल्याशी बोलत आहेत. ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी

0: हाँ गौरी
1: कैलाश
0: हाँ जय जय जय पंढरपुरा तुझी दुर्लभ थोड़ा कोठी तीर्थाचे फळ एका वारण प्रेषकळ पाहुणे मने गाई वैष्णव काळ मृत्यू जाते अजूनही माऊलीची चालकी आमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये नाही आहे अजूनही एक अर्धा पाऊण तास तरी लागणार आहे दरम्यान काही कॉलेजच्या तरुणी ज्या आहेत त्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी नटून चटून चटून पालखी सोहळा अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या आलेल्या आहेत पैकीच एक संस्कृती खेडेकर आमच्यासोबत आहेत तिचा वारीविषयी अनुभव आमच्याशी सांगते संस्कृती काय सगळा हा सोहळा हाचे जत्ते सगळ्या या दुसऱ्या पालख्या पुढे पुढे मार्गक्रमण करत चाललेल्या आहेत तर काय तुला वाटतं हा सगळा सोहळा अनुभव त्यांना
2: खूप सुंदर वाटतं मी गेले ती कसं झालं वारी करते आणि त्यामध्ये फक्त तरुण मुलं मुलीच नाही तर आपल्या जे जो पीपल्स असतात ते पण वारी करतात ते म्हणून खूप छान वाटतं की आपल्याला एवढं चांगलं होतं पण हे 19-21 दिवस जे चालतात त्यांचा जो जोश आहे आनंद आहे सर ते पण खूप छान वाटतं
0: परंपरा आहे की
2: फॅमिलीतून ज्यांना की वारी वगैरे असं काहीच म्हणजे नॉलेज तर दूर दूर त्यांचं नाही आहे लाईक ते नाही करत

0: Ini ya, Pak.
1: Kailas?
0: डेली रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं लाईक त्यामध्ये माइंड खूप हे झालेलं असतं, माइंड डायव्हर्ट करण्यासाठी किंवा पीसफुलनेससाठी हे अटेंड करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
2: गौरी धन्यवाद, आतापर्यंत एवढी दिवस माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे. आपल्याशी थेट
1: संवादांची
2: पालखी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर मी पुन्हा एकदा या प्रत्यक्ष सोहळ्यामध्ये सहभागी होईल. धन्यवाद तूर्त या संधीसाठी.
1: धन्यवाद कैलास. संत तुकाराम महाराजांची पालखी आमच्या इथनं आता मार्गस्थ झाली आहे. आणि प्रज्ञा, मगाशी तू दिंडी असं नाव याला का दिलं गेलं याच्याबद्दल बोलत होतीस, तर ते ऐकूया.
3: हो, जुन्या वाड्यांना असणाऱ्या भल्या मोठ्या दरवाजावरच्या लहानशा दरवाजाला दिंडी दरवाजा म्हणतात.
1: बरोबर.
3: आणि बोल्सवर्टच्या शब्दकोशामध्ये त्यांनी असा अर्थ दिलाय की कापडावर काहीतरी चितारून ते रंगीत कापड लाकडी काठीला लावलेला ध्वज म्हणजे दिंडी. वास्तविक पाहता हा अर्थ थोडासा वेगळा आहे, पण एका परकीय माणसाला जे काही समजलं ते या वारीकडे नेणारा दिंडी शब्दाचा अर्थ होता. वारकऱ्याच्या खांद्यावरच्या भगव्या पताकेला, पायी चालत जाणाऱ्या भगवत भक्तांच्या समुदायालाही दिंडी म्हटलंय. खेड्यापाड्यातल्या जुन्या काळच्या स्त्रियांच्या ओव्यांमध्ये वारी हा शब्द फारसा येत नाही, पण दिंडी हा शब्द मात्र वारंवार येतो. आली आळंदीची दिंडी, हवा पाहूया घडी भरी असं कुठे आढळतं, तर एखाद्या रचनेमध्ये दिंड्या पंढरपुरात आल्यावर उडालेली लगबग याचं वर्णन केलेलं असतं. विणेकऱ्याच्या खांद्यावरच्या विणेला सुद्धा कधी कधी दिंडी म्हणलं जातं. आणि या सगळ्याचा परामर्श घेत हरिभक्त परायण सोनोपंत दांडेकर दिंडीची व्याख्या करताना असं म्हणतात की वीणा घेऊन चालत हरिनामाचा गजर करत केलेली वाटचाल म्हणजे दिंडी.
1: आणि वीणा खाली ठेवतच नसतं ना?
3: खाली ठेवतच नाही,
1: तेच त्याचं वैशिष्ट्य आहे की वीणा खाली ठेवलीच जात नाही.
4: हो, त्याच्यासाठी वीणा पहारा असा पण एक शब्द असतो. खरं म्हणजे काही ठिकाणी असंही मानलं जातं की जो विणेकरी आहे किंवा ज्याच्या हातात वीणा आहे त्याने 24 तास अखंड हरिनाम विठ्ठलाचं नाम घ्यायचं आहे. त्याला जर वीणा खाली ठेवायची असेल, म्हणजे त्याला काही काळाकरता थांबायचं असेल, तर ती वीणा त्याला नमस्कार करून दुसरी व्यक्ती आपल्या खांद्यावर घेते आणि तो तिथून नामस्मरण सुरू करतो. त्याला वीणा पहारा देणं असं दिंडीमध्ये म्हटलं जातं. त्यामुळे दिंडीत सहभागी होण्यासाठी ज्या वेगवेगळ्या अटी असतात की तुम्ही ही तयारी केली पाहिजे, तुमची प्रसंगी सेवा देण्याची तयारी असली पाहिजे, त्याच्यामध्ये हा पण एक नियम असतो की प्रसंगी तुम्हाला वीणा पहाराही करता आला पाहिजे. आपण मगाशी वर्णन करत होतो की शहरी लोक या सगळ्यामध्ये मोठ्या आनंदाने मिसळले आहे, पण खरं म्हणजे आता वारी हा विषय फक्त भारतापुरतं मर्यादित राहिलेला नाही, तर तो ग्लोबल वारी झालेला आहे. अगदी लंडनमध्ये किंवा जर्मनीमध्ये सुद्धा विठ्ठलाच्या पादुकांचं मार्गक्रमण झालेलं आहे. तिकडे मंदिर बांधणं सुरू आहे, तिथल्या लोकांनी त्या पादुका घरी आणून त्यांना अभिषेक करून जवळजवळ एक तो वारकऱ्यांचा एक सोहळाच अनुभवण्याचा त्यांनी आनंद तिकडे घेतलेला आहे. आणि याच्या पलीकडे आपल्याला माहिती आहे की अनेक परदेशी लोकांनी सुद्धा वारीचा अभ्यास करून त्यावरती पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. त्यामुळे हा जो एक संपूर्ण जगाला जोडणारं जे चैतन्य आहे किंवा प्रत्येक माणसातलं जे चैतन्य आहे त्याला स्थानिक, जागतिक किंवा राष्ट्रीय कोणतीही बंधनं लागू होत नाही, तेच आपल्याला वारी पुन्हा एकदा सांगते.
1: बरोबर. आणि मगासपासून आपण जे समोर पादुका दिसल्या की जी ऊर्जा, ज्या चैतन्याबद्दल बोलत आहोत, त्या ऊर्जा आणि चैतन्याचा लोक सगळ्यांनाच आहे ना. महाराष्ट्रातनं जे कोणी बाहेर गेले, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले, त्यांना तो चैतन्याचा, तो ऊर्जेचा ओघ आपल्या देशात न्यायची इच्छा झाली आणि त्यांनी एका अर्थाने त्याचा प्रसार केला. पण तो प्रसार केवळ बाह्यरूपावर न राहता भागवत धर्माचा, भागवत विचारांचा प्रचार व्हावा, प्रचार व्हावा, हे जास्त महत्वाचं असं वाटतं. प्रज्ञा,
3: अगदी बरोबर. गेल्या शतकामध्ये सॉन्थायमर्स यांनी वारीवरती पहिली डॉक्युमेंटरी बनवली होती आणि त्यावेळी एक समाजशास्त्राच्या दृष्टीनं या वारीचा अभ्यास त्यांनी केला होता. आणि

0: ग्लोबल वारी झाली असं आपण म्हणतो. वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. त्यामध्ये एक महत्त्वाचा असा की अमेरिकेमध्ये अटलांटामध्ये निसर्ग वारी केली जाते आणि तिथं असलेले भारतीय लोक एकत्र येऊन निसर्गाकडे जाऊन रोज ठराविक अंतर चालणं असा उपक्रम करतात आणि तोही विठ्ठलाचं अधिष्ठान त्या उपक्रमाला असतं अशा पद्धतीनं करतात आणि म्हणून त्याला निसर्ग वारी असं म्हणतात आणि याच काळामध्ये ते केलं जातं.
1: प्रज्ञा, आपल्याकडे पण वारी बरोबरच काही सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न दरवर्षी होत असतो. म्हणजे ती कधी पर्यावरणाची वारी असेल, ती कधी स्वच्छतेची वारी असेल, या वारीतनं काहीतरी संदेश देणं हे असतंच. म्हणजे गेली अनेक वर्ष आपण पाहतोय की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची एक दिंडी,
0: मुलांची दिंडी,
1: ती दिंडी याच्यामध्ये सहभागी झालेली असते. अजून आपल्याला ती दिसली नाही यावर्षी, कदाचित ती माऊलींच्या पालखीसोबत असेल. दरवेळेला काहीतरी सामाजिक संदेश देत, कारण शेवटी या पालख्यांचा प्रवास गावागावातनं होणार आहे, त्या गावांचा सहभाग या दिंडीमध्ये या वारीमध्ये असणार आहे. त्यावेळेला दिलेला सामाजिक संदेश नक्कीच लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
0: नक्कीच. आणि असा अनेकांपर्यंत संदेश पोहोचण्याची जी संधी आहे ती कुणीच सोडत नाही. आणि वारीच्या बदलत्या रूपामध्ये या सामाजिक संदेशाचं महत्त्व सुद्धा खूप आहे आणि त्यामुळे वारी ज्या ज्या गावातून जाते त्याच्यानंतर तिथे निर्मल वारी अभियान जातं आणि ते गाव स्वच्छ केलं जातं. ही सुद्धा एक महत्त्वाची गरज आहे. तसंच तुकाराम महाराजांचे 10वे वंशज शिवाजीराव मोरे यांनी एक उपक्रम चालू केला आणि पालखी मार्गावर जास्तीत जास्त झाडं लावणं यासाठी वृक्षदायी नावाचा उपक्रम त्यांनी केलाय. आणि असे अनेक सामाजिक उपक्रम परंपरेमध्ये असणारे लोक सुद्धा करत असताना दिसतात.
1: बरोबर. आणि जाताना प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला जावा, करू नये, किंवा प्लास्टिकच्या ताटल्यांमध्ये जेवू नका, तर पत्रावळीमध्येच आपलं जेवण रोजचं करा, असेही संदेश दिले जातात. श्रोतेयो, काही क्षण आपण आता स्टुडिओकडे जाऊया.
2: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
3: बँक ऑफ महाराष्ट्र. भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण जातोय संजय भुजबळ यांच्याकडे.
3: हॅलो
2: संजय.
3: गौरी, मी आता अगदी रथाच्या जवळ उभा आहे. मी रथातच मोबाईल देतोय. रथावरचे श्रेष्ठ आपल्याशी संवाद साधताय. हॅलो.
2: हा बोला.
3: हॅलो. काय गौरी बोल इंग्लिश. हॅलो.
2: हा नमस्कार. महाराजांच्या पालखी सोबत आपण प्रवास करता आहात, त्या सगळ्या वर्णन आम्हाला ऐकवणार.
3: हॅलो.
2: हॅलो. हा बोला.
3: बोला.
2: आपण विश्वस्तांपैकी एक आहात आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांसोबत आपण मार्गक्रमणा करता आहात. आतापर्यंतचा प्रवास याच्याबद्दल काय सांगाल?
3: सगळ्या मार्गक्रमणाबद्दल सांगा. इतपर्यंत झालो आकुडीतून निघाली पालखी. आकुडीतून निघाली नंतर याच्याला आराम झाला. येथे पिंपरीला आराम झाला नंतर वाकडेवाडीमध्ये थांबली. दापडी दुकानातून काम झाला. दापडीचा मग पुतावा घेऊन नंतर वाकडेवाडीमध्ये संध्याकाळी 1 तासाचा आराम घेतला होता. फर्ग्युसन रोड मार्गे नवी पेठ मध्ये जाईल.
2: यंदाची वारी किती
3: पाऊस झालाच नाही.
4: खूप

0: आजूबाजूला आवाज असल्यामुळे त्याच्यावर नीट आरामात पोहोचत नाहीये. पण खूप जास्त आता उत्साह आता पुन्हा एकदा हार्डीकर हॉस्पिटलच्या समोर जिथं सरस थांबलेलं आहे तिथं आपल्याला बघायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा तेच वातावरण एक एक टप्पा पुढे करत या आजूबाजूला जे दुसरी भरून ही इंद्रायणी वाहतीये आता तूर्त पुणे शहरातून त्या इंद्रायणीचं आता हे दुधरी भरून वाहिलेलं दर्शन घेण्यासाठी दोनही बाजूला असंख्य लोक उभे आहेत. तू म्हणाली तसं पूर्ण पुणे शहर इथं जमा झालेलं आहे उतरलेलं आहे रस्त्यावर आणि या इंद्रायणीच्या मोडव्यात आपण काठावरती उभं राहून तिथं दर्शन घेण्यासाठी तिथं एक विहंगम असं दृश्य डोळ्यात सांभाळण्यासाठी उभे आहे.
1: खरंय संजय, तू प्रयत्न केलास पण आपण त्या विश्वस्तांशी बोलू शकलो नाही कारण
0: प्रचंड गर्दी आहे
1: आणि त्याही पेक्षा एक उत्साह जो आहे ना त्या उत्साहामध्ये कदाचित बोलणं सुचत नाही. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद
1: प्रज्ञा. भागवत हा मराठी संतांचा सर्वाधिक प्रिय असा ग्रंथ, म्हणजे गीता भागवत करावे श्रवण असं मानलं जातं. गीतेमध्ये भगवंतांचं तत्वरूप असं दर्शन आहे आणि भागवतामध्ये मात्र त्यांचं लीलारूप असं दर्शन आहे.
2: लीला आहे.
1: संतांसाठी विष्णूच्या 24 अवतारांपेक्षा वेगळा असा विठ्ठल आहे, तो 24 वेगळा असं म्हटलं जातं. आणि तुका म्हणे जे जे बोला ते साजे या विठ्ठलाला असं म्हटलं जातं. प्रत्येक संतांनी आपल्या या विठ्ठलाचं वर्णन आपल्या काव्यामध्ये केलं आहे, याच्याबद्दल काय सांगशील?
2: संतांनी विठ्ठलाशी एक वेगळं नातं जोडलंय. खरं तर हा पुरुष देव पण त्याला विठाई माऊली म्हटलं. कित्येक स्त्रियांनी स्त्री संतांनी त्याला आपला सखा म्हटलं. जनी उकली ते वेणी तुळशीचे वनी तिला तिची आई वाटते की आई मला डोक्याला लोरी लावून मांघोळ घालतीये असं त्या जनाईला वाटतंय. प्रत्येकानं वेगवेगळ्या रूपात या विठ्ठलाकडे पाहिलंय. संत चोखा मेळांची जी मुलगी होती तिचं नाव संत भागूबाई आणि तिनं अतिशय सुंदर रचना केली आहेत. तिच्या बाबतीत असा एक प्रसंग सांगितला जातो की पंढरपुरातले रस्ते झाडण्याचं काम ती करत होती आणि अर्थातच तिला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता आणि अत्यंत कळवळून तिने भगवंताला काही म्हटलंय आणि ते अभंग म्हणजे अक्षरशः सरळ सोपे साधे आणि तिचे भाव वर्णन करणार आहेत. ती म्हणते आलो तुझ्या दर्शनासी भेट द्यावी बा आम्हासे सर्व संत हो राऊळी मिरे एकटी तळमळे करुणा आई का विठाई मज बाळा भेटी दे. म्हणजे फक्त विठ्ठलाला आई म्हटलंय असं नाही, स्वतः बाळ झालेत, स्वतः अनाथ आहेत आणि अशा अनाथांना नाथ अनाथांचा नाथ तूच एकटा आहेस असं सगळेच संत त्याला म्हणतायत. कृपेच्या सागरा माया बापा ज्ञानेश्वरा माऊलींना सुद्धा या भागूबाईनं आपली आई आहे असं म्हटलंय. भिंती चालविली ऐसी कृपाळू माऊली माऊलींचे सगळे जे चमत्कार आहेत त्याचं वर्णन ती करतीय. ऐसा कृपाळू भक्तांचा माया बाप हा आमचा विश्रांतीचा ठाव भागू म्हणे ज्ञानदेव. विठ्ठल आणि ज्ञानदेव या दोघांनाही आई मानणारे हे संत आपली सगळी सुख दुःख आपल्या मनातलं सगळं या विठ्ठलापाशी आणि माऊलींपाशी मोकळं करतात.
3: आणि आईचं रूप मानलं एकदा की माझ्या मनातलं तिला समजणारच आहे हाही एक भाव त्याच्यामध्ये आहे. संत नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात पक्षिणी प्रभाती चारी आसी जाय पिलू वाटप आहे उपवासी तैसे माझे मन करीवो तुझी आस शरण रात्रन दिवस चिंतित असे. तैसे माझे मन करीवो तुझी आस म्हणून घातलेली आर्त हाक आहे. आकाशवाणीच्या श्रोत्यांना हा अभंग परिचयाचा आहे. अनेकदा सकाळच्या वेळी हा अभंग आपण ऐकलेला आहे आणि घरट्यामध्ये असलेलं पिलू आणि त्याच्यासाठी खाणं आयरण्यासाठी गेलेली आई आणि त्याची वाट पाहणारं ते पिलू. तैसे माझे मन करीवो तुझी आस चरण रात्रन दिवस चिंतित असे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. माहेरच मानलंय ते. माहेर म्हणजे काय? जिथे माझं सगळं सुख आहे, जिथे माझा जन्म झाला,
2: माया घर.

0: माया
1: माहेराला म्हटलं जातं की जिथे माया मिळते मला परत प्रेम मिळतं,
0: मला परत परत यायचं आहे,
1: परत परत यावं वाटतं. खरंय
0: संत जनाबाई म्हणतात, माय गेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजशी आवेरू, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. अशी सगळ्या संतांची विठ्ठल माऊली आहे आणि त्या माऊलीच्या रूपातच सगळे संत त्याला पाहतात.
1: हा विश्वास इतका दृढ आहे की जनाबाईंचा एक अभंग आहे, त्या म्हणतायत, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, उडे पडवू दे दी त्याचे वारे सोसी आघाताचे, आपल्या भक्तावरचं काही संकट आलं तर हा विठ्ठल ते अलगद वरच उचलून घेणार आहे. अंगा आपुले ओढवनी त्याला राखी चक्रपाणी, ऐसा अंकित भक्तासी, तो भक्तांच्या अंकित आहे, भक्तांच्या भोळ्या भावाला भुललेला आहे, ऐसा अंकित भक्तासी म्हणे नाम याची दासी.
0: प्रज्ञा, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची पालखी सोहळा कार्यालय याची वाहनं आता आपल्या समोर चालली आहेत. तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झालेली आहे आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता काही वेळातच आपल्या समोर येणार आहे, त्याची हालचाल आता सुरू झाली आहे.
2: आपण मगाशी म्हटलं की विठू माऊली असा आपण उल्लेख करतो आणि ती त्याची आई आहे, प्रत्येक वारकऱ्याला ती माऊली समान वाटते आहे, पंढरी हे माहेर वाटतं आहे, पण विठ्ठलानंतर जर कोणाला माऊली म्हटलं गेलं असेल तर ते ज्ञानोबांना म्हटलं गेलं आहे आणि त्यांचीच आता आपण पालखी बघणार आहोत. काही क्षणातच ती पालखी आपल्या समोर येणार आहे.
0: आपल्या समोर आहे सोबदारांचं वाहन आहे, बाळासाहेब वसंतराव रणदिवे सोबदार असं त्यावर लिहिलेलं आहे. एक सोबदारांची परंपरा पण या पालखीला आहे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत, पण काही क्षणांची विश्रांती.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: श्रोते हो, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आता मार्गस्थ झाली आहे, पुणे शहराकडे निघाली आणि थोड्याच वेळात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आमच्या समोर येणार आहे. बाळासाहेब वसंतराव रणदिवे चोपदार यांचं वाहन आमच्या समोर आत्ता आम्हाला दिसत आहे, पण कैलास शिंदे यांच्याशी आता संपर्क साधूया. कैलास.
5: गौरी, धन्यवाद. आत्ताच माऊलींच्या पालखीचे अश्व जे आहेत ते माझ्या समोरून गेलेले आहेत, कदाचित हे प्रत्यक्ष वर्णन पोहोचेलच. आणि थोड्याच वेळात आता माऊलींची पालखी जी आहे ती आता माझ्या समोरून जाणार आहे. दरम्यान माझ्यासोबत आहे ते ज्येष्ठ नागरिक आहे रमेश भुजबळ, आणि आजूबाजूला जे आहे ते टाळ मृदंगाचा गजर होतोय आणि रमेश भुजबळ यांच्याशी आपण आता थोडीशी बातचीत करूया. ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा अनुभव हा सगळा अनुभव डोळ्यामध्ये साठवण्यासाठी कशा पद्धतीनं ते सज्ज झालेले आहेत आणि या ठिकाणी आलेले आहेत. रमेशजी काय सांगाल यावर?
6: नमस्ते, मी रमेश भुजबळ बोलतोय. तसं मी गेली 34 वर्षापासून हा आनंद घेत असतो मी. तसं माझं चित्र गायनाचं आहे, पंडित जितेंद्र देशके यांचा मी शिष्य आहे. मी गेली 34-35 वर्षापासून या सोहळ्यात आजचे 8 दिवस जे आपण
0: कैलास प्रत्यक्ष वर्णन आम्हाला त्या ठिकाणाहून ऐकवल्याबद्दल धन्यवाद.

0: मंदिराच्या समोर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातला सोबदारांचा रथ गेलाय. त्याच्यानंतर आता माऊलींचा पारंपरिक आणि मानाचा नगारखाना इथून पुढे चालला आहे आणि विश्वस्त भावार्थ देखणे आहेत या सोहळ्याचे. त्यांचंही कदाचित दर्शन आपल्याला या गर्दीत होईल. गर्दीत असंच म्हणते मी, कारण पुन्हा एकदा प्रचंड गर्दी इथे उसळली आहे आणि दिंडी पुढच्या पालखी पुढच्या ज्या दिंड्या आहेत त्या हळूहळू आता आमच्या समोरनं मार्गस्थ होत आहे. ही दिंडी क्रमांक 27 आत्ता आमच्या समोरनं चालली आहे. प्रज्ञा, मगाशी चोपदार परंपरेबद्दल तू बोलणार होती.
1: पालखीच्या पुढे लाल कपड्यातला एक सेवक हातामध्ये चांदीच्या मुठीची काठी घेऊन उभा असतो आणि दिंडीतल्या भक्ती प्रेमाला शिस्त लावण्याचं आणि लाखो माणसं एकत्र असतानाही बेशिस्त वर्तन होऊ नये याचं भान ठेवणारा असा हा चोपदार असतो. त्याच्या हातातली ती चांदीच्या मुठीची काठी जी असते तिला चोप म्हणतात. आपण मार देणे याला सुद्धा चोप म्हणतो ना मराठीत, तर तो त्यातनंच आलेला शब्द. 1800 साली महादजी शिंद्यांनी या सेवकाला चोपदार असं बिरुद बहाल केलं होतं आणि जयराम महाराज यांची नियुक्ती पहिले चोपदार म्हणून झाली होती ती तेव्हाच. वारीच्या काळामध्ये संपूर्ण पालखी सोहळ्याची शिस्त जपायचं काम हा चोपदार करत असतो. माऊलींचा अश्व आत्ता आमच्या समोर आलेला आहे. अतिशय देखणा पांढरा उमदा घोडा आहे आणि दुसरा काळ्या रंगाचा आहे आणि कर्नाटकामध्ये
0: फक्त एक आपल्याला व्यक्ती कोणी बसलेली नाहीये पण याच्या मागेही काही श्रद्धा आहे ना. बर, दोन अश्व आपल्याला समोरनं इथे जात आहेत.
1: कर्नाटकामधल्या बेळगाव जिल्ह्यातले अंकली गावचे श्रीमंत उर्जित सिंह शितोळे सरकार यांच्या मालकीचे हे मानाचे अश्व आहेत. ते आधी पुण्यात आले दोन चार दिवसापूर्वी आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, मुजरा केला आणि मग ते इथून परत आळंदीला रवाना झाले आणि या पालखी सोहळ्यामध्ये सामील झाले.
0: त्याचीही परंपरा आहे.
1: आपण चोपदाराविषयी म्हणत होतो, तर चोपदार कशा पद्धतीनं सगळी शिस्त राखतो, तर पालखी पंढरपूरला जायच्या मार्गावर जेव्हा मुक्कामी पोहोचते त्या प्रत्येक मुक्कामी पोहोचल्यानंतर पालखीभोवती शेकडो दिंड्या लाखो वारकरी गोलात थांबतात आणि त्यावेळी समाज आरती होते सूर्यास्तानंतर. बरोबर, समाज आरतीच्या वेळी टाळकरी, विणेकरी, झेंडेकरी, तुळशी वृंदावन, पाण्याचे हंडे घेणाऱ्या महिला असे सगळे पदन्यास करत एकच कल्लोळ उठलेला असतो. पण चोपदार जेव्हा गोलाच्या मधोमध उभा राहतो आणि आपल्या हातातला चोप वरती धरतो तेव्हा सगळं शांत होतं. इतकी शांतता की टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता असते
0: आणि इतकी सगळी माणसं असतात
1: इतकी असताना
0: या शांततेबद्दल नेहमी बोललं जात.
1: अगदी बरोबर. मग जर कुणाला काही तक्रार करायची असेल, काही सांगायचं असेल, कारण माणसं एकमेकांपासून दुरावतात, कोणाच्या वस्तू हरवतात, तर त्या दिंडीतले लोक जोर जोरात टाळ वाजवून लक्ष वेधून घेतात. मग चोपदार त्यांची तक्रार ऐकतो, त्या तक्रारीचं निवारण करतो आणि मग हरवलेल्या वस्तू जाहीर केल्या जातात, सापडलेल्या वस्तू सांगितल्या जातात आणि काही लोक माणसांच्या लोंढ्याबरोबर आपल्या दिंडीतून हरवतात. चोपदाराच्या मदतीनं त्यांना इच्छित स्थळी पोहोचवलं जातं. त्यामुळे चोपदाराचा आदेश हा प्रत्येकाला मान्य करावाच लागतो आणि त्याच्या चोपाच्या धाकाने सगळ्यांना ऐकायला लावण्याचा अधिकार त्याच्याकडे असतो. त्याचा नुसता धाकही पुरतो.
0: प्रज्ञा, मगाशी आपण जे अभंग गायले जातात त्याच्या शिस्तीबद्दल बोलत होतो. हैबत बाबांनी माऊलीच्या समाधी पुढे बसून ज्या क्रमाने अभंग म्हणावेत त्या क्रमाप्रमाणे अभंगांचं संकलन केलं आणि भजनी मालिका तयार झाली आणि तीच वारकऱ्यांची भजन संहिता.
1: बरोबर,
0: म्हणजे मंगलाचरण असेल, काकड आरती आहेत, भूपाळ्या आहेत, वासुदेव आहेत, आंधळे पांगळे आहेत, जोगी आहेत, गवळणी आहेत, नंतर ताटीचे अभंग आहेत, हरिपाठ आहे, गुरु परंपरेचे अभंग आहेत, वाराचे अभंग आहेत आणि निवडक अभंग.
1: प्रत्येक पालखीमधल्या अभंगांचा क्रम थोडाफार वेगळा असतो, पण माऊलींच्या पालखीमध्ये हैबत बाबांनी ठरवलेल्या

0: क्रमानुसारच अभंग म्हटले जातात.
1: आणि रूपकात्मक भारुड कशी विसरून जातात?
0: भारुड ज्या ठिकाणी साजर होतात, ज्या ठिकाणी रिंगण होतं आणि रिंगणासाठी या सगळ्या पालख्या तिथे विसावतात, त्या वाखरीच्या ठिकाणी ही भारुड सादर केली जातात. आणि त्याच वेळी वेगवेगळे खेळही होतात.
1: तुला थांबवते, पण मगाशी आपल्याला जो विठ्ठल दिसला ना,
0: तो विठ्ठल आता पुन्हा इथे आलाय. आणि इतका छोटा गोड विठ्ठल आहे, वडिलांच्या कडेवर बसलाय, पण तरीही त्याच्या कानामध्ये ती मकर कुंडल, गळ्यामधला तो तुळशीचा हार आणि दक्षिणी पद्धतीची असा त्याच्या चेहऱ्या डोक्यावरचा मुकुट अतिशय सुंदर दिसतोय. आणि असा तो सुंदर विठ्ठल
1: वारीमध्ये दरवर्षी असं काहीतरी वेगळं आकर्षण आपल्याला दिसत असतं.
0: बरोबर.
1: दरवर्षी दिसणारे गाडगे बाबा यावेळेला अजून दिसले नाही,
0: अजून आले नाही.
1: स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगे बाबा.
2: गाडगे बाबांचं आपण आत्ता बोलतोय, पण गाडगे बाबांची एक आठवण मला अशी सांगावीशी वाटते की तुकारामांच्या जे अभंग आहे, तुकारामांचं जे अक्षर वैभव आहे की ज्याचा कधीही क्षय होऊ शकत नाही असं ते अक्षय आहे, ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं आणि अत्यंत कमी दरामध्ये ते पोहोचावं यासाठी गाडगे बाबांनी तेव्हाचे जे मुंबई प्रांताचे खेर म्हणून मुख्यमंत्री होते त्यांना सूचना केली आणि त्यांना सांगितलं होतं की तुकारामांच्या अभंगांचं संकलन करा, ते सगळे एकत्र करा, ते छापा आणि अत्यंत कमी किमतीमध्ये नागरिकांना ते उपलब्ध होतील अशी व्यवस्था करा. त्यानंतर खेर साहेबांनी ती व्यवस्था केली आणि त्यानंतर तुकाराम गाथेची शासकीय प्रत निघू लागली. त्यामुळे गाडगे बाबांचं हे श्रेय मला असं वाटतं आजच्या दिवशी त्यांची आठवण म्हणून त्यांना द्यायला हवं.
1: बरोबर. मयूर, आत्ता आपल्यासमोर श्री संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी यांच्या पादुका समोर न जात आहेत आणि त्यांच्यासोबतच्या पादुकांच्या सोबत अश्वही आहे मागे.
0: हे संत तुकाराम महाराजांचे टाळकरी होते, ज्यांची पालखी आपण पाहतो आहोत,
1: त्यांच्यासोबत एक अश्व पण आहे. प्रत्येक वेळेला एखादा पादुका आपल्या समोर न जात आहेत आणि त्याचसोबत एक ॲम्ब्युलन्स पण उलट्या दिशेने जाते. हा एक विरोधाभास आहे, पण वारी आली तरी शहर थांबत नसतं, शहरातल्या घटना घडतच असतात
2: आणि वारकरी ॲम्ब्युलन्सला वाट करून देत आहे हे आपल्याला लगेच दिसतंय.
1: खरंय, ती शिस्त विलक्षण आहे.
2: जे सर्वजण एकत्र चालले, बहुसंख्य लोक एकाच वेळी रस्त्यावर उतरले, पण इथे कुठेही चेंगरा चेंगरी, धांदल, ढकला ढकली, पुढे जाण्याची घाई किंवा आस ती दिसत नाही. प्रत्येक जण एक शिस्त धरून चाललेला आहे आणि मला कौतुक याचं करावं असं वाटतं की हे फक्त एक दिवसासाठी नाही तर हे जवळपास आता एकादशी पर्यंत सुरू राहणार आहे आणि परतीच्या प्रवासात सुद्धा हीच शिस्त असणार आहे. क्षणभर आपण विश्रांती घेऊया आणि पुन्हा यावर चिंतन करूया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
5: पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
1: श्रोते हो, बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता काही वेळातच आमच्या समोर येणार आहे, त्याची प्रतीक्षा आहे. पण आपले प्रतिनिधी संजय भुजबळ आहेत संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत, आता त्यांच्याकडे जाऊया. संजय,
6: तोरी आता ब्रेकला जाण्यापूर्वी म्हणाले त्याप्रमाणे पावलंही थांबणार नाही, वेळ थांबणार नाही, काळ पुढे पुढे जात राहणार आहे आणि या काळासोबत पिढ्या बदलत गेलेल्या आपण सगळ्यांनी अनुभवल्या आहेत. मागच्या अनेक पिढ्या या वारीची जी परंपरा आहे ती पुढच्या पिढीला देत आलेली आहे. मी आता हे सगळं आवर्जून एवढ्यासाठी बोलतोय की आताच संत तुकाराम महाराजांची पालखी ही पोलीस परेड ग्राउंडला वळसा घालून पुढे निघून गेली आहे. पण माझे

0: जर वळली तीन अगदी कॉर्नरवर पोलीस परेड ग्राउंडच्या कोपऱ्यावर असलेल्या किड्स झोनवर आहे. आज पुन्हा एकदा अनेक किड्स छोटी मुलं तिथे खेळताना मला दिसतील. जे पुण्याबाहेरची पण अनेक आहेत, कदाचित वारीतली पण आहेत, अशा अनेक जणांना तिथे खेळताना बघताना आणखी एक नजर माझ्या एका मातेच्या कडेवर असलेल्या एक वर्षाच्या आतल्या मुलाकडे गेली. त्या बाईंच्या भावना मी तुम्ही सांगू शकत नाही, ते त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. ताई काय अनुभव पहिल्यांदा या मुलाला तुम्ही घेऊन आलाय?
1: अगदी मला ह्या लहान मुलातच माहिती मी तुम्हाला दिसतो आणि माझी ही मी जन्मल्यापासून ही वारीची पद्धत मी बघते. मला आनंद आहे की मी माझ्या मुलाला पण हे संस्कृती परंपरा दाखवू शकते. हो पहिल्यांदा वाढू हो
0: खूप सारखे
1: दिसत आहे. अगदी शब्द सांगता येते इतका आनंद आहे मला या गोष्टीचा.
0: अगदी गौरी त्यांच्या शब्दशः त्यांच्या शब्दांना अर्थ आहे. मला शब्द सांगता येत नाही कारण त्या डोळ्यांनी बोलतायत, दोन्ही डोळ्याचा त्यांच्या धारा वाहत आहेत. ही मला वाटतं खूप एक अध्यात्माची आध्यात्मिक दृष्ट्या तिथं तादात्म्य पावण्याची गोष्ट आहे. छोटंसं बाळ आहे, वर्षभराच्या आतलं बाळ आहे, असे अनेक बाळ आजूबाजूला दिसत आहेत. आवर्जून ही मंडळी या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी इथं घेऊन येतात आणि या सगळ्या संस्कृतीचं ट्रान्सफर करतात पुढच्या पिढीसाठी. मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि या झोनचा आज जो एक माहोल आहे किड झोनचा खूप बघण्यासारखा आहे. एकूण एक इथली खेळणी असतील, प्रत्येक जागा असेल आकर्षकरीत्या, मुलांना खूप छान वाटेल अशी तिथं सजावट केलेली आहे. कमानीवर मोठी मोठी माणसं पण लहान मुलांना घेऊन बसली आहेत. आता सुंदर देखावा या किड झोन मध्ये बघायला मिळतो.
2: वा, तू म्हणालास तसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हा आनंद संक्रमित करणं ही भावना याच्या मागे दिसते. आणि जसं लहान मुलांच्या पालकांचं तू म्हणतोस ना, तसं प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसतोय. स्वर कातर होणं, डोळे ओलावणं, त्याचा शब्दशः अर्थ इथे कडेला उभं राहून सुद्धा जाणवतो आहे. आपले डोळे कधी भरून येतात हे आपलं आपल्याला समजत नाही, इतके ते आपण वातावरणात गुंग होऊन जातो. या सगळ्या वातावरणातली चैतन्य ऊर्जा आणि हीच भावना मला दिसते की हा आनंद हा ओलावा असाच आपल्या सोबत कायम राहो.
0: त्या पावसात ना तो ओलावा शिडकतच असतो, तो आताही शिडकतोय. पावसाला पुन्हा एकदा बारीकच्या पावसाला सुरुवात झाली आहे, कदाचित तोच ओलावा आहे.
2: खरं पावसाचा ओलावा कदाचित क्षणकाल असेल, पण या वारीच्या निमित्ताने माणसांमधला जो ओलावा आपण अनुभवतो आहोत तो खरंच अवर्णनीय आहे.
0: हे पाणी आहे, पावसाचं थेंबेम पडणारं पाणी आहे आणि आता त्या माऊलीच्या डोळ्यात आलेलं पाणी आहे. हे किती एकाच ठिकाण, त्याचे सोर्स, त्याचे स्रोत हा एकच आहे, परमात्मा आहे. हे किती विलक्षण आहे.
2: खरंय. धन्यवाद, तू आत्ता आमच्याशी बोललास त्याच्याबद्दल. संजय, पुन्हा थोड्या वेळानं तुझ्याकडे येऊ. श्रोते हो, आत्ता आमच्या इथल्या बूथमध्ये प रोहित महाराज बोराटे उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल त्यांच्याशी आपण बोलूया या वारीबद्दल. महाराज, हा सगळा प्रवास कसा होता? तुम्ही कुठपासनं या वारीसोबत आहात?
3: रामकृष्ण हरी, आमची ज्ञानोबऱ्यांच्या सोहळ्यामध्ये हबप समस्त डांगेपंच दिंडी क्रमांक 8 रथापुढे ही पारंपरिक दिंडी आहे. ज्ञानोबऱ्यांचं म्हणणं असं आहे, माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेनगुडी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधले. ज्ञानोबऱ्यांच्या पायी आषाढी सोहळ्यामध्ये मार्गक्रमण करत असताना आज पुणे मुक्कामी सकाळी आळंदी ते पुणे असा पायी प्रवास होत आहे.
2: महाराजजी, तुमच्याशी आपण बोलूच या, पण आत्ता आपल्या समोर चाललाय संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ, अगदी काही फुटांवर आहे आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. त्याचं सारथ्य पुण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत. काही क्षणांपुरतं हे सारथ्य पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे देण्यात आलं होतं आणि रथ आत्ता अगदी आमच्या समोर थांबला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलांच्या पादुका आत्ता इथून दिसत आहेत आणि त्या पादुकांना वंदन. तुम्हा सगळ्यांच्या वतीने ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना वंदन. आमचा हा बूथ थोडासा रस्त्यापासून उंचावर आहे, त्यामुळे कुठलाही अडथळ्याशिवाय या पादुकांचं दर्शन आम्हाला होत आहे आणि आकाशवाणीच्या माध्यमातून

दर्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रचंड जनसंख्येने माणसं इथे जमली आहेत आणि आपल्याकडे असलेला अल्पस्वल्प ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड चालू आहे. कधी ते फुलांच्या रूपात आहे, कधी फळांच्या रूपात आहे, आणि काही वेळेला हा उलटा प्रसाद पादुकांच्याकडनं सगळ्या भक्तजनांपर्यंत दिला जातोय. प्रचंड गर्दी आहे आणि माणसांनी इतकी पोलिसांची संख्या पण आपल्याला दिसत आहे. या रथावरती अतिशय सुंदर असं फुलांनी हा रथ सजवलेला आहे आणि काही क्षणात हा रथ आपल्यासमोर आला आणि आता तो गेलाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांनी वर्षभराची किंवा आयुष्यभराची तृप्ती मात्र दिली असं नक्की म्हणावं असं वाटतं.

0: भीती मात्र दिली असं नक्की म्हणावं वाटतं.
1: पादुकांचा स्पर्श होण्यासाठीची एक धडपड असतेच, पण आपण आत्ता पाहतोय की त्या रथाचा स्पर्श व्हावा, फक्त त्या रथाचा एक ओझरता, त्या रथाला बांधलेल्या दोरीचा स्पर्श व्हावा यासाठी सुद्धा लोक गर्दी करत होते. मला असं वाटतं की श्रद्धा, विश्वास आणि निष्ठा या शब्दांचा अर्थ आपल्याला यावेळी समजतो की मला पादुकांचा स्पर्श नाही झाला तरी चालेल, पण मला फक्त एकदा डोळ्याने तिथपर्यंत पोहोचायचंय, मला ते पाहायचंय, मला ते चैतन्य अनुभवायचं आहे, आणि त्यासाठीची जी ही सगळी चढावड आहे तीच आपण या भक्तीच्या मेळ्यामध्ये पाहतोय.
2: आम्हाला प्रत्यक्ष जे समोर लोकांची उडालेली झुंबड दिसतीय आणि त्यांना दर्शनाचा मिळणारा आनंद दिसतोय आणि या वर्णनातून तोच आनंद तुमच्या मनश्चक्षूंसमोर नक्कीच उभा राहिला असेल असं वाटतं.
0: बरोबर प्रज्ञा, दरवर्षी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं वर्णन आपण श्रोत्यांना ऐकवत असतो, म्हणजे मनात इच्छा असते की दोन्ही पालख्यांचं वर्णन ऐकवायचं, पण अनेकदा असं होतं की तुकाराम महाराजांची पालखी आधी येते आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येईपर्यंत आपली वेळ संपलेली असते.
2: पण यावर्षी भाग्य थोर आहे आपल्या सर्वांचं आणि आमचंही की आपल्याला दोनही पालख्यांचं दर्शन झालं आणि संपूर्ण हा जनसमुदाय, हा उत्साह, ही ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवता आली आणि नियोजित वेळेमध्ये या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत.
0: माऊलींच्या पालखी नंतर श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची पालखी आता आपल्या समोर चालली आहे. काही क्षणांची विश्रांती घेऊया, स्टुडिओकडे जाऊया.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.

0: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
1: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
2: श्रोते हो, पायी वारी पंढरीची या अंतर्गत दोन्ही पालख्यांचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही तुम्हाला ऐकवलं. कैलास शिंदे आपल्याला काही वेगळी माहिती सांगतात. आपण आता जाऊया कैलास शिंदे यांच्याकडे. कैलास, कैलास तुझा आवाज नीट ऐकू येत नाहीये. माझ्या मते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत तू आहेस आणि ती पालखी आता आमच्या समोरनं मार्गस्थ झाली आहे. तू कदाचित पुढच्या वाटेवरती असशील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत. पुन्हा तुझ्याशी जेव्हा संपर्क साधला जाईल तेव्हा आपण तुझ्याशी नक्कीच बोलूया. प्रज्ञा आणि मयूर आपल्यासाठी काहीसा विसाव्याचा क्षण आहे आता, कारण दोन्ही पालख्या इथनं मार्गस्थ झाल्या आहेत. आपल्याला आता बसायला हरकत नाही असं मी म्हणते, कारण खरोखर त्या चैतन्य आणि ऊर्जेनी ती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या धामधुमी मागे कदाचित थोडासा श्वास लागलाय आपला आता, कारण ती ऊर्जा आणि ते चैतन्य आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचावं हीच मनोमन इच्छा होती आपली. प्रज्ञा, दिनक्रम काय असतो ग पालखीचा? कारण इथनं तर आता मार्गस्थ झाल्या, पुण्यात त्या मुक्कामी असतील, त्याच्यानंतर जेव्हा त्या मार्गस्थ होतील तेव्हा रोजचा दिनक्रम काय असतो?
3: या संपूर्ण 22 दिवसाचा एकसारखाच दिनक्रम सगळ्यांचा असतो आणि त्यामध्ये पालखीची षोडशोपचार पूजा पहाटेच्या वेळेला केली जाते. मंत्रोच्चारांचा घनगंभीर आवाज आणि त्याबरोबर होणारी पंचामृती पूजा हे सगळे वारकरी अनुभवत असतात. अभिषेक, नैवेद्य, आरती हे सगळं झाल्यानंतर सर्वेपि सुखिनः सन्तु हा श्लोक म्हटला जातो. पसायदान म्हणून प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर शितोळे सरकारांच्या तर्फे नैवेद्य दाखवला जातो माऊलींच्या पादुकांना आणि त्यानंतर घोडे पालखीजवळ आणले जातात. घोडे मान तुकवून वंदना करतात आणि मग कर्णा वाजतो. हा कर्णा सुद्धा 3

0: वाचतो, पहिल्यांदा जेव्हा करडा वाचतो तेव्हा वारकरी आपापल्या सामानाची बांधाबांध करायला लागतात, निघण्याची तयारी करतात. दुसऱ्यांदा जेव्हा वाचतो आणि त्यावेळेला ते सगळे एकत्रित होतात, लाईनमध्ये उभे राहतात त्यांच्या शिस्तीनुसार. आणि तिसऱ्यांदा करणा वाजला की मग पालखी मार्गस्थ. त्यानंतर 4-5 किलोमीटर चालून झाल्यानंतर विसावा होतो, सर्वांचा न्याहारी होते, त्यानंतर पुन्हा चाल असते काही, मग भोजन विश्रांती असते आणि सूर्यास्ताला ती मुक्यामाच्या जागी पोहोचते. त्यापूर्वी एकदा हरिपाठ म्हटला जातो आणि मुक्कामाच्या जागी पोहोचल्यानंतर समाज आरती होते. त्यावेळी चोपदाराची भूमिका आपण मगाशी बघितली, काही समस्या असतील तर त्या सोडवल्या जातात. आणि त्यानंतर दिवसाची चाल संपते पण सगळेजण विसावल्यावर सुद्धा रात्री कीर्तन आणि भजन याचे आवाज वेगवेगळ्या दिंड्यांचे यायला लागलेले असतात. आणि त्यात सुद्धा थकलेल्या पायांना, एकमेकांच्या पायांना लिंबू चोळून त्याला आराम देण्याचं काम हे वारकरी करत असतात. म्हणजे सगळेच चाललेले असतात पण तरी लोकांचे पाय चुरून देत असतात, पायाला लिंबू लावून देत असतात आणि आराम पडावा यासाठी प्रयत्न करत असतात.
1: आणि सगळेच माऊली,
0: सगळेच एकमेकांना माऊली म्हणत असतात, त्यामुळे ते भेद सगळे संपलेले असतात.
1: आणि जशी जशी पालखी वारी पुढे पुढे जाते, पंढरपूर जसं टप्प्यामध्ये यायला लागतं, तेव्हा उत्साह द्विगुणित होतो आणि कधी एकदा त्या विठुरायाला भेटतो आहे अशी भावना असते. पंढरपूरच्या अलीकडे रडवा माळ खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे धावा म्हणत धावत
0: तिथे एक विलक्षण उतार आहे आणि त्या उतारावरनं लोक धावत सुटतात. ते उतारामुळेही धावण्याचा वेग वाढलेला असतो आणि त्याचबरोबर आर्तता वाढलेली असते. ते धाव्याचे अभंग आहेत काही वेगळे आणि ते अभंग त्या ठिकाणी म्हटले जातात. आणि ते म्हणत म्हणत धावत धावत हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने चाललेले असतात.
1: आणि मनात दोन भावना असतात, एक तर आनंदाश्रू असतात कारण अगदी विठ्ठल आता दृष्टीपथात आहे म्हणून, आणि दुःखाश्रू असतात कारण आपण ज्या दिंडीसोबत आलो, ज्या समाजासोबत आलो, तो समाज आता पांगणार आहे. आपल्यासमोरनं आता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मागच्या दिंड्या जाताना दिसत आहेत आणि हळूहळू रस्ता ओस पडणार आहे. मगाशी आत्ता मी जी भावना सांगितली की आपल्या भोवतालचे ज्या समाजासोबत आपण चाललो ती माणसं आता आपल्यासोबत नाही याचे दुःखाश्रू आहेत, तीच भावना मला आता हळूहळू या रस्त्यावर दिसते आहे.
0: खरंय, ही वारी जशी जशी पुढे जाते, वेगवेगळ्या गावांमधनं जाते, तशी एक चैतन्याची लहर पसरवत जाते आणि पुढचा पुढचा भाग चैतन्यमय होत जातो. त्या त्या ठिकाणचे लोक स्वागताची तयारी करत असतात, आल्यानंतर आगत अवभगत करत असतात, आदरातिथ्य करत असतात आणि त्यानंतर ती पालखी निघून गेली तरी चैतन्याचा काही अंश हा त्यांच्यामध्ये राहिलेलाच असतो.
1: आणि चैतन्याचा अंश हा काही वेळापुरता नसतो, कदाचित तो कायमस्वरूपी पण असतो. मयूर, मगाशी पसायदानाचा उल्लेख केला प्रज्ञाने, ते पसायदान नक्की आपल्याला काय सांगतो?
2: मला असं वाटतं की अक्षर रूप जे पसायदान आहे ते आपण ज्ञानेश्वरीत वाचतोच, पण आपल्याला जर पसायदानाचं चालतं बोलतं जिवंत रूप पाहायचं असेल तर ते आपण वारीमध्ये पाहत असतो. कारण वारीमधली माणसं हे पसायदानाचं जिवंत रूप आहे. चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पीयुषांचे. म्हणजे कल्पतरू हा एखादा असतो पण वारी कशी आहे तर ती चला म्हणजे चालती, कल्पतरूंचे आरव म्हणजे कल्पतरूंच्या एखाद्या वनासारखी आहे. हे एखाद्या चिंतामणी इथे नाही तर अनेक चिंतामणी असलेलं हे चेतना चिंतामणीचं गाव आहे आणि ही माणसं चालती बोलती अमृताचे समुद्र आहे. बोलते जे अर्णव पीयुषांचे, त्यामुळे हे चालते बोलते अमृताचे समुद्र आहे. मला कायमच असं वाटतं की पसायदान हे कुठल्याही व्यक्तीच्या परिवर्तनासाठी लिहिलेलं नाही तर ते वृत्तीच्या परिवर्तनासाठी लिहिलेलं आहे. आणि एकदा एक माणूस वारीला जाऊन आला की तो माणूस बदलला असं आपण म्हणतो. माणूस बदलतो म्हणजे काय होतं तर त्याची वृत्ती बदललेली असते. आणि म्हणून सद्गुणांची पेरणी करण्यासाठी पसायदान मागता मागता पसायदान जगणं म्हणजे काय तर ते म्हणजे वारी करणं.
1: वा, पसायदान जगणं.

0: जाणारी ही जी माणसं आहेत त्यांचा प्रवाह जेव्हा गावातनं जातो.
1: पसायदानाचा विषय चालू आहे म्हणून मला हेही सांगावंसं वाटतं की पसायदानामध्ये दोन भाग आहेत. म्हणजे पसायदान ही एक प्रार्थना आहे आणि पसायदानाचे दोन भाव त्याच्यामध्ये आहे. कुठल्याही प्रार्थनेमध्ये दोन भाव असतात, त्यापैकी एक असते ती अपेक्षा आणि दुसरा भाव असतो तो समर्पणाचा. वारकरी समर्पित असतात आणि त्यांची अपेक्षा हीच असते की सकल समाजाचं हित घडावं. ही एवढी एकच तळमळ घेऊन कुठलाही वारकरी जात असतो, त्याची अपेक्षा आणि त्याचं समर्पण हे फक्त आणि फक्त विठ्ठल असतं.
0: बरोबर. वारकऱ्यांचा जो प्रवाह निरनिराळ्या गावातनं पुढे पुढे मार्गस्थ होतो, हा बदल केवळ वारकऱ्यांमध्ये होतो असं नाही तर त्या गावामध्येही हा बदल होत असणार. तू जे म्हणालास की वृत्ती बदलणार.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा वृत्ती बदलते तेव्हा तुमचं वागणं बदलतं, जास्त सकारात्मक, अधिक ऊर्जादायी आणि त्यातनं काहीतरी सृजनात्मक घडेल असंच ते वागणं असतं. त्याच्यामुळे वारी जरी आपल्या गावातनं केवळ गेली तर ती आर्थिक आपल्या चक्राला केवळ चालना देणारी गोष्ट नसते, ती घटना नसते, तर ती वृत्ती परिवर्तनाचा पण एक मार्ग आहे असं मला वाटतं.
2: खरंय. पुणे शहरामध्ये जशा प्रमुख दोन पालख्या आल्या आहेत तसंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आणि वेगवेगळ्या ठिकाणहून पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. ज्ञानदेवांची पालखी जशी आळंदीहून आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची जशी देहूहून, तसंच नाथ महाराजांची, निवृत्तीनाथांची, सोपानदेवांची, मुक्ताबाईंची आणि विसोबा खेचरांची एवढ्या पालख्या आधीच मार्गस्थ झाल्या आहेत पंढरपूरच्या दिशेने.
0: आणि सगळ्यांची भेट होणार आहे ती पंढरपूरच्या
2: पंढरपुरातच होणार आहे.
0: त्याच्याबद्दल आपण ऐकूच या, पण आता जाऊया काही क्षणांसाठी स्टुडिओकडे.
3: टेक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र,
5: भारत सरकारचा उपक्रम.
0: श्रोते हो, संजय भुजबळ संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत आहेत. त्यांच्याकडे काही वेगळी माहिती आहे. आपण जाऊया संजयकडे. संजय, संजय भुजबळ.
6: हॅलो.
0: हा बोल बोल.
6: हा गौरीन, पुन्हा एकदा योगायोग पुन्हा जुळून आला दरवर्षीप्रमाणे. हा सोहळा सगळ्या पालख्यांमध्ये पादुकांचा सोहळा आहे. दोन्ही पादुकाच पंढरपूर निघालेले असतात आणि हा नेहमीच आपला जो शेवटचा टप्पा असतो प्रत्यक्ष वर्णनाचा, तो तुकाराम महाराजांच्या या पालखीचं आगमन म्हण किंवा त्याचं तिथं पोहोचणं म्हण हे ज्ञानेश्वर पादुका चौकात आणि तुकाराम पादुका चौकात होतं. या सगळ्या चौकांमध्ये इकडे तिकडे नजर टाकताना एका ठिकाणी मला थोडीशी गडबड जाणवली. आम्ही सहज वापरून बघितलं काय होतं, माझं नक्की कुणीतरी पडलं असणार, त्यांना सगळ्यांना मदत करायला कुणीतरी जात असेल असं म्हणून मी वापरून बघितलं. तर एक वेगळाच मानव धर्म मला इथं बघायला मिळाला. तर ही धार्मिक वारी आपण म्हणत असताना खरं तर फक्त धर्म 1-2% उरतो, पण मानव धर्म हा सगळ्यात मोठा, त्याचं दर्शन इथं वारीत करताना आपल्याला दरवर्षी कळतं. हा काय नेमका इन्सिडेंट होता आणि तो कसा पुढे गेला आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडनंच ऐकूया.
7: नमस्कार, मी रवींद्र मनोहर महाजन. इथं दरवर्षीप्रमाणे आम्ही हे पालख्याचं दर्शन घ्यायला येतो. बाटल्याला मध्ये टाकलेले असतात, त्या बाटल्या मध्ये बाजूला करतो. तेवढाच आज ऐका एक वेगळा म्हणजे बेडूत आणि त्याच्या आईवर ते छोटंसं पिल्लू असं आम्हाला ते दिसलं. लोकांच्या पायाखाली जाऊ नये म्हणून आम्ही ते डिव्हायडरमध्ये ठेवलं आणि 10 मिनिटं त्याच्यावर वाट पाहिली, पण ते बेडूत परत खाली आलं. मग अशा वेळेस प्लास्टिक किती मिळवली आणि त्याला पकडून एक लांब आम्ही नेऊन सुरक्षित जागी ठेवून गेलं. पण हा प्रकार ही सेवा तुम्ही वर्षभर करता. पर्यावरण त्यांची मुलगी आपल्या सोबत आहे.
8: त्यामुळे असं वाटतं की आणि माझ्या बाबा

0: बेडूच म्हटलं की आजूबाजूचा सगळा परिसर दूर होणार आणि त्यातून जर आपल्या भगिनी असतील तर त्या आणखीच दूर पडणार असा नेहमीच आपला अनुभव आहे. पण ह्या बेडूच बाजूला ठेवल्यानंतर बाजूला बसलेल्या भगिनी त्यांची नजर कुठेही नव्हती, पालखीवर होती. बेडूक टाकला काय नाही काय त्याच्या जागेवरून उठल्या पण नाही, काय अनुभव होता?
1: आम्हाला फारच छान वाटलं की या माऊलींजवळ कोणीतरी पर्यावरणाची काळजी घेत त्या बेडूकाला वाचवत आहे. आणि इकडे आमचं माऊलींचं स्थान असताना बेडकाला काय घाबरायचं आणि काय करायचं म्हणजे आम्हाला फारच छान वाटलं आणि त्याला बघूनही छान वाटलं. त्या काकांच्यामुळे त्या बेडकाला आणि त्याच्या अगदी नुकत्या जन्मलेल्या पिल्लाला पण छान जीवदान मिळालं.
0: तर गौरी असं आहे की इथंही पिढी आहे, बेडकाची पण पिढी आहे. ती पिढी पुढे वाचली आणि एका वारीचा छान अनुभव बेडकाच्या पुढीच्या पिढीलाही मिळाला आहे.
2: खरंय. आणि एकमेकांना वाचवलं पाहिजे, एकमेकाचं संरक्षण केलं पाहिजे, ही भावनाच किती महत्वाची आहे ना.
0: अगदी.
2: धन्यवाद.
0: या निमित्तानं सगळं दिसतं, त्या मानव धर्माचं दर्शन होतं, हे खूप महत्वाचं आहे.
2: अगदी. धन्यवाद.
0: धन्यवाद
2: प्रज्ञा. जोडतो तो धर्म, तोडतो तो अधर्म.
3: हा आत्ताचा जो प्रसंग आपल्याला संजय भुजबळांनी सांगितला तो खरंच असाच आहे की माणसं माणसं जोडणारा जो आहे तो धर्म आहे आणि जो कोणी माणसाला एकमेकांपासून वेगळं करेल तो अधर्म आहे. आणि हे सांगितलंय कोणी तर सोयराबाईंनी की ज्या चोखामेळांच्या पत्नी होत्या.
2: आणि केवळ माणूसच का ग, निसर्गाशी असलेला बंधही जपला पाहिजे तेही सांगतो, तोही अधर्म असे का अर्थाने.
3: खरंय. काही मिनिटांपूर्वी आमच्या समोरून दोन्ही पालख्या गेल्या असं वर्णन आम्ही केलं आणि आत्ता आमच्या समोर काय आहे हे जर आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण आमच्या समोर स्वच्छता करणारे काही कर्मचारी आहेत आणि ते आपल्या हातामध्ये झाडू घेऊन जी काही घाण किंवा कचरा या सगळ्या पालख्यांच्या जाण्यानंतर झाला आहे तो त्यांनी स्वच्छ करायला सुरुवातही केली आहे.
2: खरंय. अक्षरशः 10 मिनिटाचा अवधी झालाय पण हे सगळे कामगार स्वच्छता दूत म्हणूया आपण त्यांना, ते स्वच्छतेच्या मागे लागले आहेत. कारण जेव्हा एक शहरच्या शहर आपल्या शहरातनं जात असतं तेव्हा काही प्रमाणात हा कचरा होत असतो. मला खात्री आहे की उद्या सकाळी आपण जेव्हा याच रस्त्यावर येऊ तेव्हा रस्ते चकचकीत स्वच्छ असतील आणि याच्या मागे जी यंत्रणा राबते आहे त्या यंत्रणेला, त्या यंत्रणेची कमाल आहे.
3: या प्रसंगी लोकवाङ्मयातली एक ओवी आठवली आणि ओवी अशी आहे की एक बाई दुसरीला सांगते की अगं हे सगळे वारकरी जेव्हा पंढरपुराला येणार तेव्हा त्यांच्या स्वागताची लगबग तुम्हीच करा आणि मीही करते असं रुक्मिणी विठ्ठलाला सांगते. आणि त्या दोघांमधला संवाद आहे की आता वेगवेगळ्या दिंड्या आपल्याकडे येणार आणि कसं बरं यांना सामोरं जायचं, तर बोलला इठ्ठल काढ रुक्मिणी झाडून दिंडी वऱ्हाडाची आली परपंच सोडून. इठ्ठल म्हणी तो सोडा रुक्मिणी पदर, आता पदर सोडा आणि कामाला लागा असं विठ्ठल सुद्धा रुक्मिणीला सांगतोय. इठ्ठल म्हणी तो सोडा रुक्मिणी पदर, साधू आले पैठण कर होईल कथेला उशीर. त्यांना उशीर नका करू, चला चटचट झाडून काढा आता. असं
2: संसारातल्या गोष्टी कोणालाच चुकल्या नाहीयेत. खरोखर या प्रसारणाच्या शेवटाकडे आपण येतोय. मयूर, वारी बघत लहानाचा मोठा झालास आणि त्याच्या अनेक अनेक गोष्टी मनामध्ये साठल्या असतील, शेवटी काय सांगशील?
4: मला असं वाटतं की एक विठ्ठल बंधन नावाची कविता, मला माझी एक कविता आठवते, या कवितेचं शीर्षक विठ्ठल बंधन आहे. आणि प्रत्येक वारकऱ्याची किंवा वारी बघणाऱ्या प्रत्येकाची कदाचित ही भावना आहे. याच्यामध्ये मी असं लिहिलंय की विठ्ठल विठ्ठल नामामध्ये दिंडी अवघी सावळ झाली, भीमेच्या पाण्याला सुद्धा पाय धुळीची किनार आली. आकाशाने रंग बदलला, गुलाल बुक्का उधळण केली, विठुरायाचे रूप पाहता डोळ्यांमधली वारी झरली. कुणी टाकतो अर्ज रजेचा, कुणी सोडतो शेती वाडी, वैशाख्याच्या वणव्यालाही तृप्त भिजवते सर आषाढी. भेगा पडल्या पायांच्याही उरात असतो कळसाध्याय, वारकऱ्यांची भूक शमवते.

0: राहुट्यातली भाकरमाय ऐसे माझे जीवन भावे वारी मधले कृतार्थ रिंगण नकोच मुक्ती नको मोक्षही जन्मो जन्मी विठ्ठल बंधन वैराग्याची आसन कोरे विठ्ठला विना श्वासन कोरे लागो मजला वेड तुझे अन विलीन होवो माझे मीपण विलीन होवो माझे मीपण
1: वा वा सुंदर
2: विलीन हो माझे मीपण या सोबतच आजच्या प्रसारणाचा शेवट आपण करतो आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आम्ही आत्ता आपल्याला आवडला ऐकवला याचं प्रत्यक्ष वर्णन केलं होतं मी गौरी लागू डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी मयूर भावे संजय भुजबळ कैलाश शिंदे आणि स्टुडिओमध्ये आहेत यशस्वी पुणेकर यांनी तांत्रिक सहाय्य होतं मनोज कुमार शहा गिरीश श्रीरामवाल समाधान रूपनर उमाकांत सुरडकर सुखदेव लोखंडे निलेश घाटोळे भारत सुरवसे प्रफुल्ल वायसळ आणि ज्योती कौलवार त्यांच्यासोबत सविता दगडे गायत्री माने जाहिरात विभागाचे विनायक मोरे सुमित श्रीबाद नेहा पौनीकर निर्मिती सहाय्य होतं प्रज्ञा डांगे यांचं सादरकर्ते होते विक्रांत मंडपे आणि निलिमा पटवर्धन ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो आता आम्ही तुम्हाला परत स्टुडिओकडे घेऊन जातोय. रामकृष्ण हरी.
3: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. अटी व शर्ती लागू.
4: बँक ऑफ महाराष्ट्र
5: भारत सरकारचा उपक्रम.
6: पायीवारी पंढरीची या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
7: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीअंतर्गत आज नागपुरात परिवहन कार्यगटाचे सत्र आयोजित. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. आणि भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर याने विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून घडवला इतिहास. आता सविस्तर बातम्या. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीअंतर्गत आज नागपुरात परिवहन कार्यगटाच्या सत्राचं उद्घाटन झालं. सत्रानंतर केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांनी सांगितलं की ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसोबत सर्क्युलर इकॉनॉमी शाश्वत गतिशीलता तसंच परिवहन क्षेत्रातील विविध महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी सदस्य देशांनी परिवहन क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती आणि परस्पर सहकार्याच्या संधींवरही विचार विनिमय केला.
8: ये तीसरा ब्रिक्स की ट्रांसपोर्ट वर्किंग ग्रुप की मीटिंग है मिनिस्ट्रियल लेवल की और इसमें जो हमारी परस्पर संबंध है ट्रांसपोर्ट के सेक्टर में उसको आगे बढ़ाने की बहुत कोशिश की जा रही है. इसमें हम कई बिंदुओं पर वार्ता कर रहे हैं. एक तो है सर्क्युलैरिटी एंड सस्टेनेबिलिटी इन कंस्ट्रक्शन इन द ट्रांसपोर्ट साइड. दूसरा है अर्बन मोबिलिटी. तीसरा है रेलवे रिसर्च. चौथा है लॉजिस्टिक्स फ्रेमवर्क और पांचवा है सस्टेनेबल एविएशन. तो इन सारे पिलर्स में हमारी वार्ता चल रही है और मुझे उम्मीद है कि आज कल में हमारी वार्ता पूरी होगी और परसों जब सारे मंत्रीगण होंगे विभिन्न देशों के वहां पर हमें संधि हम करार साइन कर.
7: दरम्यान 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी भूषवणार असून ही बैठक 12 जुलैपर्यंत नागपुरात सुरू राहणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधल्या सामायिक घटकांवर पंतप्रधान म्हणाले.
9: भारत और ऑस्ट्रेलिया दो वायब्रंट डेमोक्रेसीज हैं, दो मल्टी कल्चरल सोसाइटीज हैं और दो महत्वपूर्ण ओशन पावर्स हैं. हमारी ये समानताएं

0: और हमारा कॉमन वर्ल्ड व्यू हमें गहरे आपसी विश्वास के साथ निरंतर आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं। आज तीसरी एनुअल समिट से हमारे सहयोग में कई नए आयाम जुड़े हैं।
1: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जे मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समितीत समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान भेटीच्या वेळी त्याचा अंग रक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मुंबई उपनगरातील खारफुटी क्षेत्रात 1 जानेवारी 2011 पर्यंत वास्तव्यास असलेल्या पात्र रहिवाशांचे सर्वेक्षण करून त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिलं. लोकराज्य मासिकात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो उलटा छापल्याच्या प्रकरणाची चौकशी करून 24 तासात कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. या मुद्द्यावर विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या आखणीत अनियमितता झाली का याची उच्चस्तरीय चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर केला जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. विधान परिषदेत मंत्री जयकुमार रावल यांनी कांद्यावर प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा अभ्यास सुरू असल्याची माहिती दिली. तर 48 साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे 298 कोटी रुपये थकीत असून ही रक्कम व्याजासह मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 पूर्वी उभारलेल्या पात्र घरांना संरक्षण देऊन त्यांचे SRA म्हाडा किंवा अन्य गृहनिर्माण योजनांतून पुनर्वसन करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. यासाठी 3 महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करून पुनर्वसनाचा मास्टर प्लॅन तयार केला जाणार असून 2011 पूर्वीच्या एकाही पात्र रहिवाशाला बेघर होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा विस्तार करत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 22, 25 किंवा 26 जुलै रोजी एका भव्य शासकीय महाशिबिराचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. या शिबिरात सेवा हमी कायद्यांतर्गत विविध शासकीय सेवा, महिला शेतकरी ओळखपत्रे आणि गावठाणांच्या स्वामित्व सनदांचं वाटप केलं जाणार असून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना योजनांचा लाभ देण्याचा शासनाचा संकल्प आहे. धरती आबा भगवान बिरसा मुंडा योजना ही आदिवासी बांधवांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत विहिरींच्या कामात गैरव्यवहार झाल्याचं आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून हरिओम आणि पवन यादव या आणखी 2 आरोपींना अटक केली आहे. तपासात दोघांचा पेपरफुटीतील आर्थिक व्यवहारांशी थेट संबंध आणि कटात सक्रिय सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. रामदास पेठ येथील नागपूर महानगरपालिकेच्या मोर हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या जागेवर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचं काम वेगानं सुरू असून या प्रकल्पाची मनपाच्या क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड यांनी पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथल्या वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या मुंगोली आणि पैनगंगा कोळसा खाणींतील

चा वाहतूक भाजपच्या आंदोलनामुळे आज सकाळी 11 वाजल्यापासून ठप्प झाली. भाजप नेते विजय पिदुरकर आणि माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या नेतृत्वाखाली 100 हून अधिक कोळसा वाहतूक करणारे ट्रक रोखून धरण्यात आले. रस्त्यांची दुरवस्था, स्थानिक बेरोजगारांना रोजगार, रेल्वे अंडरपासमधील पाणी आणि चिखलाची विल्हेवाट तसंच पायाभूत सुविधांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. अयोध्येतील राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ काँग्रेसनं आज गडचिरोलीतील फुटका देऊळ परिसरातील श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम भजन गाऊन आंदोलन केलं. जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट विश्वजीत कोवासे यांनी मंदिरातील देणगी आणि दागिन्यांच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर यानं विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास घडवला आहे. गेल्या 36 वर्षात पुरुष एकेरी गटात इथवर पोचणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे. हवामान. विदर्भात नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचे वारे आणि वादळाची तसंच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीअंतर्गत आज नागपुरात परिवहन कार्यगटाचे सत्र आयोजित. ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संरक्षण सहकार्याविषयीचं संयुक्त निवेदन जारी. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. आणि भारताचा 18 वर्षीय टेनिसपटू अर्णव पापरकर याने विम्बल्डन कनिष्ठ गटातल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून घडवला इतिहास. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिस यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली, त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस, एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेल्या आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषधी निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्सपासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे, असं ते म्हणाले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज उपस्थित होते. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. या समितीने 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण, न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, मुख्य महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, पद्मश्री आणि राज्यघटनेचे अभ्यासक रमेश पतंगे, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते

0: कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून छत्रपतींचं रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजन शून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचे ते म्हणाले.
1: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढग फुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय, आणि ढग फुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा येईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. नाफेड आणि NCCFच्या दरापेक्षा बाजारभाव जास्त असल्यानं शेतकरी इतरांना कांदा विकत असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या 48 साखर कारखान्यांकडे ऊस शेतकऱ्यांच्या रास्तभावाचे 298 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि आवश्यक तिथे व्याजासह ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल असं मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी गरजेप्रमाणे FIR केली असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना अधिक दर मिळतो म्हणून शेतकरी दुसऱ्या कारखान्याला ऊस देतात, त्यामुळे झोनबंदी लागू करण्याचा विचार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3ऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांवर त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. या घडामोडीनंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत 6% अधिक वाढ होऊन प्रति बॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत, तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रति बॅरल $75 पर्यंत गेले आहेत. तेलाच्या किमती वाढल्यानं महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबतची चिंता पुन्हा वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, पोलीस, महापालिका प्रशासन तसंच दक्षिण मुख्यालयाच्या संयुक्त कृती दलातील अभियंता आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात असून समन्वयानं बचाव कार्य सुरू आहे. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर याचा आज अमेरिकेच्या जॉर्डन ली याने 6-2, 7-5 असा पराभव केला. भारताच्या लिएंडर पेसने 1990 साली याच स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर 36 वर्षांनी प्रथमच भारताच्या टेनिसपटूने हा पल्ला गाठला होता.

0: भिवंडी इथल्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या 8 आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केलं. त्यातल्या 4 जणांना पोलीस कोठडी देण्याचे तर 4 जणांना न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. यातल्या 2 आरोपींना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीनं आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं शहरात मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून या मोर्चात सहभाग घेतला. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू, आणखी 6 जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गटात उपांत्य फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: संध्याकाळचे 7:15 वाजतायत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. नाशिक रिंगरोडच्या आराखड्यातील बदलांची उच्चस्तरीय चौकशी. महसूल मंत्र्यांची घोषणा. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. या समितीने पुढच्या 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. नाशिक इथल्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या असलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढच्या 15 दिवसात चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी या रिंगरोडच्या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करून जमिनींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप केला होता. तर सदस्य सरोज अहिर यांनी बळजबरीने भूसंपादन होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यावर रिंगरोड होणार हे माहीत असताना किंवा एखादा विशिष्ट उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गेल्या 3 वर्षात या क्षेत्रात कुणी कुणी जमिनी खरेदी केल्या आहेत का याचा शोध घेतला जाईल. जर काही लोकांना लाभ पोहोचावा म्हणून या आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आला का याची महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखालील समिती नेमून 15 दिवसात चौकशी करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. तसंच कोणत्याही स्थानिक शेतकऱ्यांकडून बळजबरीने भूसंपादन करण्यात येणार नाही असं जाहीर केलं. राज्यातील वृक्ष लागवडीची प्रगती मोजण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार असून मराठवाड्यासह राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येतील. तसंच यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केलं. सदस्य संतोष दानवे यांनी राज्यातील वृक्षतोड आणि राज्य सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबाबत प्रश्न केला होता. तर अर्जुन खोतकर, अमित देशमुख, मंदा म्हात्रे, आशिष देशमुख, महेश शिंदे, राहुल कुल, नाना पटोले आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेत उपप्रश्न केले. वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले, मात्र या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड परवानगी प्रक्रियेचं डिजिटायझेशन आणि सुलभीकरण करताना पर्यावरणाचा समतोल राखणं, जुन्या आणि दुर्मिळ वृक्षसंपदेचं जतन आणि संवर्धन

0: धनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे, त्यामुळे या प्रक्रियेत सर्व कायदेशीर तांत्रिक निकषांचं काटेकोर पालन केलं जात असून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहितीही वनमंत्र्यांनी दिली. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे, त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसंच विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर झोपड्यांचे एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महाराजस्व अभियानांतर्गत महाशिबीर घेण्यात येईल. या माध्यमातून राज्यातील किमान 10 लाख कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितलं. 22, 25 किंवा 26 जुलै या 3 दिवसांपैकी कोणत्याही एका सोयीच्या दिवशी आमदार आपापल्या मतदारसंघात या शिबिराचं आयोजन करू शकतील असंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. या शिबिरात महिला शेतकऱ्यांना आयकार्ड आणि गावठाणांचं सनद वाटप करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदनाद्वारे केली. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी त्यांचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा वार रोखून जिवाजी महाले यांनी छत्रपतींचं रक्षण केलं. अशा या वीर जिवाजी महाले यांचं स्मारक उभारण्यात येणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी, मंत्री अतुल सावे यांची माहिती. बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई अधिक प्रभावी होणार, मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता अभियानातल्या आकडेवारीची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणार, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची घोषणा. कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना, प्रक्रिया उद्योग उभारणीवर सरकारचा भर, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. महाज्योती संस्थेसाठी 728 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण 1500 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सावे म्हणाले की मंजूर झालेल्या 728 कोटी रुपयांपैकी 499 कोटी रुपये सहाय्य अनुदानासाठी, 1 कोटी रुपये इतर प्रशासकीय खर्चासाठी आणि 228 कोटी रुपये बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर आणि नाशिक इथे नवीन वसतिगृहांचं बांधकाम सुरू असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेसोबत महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 21,75,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 48,00,000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 51,00,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी संबंधित कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे. आतापर्यंत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय संस्थेमार्फत सुमारे 250 विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत सुमारे 480 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार 9 जून 2026 रोजी करण्यात आला असून त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं सावे यांनी सांगितलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं बळकटीकरण करून महसूल वाढीसाठी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट मद्य विक्रीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी नियम 92 अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले की राज्याच्या महसुलात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा वाटा असून विभागाच्या महसुलात सुमारे 17.63% वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी 1,088 नव्याने मंजूर पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

0: तसंच 49,926 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आहे. ही पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने आणि पदोन्नतीने भरली जाणार आहेत. मात्र पदोन्नती प्रक्रियेला न्यायालयीन स्थगितीमुळे काही विलंब होत असल्यानं रिक्त पदांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 6 प्रमुख जिल्ह्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची नवीन अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यालयांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदं भरून विभाग अधिक सक्षम करण्यात येईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात 2022-23 ते 2026-27 या कालावधीत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील साक्षरता मोहिमेच्या आकडेवारीबाबत उपस्थित झालेल्या शंकांची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यमंत्री डॉ भोयर म्हणाले की 2025-26 मध्ये नंदुरबार जिल्ह्यासाठी 16,984 असाक्षरांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात 18,171 असाक्षरांची नोंदणी करण्यात आली. तसंच 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणीसाठी 19,819 जण परीक्षेला बसले, त्यापैकी 19,800 जण नवसाक्षर झाले. त्यामुळे जिल्ह्याने 117% उद्दिष्टपूर्ती केली असल्याची माहिती विभागाने दिली. 2024-25 आणि 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला देण्यात आलेले असाक्षर नोंदणीचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याचंही विभागानं कळवलं आहे. मात्र सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि आकडेवारीतील तफावत लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची बाहेरील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बैठकीचे आदेश दिले जातील असं राज्यमंत्री डॉ भोयर यांनी स्पष्ट केलं. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहनासंदर्भातील उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं पणन मंत्री रावल यांनी सांगितलं. कांदा साठवणुकीसाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळी उभारण्यात आल्या असून भविष्यात तालुका आणि जिल्हा स्तरावर एफपीओच्या माध्यमातून कांदा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा विचार आहे. दर घसरणीच्या काळात यापूर्वी विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्या बाजारात कांद्याचे दर समाधानकारक असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी शासन सातत्यानं उपाययोजना करत असल्याचंही रावल यांनी नमूद केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/

0: NIPP या वेबसाइटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी

0: तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत.

सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं आजच्या आपल्या माझं घर माझं वावर या आपणा सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपला रेडिओ मित्र सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. नमस्कार मंडळी, आज आहे गुरुवार 9 जुलै 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आवड बळीराजाची, श्रोत्यांच्या आवडीची गाणी. श्रोते हो, तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम आवड बळीराजाची म्हणजेच शेतकऱ्यांच्या फरमायशी गीतांवर आधारित कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. नेहमीप्रमाणे आपली भरभरून अशी पत्रं आलेली आहेत आणि त्यात आपल्या फरमायशी गीतांची पत्रं आहेत. चला तर अधिक वेळ न दवडता आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला तर ऐकूया आपल्याच आवडीचं हे गीत.

0: निवडुंग या चित्रपटातलं हे गीत होतं. या गीताची फरमाईश कळवली होती वडनेर बुर्टी येथून नानाजी ठाकरे, संगीता ठाकरे, निशांत दिव्या, चेतन कुमार ठाकरे आणि समस्त ठाकरे परिवार यांनी. मंडळी, यानंतरचं पत्र पाठवलेलं आहे ढाणकी तालुका उमरखेडहून श्रीकांत डांगे, करुणा डांगे, ओंकार अंजली डांगे, तसंच गुरुचौक पोफाळी तालुका उमरखेडहून गणेशराव लांडगे, विमलाताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे यांनी. आणि ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.
1: बोला दाजीबा.

0: शिलका गे गोड़ गोड़ माझा शिपोल शिलका
1: दाची बोला येत नाही
0: येत नाही
1: दाची

0: थांबशील का, थांबशील का ग मनात काय तुझ्या सांगशील का,
1: सांगू कसे मी पत्र

आंधी या चित्रपटातलं हे गीत होतं. या गीताची फरमाईश कळवली होती मुक्काम पोस्ट पांढरकवडा जिल्हा यवतमाळहून दीपकराव देवगडकर, मंदाताई देवगडकर, श्रेयस देवगडकर, मनोज देवगडकर, कुमारी मानसी, कुमारी वेदांती, हिमांशू आणि समस्त देवगडकर परिवार यांनी. यानंतर आता ऐकूया शापित या चित्रपटातलं हे गीत. स्वर आहेत सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांचं.

भोग स

0: आताच आपण शापित या चित्रपटातलं हे गीत ऐकलं होतं. गीताची फरमाईश कळवली होती मुक्काम हिप्पर सोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी सायरा बानू शेख दस्तगीर फैजन बी शाकेर इस्लाम बी बाबा शेख करिश्मा शेख सिमर शेख सानिया शकील पठाण वळसंगीकर बिस्मिला बी शेख गदर शेख आणि नीलोफर शेख हिप्पर सोगाहून तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदणी अयुब सय्यद आणि बाळ राजे अमन सय्यद माहिरा सय्यद यांनी. चला तर शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजचा आपला आवड बळीराजाची हा कार्यक्रम इथे संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या आवड बळीराजाची या कार्यक्रमात. तोपर्यंत पत्र पाठवत रहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि आता निहास लोखंडेला द्या राजा नमस्कार. कास्तकार बंधूंनो, आताच आपण आवड बळीराजाची श्रोत्यांच्या आवडीची गाणी हा कार्यक्रम ऐकलात. यानंतर आता ऐकूया गौरव गाथा ह्या मालिकेअंतर्गत प्रगत शेतकरी पंकज खौशी तहसील कारंजा घाडगे जिल्हा वर्धा यांचे शेती व्यवसायाचे अनुभव त्यांच्या या मुलाखतीतून. आपलं पूर्ण नाव सांगा.
1: माझं पूर्ण नाव पंकज अरुणराव खौशी.
0: आपलं राहणं कुठलं आहे.
1: मुक्काम पोस्ट नारा तहसील कारंजा घाडगे जिल्हा वर्धा.
0: आपल्याकडे शेती किती एकर.
1: 5 एकर.
0: 5 एकर शेती आहे. तर ही वडिलोपार्जित शेती आहे तुमची.
1: हो हो.
0: तर कोणतं मुख्य पीक घेता तुम्ही.
1: कापूस सोयाबीन.
0: कापूस आणि सोयाबीन. तर मग शेती कोणत्या पद्धतीची करता तुम्ही. रासायनिक की सेंद्रिय.
1: रासायनिक.
0: रासायनिक. अच्छा, मग तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था कशी काय.
1: नदीची आणि विहीर.
0: नदी आणि विहीर. तर कोणत्या पद्धतीने पाणी देता तुम्ही.
1: स्प्रिंकलरने देतो आणि ते पट पाणी देत असतो.
0: अच्छा, काही शासकीय योजनांचा लाभ वगैरे घेतला का.
1: नाही.
0: तर तुम्ही स्वतः शेती करता. तर तुमच्याकडे काही पशुधन आहे का.
1: आहेत ना.
0: सांगा ना त्याच्याबद्दल.
1: शेळी पण आहेत. गाई म्हशी.
0: गाई कोणत्या जातीची आहेत.
1: गाई गावरान आहेत आणि कानपुऱ्या म्हणजे ते गिरगे.
0: अच्छा, किती आहेत.
1: 20.
0: 20 पूर्णच्या पूर्ण 20
1: गाई आहे आणि म्हशी आहे.
0: अच्छा, म्हशी 20 म्हशी आणि
1: तरडे वगैरे धरून 25 म्हशी असेल.
0: अच्छा, तर मग तुमच्याकडे म्हणजे दुग्ध व्यवसाय तुम्ही करता आणि यांचं शेणखत म्हणून तुम्ही तिकडे आपल्या शेतीमध्ये वापर करता. तर ही जी गायी होते ते आधी किती होते तुमच्याकडे. सुरुवातीला किती घेतलं तुम्ही त्याच्यावरून मग कितपर्यंत.
1: वडिलोपार्जित.
0: वडिलोपार्जित. तर मग किती दूध तुम्हाला उत्पादन होतं दुधाचं.
1: सध्या 100 लिटरच्या जवळपास.
0: तर मग तुम्ही त्याचं काय करता. त्या 100 लिटर.
1: डेअरी आहे घरचीच.
0: तुमची स्वतःची डेअरी.
1: ते आमच्याकडे सेंटर आहे.
0: तुमच्याकडे म्हणजे त्याचं फ्रेंचायझी.
1: लहान भाऊ आहे सांभाळते.
0: मग काय लिटर प्रमाणे तुम्ही तिथे विक्री
1: करता. ते गाईचं दूध 34 रुपये लिटर वगैरे येते. ते फॅट आणि याच्यानुसार ते रेट राहतात. वेगळे वेगळे राहतात.
0: आणि म्हशीचं.
1: म्हशीचं 42 वगैरे ते तू मॅनेज करते. ते दुधायचं.
0: बाकी तुम्ही फक्त नेऊन त्या डेअरी पर्यंत देऊन देता.
1: मी फक्त त्यांचं संगोपन मी करते.
0: संगोपन तुम्ही करता.
1: माझ्याकडे.
0: मग या गाईचं. गाईचं आणि या म्हणजे या जनावरांचं जेव्हा संगोपन करता तुमच्याकडे गोठा वगैरे आहे.
1: हो आहेत ना. शेड आहेत.
0: शेड आहेत. तर हे शेड बांधण्यासाठी तुम्ही स्वतःच खर्च केला की काही शासनातर्फे मदत.
1: गाई मशीनसाठी स्वतः केलं आणि गोट फॉर्म बनवला आहे ते गव्हर्नमेंट कडून लोन घेतलं.
0: अच्छा, गव्हर्नमेंटने म्हणजे शासनाची मदत तुम्ही घेतली. तर त्यांची स्वच्छता वगैरे कशी काय तुम्ही ठेवता.
1: ते सकाळला आणि संध्याकाळ 2 वेळा स्वच्छता करते.
0: तुमच्याकडे काही मजूर वर्ग काम करतात
1: ना. अच्छा,
0: तर मग फक्त तुम्ही दुग्ध व्यवसाय करता की त्याच्यावर प्रक्रिया करून आणखी काही म्हणजे पनीर.
1: मला आधी माहित नव्हतं पण आता आजच आज जो क्लास झाला क्लास मध्ये सरांनी शिकवलं.
0: अच्छा, आता एक सांगा तुम्ही या प्रशिक्षणाला आला तर या प्रशिक्षणाआधी तुमच्यापर्यंत किती माहिती होती आणि आता किती माहिती आली याबद्दल थोडं सविस्तर सांगा.
1: आधी 20% होती असं समजा. जसं की सर्व लोक करतात गावामध्ये.
0: शेळी पालनाचं तुम्ही हा प्रशिक्षण घ्यायला. तर यानंतर आता तुम्ही शेळी पालन हा व्यवसाय सुरू करणार.
1: चालूच आहे ना.
0: तुमचं चालू आहे. पण आता जे आतापर्यंत जे होतं त्याच्यात काय नवीन भर पडली आहे तुमचं.
1: त्याच्यात जे शेड आहे महत्वाचं ते बांधणी माझी चुकलेली.

0: आता ते तुम्हाला कळलं की चुकलेलं आता बरोबर करायचं,
1: ते मला चेंज करावं लागणार.
0: आणखी
1: आणखी जे स्वच्छता
0: कशी ठेवायची,
1: तर माझ्या तिथे कसं आहे, मी फ्लोरिंग नाही केलं होतं, काँक्रिटिंग नाही केलं. तसं काँक्रिटिंग नाही करायला पाहिजे कारण ते जखम होते त्या जनावर शेळीला, पण थोडी हलके स्वरूपात करायला पाहिजे ते. पण त्याने काय होते की जे त्यांचं गोमूत्र वगैरे असते शेड ते लगेच निघून जातात, आणि मुरुम टाकून आहेत आपण ते तिथेच बसते ते, त्यामुळे कसं जंतू होण्याचा चान्स जास्त राहते, पावसाळ्यात थोडं जास्त चान्स असते.
0: बरोबर. तर मग तुम्हाला चाऱ्याविषयी पण माहिती मिळाली असेल,
1: चारा
0: काय सांगितलं चाऱ्याविषयी?
1: चारा त्यांनी सांगितलं एक म्हणजे मका लावणे, नेपियर, तर ऑलरेडी ते माझ्याकडे आहे मका नेपियर, मी म्हणजे शेतात आहेत माझ्या 2 एकर, मी त्याच्यासाठीच आहे, वेगळे 2 एकर आहे, तिथे मी ते लावतो.
0: रोगराई पसरू नये यासाठी काही काळजी वगैरे?
1: रोगराईसाठी आधी तर चिकल नाही, शेळींना चिकल नाही चालत, त्यांचा मुख्य जो पीपीआर तो पायामुळे होतो, तर ते कसं आहे त्यांना जेवढं कोरडं राहील तेवढं चांगलं राहील, त्यामुळे ते वलन असायला पाहिजे. त्यासाठी मग ते एक पाट येते असं, पाठीचा वरचा थोडा 2 फूट असा उंचीवर असा करून घ्यायचा, मग त्याच्यावर ते बसणार.
0: तर हे तर झालं आता तुमचं शेळीपालन, सोबत तुमच्याकडे शेती पण आहे, तर यानुसार मग शेती व्यवसायात तुम्हाला जो नफा होतो तो फक्त शेतीचाच राहतो की मिळून तुम्ही पूर्ण नफ्याचं गणित करता? म्हणजे तुमचा दुग्ध व्यवसाय पण आहे, तर शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात शेतकऱ्याने स्वतःच्या शेतीसोबतच वेगळं असा जोड व्यवसाय करायला हवा का तुम्हाला? कारण
1: 100% करायला पाहिजे,
0: तुम्हाला फायदा
1: होणार नाही. सोयाबीनचा रेट नाही राहत, कधी कपाशी बोंडळी जातात ते जातात.
0: तुम्हाला तुम्हाला वाटतं ना की याच्यामध्ये जोड व्यवसाय असायला पाहिजे?
1: नसायलाच पाहिजे, जो करेल तोच जगेल.
0: अच्छा. तर आणि जर चांगली चिकित्सक पद्धतीने शेती केली सोबतच जोड व्यवसाय केला तर नक्कीच त्याला नफा मिळून जाईल. अच्छा. तुमच्याकडे बाजारपेठ कोणती आहे?
1: बाजारपेठ हेच आहे गव्हर्नमेंटची,
0: हे जवळपास गाव ज्याचं नाव, तिथे तुम्हाला बाजारपेठ आहे.
1: गहू जर आपण सध्या, आता मी नाराला राहतो खेड्यावर, इथून मी नागपूरला जर दिलं ते एकदम ओरिजिनल मिळेल जे मी देईल ते, आणि चांगल्या पद्धतीचं मिळेल त्यांना,
0: आणि तुम्हाला चांगला भाव पण मिळेल,
1: आणि आम्हाला चांगला भाव पण मिळेल.
0: शेतकरी ते थेट ग्राहक जर त्यांनी असं त्या मालाची मार्केटिंग केली तर नक्कीच त्यांना फायदा.
1: 100%.
0: तर भविष्यात आणखी काय योजना आहेत तुमच्या, तुम्हाला काय करायचं भविष्यात?
1: मला गोट फॉर्मचं पूर्ण म्हणजे गोटच्या जेवढ्या जाती आहे सर्वांचा एक मोठा प्लॅन बनवायचा आहे, म्हणजे प्रत्येक जातीची शेळी 10 ते 15 क्वांटिटी एक आहे प्रत्येक जातीची, मला असायला पाहिजे, माझ्या मताचा छंद आहे.
0: अच्छा. तर तुम्हाला वाटतं ना की या व्यवसायाला केल्यानंतर चांगलाच नफा तुम्हाला मिळणार? कसं काय?
1: कसं काय म्हणजे सर बघा, जसं 1 वर्षात 2 वर्षात ते 3 जन्म देते बाळांना, त्याच्यामुळे कसं आहे बाकीच्या जे आहे जसं गाय म्हशीत जसं आहे त्याच्यात दूध चारा मांस ह्या सर्व गोष्टी जास्त लागतात, कॉस्टिंग जास्त
0: कमी राहतं.
1: त्याच्यात कसं आहे शेळीत आपण जर आजारी पडली तर आपण तिला बाईकवर घेऊन बी जाऊ शकतो डॉक्टरकडे, पण गाय म्हैस असं हे 450 ते 500 किलो पर्यंत राहते ते नाही नेऊ शकत, त्यामुळे ही छोटी असल्यामुळे तिला आपण काही पण करू शकतो,
0: म्हणजे त्याचं मेंटेनन्स चांगलं होऊ शकतं,
1: एकदम मेंटेनन्स 0 असल्यासारखंच आहे, फक्त याच्यात स्वतः करायचं आहे, माणसाच्या भरोशावर होत नाही.
0: खरंच खूप छान माहिती तुम्ही आपल्या या व्यवसायाबद्दल दिली, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपला खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार.
2: कास्तकार बंधूंनो, आताच आपण गौरवगाथा ह्या मालिकेअंतर्गत प्रगत शेतकरी पंकज खावशी, तहसील कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा यांची निहास लोखंडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. चला तर मंडळी, याचबरोबर आजचा माझं घर माझं वावर हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता निहास लोखंडेला द्यायला जा. नमस्कार, शुभरात्री.

0: पिकांना भारी वाढ आणि दमदार उत्पादन हवं असेल तर आहे एक उत्तम खत, किसान शक्ती निर्मित भारत एनपीके 5-15-0-10 युरिया शक्ती।
1: होय, किसान शक्ती निर्मित भारत एनपीके 5-15-0-10 युरिया शक्ती, ज्यामध्ये आहे नायट्रोजन, फॉस्फेट, गंधक आणि कॅल्शियम, जे पिकांच्या वाढीत आणि उत्पादनात लक्षणीय वाढ करते।
0: सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त खत, प्रधानमंत्री सबसिडी सह उपलब्ध खत आणि विश्वासार्ह, आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्राशी संपर्क करा आणि आजच किसान शक्ती निर्मित भारत एनपीके 5-15-0-10

0: हे हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील. क्लासला लेट होत आहे ना.
1: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस.
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा पाहत आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है, है प्रसार भारती भारत का बदलता आज.
3: सुनना ना भूलिए हमारा उर्दू कार्यक्रम आबशार माह के दूसरे और चौथे शुक्रवार सुबह 9:30 पर. सुनना ना भूलिए उर्दू प्रोग्राम आबशार जिसमें मुजाकिरा, बज़्म सुखन, अफसाना, मिजाहिया कहानी, अंदाज़े बयां, रूबरू, गीत, गजलें वगैरह और भी बहुत कुछ. सुनना ना भूलिए उर्दू प्रोग्राम आबशार.
4: 8 दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
5: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
4: आप भी जुड़िए हमारे साथ
5: विज्ञापन के जरिए.
4: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
5: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
4: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
5: फोन नंबर है 2548271
4: 2-54-82-71.
6: शास्त्रीय संगीताचा आनंद लुटा आकाशवाणीवरून.
7: आलाप बोल आलाप, मोठा ख्याल छोटा ख्याल,
6: बोलताना दाणेदार ताना,
7: मसीद खानी गत रजा खानी गत,
6: झाला तर कधी कधी वाद्यांची जुगलबंदी.

0: राग रागिणींमधून वातावरण निर्मिती अनुभवा,
1: शब्दांच्या पलीकडचं जग अनुभवा,
0: सप्त सुरांचं आसमंतातलं वास्तव्य मनात उतरवा.
1: आकाशवाणीच्या माध्यमातून
0: घरंदाज दर्जेदार शास्त्रीय संगीत ऐका
1: फक्त आकाशवाणीवरून.
0: ऐकत रहा
1: आकाशवाणी.

0: राधिका, किती वाट बघायची, चल ना लवकर.
1: अहो हो, आलेच.
2: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था.
1: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतं हो.
0: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
1: अरे वा, किती छान. मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
2: न्यू रिलीजेस, बॉलिवूड की न्यू थिंग भी है. डॉगी भी है, न्यू 4G भी है.
3: प्रसार भारती है कराता भारत के हर रूप का दर्शन.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असून आर्थिक आणि व्यापारविषयक सहकार्याला मिळालेली गती हे या चर्चेचं यश असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांनी दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्याबाबतचं संयुक्त निवेदन जारी केलं. त्यावेळी ते बोलत होते. ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं दोन्ही नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर हे निवेदन देण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री म्हणाले,
1: कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट यानी सीका पर तेजी से काम करने का निर्णय लिया है, जो दोनों देशों के लिए बैलेंस एम्बिशियस और विन विन होगा. हम बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी पर भी तेजी से आगे बढ़ेंगे.
0: दोन्ही देशांमध्ये 2022 साली झालेला आर्थिक आणि व्यापारी सहकार्य करार विक्रमी वेळेत लागू झाल्यानंतर भारतातून ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात दुप्पट झाल्याचं यावेळी मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज मेलबर्न इथं आयोजित भारतीय समुदायाच्या मेळाव्यालाही संबोधित केलं. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन निर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात जगभरात मेक इन इंडियाचा डंका वाजत असून चिप्सपासून शिप्स अर्थात जहाज बांधणीपर्यंत भारतीय उत्पादन परिसंस्था परिपूर्ण होत आहे, असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या प्रगतीपासून अंतराळ क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला. यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज उपस्थित होते. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या समितीनं 6 महिन्यात अहवाल द्यावा आणि नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायदा आणायचा प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात 5 आणि 6 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या गंभीर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरचा सरकारचा कारभार नियोजनशून्य असल्याचं ते आज विधानसभेत म्हणाले. पायाभूत कामं निकृष्ट दर्जाची असल्याचं ते

0: म्हणाले,
1: वाढलेलं पावसाचं प्रमाण, ढग फुटीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकतोय आणि ढग फुटी झाल्यावर जो प्रचंड पाऊस येतो त्याचं गणित करून आपण इन्फ्रास्ट्रक्चरची बांधकामं करणं अजून आपण का स्वीकारलेलं नाही.
0: महाराष्ट्रात कांद्यावर प्रक्रिया करून त्याची काही उत्पादनं तयार करण्यावर सरकारनं अभ्यास सुरू केला आहे. वर्षाला कांद्याला द्याव्या लागणाऱ्या अनुदानापेक्षा कमी खर्च यात होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल असं मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत सांगितलं. देशात इतर राज्यातही कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यानं मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध झाला आहे. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना इतर पिकाचा पर्याय सुचवता येईल का यावर अभ्यास सुरू आहे असंही ते म्हणाले. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन आज केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटनानंतर परिवहन कार्यगटाच्या एका सत्राला उमाशंकर यांनी संबोधित केलं. यावेळी पुनर्वापर, गतिशीलता, शहरी पायाभूत सुविधा, शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवर तसंच परिवहन क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स सदस्य देशांच्या परिवहन मंत्र्यांची मुख्य बैठक येत्या 11 आणि 12 जुलै रोजी होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. परिवहन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी संबंधित विविध महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या तसंच जुहू इथल्या मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशनमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या इमारतीच्या पुनर्विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. याबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या फनेल झोनमधल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचे बदल केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका इराण संघर्ष तीव्र झाल्यानं जागतिक बाजारपेठांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपुष्टात आल्याचं जाहीर केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर 6% जास्त वाढ नोंदवत प्रतिबॅरल $78.80 पर्यंत पोहोचले आहेत. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरातही वाढ होऊन ते प्रतिबॅरल $75 पर्यंत गेले आहेत. अमेरिकेनं आज बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेच्या लष्करानं इराणवरचे हल्ले थांबवल्याचं जाहीर केल्यानंतर काही तासात पुन्हा हल्ला झाल्याचा दावा इराणनं केला आहे. अमेरिकेने आज सकाळी इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनं बहरीन, कुवेत, कतारवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला. अमेरिकेच्या 2 दिवसांच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. केरळमध्ये कोच्ची इथं आज ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक झाली. ब्रिक्स सदस्य देशांसमोर महिलांच्या विकासाशी संबंधित अनेक समान आव्हानं असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समारोप सत्रात सांगितलं. या समान मुद्द्यांवर संवाद आणि सहकार्य वाढवण्यात ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय मंच महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. महिला मंत्रीस्तरीय मंचाच्या इतिहासातल्या पहिल्या संयुक्त निवेदनाच्या स्वीकृतीनं बैठकीचा समारोप झाला. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा महत्वाचा आधार असल्याचं या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधल्या अशांततेबाबत अनेक ब्रिटिश खासदारांनी ब्रिटनच्या संसदेत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून सध्या या भागात लॉकडाऊन संचारबंदी लागू आहे. या भागात शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्यांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात ब्रिटिश नागरिकांसह अनेक जणांचा मृत्यू झाला असून कैक जखमी झाले आहेत असं कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते बॉब ब्लॅकमन यांनी सांगितलं. ब्रिटिश

खासदार इम्रान हुसेन यांनीही या भागात सुरू असलेला रक्तपात आणि मनमानी अटकसत्राबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास अंतिम टप्प्यातलं आंदोलन करण्याचा इशारा जॉईंट अवामी ऍक्शन कमिटीनं पाकिस्तानला दिला आहे. जेएससीचे नेते सरदार अमन खान यांनी कथित नाकेबंदी आणि लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेल्या टंचाईचा हवाला देत भारताकडे मानवतावादी मदतीची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथं दुमजली इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. गेल्या 22 तासांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 17 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. इमारतीमध्ये अंदाजे 23 जण होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि ऑस्ट्रेलियाची द्विपक्षीय भागीदारी हे भविष्यासाठीचं एक भक्कम नातं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात समान नागरी कायदा तयार करण्यासाठी 7 जणांची समिती स्थापन केल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. अमेरिका इराण संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या दरात 6% वाढ. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या कनिष्ठ गट उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अर्णव पापरकर पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीत कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं उत्तम गवांडे आणि सहकारी यांनी गायलेलं गीत. यानंतरचं गीत सुखदेव गायकवाड आणि सहकारी.

0: सुखदेव गायकवाड आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. लोकसंगीत कार्यक्रमात शेवटी ऐकूया.
1: लोकशाहीच्या तत्वाला जागा, लोकशाहीच्या तत्वाला जागा, सारे गुन्हा

रामराव सीताराम बागुल आणि सहकारी यांनी गायलेलं शिक्षण प्रसार विषयक गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत भावधारा.

आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 9:09 वाजतायत. आता 9:09 ते 10 या वेळात आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात एहसान अहमद यांचं गायन प्रसारित करीत आहोत, राग जय जयवंती. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे, द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत अरे हम जान लेने तोरे जिया की, आणि द्रुत बंदिशीचे बोल आहेत नंदन अखिया लागी रे. त्यांना तबला साथ अजित पाठक यांची आणि हार्मोनियमची साथ केली आहे जयंत फडके यांनी. ऐकूया एहसान अहमद यांचं गायन, राग जय जयवंती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात एहसान अहमद यांचं गायन आपण ऐकलं. राग जय जयवंती. त्यांना तबला साथ अजित पाठक यांची होती आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकत होतात.
1: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम नभोनाट्य. शीर्षक
4: शेवटी बाजी कोणी मारली. लेखिका प्रियंवदा करंडे. सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर. निर्मिती सहाय्य उमा दीक्षित.

0: अगं अगं काय आहे उषा, अगं 12 वाजून गेले तरी अजून तुझं फुलंच लावणं चाललंय?
1: बघू बघू तरी जरा, 4 इंच लांबीच्या केसांचे हे नागिणीत रूपांतर।
0: अगं अगं ओढू नकोस गं, अशी गंगावन सुटेल ना। सोड सोड बघू शकता माझा।
1: वा सासूबाई, म्हणजे त्या पामेला कॅम्बेलला गंगावनातून दाखवणार वाटतं महाराष्ट्राची संस्कृती।
0: हो येच मुळी म्हटलं, या लांब केसात आहे आमची संस्कृती। बेस्ट महाराष्ट्रीयन लेडी म्हणून ती सिक्रेट गिफ्ट मलाच मिळणार बघ, मीच बाजी मारणार।
1: त्या हुशार अमेरिकन पोरीला फसवणं सोपं नाही बरं। तुमची भोळी भाबडी सून आहे का ती? मी आपली
0: तू आणि भोळी भाबडी फुलं लाव फुलं, मुश्किल झालं।
1: हसा हसा, पण ही झेंडूची केशरी पिवळी फुलं म्हणजे आपली अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृती आहे। बघा बघा, मी ही सजवलेली झेंडूची फुलं कशी दिसत आहेत।
0: तू झेंडू लाव नाहीतर चेंडू लाव, तुझा जन्म आफ्रिकेचा, प्युअर महाराष्ट्रीय आहेसच कुठे तू?
1: असं कसं म्हणतं सासूबाई? आता माझ्या जन्माच्या वेळी माझे आई बाबा आफ्रिकेत होते, यात माझा काय दोष?
0: ते काय मला माहिती नाही, पण आफ्रिकेची काळी तीट गालबोट लागलंच ना शेवटी सगळीकडे।
1: हो पण माझे आई बाबा महाराष्ट्रीयनच आहेत, म्हणून मी देखील प्युअर महाराष्ट्रीयन लेडीच आहे, अगदी अगदी 100% महाराष्ट्रीयन।
0: मुळीच नाही।
1: अहो पण मी 2 महिन्याची होते ना होते तोच तर बाबांनी पुन्हा इथे मुंबईला जॉब धरला,
0: म्हणून तू 98% महाराष्ट्रीयन। कळलं? त्या आफ्रिकेतल्या जन्मामुळे तुझ्या सवयी पण रानटी आहेत आणि आवडी निवडी पण तशाच रानटी।
1: पण माझी ही जरीची काठ पदराची इरकली साडी आणि हा हा हा अंबाडा तर महाराष्ट्रीयनच आहे ना।
0: साडी जरीची आहे ग, पण 5 वारी। अग उशे, 9 वारी साडी म्हणजे प्युअरेस्ट प्युअरेस्ट महाराष्ट्रीयन ड्रेस। आता आपली पार्वतीबाई येईलच मला 9 वारी नेसून द्यायला।
1: छान छान, वाट बघा तिची। आता
0: म्हणजे काय हसायला काय झालं तुला?
1: अहो पण पार्वतीबाई शिकलीवर हाय असं तिचा मुलगा मघाशीच नाही का सांगून गेला?
0: अरे देवा, आता करू तरी काय मी?
1: ही सप्लिमेंट नाचवा त्या पामेला पुढं, शेवटी ही उशाराणीच बेस्ट महाराष्ट्रीयन लेडीची सिक्रेट गिफ्ट पटकवणार। डँटर अँड ढँड।
2: अरे अरे अरे, काय चाललंय काय हे ढँटे ढँड? हा, आज जेवायला आहे ना घरात?
0: मी जिवंत आहे तोवर घरात जेवण आहे बर का?
1: म्हणजे मी जेवण करत नाही की काय
0: असं म्हंटल का मी?
2: अग पण रोहिणी कशाला टोमणे मारते असतीला, बिचारी उषा नोकरी करते घर आवरते।
0: कळलं? शेवटी सासरोबांसाठी सूनच चांगली। तरी बर, अर्धी काम मी करते आणि अर्धी तुम्ही करता। उषा फक्त, पप्पा भाजी छान झालीये, जरा पाणी जास्त होत भाजीत, मी चरचरून वाफ काढली, पातेलं टेबलावर ठेवलंय बर का, असं गोड गोड म्हणणार।
2: अग पण रोहिणी, आपल्या उषाच्या हाताला चव आहे, तिनं अन्नाच्या भांड्याला नुसता हात लावला ना तरी आतलं अन्न कसं छान चवदार लागत।
0: आज जरा पिंजऱ्यातून पळालेल्या पोपटासारखी वटवट बरीच चालली बर का इकडे, आणि ती कुणासाठी? कळलं ना उषे?
1: त्या पामेल्या कॅम्बेलसाठी। हो ना?
0: हो, ती अमेरिकन बाया कसला अभ्यास करते तर म्हणे महाराष्ट्रीय संस्कृतीचा।
2: मग अगं खरंच ग्रेट दिसते पामेला, गेले 3 महिने नुसती फिर फिर फिरते महाराष्ट्रात, तेव्हा त्या पामेलाला कळायला नको का की महाराष्ट्रीयन कुटुंबात हेड ऑफ द फॅमिली असतो नवरा।
0: हो
2: सासरा।
0: हो, हो।
2: म्हणजे मी।
0: हो।
2: आता थोड्या वेळासाठी मी राजा आहे या घरात।
0: राजा काय? आओ राजेसाहेब, जरा उठा जागचे आणि ती सोफ्यावरची धूळ झटका धूळ हे घ्या पडका उठा।
2: अगं पण मी
0: पण नाही बिल नाही।

0: अगं बाई, 12:30 वाजून गेले की उशे. अगं चांदीची ताटं वाट्या पेले मांडलीस की नाही?
1: हो केव्हाच.
0: बरं बरं, मी मगाशीच देवाकडे निरंजन पण लावून ठेवलंय.
2: तुम्ही निरंजन लावलं?
0: हो लावलं ना.
2: अरे वा, आज देवाचं भाग्य उजळलं की
0: काय.
2: हो ना परमेश्वरा, त्या अमेरिकन पोरीचे आभार मान बर.
0: कुचकटपणा नको ना.
2: कुचकटपणा नाही ग, अगदी खरं तेच सांगतोय.
0: काय खरं तेच सांगतोय?
2: त्या पामेलाला आपली संस्कृती दाखवायला आज तरी तुपाचं निरंजन देवापुढे लागलं, हो की नाही? म्हणजे रोहिणी, मला काय म्हणायचं,
0: कळतंय सगळं तुम्हाला काय म्हणायचंय ते.
2: अगं ऐक तरी जरा, तुला रोज निरंजन लावायला आवडलं असतं ग, पण तुझ्या महिला मंडळाच्या त्या सोशल वर्क मुळे ना सुनबाई लावते एवढंच.
1: बघा ना पप्पा, ते करावंच लागतं. अच्छा पप्पा, त्या अमेरिकेहून येऊन पामेलाने पंढरपूर पाहिलं, पण मी मात्र अजून पंढरीला गेले नाही, ते बघा.
0: कशी जाणार, तुला तुझ्या बिशी पार्ट्या, नोकरी, नाच गाणी या सगळ्याच्या पुढे वेळ कुठे मिळणार आहे पंढरपूरला जायला? बघा काय बघा.
2: नाहीतर काय रोहिणी, तू तरी पाहिलंयस का ग पंढरपूर?
0: नाही हो, मला तर एवढ्या संसाराच्या खस्ता खाता खाता कधी जमलंय का जायला?
2: जाऊ दे,
0: कसले सारखे
2: जाऊ दे, आता जेवायला वाढा कुणीतरी, पोटात माझ्या डबडबत आहे.
1: अगं बाई, डबडबीत आहे ना गॅसवर, जळलं की काय?
0: उशे तू म्हणजे इतकी धांदरट आहेस ना, बघ बघू जरा आधी. उशे उशे, अगं झालं की नाही धबधबीत अजून? घेऊन ये बाहेर टोप आणि आता चपात्या करून टाक. पापलेटचे तुकडे घे तळायला एका बाजूला आणि मोदक पण ठेव उकडायला बर का.
2: ही तुझी अर्धी काम.
0: हो मग
2: काय सासूबाई, वा वा वा, छान छान छान.
1: पप्पा पप्पा, अहो ब्लड प्रेशर वाढेल ना. मेरी भी चूप नाही, फक्त मेरी भी चूप.
0: ऐकते ऐकते मी सगळं.
2: असू दे, आता पामेला येईल एवढ्या टेबलावर मॅट्स ठेवायला हव्यात. केलं की नाही सगळं?
1: मी करते हो सगळं.
0: अरे देवा, माझं नऊवारी राहिलंच की.
2: होय का?
0: ती मेली पार्वती आजच आली नाही, काय हो करू आता?
2: सोपं
0: काय, सोपं काय
2: सांगतो ना, धोत्रासारखा काष्टामर या साडीचा की झालं नऊवारी.
0: काहीतरी बोलणं झालं. आणि ओचा कसा घालायचा तो? अगो बाई, पामेला आली.
2: अरे अरे, बघा बघा बघा, कोणतरी दारुगडा. थांबा मी चुगडतो. ओ हो हो हो हो, रमा वहिनी तुम्ही, हा हा हा, वंडरफुल प्युअर महाराष्ट्रीयन ब्युटी, हा हा हा, छान छान.
0: पुरे काय हो रमाबाई, आज यावेळी कशा टपकल्या तिथे?
1: सांगते सांगते. अहो रोहिणी ताई, आज आमचे हे गेले टूरवर, सुनबाईनी मुलगा सासूरवाडीला, म्हटलं शेजार धर्म पाळावा, कधीतरी फळ मिळेलच. काय
0: कसला शेजार धर्म आता, लवकर बोला हो.
1: अहो तुमच्याकडे आता अमेरिकन पाहुणी येणार आहे ना, तिला दाखवायला मी आज नऊवारी साडी नेसले आणि तुम्हालाही आणली एक नेसवायला.
0: पण या अमेरिकन पाहुणीच तुम्हाला कसं उकळलं?
1: कसं म्हणजे, अहो पार्वतीबाई म्हणाली काल
0: काय,
1: ती नेसवणार होती ना तुम्हाला नऊवारी, पण ती आज पडली आजारी, म्हणून मीच म्हंटल आपण जाऊन करावी मदत.
0: अगो बाई, पामेला आली.
3: इच्छला विठ्ठला गजरी गजरी, अवघी ठुमठुमाली पांजरी पांजरी, ओ पांजरी बट सांग, ओ सॉरी, नमस्कार, मी पामेला.
1: नमस्कार नमस्कार. रोहिणी ताई,
0: रोहिणी ताई,
1: पामेला
0: पामेला, या
3: किती किती सुंदर रोहिणी.
1: मैत्रीण.
3: नमस्कार, म्हणजे हे तुझी मैत्रीण हाय?
0: म्हणजे मी हो.
2: आणि मी
3: छोटू रोहिणीचं न्यारा. बरोबर
2: करेक्ट बरोबर, पण पप्पा म्हणतात मला सगळे.
3: हो लावले पप्पा. आणि

0: हे कौन आले हे?
1: मी उषा. फुलं का ना?
0: थँक्यू थँक्यू, सो स्वीट ऑफ यू. उषा उषा म्हणजे तो सुन बाय ना. बरोबर. म्हणजे मी तुझं डायरी ओपन करते. सुन बाय सुन बाय. हा, म्हणजे डॉटर इन लॉ. फुला खोड हाइट खोड. कसले फुल आहेत हे?
1: झेंडू.
0: झेंडू, झेंडाचे फुल.
2: झेंडू नाही, झेंडू.
0: शुभ असतात ना. थँक्यू थँक्यू उषा, थँक्यू
1: थँक्यू थँक्यू. सासूबाई, बाजी मीच मारणार ना.
3: पामेला, पंढरपूर आवडलं का? यू लाईक?
0: मला मला म्हणायची येत म्हणजे थोडं थोडं खालच. मला पंढरपूर खूप खूप आवडलं. मला इच्छुबा
2: आवडलं.
0: रकुबाई आवडली.
2: छान छान छान. आणखी काय काय आवडलं तुम्हाला?
0: भाऊचा धक्का आवडला.
2: काय, भाऊचा धक्का आवडला?
3: अगं बाई, सगळं सोडून भाऊचा धक्का का आवडला?
1: पण पामेला, तुम्हाला धक्का का आवडला?
0: कारण ना, कारण की तू धक्का मुंबईच.
2: पाणी पाहिलं भाऊचा धक्का. अहो, हा धक्क्याचा धक्का. धाप लागली बिचारीला.
0: मराठी भाषा ना अशीच आहे. म्हणजे शब्द, आय मीन शब्द शब्दाला किस करतात.
2: म्हणजे तिला तिला किस म्हणजे ते जोडाक्षर म्हणायचे.
0: मला मला धाप ना लागली पापा. नो धाप, छान छान लागली होती. बरोबर ना पप्पा?
2: हा बरोबर. तहान म्हणजे तहान. अगदी बरोबर. सुंदर, अति सुंदर. वा वा.
3: काय काय सुंदर, काय अति सुंदर?
2: हो, उच्चार अस. हिच्या तोंडून मराठी भाषेच्या शब्दांचा गोड गोड उच्चार ऐकताना असं होत.
3: कळलं कळलं कळलं. गप्प बसा बघू आता.
0: हो रोहिणी ताई, तुमची साडी महाराष्ट्रीयन. पंढरपूर मध्ये आपली रखुबा रखुबा अशी साडी नेसली होती. सेम टू सेम. पप्पा,
2: मी पप्पा.
0: तुमची धोती,
2: माझी
0: तुमची धोती विठोबा सारखी. सेम टू सेम विठोबा.
3: काय चाललंय का हिचं? विठोबा ऐकती ऐकती. विठोबा
0: तुम्ही रखुबा? ओ यस यस यस. विठोबा तू जरा इकडे उभा राहतो का?
2: आणि
0: रखुबा तू जरा त्यांच्या बाजूला उभी राहते.
3: या बाजूला, त्यांच्या बाजूला. हे
0: मला एक फोन मारायचं. नो नो नो नो नो, प्लीज प्लीज.
3: काय काय चाललंय? काय
0: मला? यस यस, प्लीज स्माइल. ओ नो नो नो, वन मिनिट. तुमचा हात आहे ना विठोबा, तो सवर कमरे कमरेवर ठेवा ना.
2: माझा कमरेवर?
0: हां, पंढरपूर. ओ व्हाट अ लवली व्हाट अ लवली. पंढरी पंढरी चुमचुमली पंढरी, व्हॉट अ सॉन्ग. रोहिणी ताई, तुम्हाला तुम्हाला डान्स येतो का? डान्स? प्लीज मला मला जरा हा डान्स शिकवाल का कोणी? डान्स महाराष्ट्रीय.
1: तिला पुन्हा तहान तहान लागली
0: वाटतं. मला कधी डान्स शिकवेल का?
1: मी शिकू डान्स? मी की नाही पामेला ताई, मला भरतनाट्यम येतो.
0: लावली.
3: पण तो महाराष्ट्रीय डान्स आहे का? भरतनाट्यम म्हणजे
2: आयडिया. हिला तमाशातल्या लावणीवरचा डान्स शिकवायला हवा. अस्सल महाराष्ट्रीयन संस्कृती. बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला, ग जाता साताऱ्याला. तू गली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला, ग हिच्या म्हाताऱ्याला. बुगडी आणि चुगली.
0: हा, म्हातारा.

0: हा तुमचा विठोबा, हा म्हातारा, त्याला लागलाय म्हातार चळाता.
1: ओ नो मैत्रीण, तो पप्पाची मैत्रीण हायस ना. तू चुप बस, तू चुप बस ग रोहित.
0: मला चुप बसायला सांग.
1: तू रकुबा आहे ना, तू तू जरा इकडे ये, इकडे.
2: मी?
1: हा ये ना, ये लाजू नको ये. आता तू विठोबा इथे उभा
3: रहा,
1: हो तिच्या बाजूला उभा रहा. तू ना
0: काय करू मी,
1: तू ना विठोच्या गालावर ना तुझा मऊ मऊ हात
3: ठेव.
0: काय चाललंय का हे
1: मैत्रीण, तू जरा गप्प बसशील का, मी सांगते ना त्यांना. हा ठेव ग, लाजू नको ठेव.
0: असा चालेल.
1: नाईस मैत्रीण, अग तुझे केस किती छान आहेत ग, किती लॉंग लॉंग.
4: सासूबाई, आता ती सिक्रेट गिफ्ट तुम्हालाच बरं का.
0: थँक्यू पामिला, ही प्युअर महाराष्ट्रीयन वेणी आहे.
1: रिअली मला खूप आवडली. किती मऊ मऊ, किती लांब लांब. ओ नो, व्हॉट हॅपन?
2: ओ नो, सासूबाईंचं गंगावन चक्क पामिलाच्या हातात.
3: बापरे, प्युअर महाराष्ट्रीयन संस्कृती पामिलाच्या हातात.
0: अगो बाई, हे काय बलतच झालं.
1: मैत्रीण, ही वेणी लूज आहे का तुझी?
0: हो थोडीशी.
1: रकुबाई, तुझी हेअरस्टाईल किती छान आहे ग, पण ही पडते का?
2: नाही.
4: पामेला, काय आहे
1: हा?
4: खोपा आहे, खोपा. प्युअर महाराष्ट्रीयन ट्रॅडिशन.
1: हो
4: काय आहे ती, कशी घालायची सांगू का?
1: सांग सांग सांग.
4: अशी घट्ट वेणी घालू, ती वेणी अशी उलटी केली की खोपा झाला.
1: उलटी? ओह वंडरफुल, बघू बघू बघू.
4: असं असं.
1: माझा खोका खोका खोपा खोपा काढतेस का तू?
4: करते ना. पामेला, किती छान दिसता तुम्ही खोप्यामध्ये.
1: हो ना. रखुबाई, हे काय पडलं ग, हे का होत?
4: पामेला, ही तर प्युअरेस्ट महाराष्ट्रीयन वस्तू आहे. नथ नथ
1: नथ
4: नाही, अग नाटकात काम करतो तो नट. आणि ही न थ
1: कुठे लावायची? केसात?
4: नाही ग, अशी. ए बघ, अशी नाका.
1: हो रखुबाई, तू किती छान दिसतेस ग, सुंदर. पप्पा प्लीज प्लीज इक्रिया तुम्ही प्लीज.
2: पुन्हा
1: स्माइल स्माइल प्लीज.
0: फोटो काय आहे?
1: थँक यू, आय शुड थँक यू यू. किती सुंदर दिसत तुम्ही दोघ. डिटो दॅट व्हॉट जोडा लक्ष लक्ष्मी
3: नाची
1: बरोबर हा की नाही रखुबाय?
2: सासूबाई, आता तुमचाही एक फोटो काढून घेऊया का?
0: उशे, हिला जाऊ दे, मग बघते तुझ्याकडे.
2: आता आता या लक्ष्मी नारायणाच्या जोड्याला नैवेद्य दाखवूया. काय आई, वाढून घेऊ का आता?
1: मैत्रीण, तू जेवणार नाय?
3: जेवणार, ती चांगली हादडणार आहे.
1: पप्पा, हादडणार म्हणजे व्हॉट?
3: हादडणार म्हणजे.
0: पामिला, तुम्ही काय काय खाणार?
1: ओ नो, मला भूकच नाय.
2: असं कसं, थोडं तरी खा. तुम्ही आमच्या चीफ गेस्ट आहात ना.
1: बरोबर आहे तुमचं, पण रकुबा, मी ना दमून गेले, खरंच दमले. म्हणजे दमून कशाने गेले?
2: कशाने?

0: खरी खरी महाराष्ट्र स्त्रियां गुरनी शोधता ना
1: गुरनी
0: यस गुरनी गुरनी गुरनी पापा जात गुरनी
2: म्हणायचं असेल
3: हेला पापा हां थांब थांब पाणी देतो
0: शोधता ना यस
3: आता बरं वाटतं ना तुम्ही काय करा जोडाक्षर नका बोलू तुम्ही
0: थँक्यू पापा थँक्यू
3: काय पामिरताई अहो जोडाक्षर बोलताना आम्हाला सुद्धा अजून दम लागतो ते गुरुणी गुरुणी म्हणजे गृहिणीचं काय सांगत होतात
0: हो येस ना तर मला अजून आयडियल म्हणजे रिअल महाराष्ट्रीयन मिळालीच नाही म्हणजे अगदी रिअल हाऊस वाईफ म्हणजे तशी एक भाऊच्या धक्क्यावर एक फॅमिली फेटली होती पण ती गुरुणी अशीच म्हणजे रकुबाई सारखी होती लुखड
1: घातलेली
0: डोक्यावर अंबाडा दॅट यु नो वेणी
1: फुलाची वेणी
0: पण ते जॉग करतो ना भा भा तशी ओरडत होती आणि येस येस येस कंबरेवर ना दॅट मातलीची टोपली होती
3: म्हणजे ती कोळी नव्हती पामेला ते कुळणी अशाच बोलतात प्रेमानं
0: माय गॉड मग ते भांडतात कशा
3: भांडतात कशा थांबा आमची रोहिणी दाखवील ना तुम्हाला रोहिणी बरं पण आता जेवणाचं बघूया का आता पामिलाला धबधबीत आणा ना चपाती बरोबर
0: पापा व्हॉट इज दिस धबधब धबधबीत
1: धबधबीत माय मीन्स क्लॅटर क्रॅब्स
0: वंडरफुल पण ते धबधबीत बनवायचं कसं रेसिपी सांग ना मला मैत्रीण
1: मी सांगते ना तुला रेसिपी अगदी छान समजावून सांगते हो हे बघ ह्याला ना खूप खटाटोप करावा लागतो आधी क्रॅब्स साफ करायचे इकडे
0: आय नो मैत्रीण पुढे काय करायचं
1: तर हे क्रॅब्स इथे धावणार तिथे धावणार त्याला पकडून आणायचं आणि त्याची नांगी चांगली पिरगाळून तोडायची
3: तोडायची
0: पिरगाळून म्हणजे वॉट पापा पिरगाळून
1: पिरगाळून उशे उशे इकडे ये जरा हे पाहिलंस ह्या हिचा कान मी पिरगाळते अशी नावी पिरगाळायची अगं मी तिला नुसतं दाखवते पिरगळायचं कसं तर हे बघ पामिला की अशी नांगी पिरगळायची आणि मग पातेल्यात तेल टाकायचं
0: ओके
1: ते तापत ठेवायचं तेल चांगलं चुरचुरीत तापलं
0: चुरचुरीत मीन्स व्हॉट
1: मीन्स चुर चुर चुर चुर असा आवाज झाला
0: वंडरफुल मीन्स ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम चुर चुर चुर चुर असंच ना
1: हो आता या तुकारामाला कुठे या तेलाच्या फोडणीत टाकतेय
0: काय म्हणालीस मैत्रीण
1: काही नाही ऐक पुढे
0: पुढे काय
1: मग पुढे तेलात मीठ दोन चमचे लाल तिखट
0: खाट हो दॅट मिर्च
1: मिरची पावडर मिरची पावडर
0: आणि नो नो नो
1: अगं खालीस कुठं मिरची पावडर
3: बरं घ्या घ्या पाणी घ्या
1: पाणी घ्या
0: ओके ओके
1: बरं वाटलं साखर घेऊ का थोडी
0: हो नो थँक्स पण रखुबाय तुझा आवाज तुझा आवाज म्हणजे साखर आहे साखर स्वीट गुड गुड
3: 100% राईट
1: अगं पण माझी धबधबीची रेसिपी तरी ऐक पामिला
3: करपलं रे करपलं ते धबधबीत करपलं जळलं जळलं अरे अरे अरे अरे अरे वास आला
1: चुप पामिलाताई हे घ्या तुमच्यासाठी ही चपाती आणि हे क्रॅबचं धबधबीत
0: नको नको मला पाणी पाणी द्या फक्त आणि फक्त चपाती चपाती
3: ओनली चपाती
0: या
3: म्हणजे कोरडी चपाती खाणार तुम्ही
1: कोरडी कशी मी पिठलं केलंय ना प्लेन पिठलं नो मिरची नो तिखट हे बघा पामेला बाई बाई बाई बाई बाई काय आगाऊपणा या रमाबाईचा माझ्याकडची पाहुणी पिठलं करू आणते म्हणे ही
0: हो मैत्री तू जरा चुप्प बस ना मला जरी खाऊ दे ना दे दे दे रकुबाई दे
1: घे ना घे छान आहे ना
0: सुपर वंडरफुल काय आहे काय
1: पिठलं
0: पिठलं
1: पिठले पिठलं अगं काहीही म्हणा प्युअरेस्ट महाराष्ट्रीयन फूड
0: एक चपाती दे ना अजून थोडी आणि थोडं पिठालू
1: पिठलं घालू

0: दिली चिंबोरी चावली माझ्या बोटाला साफ करताना आणि म्हणे पिठलं छान.
1: राईट, पिठलं छान.
0: डोंबल.
1: डोंबल मीन्स व्हॉट? न्यू रेसिपी?
2: नाही नाही, डोंबल मीन्स काय नाही. बापरे, काहीतरी जळतंय का? सासू सोनेचं डबडबीत जळलं रे बाबा, करपलं रे, करपलं. अरे अरे अरे,
1: इथे वा, तू पण पिठलं खा ना, बघ टेस्टी आहे.
2: बरोबर, हा हा, खातो खातो.
1: हा खाय ना. एक मिनिट मिठू बा, तुमच्या मॅरेज मध्ये असताना तसं कर बघू तू.
2: म्हणजे कसं?
1: सांगते. ए रखू बा, तू इकडे. मी काय? चपातीला थोडं पिठलं लाव.
0: एवढं बस?
1: अच्छा, आता पप्पांना तो घास दे.
0: काय चाललंय? काय घास काय देतात? आता उखाणा घ्या, उखाणा तेवढाच उरलाय.
1: राईट, विठोबा तुम्ही रखुबाईचं नाव घ्या आणि रखुबाई तुम्ही विठोबाचं नाव घ्या.
0: मी?
1: लाज नका घ्या.
0: थांब, घेते उखाणा. पुंडलिकाच्या प्रेमापोटी. पुंडलिकाच्या प्रेमापोटी यांची स्वारी बिटेवरी. रखुबाई म्हणते विठोबाचे प्रेम भारी माझ्यावरी.
2: बापरे,
0: काय हे
1: वंडरफुल. तू गाव का माहिती? विठोबा तुम्ही नाव घे, तू घे. लाजू नको घे.
2: शंकराची पार्वतीबाई, विष्णूची आहे लक्ष्मीबाई, सावळ्या विठोबाची मात्र लाडकी रखुबाई.
1: रखुबाय, यू आर सो स्वीट. ही नऊवारी साडी, नाद आणि आणि सगळ्यात बेस्ट पिठलं. रखुबाय, तू खरी गुरुणी आहेस, बेस्ट लेडी आहेस. आता आता जरा शांत बसा, मी बेस्ट महाराष्ट्रीयन लेडी डिक्लेअर करते.
0: कोण
1: ती आहे? आहे रखुबाय.
3: सासूबाई,
0: सुन बाई,
3: माझी झेंडूची फुलं,
0: माझ धबधबीत
3: सगळं फुकट गेलं.
1: रघुबाई, कॉंग्रॅट्स अँड बाय बाय. थँक्स फॉर नाईस पिठलं. बाय एव्हरीबडी. बाय विठोबास. बाय माय फ्रेंड. बाय बाय. आणि हो, एक विसरलेस, तू हिला घेऊन येणार ना न्यूयॉर्कला? विठोबा विसरायचं ना. हा
2: हो, नक्की येणार, नक्की येणार. रखुबाईला घेऊन येणार. काय रखुबाई, जायचं ना?

0: शेवटी बाजी कोणी मारली हे नभोनाट्य आत्ताच आपण ऐकलं. लेखिका होत्या प्रियंवदा करंडे, कलाकार जयंत सावरकर, कल्याणी पगडी, मेघा शिंदे, रश्मी जाईल, निलिमा दामले, सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर, निर्मिती सहाय्य उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: नभोनाट्याचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11 वाजत आहेत. ठीक 11 वाजता हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही हे दोन्ही समाचार सहक्षेपित करीत आहोत.

अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पहाटे 5:55 दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण अखंड ऐकू शकता. तेव्हा भेटूया उद्या पहाटे 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.